मध्यम लहरी 239.08 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्सवर तसंच FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आहे आकाशवाणीचं सांगली केंद्र. याबरोबरच आम्ही आता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT वरही उपलब्ध आहोत. श्रोतेहो, आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 16 श्रावण 1948 अर्थात 7 ऑगस्ट 2026 सकाळचे 5:56 झाले आहेत. आमच्या प्रातकालीन प्रसारण सभेला आता सुरुवात करीत आहोत. आजच्या प्रातकालीन प्रसारण सभेमध्ये आपल्यासोबत आहे मी रेवा देवरस. सुप्रभात श्रोतेहो.

आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. आता काही क्षणातच म्हणजे ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, आपण ऐकत होता धोंडीराज गाडगीळ आणि सहकाऱ्यांच्या स्वरात महिषासूर मर्दिनी हे स्तोत्र. गिर्वाणवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:10 झाले आहेत आणि आता प्रसारित करीत आहोत प्रभात वंदन हा प्रातकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम.

श्रोते हो आपण ऐकत होतात सुमन कल्याणपूर यांनी गायलेली ही भूपाळी. रचना होती ग. दी. माडगुळकर यांची आणि संगीत होतं स्नेहल भाटकर यांचं. प्रभातवंदन या प्रातकालीन भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया रवींद्र साठे यांच्या स्वरात विलास अडकर यांनी संगीतबद्ध केलेली श्रीराम रानडे यांची ही भक्तिरचना.

श्रोतेहो, आपण ऐकत होतात संजीव अभ्यंकर यांच्या स्वरात संत रामदास स्वामींची ही भक्तिरचना. संगीत होतं केदार पंडित यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत सुधीर मोघे यांची ही भक्तिरचना. स्वर आणि संगीत आहे सलील कुलकर्णी यांचं.

श्रोतेहो, आपण ऐकत होतात साधना सरगम यांच्या स्वरात अरविंद आगाशे यांची ही रचना. संगीत होतं संजय हांडे यांचं. आपण ऐकत आहात प्रभात वंदन, हा प्रातकालीन भक्तिसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आणि या प्रसारण सभेमध्ये आपल्यासोबत आहे मी रेवा देवरस. श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया मुकेश यांच्या स्वरात दीपक यांची ही भक्तिरचना. संगीत आहे मुरली मनोहर स्वरूप यांचं.

0: श्रोतेहो आपण ऐकत होतात समूह स्वरातील देशभक्तीपर गीत. कवी गिरीबल यांच्या रचनेला संगीत होतं दीपक पारेकर यांचं. प्रभातवंदन हा प्रातःकालीन भक्तिसंगीताचा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. दरम्यान सकाळचे 6:40 झाले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कृषी वार्ता. आजच्या कृषी वार्तेचा विषय आहे साग लागवड. वाचक स्वर महेश इनामदार यांचा.
1: मंडळी, साग शेतीची कल्पना ही बऱ्यापैकी आता प्रस्थापित होऊ लागलेली आहे. वनशेतीत मिश्र लागवड अगर पडीक जमिनीत 8 माही बागायत असणाऱ्या सलग क्षेत्रात सागाची लागवड केली जाते. ज्यांच्याकडे जमिनीतून 10 ते 15 वर्ष काहीही उत्पादन न घेता थांबण्याची क्षमता आहे, पडीक जमीन आहे, थोड्याफार प्रमाणात पाणी उपलब्ध आहे, असे शेतकरी सलग क्षेत्रात भविष्यात खूप पैसे होतील या अपेक्षेने सागाची लागवड करतात. काही शेतकरी बांधावर नदीकडेने पडीक जमिनीत ओहळीच्या मध्ये सागाची लागवड प्रामुख्याने करताना आपल्याला दिसून येतात. सागाची लागवड ही स्टॅम्पद्वारे आणि पिशवीत वाढवलेल्या रोपांद्वारे केली जाते. अशा या मौल्यवान झाडाची निगाही चांगल्या पद्धतीने राखणं हे खूप महत्वाचं आहे. खऱ्या अर्थानं साग संपत्ती ही राखीव जंगलातच पाहायला मिळते. दरवर्षी वनखात्यामार्फत डोंगरी भागात साग लागवडीचा कार्यक्रम राबवला जातो. शेतकरी स्वतःच्या शेतात ज्यावेळी एक नगदी पीक म्हणून साग लावतो त्यावेळी त्याची योग्य प्रकारे निगा ठेवावी लागते. विशेष म्हणजे सुरुवातीच्या काळात सरळ लाकूड मिळावे म्हणून साईड फांद्यांची छाटणी करून सरळ 15 ते 20 फूट वाढू द्यावं आणि मग त्यानंतरच्या वरच्या फांद्या पसरण्यासाठी ठेवाव्यात, म्हणजे सागाचे नगाऊ लाकूड तयार होतं. खत पाण्याच्या बाबतीत योग्य ते नियोजन करावं, म्हणजे कमी वर्षात उत्पादक लाकूड आपल्याला मिळू शकतं. सागाची रोपं ही बियांपासून तयार केलेली असतात. फेब्रुवारी मार्च मध्ये सागाची फळं काढायला तयार होतात. ही फळं म्हणजेच बी अतिशय टणक असतं. हा टणकपणा घालवण्यासाठी भिजवून वाळवणे आणि त्यानंतर पुन्हा भिजवून वाळवणे ही प्रक्रिया 3 ते 4 वेळा केली असता अंकुर फुटण्याची जागा ही मोकळी होते. अशा प्रकारे प्रक्रिया केलेले बी हे रोपासाठी वापरलं जातं. हे प्रक्रियायुक्त बी वर्षाने जरी रोपासाठी वापरलं तरीही चालू शकतं. सागाच्या रोपासाठी उत्कृष्ट आणि स्वस्त पद्धत म्हणजे गादी वाफ्यावर रोपं वाढवून त्याची खोडमुळे आणि खोड छाटून स्टॅम्प तयार करून ते शेतात लावणे. दुसरी सर्वमान्य पद्धत म्हणजे पॉलिथिनच्या पिशव्यात रोपं तयार करून ती शेतात लावणं. अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आपण सागाच्या रोपांची लागवड करू शकतो आणि त्यापासून चांगलं उत्पन्न देखील आपल्याला मिळू शकेल.
0: श्रोतेहो आपण ऐकत होतात साग लागवड याविषयीची कृषी वार्ता. वाचक स्वर होता महेश इनामदार यांचा. श्रोतेहो आता ऐकूया मुंबई वेधशाळा यांच्याकडून आलेला आजचा हवामानाचा अंदाज. नाशिक घाट परिसरात, रायगड तसंच सातारा घाट, हिंगोली आणि नांदेड परिसरात आज विजेच्या कडकडाटासह मध्यम सरीचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आताच आपण हवामानाचा अंदाज ऐकलात.

0: कमी वेळात मोजक्या शब्दात शेतीसाठी उपयुक्त आणि महत्त्वाची माहिती सांगणारा कार्यक्रम अर्थातच कृषी वार्ता। तेव्हा ऐकायला विसरू नका दररोज सकाळी 6:40 मिनिटांनी
1: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर।

आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात प्री

0: टर्म जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचे महत्त्व याविषयी कमला नेहरू हॉस्पिटल पुणेच्या बालरोगतज्ज्ञ डॉक्टर स्मिता सांगडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा. सादर करते धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. मागील भागात आपण प्रीटर्म म्हणजेच अकाली जन्मलेल्या बाळाला स्तनपान देताना येणारी आव्हाने आणि उपाय याबद्दल माहिती करून घेतली. या भागात आपण कांगारू मदर केअर आणि स्तनपान याचे परस्पर संबंध याबद्दल माहिती करून घेऊया. कमी दिवसांची म्हणजेच प्रीटर्म आणि कमी वजनाच्या बाळांची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. अशा बाळांसाठी कांगारू मदर केअर म्हणजेच आईच्या छातीवर बाळाला त्वचेचा थेट स्पर्श देऊन ठेवण्याची पद्धत ही अत्यंत प्रभावी आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली पद्धत आहे. कांगारू मदर केअरमध्ये बाळाला फक्त डायपर आणि टोपी घालून आईच्या उघड्या छातीवर उभ्या स्थितीत ठेवले जाते. त्यावर उबदार कपडा किंवा विशेष पट्टा बांधला जातो. यामुळे बाळाला आईच्या शरीराची नैसर्गिक उप मिळते आणि त्याचे बॉडी टेम्परेचर नियंत्रित राहते. आता पाहूया याचा स्तनपानाशी काय संबंध आहे. सर्वप्रथम कांगारू मदर केअरमुळे आई आणि बाळ यांच्यातील त्वचेचा सतत संपर्क वाढतो. या स्पर्शामुळे बाळामध्ये स्तन शोधण्याची आणि दूध पिण्याची नैसर्गिक प्रवृत्ती जागृत होते. त्यामुळे स्तनपान सुरू करणे अधिक सोपे जाते. दुसरे म्हणजे आईच्या शरीरात ऑक्सिटोसिन आणि प्रोलॅक्टिन या हॉर्मोन्सचे सिक्रेशन वाढते. हे हॉर्मोन्स दूध तयार होण्यास आणि दूध सहज बाहेर येण्यास मदत करतात. त्यामुळे आईला पुरेसे दूध येण्यास हातभार लागतो. तिसरे म्हणजे कांगारू मदर केअरमुळे बाळ शांत राहते, कमी रडते आणि कमी ऊर्जा खर्च करते. त्यामुळे स्तनपान करताना बाळ अधिक चांगल्या प्रकारे दूध पिऊ शकते आणि त्याचे वजनही चांगल्या गतीने वाढते. अकाली जन्मलेल्या किंवा कमी वजनाच्या बाळांना स्तनपान करताना लवकर थकवा येऊ शकतो. अशा वेळी कांगारू मदर केअरमुळे बाळाची श्वसनक्रिया, हृदयाचे ठोके आणि शरीराचे तापमान स्थिर राहते. त्यामुळे बाळ स्तनपानासाठी अधिक सक्षम होते. रिसर्चमधून असे दिसून आले की कांगारू मदर केअरमुळे केवळ स्तनपानाचे प्रमाण वाढत नाही तर बाळाला संसर्गाचा धोका कमी होतो, रुग्णालयात राहण्याचा कालावधी कमी होतो आणि आई बाळामधील भावनिक बंध अधिक दृढ होतो. कांगारू मदर केअर फक्त आईचे नव्हे तर वडील किंवा इतर जबाबदार कुटुंबीयही योग्य मार्गदर्शनाखाली देऊ शकतात. मात्र स्तनपानासाठी आईची भूमिका सर्वात महत्वाची आहे. फक्त घरातील व्यक्ती जे कांगारू मदर केअर देत आहे त्यांनी स्वच्छतेची काळजी घेणे अत्यंत गरजेचे. श्रोते हो, कांगारू मदर केअर आणि स्तनपान हे एकमेकांना पूरक आहेत. कांगारू मदर केअरमुळे स्तनपान अधिक यशस्वी होते तर आईचे दूध बाळाला उत्तम पोषण, रोगप्रतिकारक शक्ती आणि निरोगी राहण्यास मदत करते. विशेषतः अकाली जन्मलेल्या आणि कमी वजनाच्या बाळांसाठी या दोन्ही गोष्टी जीवनदायी ठरतात. चला, प्रत्येक नवजात बाळाला आईच्या दुधाचा आणि कांगारू मदर केअरचा लाभ मिळावा यासाठी आपण सर्वांना जागरूक करूयात. धन्यवाद.
0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात प्री टर्म जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचे महत्त्व याविषयी कमला नेहरू हॉस्पिटल पुणेच्या बालरोगतज्ञ डॉक्टर स्मिता सांगडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकता 2:05. सकाळचे 6:50 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत परिसर.
1: श्रोतेहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत सह्याद्रीमधली भ्रमंती, सौंदर्य आणि सावधगिरी याविषयी माहिती. आज ऐकूया

0: या माहितीचा तिसरा भाग। श्रुतीहू नमस्कार। आजच्या भागामध्ये आपण अशा लोकांविषयी बोलणार आहोत जे अशा ठिकाणी गेलेल्या पर्यटकांच्या अडीअडचणीमध्ये आपले सगळे कामधंदे बाजूला सारून त्यांच्या मदतीसाठी धावतात। हे आहेत सह्याद्रीतले रेस्क्यू स्वयंसेवक। आपल्याला कदाचित आश्चर्य वाटेल, पण महाराष्ट्रातल्या बहुतेक माउंटन रेस्क्यू टीम्स या स्वयंसेवी स्वरूपात काम करतात। अनेक वेळा त्यांना कोणतंही मानधन मिळत नाही। स्वतःच्या वेळेत, स्वतःच्या पैशाने आणि स्वतःच्या जबाबदाऱ्यांमधून वेळ काढून ते मदतीसाठी धावतात। एखाद्या कुटुंबाचा सण सुरू असतो, घरात पूजा सुरू असते, कामाच्या ठिकाणी महत्वाची बैठक असते, पण रेस्क्यू संदर्भात फोन आला की ही लोक सगळं काही बाजूला ठेवून निघतात, कारण कुठेतरी एखादा जीव अडचणीत सापडलेला असतो। रेस्क्यू ऑपरेशन म्हणजे फक्त एखाद्याला दोरींनी वर खेचणं नव्हे, कधीकधी दरीत उतरावं लागतं, कधी मुसळधार पावसात तासन तास चालत जाऊन त्या ठिकाणी पोचावं लागतं, कधी रात्रीच्या अंधारात अशा शोध मोहिमा राबवाव्या लागतात, कधी मृतदेह बाहेर काढण्याचं अत्यंत कठीण आणि मानसिकदृष्ट्याही क्लेशदायक असं काम करावं लागतं। सह्याद्रीमध्ये एखादा अपघात घडला, एखादा ट्रेकर वाट चुकला किंवा दुर्गम भागात कोणी अडकलं तर मदतीसाठी धावून जाणार कोण असतं? याचं उत्तर म्हणजे महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर, अर्थात MMRCC। अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या पुढाकारातून आणि गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंगच्या समन्वयातून उभारण्यात आलेलं हे केंद्र राज्यभरातल्या विविध स्वयंसेवी रेस्क्यू टीम्सना एकाच व्यासपीठावर जोडण्याचं काम करतं। सह्याद्रीतल्या अनेक जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या प्रशिक्षित गिर्यारोहक, स्थानिक रेस्क्यू गट आणि स्वयंसेवक यांच्यामध्ये समन्वय साधून मदतकार्य जलद गतीने पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो। अशावेळी योग्य माहिती योग्य ठिकाणी आणि योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं। MMRCC याच कामासाठी कार्यरत आहे। कोणत्या भागात घटना घडली आहे, जवळची रेस्क्यू टीम कोणती आहे, स्थानिक मार्गदर्शकांची मदत कशी मिळू शकते, कोणती उपकरणं आवश्यक आहेत, याचा समन्वय हे केंद्र करतं। विशेष म्हणजे हे काम करणारे स्वयंसेवक कोणताही आर्थिक लाभ न घेता केवळ सामाजिक बांधिलकीतून हे कार्य करत असतात। म्हणूनच भटकंतीला जाणाऱ्या प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, रेस्क्यू ही आपली सुरक्षा व्यवस्था आहे, पण ती आपल्या निष्काळजीपणाची भरपाई करण्यासाठी नाही। आपण काळजी घेतली तर रेस्क्यूची गरजच पडणार नाही आणि हेच सगळ्यात मोठं यश ठरेल। आणि जर कधी खरोखरच आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटरची हेल्पलाईन ही मदतीसाठी उपलब्ध आहे आणि त्याचा नंबर आहे 7620-230-231। लक्षात घ्या, महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटरची हेल्पलाईन, त्याचा नंबर आहे 7620-230-231। पण श्रोते हो, एक लक्षात ठेवा, या हेल्पलाईनचा वापर केवळ खऱ्या आपत्कालीन स्थितीमध्येच करायचा आहे। हे लोक असं का करतात? त्यांना त्यातून आर्थिक फायदा मिळत नाही, मिळते ती फक्त समाधानाची भावना। सह्याद्रींनी आपल्याला खूप काही दिलंय, या ऋणाची थोडीफार परतफेड करण्याचा हा त्यांचा प्रयत्न असतो। म्हणूनच आपण प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आपल्या एका चुकीमुळे अनेक स्वयंसेवकांना वेळप्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून या प्रसंगांना सामोरं जावं लागतं याची जाणीव आपण ठेवायला हवी। श्रोतेहो, आताच आपण सह्याद्रीमधली भ्रमंती, सौंदर्य आणि सावधगिरी याविषयी माहितीचा तिसरा भाग ऐकला। लेखक होते अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे। मी प्रसाद कुलकर्णी परिसर कार्यक्रमात आज इथेच निरोप घेतो। ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती।
1: श्रोतेहो, परिसर हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकता 2:10 आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण। सकाळचे 6:55 झाले आहेत। आता जाणून घेऊया आज दिवसभर प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। श्रोते हो, कार्यक्रमाच्या रूपरेषेनंतर सकाळी 7:10 आपण ऐकाल प्रादेशिक बातम्या. 7:20 एक गाणे ताजेतवाने आम्ही प्रसारित करू. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 7:40 श्वास हेल्थ केअर आणि 7:45 आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हे दोन्ही ग्राहक केंद्रित प्रायोजित

कार्यक्रम आम्ही प्रसारित करू, त्यानंतर आपण आनंद घ्याल गाणी मनातली या कार्यक्रमाचा। श्रोते हो, नेहमीप्रमाणे सकाळी ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आपण ऐकाल आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून, 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू, 8:40 ऐकाल प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी, 8:55 लखलक चंदेरी या कार्यक्रमांतर्गत आज आपण ऐकाल काही हिंदी चित्रपट गीतं। श्रोते, आज सकाळी 9:15 आणि संध्याकाळी 6:30 आपण ऐकाल कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आईचे दूध बाळासाठी अमृत, याविषयी स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर विद्या जाधव यांची मुलाखत। सकाळी 9:30 आजचे पाहुणे या कार्यक्रमात वन्यजीवशास्त्र अभ्यासक आणि नेचर कन्झर्वेशन सोसायटी सांगलीचे संस्थापक सदस्य अमोल जाधव यांची मुलाखत आम्ही प्रसारित करू, आज आपण ऐकाल या मुलाखतीचा भाग दुसरा, 10:00 आनंद घ्याल मराठी चित्रपट संगीताचा। श्रोते, 10:15 गांधी वंदना आम्ही प्रसारित करू, 10:30 एनसीआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग आपण ऐकाल। श्रोते, आज सकाळी ठीक 11:10 आपण ऐकाल नवी दिल्ली इथं 12व्या राष्ट्रीय वस्त्रोद्योग सप्ताहानिमित्त माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेल्या कार्यक्रमाचं थेट प्रसारण आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून। श्रोते, दुपारी 12 वाजेपासून आपण ऐकाल अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून, यात सुरुवातीला 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त कार्यक्रम हातमाग ते हृदयापर्यंत पैठणीची कहाणी यांतर्गत स्मिता जोशी यांच्याशी अनुप्रिता भाले यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल। 1:05 गीतबहार, 1:40 जाणून घ्याल गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र, 1:45 भावधारा, 1:55 ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम आपण ऐकाल। दुपारी 2:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्रीराम काळे यांचं सतारवादन राग शुद्ध सारंग आपण ऐकू शकाल। श्रोते, आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत सुरुवातीला संध्याकाळी 5:00 हिंदी चित्रपट संगीत, 5:30 युवा मित्रांचा कार्यक्रम युवावाणी, या अंतर्गत युवा उद्योजक आणि कंटेंट क्रिएटर हर्षवर्धन साई यांची मुलाखत, 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात शालन शंकर खिलारे आणि सहकाऱ्यांनी गायलेली काही लोकगीतं, 6:50 जाणून घ्याल कार्यक्रमांची रूपरेषा, 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून। श्रोते, संध्याकाळी 7:30 शेतकरी बांधवांचा कार्यक्रम माझं घर माझं शेत, यामध्ये शेतीमध्ये माती आणि पाणी परीक्षणाचं महत्व याविषयी प्राध्यापिका डॉक्टर चेतना जगताप यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू, 8:15 आनंद घ्याल कव्वाली गीतांचा, 8:30 संसद समीक्षा मुंबई केंद्रावरून आपण ऐकाल, रात्री 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचे ध्वनिमुद्रण आपण ऐकाल आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून, आणि सभेच्या शेवटी रात्री 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित दिनकर पणशीकर यांचं गायन राग नंद आपण ऐकू शकाल। तर ही होती दिवसभर प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा।

मध्यम लहरी 239.8 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्सवर तसंच एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर हे आहे आकाशवाणीचं सांगली केंद्र. श्रोते हो, याचबरोबर आम्ही आता प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटीवरही उपलब्ध आहोत. आज शुक्रवार दिनांक 7 ऑगस्ट 2026 सकाळचे ठीक 7 वाजले आहेत.

प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी।

कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यांनाच आयुष्यात यश प्राप्त होते. श्रोते हो, आताच आपण आजचा सुविचार ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र.

0: घर काम, बागकाम, साफ सफाई, खरेदी, आजारपण सगळं सांभाळणारी सक्षम गृहिणी।
1: छोट्या छोट्या व्यवसायापासून केलेली सुरुवात असो की नोकरीतील मोठमोठ्या पदांवरील यशस्वी कारकीर्द,
0: जबाबदारी तर प्रत्येक मैत्रीण चोखपणे पार पाडतेच।
1: प्रत्येक क्षेत्रातील वेगवेगळ्या मैत्रिणींना भेटून त्यांच्याशी हितगुज साधणारा आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित कार्यक्रम
0: वनिता मंडळ, तिचं खरं अस्तित्व जाणून घेऊयात दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी दुपारी 12 वाजता
2: महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून। जरूर ऐका वनिता मंडळ।
3: बालसभा,

बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या हिरक महोत्सवी सांगली केंद्रावरून।

0: अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश। श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश। या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव। तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
1: तुमचा अभिप्राय, तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं। पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल। घ्या मग टिपून पत्ता। सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली। पोस्ट बॉक्स नंबर 88।
2: आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता। त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sanglikashwani@gmail.com sanglikashwani@gmail.com।
1: आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10
2: आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35। सप्रेम नमस्कार,
1: आकाशवाणी सांगली,
2: पहिल्यापासून चांगली।
3: पाटाचं पाणी जुळ जुळ वाणी,

0: श्रोतेहो, सांडगेवाडी येथील रानकवी म्हणून प्रसिद्ध असलेले नामदेव जाधव यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल अमृत कलश या कार्यक्रमात मंगळवारी सकाळी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
1: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. आता काही क्षणातच म्हणजे ठीक 7:10 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।

0: यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये बालगायिका यशस्वी जाधव हिच्याशी केलेली बातचीत आणि तिने सादर केलेली गाणी आपण ऐकणार आहोत.
1: मी अभिनव गंधर्व पंडित रघुनाथजी खंडाळकर गुर्जर कडे शिकतात.

जरूर ऐका गंमत जम्मत हा कार्यक्रम रविवारी अर्थात 9 ऑगस्टला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून तसंच महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.

0: मैत्रिणींनो, इतिहास केवळ पुस्तकात नसतो, तो प्रत्येक वास्तू, शिल्प, प्रत्येक पाऊल वाट आणि स्मृतीतून आपल्या पूर्वजांची गाथा सांगत असतो. जरूर ऐका वारसा सहली आयोजित करणाऱ्या अर्चना वैद्य यांची मुलाखत.
1: सिमिलर आहेत साऊथ आफ्रिकेशी, अजूनही त्या पद्धतीनं तो जो नाच करतात, मृदुंगासारखंच एक वाद्य आहे ज्याला ते धम्मम म्हणतात आणि त्या नृत्याला धम्मम म्हणतात. मी गेल्यानंतर त्यांनी गणपतीची गाणी, भजन आणि व्यवस्थित संस्कृत मधली काही श्लोक त्यांनी मला म्हणून दाखवले.
0: त्यानंतर जरूर ऐका स्मिता कुलकर्णी यांचं एकपात्री प्रहसन जनगणना.
2: तुम्हाला असं वाटतं की मी त्यांना लुटून आता तुम्हाला लुटायला आले म्हणून? तशी तुझ्यात एवढी काय दमखाळ असं वाटत नाही मला. पर काय सांगावं बाई, आजकाल कोणाचा काय भरोसा देता येतोय काय? काय म्हणालात? काय नाही बघू तुझं फार.
0: तो मैत्रिणींनो जरूर ऐका बुधवारी 12 ऑगस्टला 12 वाजता आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.

आकाशवाणी पुणे प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्वच्छ ऊर्जेसाठीच्या गोबर धन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. हातमागावरील उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचं पंतप्रधानांचं नागरिक

0: सरकारला आवाहन. 2 दिवसीय ब्रिक्स वेव्स बाजार परिषदेला मुंबईत प्रारंभ. मुंबई उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर राज्यात डॉक्टरांचा संप माग. आणि ज्येष्ठ साहित्यिक डोहकार श्रीनिवास कुलकर्णी यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळानं काल गोवर्धन या राष्ट्रीय चक्रीय जैव ऊर्जा योजनेला मंजुरी दिली. यासाठी 23,731 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गोवर्धन ही योजना देशाच्या स्वच्छ ऊर्जा प्रवासातील एक महत्वाचा टप्पा असून यातून सुमारे 1.5 लाख रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं. ते म्हणाले,
1: भारत की जो नेचुरल गैस का कंजम्पशन है उसमें करीब 50% इम्पोर्ट करना पड़ता है और हम सब जानते हैं कि किस तरह से जियो पोलिटिकल डेवलपमेंट से भारत में एक वल्नरेबिलिटी आ जाती है. सो हाउ टू रिड्यूस दिस डिपेंडेंस इज द ऑब्जेक्टिव और इसमें अगर प्रॉपर बायो एग्रो रिसोर्सेज यानी गांव में खेती के बाद में जो बायो मास बच जाता है या फिर कैटल का काउ डंग है उसका यूज कर सके, इस तरह की कई जो वेस्ट मटेरियल्स यूज होते हैं उनका अगर प्रॉपर यूज कर सके और उससे गैस बना सके तो देन इट कैन बी अ सिग्निफिकेंट अमाउंट ऑफ गैस टू बी जनरेटेड.
0: गोवर्धन ही योजना 2026 ते 2036 या कालावधीत राबवली जाईल. देशात कॉम्प्रेस्ड बायोगॅस उत्पादनात जवळपास 10 पट वाढ करणं, मोठ्या प्रमाणावर खासगी गुंतवणूक आकर्षित करणं आणि देशभरात एक चक्रीय जैव अर्थव्यवस्था निर्माण करणं हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात कालही विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे कामकाजात व्यत्यय आला. या गोंधळातच लोकसभेत कररचना आणि अन्य कायदा सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं. या विधेयकात अर्थव्यवस्थेला मदत म्हणून आणि परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी कर सवलतीचे उपाय सुचवण्यात आले आहेत. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात 7 ऑगस्ट 1905 रोजी स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली होती. त्याची आठवण म्हणून दरवर्षी 7 ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा केला जातो. नागरिकांनी हातमागावरील किमान एक तरी उत्पादन खरेदी करावं आणि त्याचा व्हिडिओ तयार करून तो प्रसारित करावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. दरम्यान वस्त्रोद्योग मंत्रालयानं आज राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात विशेष कार्यक्रम आयोजित केला असून यावेळी संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. 12व्या राष्ट्रीय हातमाग दिवसानिमित्त वस्त्रोद्योग मंत्रालयानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार प्रदान करण्याबरोबरच देशाची समृद्ध आणि वैविध्यपूर्ण हातमाग परंपरा दर्शवणाऱ्या 4 विशेष टपाल तिकिटांचं तसंच हातमागासंबंधी 2 पुस्तकांचं प्रकाशनही करण्यात येणार आहे. सर्जनशील अर्थव्यवस्थेसाठी एक प्रमुख आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असलेल्या आणि ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशातल्या 500 हून अधिक प्रतिनिधींना एकत्र आणणाऱ्या 2 दिवसांच्या ब्रिक्स वेव्स बाजार परिषदेला काल मुंबईत सुरुवात झाली. दृकश्राव्य आणि सर्जनशील उद्योगांमध्ये संवाद, ज्ञानाची देवाणघेवाण आणि सीमापार भागीदारीसाठी संधी निर्माण करून ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशांमधलं सहकार्य मजबूत करणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी माहिती आणि प्रसारण सचिव चंचल कुमार, महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, इफ्फीचे महोत्सव संचालक आशुतोष गोवारीकर उपस्थित होते. गोरेगाव इथल्या फिल्म सिटी परिसरात उभारण्यात आलेल्या प्राईम फोकसच्या जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक स्टुडिओच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. या नव्या अत्याधुनिक स्टुडिओमुळे मुंबई सर्जनशील उद्योगाचं जागतिक केंद्र म्हणून अधिक सक्षम होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. वेव्स 2025 परिषदेदरम्यान महाराष्ट्र सरकार आणि प्राईम फोकस यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराचं हे फलित असून या माध्यमातून मुंबईत जागतिक दर्जाची सुविधा उभी राहिल्याचं माहिती आणि प्रसारण विभागाचे सचिव चंचल कुमार यांनी यावेळी नमूद केलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स अर्थात मार्ड आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचा संप काल मागे घेण्यात आला. होमिओपॅथी डॉक्टरांच्या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमधील नोंदणीच्या मुद्द्यावरून हा संप पुकारण्यात आला होता. मात्र रुग्णांच्या जीवाशी खेळून आंदोलन

0: करता येणार नाही असं स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयानं निवासी डॉक्टरांना तातडीनं कामावर रुजू होण्याचे निर्देश दिले. संप सुरू राहिल्यास डॉक्टरांचं वेतन रोखण्याचा इशाराही न्यायालयानं दिला होता. या प्रकरणात भविष्यात डॉक्टरांच्या संपाबाबत मार्गदर्शक तत्व तयार करण्यासाठी वरिष्ठ वकील विनीत नाईक आणि अॅडव्होकेट अमोक सिंग यांची न्यायालयानं न्यायमित्र म्हणून नियुक्ती केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 सप्टेंबर रोजी होणार आहे. दरम्यान बीएचएमएस सीसीएमपी पात्र होमिओपॅथिक डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमधील नोंदणी ही मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि विद्यमान कायद्याच्या चौकटीत सुरू करण्यात आली असून ती पुढेही नियमानुसार सुरू राहील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रात रोजगार करायचा असेल तर मराठीशी नाळ जोडली जाईल ही सक्तीची नव्हे तर आपुलकीची भाषा आहे अशा शब्दात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केलं. या अभियानाअंतर्गत राज्यभरातील 1 लाखांहून अधिक अमराठी व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांनी व्यावहारिक मराठीचे धडे यशस्वीरित्या पूर्ण केले असून उर्वरित चालकांनीही 15 ऑगस्टपूर्वी या संधीचा लाभ घेऊन मराठी शिकावं असं आवाहनही सरनाईक यांनी केलं. या अभियानाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. 1 मे पासून सुरू झालेल्या अभियानाचा समारोप 17 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. सांगली जिल्ह्यातल्या क्रीडा सेनेचे 1200 शिवसैनिक नवी दिल्लीतल्या आर्मी कमांड रुग्णालयात 9 ऑगस्ट रोजी क्रांतीदिनी भारतीय जवानांसाठी रक्तदान करणार आहेत. नवी दिल्ली इथं होणाऱ्या रक्तदान कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सांगली रेल्वे स्थानकावरून काल या शिवसैनिकांना घेऊन जाणाऱ्या श्रीनाथ एक्सप्रेसला मंत्री उदय सामंत यांनी रवाना केलं. अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातर्फे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवण्यात आलं. या अभियानाअंतर्गत काल शहरात व्यसनमुक्त रॅली काढण्यात आली. पालघर जिल्ह्यातल्या अतिदुर्गम दाभेरी शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी खाऊसाठी मिळणारे पैसे जमा करून 17,060 रुपये आसाम पूरग्रस्तांसाठी पाठवले आहेत. या विद्यार्थ्यांनी आपल्या छोट्याशा आनंदाचा त्याग करून दिलेली ही मदत समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. दोहकार म्हणून प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचं काल दुपारी कराड इथं निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. डोह मनातल्या उन्हात सोन्याचं पिंपळ पाण्याचे पंख आणि कोरडी भिक्षा यासारख्या त्यांच्या साहित्यकृतींनी मराठी वाचकांच्या मनावर कायमचा ठसा उमटवला. कराडमध्ये झालेल्या 76व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते. श्री वी कुलकर्णी यांच्या निधनानं मराठी साहित्यातील सेवाव्रती पंथस्थानं निरोप घेतला आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला शोक व्यक्त केला आहे. तर मराठी साहित्य विश्वातील एक संवेदनशील अभ्यासू आणि व्रतस्थ साहित्यिक हरपल्याची भावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली. साहित्य विश्वानं एक संवेदनशील अभ्यासू शब्दसाधक गमावला आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. हवामान. राज्यात आज कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. स्वच्छ ऊर्जेसाठीच्या गोबर धन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. हातमागावरील उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचं पंतप्रधानांचं नागरिकांना आवाहन. 2 दिवसाच्या ब्रिक्स वेव्ज बाजार परिषदेला मुंबईत प्रारंभ. मुंबई उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर राज्यात डॉक्टरांचा संप मागे. आणि ज्येष्ठ साहित्यिक डोहकार श्रीनिवास कुलकर्णी यांचं निधन. आकाशवाणी पुणे केंद्राचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं सांगली केंद्र. सकाळचे 7:20 झाले आहेत.

श्रोतेहो आपण ऐकत होतात एक गाणे ताजेतवाने अंतर्गत बेला शेंडे यांनी गायलेली संदीप खरे यांची रचना, संगीत होतं सलील कुलकर्णी यांचं. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. आता काही क्षणातच म्हणजे ठीक 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

25 मिनिटं होत आहेत, यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आम्ही ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

नमस्कार श्रोतेहो, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, लोकशाहीचा सर्वात महत्वाचा पाया म्हणजे

0: नमस्कार श्रोतेहो, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, लोकशाहीचा सर्वात महत्वाचा पाया म्हणजेच मतदानाचा अधिकार, आणि हा अधिकार बजावण्यासाठी मतदार यादी अचूक आणि अद्ययावत असणं अत्यंत आवश्यक आहे. याच उद्देशानं भारतीय निवडणूक आयोगातर्फे SIR म्हणजेच स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन अर्थात विशेष सखोल पुनरीक्षण ही मोहीम राबवली जाते. यामध्ये आपण SIR म्हणजे नेमकं काय, या मोहिमेचं उद्दिष्ट काय, मतदारांनी कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायला हवं किंवा मग कोणती कागदपत्रे यासाठी आवश्यक आहेत आणि या प्रक्रियेत आपला सहभाग किती आणि का महत्वाचा आहे, याच विषयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे अप्पर मुख्य सचिव तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद. आपले सर्वांना नमस्कार.
0: सर, सध्या आता SIR ही मोहीम सर्वत्र राबवली जाते, तर मुळात SIR म्हणजे नेमकं काय?
1: आपल्या राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या दोष विरहित व अचूक करण्यासाठी नव्याने मतदार याद्या तयार करणे म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजे SIR आहेत. त्या उद्दिष्टाने आपण हे पुनरीक्षण राबवत आहे.
0: मग हे SIR म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षण जे आहे, हे नियमित मतदार यादी पुनरीक्षणापेक्षा वेगळं कसं आहे?
1: नियमित पुनरीक्षणामध्ये सध्या असलेले मतदार याद्या असंच आपण वापरतो, त्यांच्यामध्ये काही बदल असेल तर कुणाचं नाव नंबर बदलायचं, कुणाचा मृत्यू झाले त्यांचं नाव वगळायचं किंवा कुणाचं नवीन नाम त्यांच्यामध्ये ऍड करायचं, एवढंच काम करतो. परंतु सखोल पुनरीक्षणामध्ये आता अस्तित्वात असलेले यादी बाजूला ठेवून नवीन याद्या तयार करतो. यांची आवश्यकता असं आहे की शहरीकरण वाढलेलं आहे, स्थलांतरण झालेलं आहे नागरिकाच्या, तसेच मृत्यू किंवा दुबार नाव असल्यामुळे नाव वगळणे किंवा कमी करणे अपेक्षित आहे. त्यासाठी आपण 15-20 वर्षानंतर एक वेळ सखोल पुनरीक्षण राबवतो.
0: अच्छा, म्हणजे त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी SIR मोहीम ही अतिशय महत्वाची आहे.
1: होय, बरोबर.
0: यामध्ये सुद्धा निवडणूक आयोगानं या वर्षी विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम राबवण्याचा निर्णय का घेतलाय?
1: आपल्या राज्यामध्ये मागील सखोल पुनरीक्षण 2002 मध्ये झालेलं आहे, त्यांच्यानंतर 24 वर्ष झालेले आहेत. आणि आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये शहरीकरण वाढलेलं आहे, काही कारणामुळे नोकरीसाठी असो इतर कारणामुळे असो स्थलांतर भरपूर झालेले आहेत. काही काळामध्ये लोकांनी एक ठिकाणी नाव नोंदवलेलं आहे आणि दुसऱ्या ठिकाणी सुद्धा नोंदवलेलं आहे. हे आपल्या दोष विरहित मतदार याद्या तयार करणे यासाठीच आता आपण ही मोहीम राबवत आहे.
0: सर, SIR मोहीम आहे, या मोहिमेचं उद्दिष्ट आणि कशा पद्धतीनं लोकशाही प्रक्रियेला त्याचा फायदा होणार आहे?
1: आपल्याला माहिती आहे की 2024 इलेक्शननंतर काही तक्रार आले होते, मृत्यू झालेले लोकांचं नाव यादीमध्ये आहेत आणि काही मतदारांचं नाव दोन ठिकाणी आहेत असं तक्रार आले होते. हे आपण दोष विरहित केलं तर आपल्याला निवडणुकामध्ये मतदानाच्या टक्केवारी आहेत. आपण मागच्या इलेक्शनला सुद्धा म्हटलेलं आहे की 60-70% पर्यंत मतदार मतदान करतात, त्यापेक्षा जास्त होत नाही असं आपण मतदारांना दोष देतो. परंतु अनुभव आहे आम्हाला की सखोल पुनरीक्षणाच्या नंतर अनावश्यक सर्व नाव आपण कमी केल्यानंतर मतदानाच्या टक्केवारी वाढतात. उदाहरण तमिळनाडूमध्ये आता झाले 90% मतदान झाले. म्हणजे आपण अनावश्यक दोष देतो मतदारांना मत देत नाही म्हणून, परंतु कारण आहे कुणाचं नाव आपण वगळायला पाहिजे ते न वगळता राहिलेले मुले आहेत. हे सखोल पुनरीक्षणानंतर असं आपल्याला दिसून येणार मतदारांना मतदान देण्यामध्ये फार उत्सुक आहेत आणि टक्केवारी सुद्धा वाढून मिळणार आहे आपल्याला.
0: म्हणजे इतकी वर्ष काही जणांना मतदानाचा अधिकार असतानाही सुद्धा या सगळ्या गोंधळामुळे ते करता येत नव्हतं मतदान, आणि यामुळे ते शक्य झालेलं आहे आणि काही ठिकाणी टक्केवारी वाढलेली आहे. एकूणच आपण जर पाहायला गेलं तर मतदार यादी असो किंवा पुनरीक्षण प्रक्रिया, ही विशेष सखोल पुनरीक्षणाची संपूर्ण जी प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीनं राबवली जाते?
1: पहिल्या प्रश्नाला उत्तर देतो. आपण सांगितल्याप्रमाणे अपात्र लोकांचं नाव कमी करणे, तसेच नवीन मतदारांचं नाव घेणे, म्हणजे 24-18 वय झाले आपण त्यांचे अर्ज घेतलेले नाहीये, आपल्या प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी झाल्यानंतर त्यांचे आपण घेणार आहोत. आता या सखोल पुनरीक्षणामध्ये आपण 30 जून पासून हे राबवत आहेत, 19 ऑक्टोबर पर्यंत हे पुनरीक्षण चालू राहणार आहेत.

0: मतदानचा पहिला टप्पा आता चालू आहेत. म्हणजे आमचं बूथ लेवल ऑफिसर BLO मार्फत 30 जून पासून 8 ऑगस्ट पर्यंत हे कार्यक्रम चालू राहणार आहे. म्हणजे BLO घरोघरी येणार, आपल्याला भेटणार. सखोल पुनरीक्षणाच्या 2-3 महत्वाचे विषय आहेत. पहिला विषय आहे त्या मतदार त्यांच्या पत्त्यामध्ये राहत आहेत का नाही या तपासण्यासाठी BLO गृह भेट देणार आणि तपासणार आपण आहेत का नाही, आपल्या सही घेणार. समजा आपण तिथे राहत असेल परंतु त्या वेळामध्ये नसेल, आपल्या कुटुंबातील कोणी प्रौढ व्यक्ती त्यासाठी सही करू शकतात. म्हणजे पहिला विषय आहे गृह भेटीच्या वेळामध्ये ते संबंधित मतदार राहत आहेत का असा पाहून त्यांची तपासणी करणे. त्यांच्यासोबत या पुनरीक्षणाला दुसरा महत्वाचा विषय आहे की संबंधित मतदार या देशाच्या नागरिक आहेत का, त्यासाठी आपण मॅपिंग करतो. आपण ऐकलं असेल मॅपिंग झाले का, मॅपिंग झाले का, म्हणजे जुळवणी झाले का. आपल्या या नागरिकत्वाच्या कायद्याप्रमाणे 87 पूर्वी त्यांचा जन्म झाले असेल तर आपल्या देशामध्ये जन्म झाले एवढा पुरावा पुरेसा आहेत. आपण 2002-3-4 यादीमध्ये नाव आहेत का असं का तपासतो. त्या यादीमध्ये मतदार असेल त्यांचा जन्म 87 पूर्वी झाला असावे. म्हणजे त्यांच्या वय 18 झाला आहे 2003-4 मध्ये, म्हणजे 87 पूर्वी जन्म झाले म्हणून त्यांनी नागरिक आहेत. तसेच त्यांचं नाव नसेल, त्यांचं आई वडील त्यांचं नाव यादीमध्ये असेल, आई वडिलाचा जन्म झालेला आहे 87 पूर्वी, या तपासण्यासाठी आपण जुळवणीचा काम करतो. तो BLO घरी येताना दोन्ही तपासणार. काय तपासणार, राहत आहेत का नाही आणि जुळवणी होतात का नाही. आणि जुळवणी होत नसेल तर काय करायचं ते आपण मी पुढे सांगतो. परंतु आपल्याला गृहभेटीच्या नंतर 17 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी होणार आहेत. त्यांच्या नंतर कुणाचं नाव राहिलेलं आहे, आपण त्यावेळेला उपस्थित नाही किंवा आता सध्या यादीमध्ये नसल्यामुळे आपल्याला गणनापत्र मिळालं नाही, या सर्वांनी 17 ऑगस्ट पासून 1 महिन्यामध्ये नवीन फॉर्म 6 भरू शकतात. त्यांच्या यादीमध्ये नाव असेल काही अडचण नाही, नाव नसेल त्यांनी फॉर्म 6 भरून करू शकतात. या पूर्ण प्रक्रिया आम्ही तपासणी करून 19 ऑक्टोबर मध्ये अंतिम मतदार यादी आम्ही प्रसिद्ध करणार आहे.
1: बरं,
0: हे पूर्ण प्रक्रिया आहे.
1: म्हणजे 17 ऑगस्ट पासून जे आहेत, समजा त्यांची काही नावं कुठे वगळली गेली, पुन्हा ती त्यामध्ये चढवली गेली नाहीत, अशा लोकांना पण पुढे
0: संधी
1: मिळणार आहे. हा सर अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, कारण बऱ्याच नागरिकांमध्ये गैरसमज आहे की यामध्ये समजा आमचं नाव नसेल तर म्हणजे आम्हाला तो मतदानाचा अधिकार बजावता येणार नाही, तर त्यांच्यासाठी हे खास महत्वाचं उत्तर आहे.
0: महत्वाचं आहे. आपण 17 ऑगस्टच्या नंतर फॉर्म ऑनलाईन सुद्धा भरू शकतात, ऑफलाईन भरू शकतात. आपल्याला एकच विनंती आहे की आता यापुढे फॉर्म 6 भरताना भारत निवडणूक आयोगाने सूचित केल्याप्रमाणे आपण आपल्याच्या किंवा आपल्या आई वडील आजोबा आजीच्या पूर्वीच्या सखोल पुनरीक्षणाच्या यादीमध्ये जुळवणी करावा लागेल किंवा डॉक्युमेंट प्रूफ आपल्याला भारत निवडणूक आयोगाने सूचित केलेलं आहे त्यांच्यामध्ये एक आपल्याकडे ठेवा लागेल. ते काय काय डॉक्युमेंट आहे मी पुढे सांगतो.
1: SIR मोहिमेचं वेळापत्रक आपण पाहायला गेलं तर ते पण थोडस लोकांना सांगितलं पाहिजे, कारण त्यामध्ये पण डेट्स कशा असणार आहेत त्याबद्दल काय सांगाल.
0: 30 जून पासून आपण कार्यक्रम सुरू केलेले आहेत गृहभेटी, परंतु आपल्याला माहिती आहे राज्याच्या काही भागामध्ये पाऊस जास्त पडले होते, त्यांच्यामुळे पूर आले होते, त्यांच्यामुळे 1-10 दिवसाच्या मुदत गृहभेटीसाठी वाढवून दिलेलं आहे. आपल्या राज्याच्या अंदाजित 24-25 जिल्ह्यामध्ये गृहभेटचा काम जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. फक्त आपल्याला मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन म्हणतो, म्हणजे मुंबई ठाणे पालघर रायगडचा काही भाग पुणे नागपूर मध्ये थोडा गृहभेटचा काम शिल्लक आहे, बाकी ठिकाणी जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. या पूर्ण झाल्यानंतर 1 आठवड्याला आम्ही प्रारूप यादी तयार करणार आणि 17 ऑगस्टला ते प्रसिद्धी करणार आहे. 17 ऑगस्ट पासून 1 महिन्याच्या आत नवीन अर्ज कुणाला करायचे आहेत, यापूर्वी सांगितल्याप्रमाणे त्यांचे नाव यादीमध्ये नसेल किंवा नवीन मतदार 18 वयापेक्षा जास्त आता रिसेंटली झालेला आहे त्या लोकांनी अर्ज करू शकतात. 17 ऑगस्ट पासून पुढील 2 महिन्यामध्ये काही लोकांना त्यांच्या माहिती बरोबर नाही किंवा त्यांच्या जुळवणी झाल्याने डॉक्युमेंट कलेक्ट करावा लागते, त्यांना नोटीस इश्यू करणे, त्यांच्याकडून उत्तर घेणे आणि फायनल यादीमध्ये घेण्यासाठी प्रक्रिया 2 महिन्यासाठी चालू असणार आहे. मिडल ऑफ ऑक्टोबर पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल.

श्रोतेओ, अचूक मतदार यादी ही सक्षम लोकशाहीची ओळख आहे आणि यासाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेमध्ये प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग घेतला पाहिजे आणि आपली माहिती जी आहे ती व्यवस्थित अचूक दिली पाहिजे, त्याबरोबरच आपली माहिती पडताळून सुद्धा घेतली पाहिजे. अचूक मतदार यादी म्हणजेच म्हणूया आपण की सशक्त लोकशाही आणि आपल्यासाठी हे अत्यंत गरजेचं आहे. नवीन मतदारांसाठी सुद्धा ही मोहीम अतिशय महत्वपूर्ण आहे. त्यामुळे एसआयआर मोहिमेमध्ये कशा पद्धतीनं आपण सहभाग घेतला पाहिजे, कोणकोणत्या स्तरावर आपल्याला कशा पद्धतीनं बीएलओंची म्हणा किंवा स्थानिक प्रतिनिधी असतील, राजकीय पक्ष असतील किंवा इतर काही घटक आहेत त्यांचा सुद्धा कशा पद्धतीनं फायदा घेऊ शकतो, या सगळ्याच विषयी याच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमात सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आताच आपण दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम ऐकला आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

0: श्रोते हो आपण ट्यून केलं आहेत आकाशवाणीचं सांगली केंद्र. सकाळचे 7:40 झाले आहेत आणि आता प्रसारित करीत आहोत श्वास हेल्थ केअर हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: श्रोत्यांनो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ञ डॉक्टर अनिल मडके सर आहेत आपल्यासोबत. डॉक्टर मडके सर नमस्कार.
4: नमस्कार.
3: सर, शेतात काम करणारे मजूर असतील, शेतकरी असतील, शेतात काम करणाऱ्या महिला असतील, या सगळ्यांना सुद्धा काही वेगवेगळ्या प्रकारचे विकार होत असतात श्वसनाचे. तर यांना कशा प्रकारचे जंतुसंसर्ग होतात आणि काय त्याच्यावरती उपाय असतात?
4: काय होतं की बऱ्याचदा अनेक रुग्ण जे येतात त्यामध्ये त्यांना वारंवार खोकला येतो, वारंवार ताप येतो, काही लोकांना खोकल्यातून थोडं रक्त पडतं. आमच्या डॉक्टरकडे गेलो, औषधं घेतली,

0: काही लोकांना अँटीबायोटिक्सची नावं पाठ असतात, ते अँटीबायोटिक्स घेतात पण बरंच वाटत नाही अशी तक्रार असते. आणि मग आम्ही त्यांना विचारतो तुम्ही काय करता, मग ते एखादे गृहस्थ असतात किंवा एखाद्या महिला असतात, त्या म्हणतात की घरातलं काम करते, शेतात पण जावं लागतं आणि मग शेतातली कामं करावी लागतात. काही वेळा मुलं सुद्धा असतात, शाळकरी मुलं, आणि यांच्यामध्ये हा वारंवार त्रास होतो. म्हणजे काही दिवसासाठी राहणारा खोकला, पुन्हा एकदा खोकल्यातून रक्त पडणं, कणकणीनं, बारीक ताप येणं, डॉक्टरांकडे जाऊन औषधं घेतली की तात्पुरतं बरं वाटणं, एक्सरे काढल्यानंतर त्यात निमोनियासारखं काहीतरी दिसणं, काही लोक सीटी स्कॅन करतात, काय असतात ह्या केसेस. या लोकांमध्ये शेतात गेल्यामुळं, पायात काही वाहनानं घातल्यामुळं, चिखलात पाण्यात गेल्यामुळं, या ह्याच्यामध्ये शेतामध्ये चिखलामध्ये असणारे काही हेल्मिन्स आम्ही म्हणू किंवा ज्याला आपण लुम्ब्रिकॉइड्स किंवा हुकवर्म, राऊंड वर्म, अशा प्रकारचे जे परजीवी जंतू असतात, त्यांचे जे लार्वी असतात किंवा ज्याला आपण अगदी प्री मॅच्युअर त्याचे जीव म्हणतो आपण, ते त्वचेतून आत जाऊ शकतात शरीरामध्ये आणि त्वचेतून जाऊन रक्तवाहिन्यातून ते प्रवास करत असतात. फार गमतीशीर प्रकार आहे हा. तर हे रक्तवाहिन्यातून जाऊन प्रवास करत करत करत हृदयामध्ये जातात, हृदयातून उजव्या बाजूनही फुफ्फुसामध्ये येतात आणि रक्तवाहिन्यात येऊन त्या फुफ्फुसामध्ये शिरकाव करतात.
1: अच्छा. श्रोते, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934, 73-850-63-934, 7385-06-3934. डॉक्टर मडके सर, तुम्ही सांगताय शेतात काम करणाऱ्यांना कशा पद्धतीने जंतू
0: गमतीशीर प्रकार मी सांगत होतो की या लार्वी ज्या असतात त्या रक्तवाहिन्यातून प्रवास करत करत फुफ्फुसामध्ये येतात आणि चक्क त्या रक्तवाहिन्यातून श्वासनलिकांपर्यंत येतात आणि या सगळ्या फुफ्फुसातल्या प्रवासामध्ये म्हणजे वायुकोश आणि श्वासनलिकांच्या प्रवासामध्ये ते दाह निर्माण करतात आणि रुग्णाला खोकलायला लागतो, दम लागायला लागतो, निमोनियासारखा प्रकार दिसतो आणि हे पुन्हा प्रवास करून वर येतात, तोंडामध्ये येतात आणि तोंडातून पुन्हा आतडीमध्ये जातात. आता सगळी ही लाईफ सायकल आहे. काही वेळा मातीतून ह्या ज्या ओवा आहेत या तोंडातून जातात, म्हणजे भाजीपाला असेल, चिखल असेल किंवा काही मुलं खातात आणि अशा लोकांना बघा अॅनिमिया असतो, रक्त कमी झालेलं असतं आणि माती खायची सवय असते, माती किंवा खडू किंवा पेन्सिल, तर यातून सुद्धा हा संसर्ग होतो. महत्वाची गोष्ट अशी आहे की सर्व रुग्णांनी लक्षात ठेवायला पाहिजे की वारंवार खोकला येत असेल, वारंवार निमोनिया होत असेल, वारंवार रक्त पडण्याची प्रक्रिया असेल तर लॉफलर सिंड्रोम नावाचा आजार, याला लॉफलर सिंड्रोम आम्ही म्हणतो. आणि हे जे जंतू आहेत किंवा ह्या ज्या हेल्मिन्स आहेत, परजीवी जंतू आहेत, यांना मारण्याची औषधं द्यावी लागतात.
1: अच्छा.
0: महत्वाची गोष्ट अशी सर्वांनी लक्षात ठेवावी की याचा परिणाम हृदयावर सुद्धा होतो, आपल्या आतड्यांवर होतो, आपल्या यकृतावर परिणाम होतो आणि वेगवेगळ्या प्रकारे हे रुग्ण प्रेझेंट होऊ शकतात आणि म्हणून रुग्णाचं निदान करणं फार महत्वाचं, अचूक निदान आणि त्यामध्ये रुग्णांना बरं वाटतं.
1: याबरोबरच वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934, 73-850-63-934, 7385-06-3934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर अनिल मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: श्रोते, आता ऐकूया आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
5: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
6: श्रोते हो, नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आपल्याला माहितीच आहे की गेल्या भागापासून आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हा कार्यक्रम आपण सुरू केलाय. या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध वैद्य सत्येन गुजर आपल्याला विविध आजार आणि त्यावर आयुर्वेदामध्ये असणारे उपचार याविषयीची माहिती देणार आहेत. श्रोते हो, वैद्य सत्येन गुजर हे एक निष्णात आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठामधून आयुर्वेदाचार्य ही पदवी संपादित केली आणि पुणे आणि मुंबई इथे

0: ते गेली 20 वर्ष यशस्वीपणे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतायत. पुण्यामध्ये त्यांनी ISO सर्टिफाईड ओंकार आयुर्वेद या संस्थेची स्थापना केली आहे, जिथे सर्व प्रकारच्या आजारांसाठी शास्त्रोक्त आयुर्वेदिक औषधी आणि पंचकर्म सेवा पुरवल्या जातात. अवघड समजल्या जाणाऱ्या केसेस बरं करण्यात त्यांचा हातखंड आहे. त्यांच्या या कार्याबद्दल महाराष्ट्रातील आयुर्वेद क्षेत्रातील प्रतिष्ठित अशा धन्वंतरी पुरस्काराने सुद्धा त्यांना गौरवण्यात आलं आहे. नमस्कार डॉक्टर, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत.
1: नमस्कार
0: डॉक्टर. मला सांगा की सर्व प्रकारचे आजार कायमस्वरूपी मुळापासून बरे करायचे असतील तर आयुर्वेदिक उपचार उपयुक्त ठरतात. आजच्या या भागामध्ये ते कसे काय उपयुक्त ठरतात यावर आपण काही प्रकाश टाकाल का?
1: आयुर्वेद चिकित्सेचं हे तर वैशिष्ट्य आहे. आयुर्वेदामध्ये फक्त लाक्षणिक चिकित्सा केली जात नाही. बऱ्याच वेळेला असं होतं की सिम्प्टोमॅटिकली ट्रीटमेंट रुग्ण बरेच दिवस घेत जातो, पण आजार मुळापासून बरा झालेला नसेल तर स्वाभाविक तो वाढत जायला मदत होते आणि त्यावेळेला काय करायचं हा रुग्णापुढे प्रश्न उभा राहतो. म्हणजे बऱ्याच वेळेला समजा सांधेदुखीचा एखादा रुग्ण आहे, गुडघे दुखायला लागले, तात्पुरते पेन किलर्स घेतल्या जातात, कॅल्शियम सारख्या गोळ्या घेतल्या जातात, तात्पुरतं रुग्णाला बरं वाटतं पण नंतर हळूहळू त्रास वाढतच जात असतो. कारण कशामुळे गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा सांधेदुखीचा त्रास आहे, बऱ्याच जणांना चिकनगुन्या डेंग्यू होऊन गेलेला असतो, त्याच्यामुळे वेगवेगळे त्रास नंतर दिसत असतात, तेव्हा गुडघे दुखतात. पण त्यावेळेला फक्त पेन किलर घेऊन किंवा गुडघे दुखीसाठी ट्रीटमेंट करून उपयोग नसतो, तर चिकनगुन्यामुळे जे शरीरात बदल झालेले आहेत ते नॉर्मल करणं गरजेचं असतं. असे कितीतरी आजार आहेत, मधुमेह आहे, रक्तदाब आहे, थायरॉइड आहे, किडनी फेल्युअर सारखे आजार आहेत, कॅन्सर सारखा आजार आहे, की ज्याच्यामध्ये नक्की काय बदल शरीरामध्ये घडत असतात. वर्षानुवर्ष औषधं घेत राहायची हा एक माइंडसेट रुग्णामध्ये तयार झालेला असतो, पण हे आजार बरे होऊ शकतात अशी बऱ्याच रुग्णांना कल्पनाच नसते.
0: बरोबर आहे.
2: श्रोते हो, वैद्य सत्यन गुजर यांच्याशी तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओंकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 83 90 90 20 23, 83 90 90 20 23, 8390902023.
0: डॉक्टर, आता आपण हे आयुर्वेदिक उपचार उपयुक्त कसे ठरतात याची माहिती देतोय, यावर अजून काही सांगू शकाल का?
1: आयुर्वेदामध्ये शरीरात काय पद्धतीने बदल झाले आहेत, वात पित्त कफ या दोषांपैकी कोणते दोष वाढलेले आहेत, रसरक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र हे जे 7 धातू आहेत त्यातल्या कोणते धातू दुष्ट झालेले आहेत, नक्की आजार होण्यामागची काय कारण आहेत, जेव्हा तुम्हाला कोणती लक्षणं दिसतात किंवा आजार होत असतो त्यावेळेला त्याची सायकल ऑलरेडी शरीरात कम्प्लीट झालेली असते, तेव्हा तुम्ही टेस्ट करता तेव्हा तो आजार झाला हे आपल्या लक्षात येतं, नंतर आपण चिकित्सा करायला लागतो. त्यामुळे ती सायकल कशी ब्रेक होईल, म्हणजे ज्याला आयुर्वेदाने संप्राप्ती भंग असं म्हणलेलं आहे त्यासाठी उपचार होणं ही गोष्ट खूप महत्वाची असते. त्यामुळे कोणत्याही कारणासाठी आयुर्वेदामध्ये मुळापासून उपचार जे केले जातात आजार कायमस्वरूपी बरा होण्याच्या दृष्टीने, मग ते त्वचा विकार असू देत, पोटाचा विकार असू देत किंवा इनफर्टिलिटीच्या केसेस असू देत, कॅन्सर सारखा आजार, कॅन्सर हे ॲलोपॅथिकनुसार निदान झालं पण आयुर्वेदानुसार त्याचं निदान काय केलं जाते, त्याच्या मागचे हेतू काय आहेत, या सगळ्यांचा विचार हा प्रत्येक आजाराच्या बाबतीत आयुर्वेदामध्ये केला जातो आणि त्यानुसार उपचार होतात. त्यामुळे आजार कायमस्वरूपी बरा होण्यासाठी आपल्याला आयुर्वेदिक उपचार हे हितकारक ठरतात.
0: बरोबर.
2: श्रोते हो, वैद्य सत्यन गुजर यांच्याशी तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओंकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 83 90 90 20 23, 83 90 90 20 23, 8390902023.
0: पुढच्या भागातही आम्ही आयुर्वेदाबद्दलचीच आणखी काही माहिती आपल्याकडून जाणून घेणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
3: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ओंकार आयुर्वेद.
4: श्रोते हो, आपण ऐकत होतात आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:50 झाले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गाणी मनातली.

0: श्रोते आपण ऐकत होतात आशा भोसले यांच्या स्वरात बाभ बोरकर यांचं हे गीत. संगीत होतं श्रीधर फडके यांचं. आपण ऐकत आहात गाणी मनातली. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आणि या प्रसारण सभेमध्ये आपल्यासोबत आहे मी रेवा देवरस.
1: बाळे कोण शिवल्यागत का बंधाय
2: बसलोय.
1: बाळे साळी पिरून घेऊ येतात वे. उठाजी आणि माधव मिशनला जात फास्टात.
2: दातासाठी एक नंबर.
3: माधव मिशन देवल क्लब तळमजला कोल्हापूर.

श्रोते हो, आपण ऐकत होतात कविता कृष्णमूर्ती आणि सुरेश वाडकर यांच्या युगलस्वरात शांकनील यांनी संगीतबद्ध केलेली मंगेश पाडगावकर यांची ही रचना. गाणी मनातली हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, आता काही क्षणातच म्हणजे ठीक 8 वाजता समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आणि 8:15 मॉर्निंग न्यूज आपण ऐकाल आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून. त्यानंतर लगेचच सकाळी ठीक 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सुरुवातीला ऐकूया समाचार प्रभात.

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 झालेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. राष्ट्रीय हातमाग दिवसानिमित्त आज नवी दिल्लीत राष्ट्रीय हातमाग पुरस्कारांचं वितरण होणार. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातील गोवर्धन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. अग्निचार बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी. आणि आसाममध्ये पुरामुळे आतापर्यंत 97 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. आजचा राष्ट्रीय हातमाग दिवस सर्व नागरिकांनी उत्साहानं साजरा करावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी स्वतःच्या हातानं कापड विणणाऱ्या विणकरांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याचं आवाहन त्यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे केलं आहे. नागरिकांनी हातमागावरील किमान एकतरी उत्पादन खरेदी करावं आणि त्याचा व्हिडिओ तयार करून तो प्रसारित करावा. यामुळे देशातल्या कारागिरांच्या कलेला जागतिक स्तरावर ओळख मिळेल असं मोदींनी या संदेशात म्हटलं आहे. राष्ट्रीय हातमाग दिवस आज देशभरात साजरा केला जात आहे. 7 ऑगस्ट 1905 भारतीय स्वातंत्र्याचा एक भाग म्हणून स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली. त्याची आठवण म्हणून दरवर्षी 7 ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा केला जातो. यानिमित्त वस्त्रोद्योग मंत्रालयानं आज राष्ट्रपती भवनातल्या सांस्कृतिक केंद्रात एक

विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील. भारताला लाभलेला समृद्ध हातमाग वारसा साजरा करतानाच देशाच्या सांस्कृतिक तसंच आर्थिक विकासातील हातमाग उद्योगाच्या योगदानाचा सन्मान करण्याच्या उद्देशानं हा कार्यक्रम आयोजित केल्याचं वस्त्रोद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. या कार्यक्रमात संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार प्रदान केले जातील. तसंच चार विशेष टपाल तिकिटांचं आणि अर्थ थ्रू थ्रेड ऑल डाईड हँडलूम टेक्सटाईल्स ऑफ सेंट्रल इंडिया आणि हँडलूम अवॉर्ड्स या दोन पुस्तकांचं प्रकाशन या कार्यक्रमात करण्यात येईल. यावेळी हातमाग उत्पादनांचं प्रदर्शनही आयोजित करण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं काल 23,731 कोटी रुपयांच्या एकंदर तरतुदीसह गोबरधन या राष्ट्रीय चक्रीय जैव ऊर्जा योजनेला मंजुरी दिली. गोबरधन ही योजना भारताच्या स्वच्छ ऊर्जा प्रवासातील एक महत्वाचा टप्पा असून यातून सुमारे 1.5 लाख रोजगार निर्मिती होण्याची अपेक्षा असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं. ही योजना 2026-27 ते 2035-36 या कालावधीत राबवली जाईल. देशांतर्गत बायोगॅस उत्पादनात 10 पट वाढ करणं, या क्षेत्रात खासगी गुंतवणूक आकर्षित करणं आणि देशव्यापी चक्रीय जैव अर्थव्यवस्था निर्माण करणं हे या योजनेचं वैशिष्ट्य आहे. आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीनं आसाममधील गुवाहाटीजवळच्या बाईहटा चारियली ते तेजपूर दरम्यानच्या 135 किलोमीटर लांबीच्या 4 पदरी महामार्गाच्या बांधकामालाही मंजूरी दिली. या प्रकल्पासाठी 8,970 कोटी रुपये इतका खर्च येणार असून हा प्रकल्प बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर विकसित केला जाईल. यूपीआय आणि इतर इलेक्ट्रॉनिक पेमेंट पद्धतींद्वारे केल्या जाणाऱ्या व्यवहारांवर शुल्क आकारण्याची मुभा देणारं विधेयक काल लोकसभेत मंजूर करण्यात आलं. ग्राहकांसाठी आणि लघु उद्योगांसाठी डिजिटल पेमेंट सेवांवर अल्पशुल्क आकारणं आणि त्याचवेळी डिजिटल पेमेंट परिसंस्था चालवणाऱ्या बँका, पेमेंट सेवा पुरवठादार आणि पेमेंट पायाभूत सुविधा कंपन्यांसाठी शाश्वत महसूल प्रारूप सुनिश्चित करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. ब्रिक्स पेऊस बाजार परिषदेला काल मुंबईत सुरुवात झाली. 2 दिवसांच्या या परिषदेत ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशातल्या 500 अधिक प्रतिनिधींनी भाग घेतला आहे. दृकश्राव्य आणि सर्जनशील उद्योगांमध्ये संवाद, ज्ञानाची देवाणघेवाण करून सदस्य देशांमधलं सहकार्य मजबूत करणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी माहिती आणि प्रसारण सचिव चंचल कुमार, महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आणि इफ्फीचे महोत्सव संचालक आशुतोष गोवारीकर उपस्थित होते. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अग्नी 4 या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची काल यशस्वी चाचणी घेण्यात आली. ओडिशातल्या चंदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी केंद्रातून या क्षेपणास्त्राचं प्रक्षेपण झालं. हे यशस्वी प्रक्षेपण चाचणी देशाच्या सामरिक प्रतिबंध क्षमता मजबूत करण्याच्या दिशेनं एक महत्वाचा टप्पा आहे असं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं. या यशस्वी मोहिमेबद्दल स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड आणि DRDOचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी अभिनंदन केलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जन्मसिद्ध नागरिकत्वावर निर्बंध घालणं आणि बर्थ टुरिझमला आळा घालणं या उद्देशानं 2 कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी केली आहे. तसंच याबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर ट्रम्प यांनी निराशा व्यक्त केली असून आपलं प्रशासन अमेरिकेच्या स्थलांतरण प्रणालीत मोठी कारवाई करत आहे असंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे. देशातल्या बंदरांचं मूल्यमापन केवळ मालवाहतूक कार्यक्षमता यानुसार नाही तर सध्याच्या सुरक्षाविषयक धोक्यांचा सामना करण्याच्या कार्यक्षमतेनुसार केलं जावं असं बंदरं, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. दुसऱ्या राष्ट्रीय बंदरे सुरक्षा परिषदेत ते काल नवी दिल्लीत बोलत होते. देशाच्या सागरी सुरक्षा रचनेत तंत्रज्ञानाधारित बदल करण्याचं आवाहन त्यांनी केलं. सुरक्षित बंदरांमुळे व्यापार मजबूत होतो, मजबूत व्यापार भक्कम अर्थव्यवस्था निर्माण करतो आणि भक्कम अर्थव्यवस्थेतून समर्थ राष्ट्र घडतं असंही त्यांनी सांगितलं. झारखंडमधील भरती परीक्षांमधील कथित अनियमिततेबाबत सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आज 14वा दिवस आहे. रांची इथं 6 आंदोलकांचं उपोषण सुरू आहे, मात्र राज्य सरकारकडून चर्चेसाठी अजून कोणतंही निमंत्रण मिळालं नसल्याचा दावा विद्यार्थी आंदोलकांनी काल केला. या आंदोलनाचे पडसाद काल झारखंड विधानसभेतही उमटले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानसभेच्या आवारात घोषणाबाजी केली तर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी आपल्या सरकारचे दरवाजे खुले असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान झारखंड सरकारनं 13 ऑगस्टपर्यंत पेपरफुटी आणि भरती प्रक्रियेतील अनियमिततेबाबत कोणताही निर्णय घेतला नाही तर विद्यार्थ्यांच्या उपोषणात सहभागी होण्याचा इशारा भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स आणि इंडियन मेडिकल असोसिएशन

0: यांचा संप काल मागे घेण्यात आला. होमिओपॅथी डॉक्टरांच्या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमधील नोंदणीच्या मुद्द्यावरून हा संप पुकारण्यात आला होता. मात्र रुग्णांच्या जीवाशी खेळून आंदोलन करता येणार नाही असं स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयानं निवासी डॉक्टरांना तातडीनं कामावर रुजू होण्याचे निर्देश दिले. संप सुरू राहिल्यास डॉक्टरांचं वेतन रोखण्याचाही इशारा न्यायालयानं दिला होता. या प्रकरणात भविष्यात डॉक्टरांच्या संपाबाबत मार्गदर्शक तत्व तयार करण्यासाठी वरिष्ठ वकील विनीत नाईक आणि अॅडव्होकेट अमोक सिंग यांची न्यायालयानं न्यायमित्र म्हणून नियुक्ती केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 सप्टेंबरला होणार आहे. दरम्यान बीएचएमएस सीसीएमपी पात्र होमिओपॅथिक डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमधील नोंदणी ही मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि विद्यमान कायद्याच्या चौकटीत सुरू करण्यात आली असून ती पुढेही नियमानुसार सुरू राहील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. गोवा राज्यातील विधानसभा मतदारसंघांमधील अनुसूचित जमातींच्या प्रतिनिधित्वाचा पुनर्नियोजन कायदा 2025 लागू केल्याची अधिसूचना केंद्र सरकारनं जारी केली आहे. यामुळे गोव्यातल्या विधानसभा जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. द गॅझेट ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या अधिसूचनेनुसार हा कायदा कालपासून अंमलात आला आहे. या कायद्यामुळे गोव्यातील आदिवासी समुदायांची दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली मागणी पूर्ण झाली असून मतदारसंघांचं पुनर्नियोजन आणि आरक्षण प्रक्रिया सुरू होण्यास मदत होणार आहे असं गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी म्हटलं आहे. हा कायदा प्रत्यक्षात आणल्याबद्दल डॉ सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले. आशिया क्रिकेट परिषदेनं काल महिलांच्या आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं. 28 ऑगस्टपासून दुबईत होणाऱ्या 20 षटकांच्या सामन्यांच्या या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातला सामना दुबई इथं 5 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. भारतीय हवामान विभागानं संपूर्ण केरळमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. केरळमधील पथानामतिट्टा कोट्टायम आणि इड्डुकी जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आसाममध्ये पुरामुळे आतापर्यंत 97 जणांचा मृत्यू झाला आहे तर 15 जिल्ह्यातल्या 1,68,000 नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. राज्यातल्या 480 गावांमधला पूर अजूनही ओसरलेला नाही. भारतीय हवामान विभागानं आज कर्नाटक पूर्व मध्य प्रदेश राजस्थान केरळ आणि ओडिशाच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसंच ईशान्य भारत दिल्ली हरियाणा चंदीगड अंदमान आणि निकोबार बेटं पश्चिम बंगालच्या काही भागातही दिवसभरात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. राष्ट्रीय हातमाग दिवसानिमित्त आज नवी दिल्लीत राष्ट्रीय हातमाग पुरस्कारांचं वितरण होणार. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातील गोबरधन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. अग्निचार बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी. आणि आसाममध्ये पुरामुळे आतापर्यंत 97 जणांचा मृत्यू. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, आपण ट्यून केलं आहेत आकाशवाणीचं सांगली केंद्र. सकाळचे 8:40 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा. पनीर गोकुळचंच घ्या.
1: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: चिंतन हाच चिंतामणी. सद्गुरु वामनराव पै यांचे विचार.
3: पुरुषप्रधान संस्कृती जगात सर्वत्र असल्यामुळं सर्व धर्मातील स्त्रियांवर पुरुषांकडून अन्याय होत असतात. कुठल्याही परिस्थितीत आणि कुठल्याही कारणास्तव देवाधर्माच्या नावाखाली पुरुषांकडून स्त्रियांवर होणारे अन्याय आणि अत्याचार हे मानवजातीला कलंक फासणारे होत. सरसकट सर्व स्त्री जातीवर अन्याय आणि अत्याचार होत असताना वैधव्य प्राप्त झालेल्या स्त्रियांना ज्या भयानक परिस्थितीला तोंड द्यावं लागतं त्याला खरोखरच तोड नाही. एखाद्या स्त्रीचा पती जर मृत्युमुखी पडला तर त्या आपत्तीला ती स्त्रीच जबाबदार आहे असं मानलं जातं. मग त्या स्त्रीला औदसा, पांढरी पाल, पांढऱ्या पायाची, कपाळ फुटकी वगैरे नाना प्रकारची विशेषणं लावून तिला हिणवण्यात येतं. घरातून बाहेर पडताना किंवा रस्त्यात जर एखाद्या विधवाबाईचं दर्शन घडलं तर तो एक फार मोठा अपशकून आहे असं मानलं जातं. वास्तविक त्या माणसाचं आयुष्य संपलं म्हणून तो निवर्तला हे सरळ गणित असताना वाकड्या दृष्टीनं पाहणारे वाकडे लोक त्या आपत्तीचं सर्व खापर त्याच्या पत्नीच्या डोक्यावर फोडतात. आजच्या या संगणक युगात सुद्धा काही ठिकाणी पती निवर्तल्यावर त्याच्या पत्नीला उच्च धार्मिक प्रथेच्या नावाखाली सती जाण्यासाठी प्रवृत्त केलं जातं किंवा प्रोत्साहित केलं जातं. कुठल्याही दृष्टिकोनातून या प्रथेकडे पाहिलं तरीही सती जाण्याची प्रथा अत्यंत निंद्य, त्याज्य, तिरस्कारार्ह आणि जंगली तसंच रानटी स्वरूपाची असून अखिल मानवजातीला कलंक फासणारी आहे. काही जातींमध्ये अशी रीत आहे की ज्या दिवशी पतीचं निधन होतं त्या दिवशी त्याच्या स्त्रीला नवीन कपडे घालून सजवण्यात येतं आणि नंतर तिच्या अंगावर चढवलेली सर्व सौभाग्य लेणी अतिशय क्रूरपणे काढून घेण्यात येतात. इतर काही जातीत तर तिला कुंकू लावता येत नाही, मंगळसूत्र घालता येत नाही, हिरव्या बांगड्यासुद्धा घालता येत नाहीत. त्याचप्रमाणे त्या स्त्रीला सुवासिनीची ओटी भरता येत नाही आणि इतर सुवासिनी स्त्रिया देखील तिची ओटी भरत नाहीत. हळदी कुंकवाच्या समारंभात सर्व सुवासिनी स्त्रिया भाग घेत असताना त्या समारंभात विधवा स्त्रियांना स्थान नसतं. इतकंच नव्हे तर प्रत्यक्ष भाऊबीजेच्या सणात विधवांना स्वतःच्या भावाला सुद्धा ओवाळता येत नाही. हे सर्व प्रकार पाहिले असता असं दिसून येतं की पुरुषप्रधान असणाऱ्या समाजानं देवाधर्माच्या नावाखाली आणि अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन स्त्रियांवर अनन्वित अन्याय आणि अत्याचार केलेले आहेत. वास्तविक मुलीचं जेव्हा लग्न होतं तेव्हा तिला मंगळसूत्र घालण्यात येतं, तिच्या हातात हिरवा चुडा भरण्यात येतो आणि इतर सर्व सौभाग्यलेणी तिला प्राप्त होतात. प्रत्यक्षात ही सर्व सौभाग्यलेणी त्या स्त्रीला विवाह झाल्यानंतर प्राप्त होतात. त्याचप्रमाणे पतीचा मृत्यू झाल्यावर त्या स्त्रीला प्राप्त झालेले विवाह बंधन बाद होत नाही किंवा बाद होऊही शकत नाही. पतीच्या मृत्यूनंतर सुद्धा ती स्त्री त्या माणसाची पत्नी म्हणूनच समाजात वावरत असते. कुठल्याही परिस्थितीत आणि कुठल्याही कारणास्तव पतीच्या निधनामुळं त्यांचा झालेला विवाह अवैध ठरत नाही. शिवाय आत्मा अमर आहे हा तर हिंदू धर्माचा ठाम सिद्धांत आहे. अशा परिस्थितीत त्या विधवा बाईला कुंकू लावण्यास मनाई करणं, गळ्यात मंगळसूत्र घालण्यास मज्जाव करणं आणि इतर सौभाग्यलेणी तिच्याकडून हिरावून घेणं म्हणजे त्या स्त्रीवर केलेला अन्याय आणि अत्याचार नव्हे काय? विधवा स्त्रीनं जर कुंकू लावलं, गळ्यात मंगळसूत्र घातलं तर काय मोठा अनर्थ?

होणार आहे. फॅशन म्हणून परधर्मी किंवा परदेशी स्त्रिया कुंकू लावू शकतात, मंगळसूत्र धारण करू शकतात, तर विधवा स्त्रियांनी कुंकू लावलं आणि मंगळसूत्र घातलं तर बिघडलं कुठे? आणि पतीच्या मृत्यूनं भाऊ बहिणीचं नातं नष्ट होतं का? भाऊबीजेच्या दिवशी विधवा बहिणीनं तिच्या भावाला किंवा भावांना भाऊबीजेची ओवाळणी केली तर काय प्रलय होणार? की आकाश कोसळणार की जमीन दुभंगणार? वास्तविक विधवेला स्वतःच्या भावाला किंवा भावांना भाऊबीजेच्या दिवशी ओवाळणी करण्यास प्रतिबंध करणं हा रानटीपणाचा आणि जंगलीपणाचा कळस होय. या सर्व प्रकारच्या दुष्ट स्वरूपाच्या रूढी, पद्धती आणि परंपरा नष्ट केल्या पाहिजेत. सर्वात दुर्दैवाची आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे स्त्रियांवर अन्याय आणि अत्याचार करण्यात पुरुषांपेक्षा प्रौढ स्त्रियांचा सिंहाचा वाटा असतो असं दिसून येतं. म्हणून तरुण स्त्री पुरुषांनी या सर्व प्रकारच्या अनिष्ट चालीरीती नष्ट करण्यासाठी हिरीरीनं पुढाकार घेतला पाहिजे. या सर्व रानटी रूढी आणि परंपरा यांच्या विरुद्ध सर्व युवा युवतींनी बंड पुकारलं पाहिजे. जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून या सर्व अनिष्ट रूढी, रीतिरिवाज आणि परंपरा नष्ट तर झाल्याच पाहिजेत, परंतु विधवा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक औदार्याचा आणि मानवी संस्कृतीला शोभा देणारा असला पाहिजे. एखादी स्त्री जर विधवा झाली तर घरातील आणि समाजातील इतर सर्वांनी तिच्याकडे उदार अंतःकरणानं पाहून त्या बिकट परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तिला सर्व प्रकारची मदत केली पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या स्त्रीचा पुनर्विवाह होईल याची जबाबदारी घरातील जबाबदार व्यक्तींनी कटाक्षाने घेतली पाहिजे. विधवा स्त्रियांना कायद्यानं मोफत शिक्षण मिळालं पाहिजे आणि त्यांना नोकरी मिळण्यात अग्रक्रम दिला गेला पाहिजे. विधवा स्त्रियांशी लग्न करणाऱ्या पुरुषाचा समाजामध्ये गौरव झाला पाहिजे. त्याचप्रमाणे विधवा स्त्रियांशी लग्न करणाऱ्या पुरुषांना ते नोकरी व्यवसायात असतील तर त्यांना प्रोत्साहन म्हणून ॲडव्हान्स इन्क्रीमेंट्स दिली गेली पाहिजेत. थोडक्यात अशा सर्व बाजूने प्रयत्न झाले तरच विधवा स्त्रियांना समाजात मानानं जगता येईल असा जीवनविद्येचा स्पष्ट दृष्टिकोन आहे. जीवनविद्या सांगते की पतीच्या निधनानंतर सुद्धा ती स्त्री त्या माणसाची पत्नी म्हणूनच वावरत असते आणि त्यांचा विवाह अवैध ठरत नाही, मग सौभाग्यदेणी घालण्यात प्रत्यवाय का असावा? खरं तर पती निधनाचा आणि कुंकू लावण्याचा परस्पर संबंधच काय आहे? वास्तविक कुमारिका लग्नापूर्वी कुंकू लावतात, लग्न न केलेल्या स्त्रिया कुंकू लावतात, घटस्फोट घेतल्यानंतर स्त्रिया कुंकू लावतात, नवऱ्यानं सोडून दिलेल्या किंवा नवऱ्याला सोडून राहणाऱ्या स्त्रिया कुंकू लावतात, मग पती निधनानंतर स्त्रीनं कुंकू लावायचं नाही हा न्याय कुठला? वास्तविक पती निधनानंतर सुद्धा ती स्त्री पतीच्या नावानंच जीवन जगत असते. अशा परिस्थितीत तिनं कुंकू लावलं तर काय आकाश कोसळणार आहे का? जी गोष्ट कुंकूची तीच गोष्ट गळ्यातील मंगळसूत्राची. विवाह झाल्यानंतर स्त्रीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधण्यात येतं. पती निधनानंतर ती स्त्री त्या निधन पावलेल्या पतीचीच असते अशाच तऱ्हेनं समाजात ओळखली जाते. ज्या पतीच्या नावानं तिनं गळ्यात मंगळसूत्र बांधलेलं असतं त्याच पतीच्या निधनानंतर सुद्धा गळ्यात मंगळसूत्र ठेवलं तर काय जमीन दुभंगणार आहे का? उलट पती निधनानंतर स्त्रीनं कुंकू लावणं आणि मंगळसूत्र घालणं तिच्या संरक्षणाच्या दृष्टीनं सुद्धा आवश्यक आहे. थोडक्यात असं की पती निधनानंतर स्त्रीवर जी बंधनं घातलेली आहेत ती सर्व अनावश्यक आणि त्याज्य असून पुरुषप्रधान संस्कृतीनं स्त्री जातीवर केलेला अन्याय आणि अत्याचार होय. कुठल्याही परिस्थितीत आणि कुठल्याही कारणास्तव पती निधनानंतर त्या स्त्रीची सर्व सौभाग्यलेणी काढण्यात येऊ नयेत आणि इतर सौभाग्यवती स्त्रियांना ज्या प्रकारची वागणूक मिळते, उदाहरणार्थ ओटी भरणं, कुंकू लावणं वगैरे, अशा प्रकारची वागणूक पती निधनानंतर सुद्धा त्या स्त्रियांना मिळालीच पाहिजे

0: असा जीवनविद्येचा स्पष्ट दृष्टिकोन आहे. दुसरा मुद्दा असा की पती निधनानंतर स्त्रीवर जी बंधनं घातलेली आहेत तशा प्रकारची कुठलीही बंधनं पत्नी निवर्तल्यानंतर कुठल्याही पुरुषावर घातली गेलेली नाहीत. सांगायचा मुद्दा असा की विविध प्रकारे प्रयत्न होऊन विधवा स्त्रियांना समाजात मानानं जगता यावं असा जीवनविद्येचा स्पष्ट दृष्टिकोन आहे. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

0: रिमझिम त्या पावसाचा हा वर्षा ऋतू, धरती कशी यौवनांकित लावण्यमयी।
1: आला ऋतू आला ऋतू आला, कधी रिमझिम।
0: प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी।
2: श्रोते हो, आपण ट्यून केलं आहेत आकाशवाणीचं सांगली केंद्र। सकाळचे 8:55 झाले आहेत। प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लखलख चंदेरी। श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकवित आहोत मर्डर या चित्रपटातील हे गीत। स्वर आहे आमिर जमाल यांचा।

0: श्रोतेहो आपण ऐकत होतात मर्डर या चित्रपटातील हे गीत. आपण ऐकत आहात लखलख चंदेरी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: कमी वेळात जास्त नफा बस एका क्लिकवर कमाले
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते
3: जाणकार बना सतर्क राहा.

श्रोते आपण ऐकत होतात अदनान समी यांच्या स्वरात समीर यांचं हे गीत सलामे इश्क. या चित्रपटाला संगीत होतं शंकर एहसान लॉय यांचं. आपण ऐकत आहात लखलख चंदेरी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून, आणि या प्रसारण सभेमध्ये आपल्यासोबत आहे मी रेवा देवरस. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया के यांनी गायलेलं टॅक्सी नंबर 9211 या चित्रपटातील हे गीत.

0: श्रोते हो, आपण ऐकत होतो सुनिधी चव्हाण आणि के के यांच्या युगलस्वरा देव कोहली यांची रचना. टॅक्सी नंबर 9211 या चित्रपटाला संगीत होतं विशाल शेखर यांचं. श्रोते हो, लखलख चंदेरी हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कुटुंब स्वास्थ्य.
1: श्रोते हो नमस्कार. कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनःपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आईचं दूध हे बाळासाठी संपूर्ण आणि सर्वोत्तम अन्न मानलं जातं. स्तनपानामुळे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

0: त्याचा सर्वांगीण विकास होतो आणि आईच्या आरोग्यालाही अनेक फायदे होतात. तरीही स्तनपानाबद्दल समाजात अनेक प्रश्न, शंका, समज, गैरसमज आजही आहेत. याच विषयावर आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी आपल्या सोबत आहेत सुप्रसिद्ध स्त्री रोगतज्ञ डॉक्टर विद्या जाधव मॅडम. मॅडम, आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद मॅडम. मी डॉक्टर विद्या मनोज जाधव. मी स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ असून माझी वात्सल्य नर्सिंग होम सांगली सिव्हिल हॉस्पिटल समोर क्लिनिक आहे. तसेच मी भारती विद्यापीठ सांगली येथे स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागात प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे.
0: मॅडम, मुलाखतीची सुरुवात करतानाच पहिला प्रश्न असा येतो की हा स्तनपान सप्ताह आपण का साजरा करतोय, याचं काय महत्व आहे?
1: स्तनपान हे बाळाच्या पूर्ण बौद्धिक आणि शारीरिक विकासासाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे की जे अत्यंत इझिली अवेलेबल असतं बाळासाठी, जे निसर्गाने तयार केलेलं असतं. कितीही वयाचं वजनाचं बाळ असू देत, आईच्या स्तनांमध्ये निर्मिती झालेलं दूध हे अतिशय उपयोगी असतं आणि हे सर्वसाधारणपणे सगळ्यांना माहितीच असतं. परंतु दरवर्षी हे 8 दिवस यासाठी खास काढून हा सप्ताह केला जातो, का तर त्याची पुन्हा एकदा जनमानसात माहिती व्हावी.
0: नवजात बाळासाठी आईचं पहिलं दूध किंवा आपण चिक दूध म्हणतो, तर ते किती महत्वाचं आहे?
1: आईचं जे पहिलं दूध असतं, ज्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये कोलेस्ट्रॉल म्हणतो, हे अत्यंत अत्यंत महत्वाचं असतं. जरी ते कमी सिक्रीट होतं तरी पण त्याच्यामधले जे घटक असतात ते अत्यंत गुणवत्तापूर्णक असतात. त्याच्यामध्ये कॅलरीज असतात, त्याच्यामध्ये इम्युनोग्लोबुलिन्स असतात, म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे घटक त्याच्यामध्ये असतात. आणि ते जे थोड्या प्रमाणात जरी का असे ना, ते बाळाला दिलं गेलं पाहिजे, कारण त्याच्यामुळे बाळाला पुढे जाऊन बरीचशी इन्फेक्शन्स टाळता येतात, जशी की पोटाची डायरिया, रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स, ही सगळी कमी प्रमाणात होतात बाळाला किंवा होत नाहीत.
0: अच्छा, सगळ्याच आयांना पडलेला प्रश्न असतो की जन्मानंतर बाळाला दूध नक्की कधी सुरू करायचं?
1: तसं पाहिलं तर जन्मानंतर शक्य तितक्या लवकर, म्हणजे अगदी पहिल्या 15 मिनिटात दूध सुरू करायला हवं. आता कसं होतं, नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतर अगदी लगेचच बाळाला, युजली बाळाला आईच्या पोटावरती ठेवतात, जेणेकरून बाळाच्या आणि आईच्या त्वचेचा एकमेकांशी संपर्क झाला की आईला पाना फुटतो आणि ते बाळ आपोआप निपल्सकडे सरकत जाऊन आपलं आपण दूध ओढायला सुरू करतं, ज्याला आम्ही ब्रेस्ट क्रॉल म्हणतो.
0: अच्छा.
1: किंवा याच पोझिशनला कांगारू पोझिशन पण म्हणतात, म्हणजे 2 ब्रेस्टच्या मध्ये बाळ ठेवलं की बाळ अतिशय आरामात दूध पिऊ शकतं. त्यामुळे डिलिव्हरी झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर पहिल्या 20 मिनिटात तर बाळाला सकिंग हे द्यायलाच पाहिजे.
0: अच्छा. पहिल्या 6 महिन्यांपर्यंत फक्त आईचंच दूध बाळाला द्या असं बालरोगतज्ञ सांगतात किंवा सगळेच सांगतात, तर याचं कारण काय असेल, फक्त आईचंच दूध का द्यावं?
1: आईचं दूध हे बाळ कितीही प्रीटर्म असू देत, म्हणजे कमी दिवसांचं किंवा पूर्ण दिवसांचं, निसर्गाने जी काही पूर्णतः सोय केलेली आहे ती बाळाच्या वयानुसार आणि वाढीनुसार तेवढं दूध आईच्या स्तनांमध्ये तयार होत असतं. जितकं बाळ चोखेल तितकं दूध सिक्रेट व्हायचं प्रमाण पण वाढत असतं. आणि याच्यामध्ये बाळाच्या वाढीसाठी जे काही सगळे घटक लागतात ते पूर्णपणे आईच्या स्तनांमध्ये तयार होत असतात. त्यामुळे बाळाला अगदी वरचं पाणीही देऊ नये असा आम्ही सल्ला देतो. एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग ज्याला आपण म्हणतो, म्हणजे निव्वळ स्तनपान हेच पहिले 6 महिने द्यायला हवं.
0: अच्छा. याचा बाळाला काय फायदा होतो?
1: याचा बाळाला फायदा म्हणजे बाळाला एकतर इन्फेक्शन्स भविष्यात जाऊन कमी होतात, जे दूध तयार झालेलं असतं ते पचनास अत्यंत सुलभ असतं, ज्याच्यामध्ये बरेच उपयुक्त घटक इन्फेक्शन प्रिव्हेंट करणारे किंवा काही फॅटी ऍसिड्स असतात आईच्या दुधामधली, की जी बाळाचा बुद्ध्यांक वाढवायला खूप मदत करतात.
0: अच्छा.
1: त्यामुळे बाळ इमोशनली आणि इंटेलेक्च्युअली दोन्ही पद्धतीने बाळ अतिशय चांगलं वाढतं. आता हे नुकतंच पहिल्या 6 महिन्यांचं नाही, तर भविष्यात पुढे जाऊन ह्या मुलांना डायबिटीस किंवा इतर काही मोठे आजार व्हायची शक्यता पण कमी राहते.
0: अच्छा.
1: त्यामुळे एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग हे खूप महत्वाचं आहे, की जे अत्यंत सुरक्षित आहे, स्वस्त आहे, आईच्या ब्रेस्टमध्ये म्हणजे नॉर्मल टेम्परेचरचं आहे, इझिली डायजेस्टेबल आहे, म्हणजे बाळाला अत्यंत आरामात सुलभरित्या पचू शकतं.
0: मॅडम, स्तनपानाचे हे बाळाला होणारे फायदे आहेत, तसे आईला काय फायदे होतात, शारीरिक आणि मानसिकरित्या काय काय फायदे आईला मिळतात?
1: आता आपण बाळाचे फायदे पाहिले, आईला तर फायदे होतात, पण सगळ्यात महत्वाचा फायदा दोघांना जो होतो ते आई आणि बाळ याचे भावनिक बंध अतिशय सुंदर आणि खूप चांगल्या पद्धतीने तयार होतात. आणि तो खूप महत्वाचा टप्पा आहे जेणेकरून ती आई स्तनपान कंटिन्यू करते बाळासाठी. आता बाळाचे फायदे पाहिले तसे आईला पण बरेच फायदे आहेत. एक तर आईनी स्तनपान केल्यामुळं आम्ही जे आत्ता म्हटलं की लवकरात लवकर बाळ स्तनाग्रांना लावायला पाहिजे, ज्याच्यामुळं काय होतं, बाळांनी सकिंग सुरू केलं की गर्भाशयाचं आकुंचन होतं आणि त्यामुळे प्रसूतीनंतर होणारा रक्तस्राव खूप कमी प्रमाणात होतो. रक्तस्राव कमी झाला की त्या बाईचा ब्लड लॉस कमी झाला, त्यामुळे तिला अॅनिमिया व्हायची शक्यता खूप कमी होते, ज्याला आम्ही प्रिव्हेंशन ऑफ पोस्टपार्टम हिमरेज असं म्हणतो. म्हणजे प्रसूतीनंतरचा रक्तस्राव बऱ्यापैकी कमी प्रमाणात होतो. त्याच्यानंतर आईचा बांधा पण त्याच्यामुळे मेंटेन राहतो. नंतर आईला भविष्यात जाऊन ब्रेस्ट, गर्भाशय म्हणजे स्तनांचे, गर्भाशयाचे किंवा स्त्रीबीजाचे कॅन्सर व्हायची शक्यता पण कमी राहते.
0: अच्छा, हे जसं आपण आता फायदे बघितले तसेच या स्तनपानाबाबत खूपसे गैरसमज प्रचलित आहेत, तर हे कोणकोणते आहेत आणि याबद्दल काय सांगाल?
1: आता सगळ्यात महत्वाचा जो गैरसमज आहे, जो की नवजात म्हणजे ही जी माता असते, नवीन झालेली माता आणि तिच्या बरोबरच्या तिची आई आजी घरातल्या वरिष्ठ स्त्रियांना पण पडलेला असतो की तिला येणारं दूध बाळाला पुरेसं नाहीये. पण शक्यतो असं अजिबातच नसतं, कारण निसर्गाने जी काही सोय केलेली आहे ती अत्यंत परफेक्ट आहे. बाळ कमी दिवसाचं असेल, कमी वजनाचं असेल किंवा बाळ पूर्ण दिवसाचं असेल, गुटगुटीत असेल, तर त्याला पुरेसं दूध हे आईच्या स्तनांमध्ये निर्मिती होतं आणि ते बाळाला पुरतं. त्यामुळे बाळ रडत असेल तर त्याचा संबंध हे दूध कमी असण्याशी जोडतात या बायका, तर तसं अजिबात नाहीये. त्यामुळे बाळाला दूध कमी पडतं हे जरासं हा एक मोठा गैरसमज आहे आणि त्यामुळे बाळ रडतं. खरं पाहिलं तर बाळ रडण्याची बरीच कारणं असतात जी की डॉक्टरांना दाखवून तुम्ही दूर करायला पाहिजेत. आणि अजून एक गैरसमज आहे की काही ठराविक पदार्थ या प्रसूती झालेल्या मातांना दिले जात नाहीत. का तर त्यांना असं वाटतं की हे आईकडून बाळाच्या दुधामध्ये जातील आणि बाळाचं, फॉर एक्झाम्पल आपण डाळीचे पदार्थ आयांना देत नाहीत, का तर त्यांना असं वाटतं की नाही बाळाचं पण पोट फुगेल, गॅस धरेल. तर असं अजिबात नाहीये, आई जितका चौरस आहार घेईल त्याच प्रकारे ते दुधांमधून ते सगळे पोषक घटक बाळाकडे जात असतात. बरेचदा असाही समज असतो की काही पदार्थ खाल्ले कडू होईल दूध, पण असं दूध कडू वगैरे अजिबात होत नसतं. त्यामुळे हे फार मोठ्या प्रमाणात आहेत, तरी देखील हे वरचेवर सगळ्यांना समजावून सांगणं हे आमचं काम आहे आणि आम्ही अव्याहतपणे करत असतो.
0: आईला जर दूध कमी येत असेल तर काय केलं पाहिजे?
1: तसं पाहिलं तर आईला मी आता जसं म्हटलं की निसर्ग भरपूर काळजी घेतो, दूध कमी हे शक्यतो येत नसतं. आता आपला काय समज असतो की आईला दूध कमी आहे, बाळ रडतंय तर त्यामुळे बाळ रडतंय. पण जर बाळ व्यवस्थित ओढत असेल, बाळाला व्यवस्थित शू होत असेल, म्हणजे दिवसभरात एक 10-12 वेळा शी बाळ व्यवस्थित करत असेल, आणि सगळ्यात महत्वाचं बाळाचं वजन जर व्यवस्थित वाढत असेल, तर नक्कीच बाळाला दूध पुरेसं आहे. त्यामुळे या सगळ्यांची खात्री केल्यानंतरच आपण दूध कमी आहे असं म्हणू शकतो.
0: जेव्हा सिझेरियन आपण डिलिव्हरी करतो तर त्यानंतरच्या स्तनपानामध्ये काही फरक करावा लागतो का? आणि सिझेरियन डिलिव्हरी झाल्यानंतर स्तनपान करताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे?
1: आता जेव्हा सिझेरियन होतोय तेव्हा शक्यतो आईला भूल दिलेली असते, पाठीमध्ये देतात, जनरल अनस्थेशिया देतात, त्यामुळे ती झोपून असते. मग अशा वेळेला उपस्थित महिला ज्या असतात किंवा आमच्या सिस्टर्स सुद्धा मदत करतात आणि त्या बाळाला आईच्या स्तनांना लावतात. अशा वेळी फक्त थोडंसं आई झोपून असल्यामुळे बाळाची थोडी काळजी घ्यायला लागते किंवा कुणीतरी तिला मदत करायला लागते, जेणेकरून बाळ आणि आई यांचं एक कोऑर्डिनेशन चांगलं तयार होतं.
0: स्तनपान जेव्हा आई करत असते तर तिचा आहार कशा पद्धतीचा असला पाहिजे?
1: आई जेव्हा स्तनपान करते तेव्हा तिचा आहार चौरस असला पाहिजे. म्हणजे जी प्रेग्नन्सीमध्ये ती जे काही आहार घेत असेल साधारण तोच, फक्त त्याच्यामध्ये थोडंसं कॅलरीज वाढवल्या पाहिजेत, जेणेकरून तिने कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, सगळ्यात महत्वाचे प्रोटीन्स, विटॅमिन्स याच्यावरती व्यवस्थित फोकस करून तो आहार तिने सांभाळला पाहिजे. आहाराबरोबरच पाण्याचं प्रमाणही खूप महत्वाचं आहे. आपल्याकडे कसं होतं, डिलिव्हरी नंतर किंवा बाळंतपणानंतर त्या डिलिव्हरी झालेल्या स्त्रीला खूप कमी पाणी प्यायला देतात. का तर पाणी आईने पिलं तर बाळाचं पोट फुगू शकतं असा एक मोठा गैरसमज आहे जो की सुशिक्षित आणि असुशिक्षित दोन्हीही ठिकाणी आहे. परंतु वस्तुस्थिती अशी अजिबात नाहीये. रादर डिलिव्हरी नंतर

0: आईने किमान 2.5 ते 3 लिटर पाणी हे प्यायला हवं, त्यामुळे काय होतं दुधाचं प्रमाण हे योग्य राहतं.
1: स्तनपान करताना आईला कोणकोणत्या समस्या उद्भवू शकतात आणि त्यावर काय उपाय करता येतील?
0: सगळ्यात महत्वाचं जेव्हा हे स्तनपान सुरू होतं तर तिला बरेचदा बाळाला नीट धरता येतच असं नाही. खूपदा कसं होतं स्तनपान करताना जे निप्पल म्हणतो किंवा जे बोंड असतं ते आत रुतलेल्या अवस्थेत असतं आणि जेव्हा बाळ प्यायला लागतं त्याचवेळी कधी कधी हे त्या मातेच्या लक्षात येतं. मग त्यावेळेला ते थोडंसं 2 बोटात धरून चिमटीमध्ये असं बाहेर काढायला लागतं. हे बरेचदा त्या मातेने केलेलं जास्त चांगलं असतं अथवा घरातल्या महिलांच्या मदतीने ती हे करू शकते. यामुळं काय होतं ते निप्पल बाळाला नीट धरता आलं नाही आणि दूध ओढता आलं नाही तर मग बाळाची जरा गडबड होऊ शकते. त्यामुळे रुतलेली निप्पल्स असतील तर ती बाहेर काढणे. ऍक्च्युली हे प्रेग्नन्सीच्या शेवटी शेवटीच या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन ती आत रुतलेली तर नाही येत ना हे बघायला हवं. नंतर आहे बरेचदा निप्पलवरती क्रॅक जाऊ शकतो, तो असाही जातो किंवा कधी कधी बाळाच्या हिरडीमुळे पण थोडंफार होऊ शकतं. तर क्रॅक निप्पल असेल तर नेहमी आईला पाजताना तिथं वेदना होतात. अशा वेळेला ते क्रॅक निप्पल स्वच्छ करून तिथे एखादं मलम लावून बाळाला पाजण्याआधी ते मलम पुसून काढून बाळाला पाजलं तरी चालू शकतं.
1: त्याच्यानंतरची टप्पा येतो की स्तनपान बंद करायचंय, तर मग हे स्तनपान कधी आणि कशा पद्धतीनं बंद करायचं?
0: सर्वप्रथम मी आता सांगितलं तसं पहिले 6 महिने बाळाला निव्वळ स्तनपान किंवा एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग द्यावं, जेणे की बाळाला पाणीही द्यायचं नाही. 6 महिन्यानंतर हळूहळू बाळाला घन आणि पातळ आहार सुरू करायचा, त्याच्यानंतर त्याच्या बरोबरीनं हे स्तनपानही चालू ठेवायचं. 2 वर्षापर्यंत घन आहार आणि स्तनपान हे दोन्हीही चालू ठेवावं, जे की बाळाच्या ओव्हरऑल वाढीसाठी खूप महत्वाचं आहे. आणि ते सुरू करताना बाळाला हळूहळू मऊ भात किंवा खिचडी, त्याच्यानंतर 1 वर्षाच्या बाळाला तुम्ही केळ, एखादं फळ कुस्करून देऊ शकता.
1: अच्छा, जेव्हा आई स्तनपान बंद करते त्याच्यानंतरही त्या ब्रेस्टमधून थोडंफार का होईना दूध येत राहतं, तर त्या दुधाच्या गाठी होणं किंवा त्या दुधामुळे आईला आणखीन काही त्रास होऊ शकतात का?
0: जेव्हा आई स्तनपान बंद करायचं ठरवते तेव्हा आम्ही तिला काही औषधं देतो. जेव्हा त्यांचं 100% ठरतं की आता स्तनपान बंद करायचं आहे तर त्यावेळी आम्ही तिला काही औषधं देतो ज्यामुळे स्तनपान बंद होतं. एकदा स्तनपान बंद करायचं ठरवलं आणि मेडिकेशन्स घेतल्यानंतर मात्र तिने पुन्हा बाळाला पाजू नये. आणि तुम्ही गाठीचं जे म्हणता तर स्तनांमध्ये गाठी ह्या दूध साठून राहिल्यामुळे पण होऊ शकतात, तर या गाठी जर झाल्या असतील, स्तनपान करताना जर गाठी झाल्या असतील तर ते एक्स्ट्रा दूध पिळून काढल्यानंतर त्या जिरून जातात. युजुअली जर व्यवस्थित गोळ्या घेतल्या आणि गोळ्या घेतल्यानंतर बाळाला जर पाजलं नाही तर शक्यतो दूध साचत नाही आणि गाठी होत नाहीत.
1: आई आजारी असली किंवा ती काही औषधं घेत असतील तर स्तनपान बंद करावं की सुरूच ठेवावं?
0: आई आजारी असेल तरी तिने स्तनपान देण्यास काहीच हरकत नाही. औषधांचं म्हणाल तर सर्वसाधारण सगळी औषधं ही बाळांना स्तनपानातून गेली तरी चालू शकतात. काही मोजकीच औषधं अशी आहेत की जी आपण आईला जर चालू असतील तर तिला आपण बाळाला पाजू नये असा सल्ला देतो, पण अत्यंत कमी औषधं अशी आहेत की जी स्तनपानातून बाळाकडे जातात आणि जी बाळाला चालत नाहीत.
1: स्तनपानाबाबत महिलांनी डॉक्टरांचा सल्ला कधी घेतला पाहिजे?
0: जेव्हा एखादी गरोदर महिला नाव नोंदणीसाठी डॉक्टरांकडे जाते तेव्हाच तिने किंवा त्या प्रसूती स्त्रीरोग तज्ज्ञांनी तिला स्तनपानाबद्दल थोडी माहिती द्यायला सुरुवात करायला हवी. बरेच ठिकाणी त्यांना पोस्टर्स दाखवली जातात किंवा काही व्हिडिओ क्लिप्स दाखवल्या जातात, परंतु जेव्हा सेकंड किंवा थर्ड ट्रायमेस्टर आम्ही ज्याला म्हणतो 8व्या 9व्या महिन्यामध्ये मात्र आपल्या स्तनाग्रांची तपासणी करून ती व्यवस्थित आहेत ना आणि प्रत्यक्ष तिला मॉडेलवरती जरी दाखवलं तरी त्या आईला ते समजू शकतं. म्हणजे परदेशात जसं आता हे मातेला शिकवतात आपल्याकडे अजून काही मॉडेल वगैरे आपण दाखवत नाही, परंतु तिला थोडक्यात जरी समजावून सांगितलं की हे असं असं आहे आणि स्तनपानाचं महत्व तिला रादर डिलिव्हरीच्या आधी सांगितलं तर त्या मातेची ही मानसिक तयारी चांगली होते.
1: स्तनपान करत असताना आईचं दूध वाढण्यासाठी बाजारात पावडर किंवा औषधं उपलब्ध आहेत किंवा काही घरगुती उपाय पण केले जातात, तर हे कितपत योग्य आहे?
0: आई जर चौरस आहार घेत असेल तर शक्यतो कुठलीही पावडर गोळ्या

0: दूध वाढण्यासाठी घ्यायला लागत नाहीत. कारण मी आत्ता जसं म्हटलं की निसर्गतःच त्या त्या वयाच्या त्या त्या वजनाच्या बाळांसाठी आईच्या शरीरामध्ये व्यवस्थित दूध तयार होत असतं. त्यामुळे शक्यतो या गोष्टी टाळलेल्याच बऱ्या आहेत.
1: मॅडम, काम करणाऱ्या महिलांनी स्तनपान कसं सुरू ठेवावं आणि दूध साठवण्याची योग्य पद्धत कोणती आहे?
0: काम करणाऱ्या महिलांनी एकतर कामावरती जाताना बाळाला पाजून जावं, आणि त्यांना मध्ये जर काही येता येत नसेल तर त्यांनी बाळासाठी एका स्वच्छ स्टीलच्या डब्यामध्ये दूध

0: काम करणाऱ्या महिलांनी एक तर कामावरती जाताना बाळाला पाजून जावं, आणि त्यांना मध्ये जर काही येता येत नसेल तर त्यांनी बाळासाठी एका स्वच्छ स्टीलच्या डब्यामध्ये दूध साठवून ठेवावं की जेणेकरून नंतर उपस्थित महिला ते बाळाला पाजू शकतील. आता शासनाने 6 महिने स्तनदा मातांना पूर्ण सुट्टी दिलेली आहे, शासकीय सेवांमधल्या महिलांना मिळते. पण जर महिलेला सुट्टी अशी मिळत नसेल एखाद्या, तर तिने ते जाताना पाजावं आणि उरलेलं दूध बाळाला काढून ठेवावं, जेणेकरून ते बाळ मध्ये पिऊ शकेल.
1: मॅडम, स्तनपान सप्ताहाच्या निमित्तानं मातांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आपण काय संदेश द्याल?
0: स्तनपान हे माता आणि तिच्या बालकासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. स्तनपानाचे फायदे सर्व महिला जाणतातच, पण तरीसुद्धा जेव्हा प्रत्यक्ष स्तनपान करायची वेळ येते तेव्हा त्यातल्या अडचणींना त्या कधी कधी तोंड देऊ शकतातच असं नाही. त्यामुळे सर्व कुटुंबांनी, तिला ट्रीटमेंट देणाऱ्या डॉक्टरांनी, नर्सेसनी, या सर्वांनी तिचं मनोबल वाढवणं खूप महत्वाचं आहे. आणि तिला ज्या काही छोट्या छोट्या अडचणी येतील त्यावर मात करून ती तिच्या बाळाला आनंदाने, स्वखुशीने कसं स्तनपान करेल याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कारण स्तनपान हे आई आणि बाळांच्या आयुष्यातला अतिशय महत्वाचा टप्पा आहे, जो की बाळाला खूपच फायद्याचा आहे. म्हणजे ज्यामुळे बरेचसे बाळांचे आजार कमी होतात आणि इन्फंट मॉर्टॅलिटी, म्हणजे जे बाळ मृत्यू होतात, त्याचं प्रमाणही खूप कमी होतं.
1: अच्छा मॅडम, आज तुम्ही तुमच्या अगदी व्यस्त वेळापत्रकातून आज इतका वेळ काढला आणि इतकी छान माहिती दिली, त्याबद्दल आकाशवाणी सांगलीतर्फे आपले मनःपूर्वक आभार.
0: धन्यवाद.
2: याबरोबरच आजच्या कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाची वेळ संपतली आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांच्यासह मला ईश्वरा पटवर्धनला निरोप द्या. नमस्कार.
3: श्रोते हो, कुटुंब स्वास्थ्य हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकता 6:30 वाजून 30 मिनिटांनी.

0: श्रोतेभा आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं सांगली केंद्र. सकाळचे 9:30 झाले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आजचे पाहुणे, पण त्याआधी ऐकूया हे जाहिरात प्रसारण.
1: बारे कोण शिवल्यात का बंधाय
2: बसलोय.
1: बाळे साळी पिरून घाऊ येतात वय उठली आणि माधव मिशनला जात फास्टॅग.
2: वय दातासाठी एक नंबर.
3: माधव मिशन देवल क्लब तळमजला कोल्हापूर.

आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये रसिक श्रोते हो, आपण सर्वांचं स्वागत आणि अपर्णा कल्लोळचा नमस्कार। श्रोते हो, गेल्या भागापासून आपण वन्यजीव प्रेमी, वन्यजीव शास्त्र अभ्यासक आणि नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी सांगलीचे संस्थापक सदस्य अमोल जाधव यांच्याशी बातचीत करत आहोत। आज ऐकूया या मुलाखतीचा दुसरा भाग।

0: तरी संपणार नाही, कारण या विषयाला बरेच फाटे आहेत. म्हणजे आपण म्हणतो ना एका नाण्याला दोन बाजू असतात, तर ह्या नाण्याच्या दोन बाजूसोबत त्या नाण्याला किनार पण असते की जी नजरेस नाही पडत. सामान्य नागरिकाला एवढं दिसते की कुणाला तुम्ही विचारला रस्त्यावर की बाबा हे प्राणी येतात, सगळेजण म्हणतील जंगल तुटते आणि त्यामुळे प्राणी शहरात येतात,
1: जंगल तोड केलेली आहे त्यांना तिथं राहायला आदिवासी.
0: पण कसं आहे की हे सोडून सुद्धा काही विषय आहेत याच्याशी निगडीत थोडस खोला जायचं म्हणलं तर आदिवास हा जर शब्द आपण घेतला तर कुठल्याही जीवाला जगण्यासाठी आणि त्याच्या जगण्यासाठीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी म्हणजे त्याचा निवारा आलं, अन्न पाण्याची गरज आणि रोजिनी किंवा त्याची संतती वाढवण्यासाठी त्याचा जो पार्टनर आहे तर त्याचा एक स्वतःचा आदिवास आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या भागामध्ये पूर्ण होतात त्याला आदिवास म्हटलं जातं. ह्या आदिवासामध्ये काहीतरी अडचण आली किंवा अडथळा आला तर मग त्या प्राण्याचा संघर्ष सुरू होतो. उदाहरण घ्यायचं तर आता मग आता तुम्ही म्हटला की ऊसतोड कामगारांवरती किंवा शेतकऱ्यांवरती बिबट्याचे हल्ले किंवा ऊसामध्ये बिबट्याची पिल्लं सापडली किंवा शिराळा साईडला गव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला किंवा जखमी होतात. आपलं सागरेश्वर अभयारण्य अभयारण्यातले हरणं शेतामध्ये येऊन शेतपिकाच नुकसान करतात, रानडुकरांमुळे खूप नुकसान होतं. तर हे प्रकरण असे आहेत की फक्त आदिवास संपला असा विषय नाही,
1: तरस कोल्हे सुद्धा आता फिरताना सांगली शहरात हे दिसायला
0: लागले. सांगली शहरामध्ये तरस उषाकाल हॉस्पिटलच्या जवळ दोन वेळा दिसून आलं, कोल्हा त्या ठिकाणी एक ठिकाणी पकडलं गेलं. ह्याला काही कारण आहेत. सगळ्यात मोठं कारण की आदिवास संपला असं आहे की ज्या ठिकाणी हे प्राणी आढळायचे सामान्य लोकांच्या डोक्यात एक गोष्ट फिक्स आहे की सगळे प्राणी जंगलात आढळतात. हे चुकीचा विषय आहे कारण प्रत्येक प्राण्याचा आदिवास वेगळा असतो, सगळे जंगलामध्ये आढळत नाहीत. बिबट्या हा पूर्णतः जंगलामध्ये कधी आढळत नाही, तर बिबट्या हा जंगलाच्या पेरीफेरीला आढळणारा मुख्यतः तसा बघितलं तर पेरीफेरीला आढळणारा प्राणी तो जंगलामध्ये सुद्धा जंगलाच्या काठावरती ह्या भागामध्ये वावरणं पसंत करतो. तो वाळवंटामध्ये सुद्धा किंवा खुर्टी झोडपाळ जो भाग आहे त्या ठिकाणी गवताळ माळराने अशा सगळ्या ठिकाणी बिबट्या आढळून बर्फामध्ये सुद्धा बिबट्या आढळून येतो. सो वेगवेगळ्या आदिवासामध्ये जगणारं ते जनावर आहे. गवा हा जंगलामध्ये आढळून येतो, पण गवा आता ऊसामध्ये जास्त आढळून येतो. किंवा रानडुकरं पूर्वी जंगलामध्ये किंवा शेतांमध्ये आढळून यायची, ससे शेताच्या आजूबाजूला आढळून येतात, कोल्हे मानवी वस्तीच्या आजूबाजूला जास्त आढळून येतात. ह्याला कारण असे आहेत की आता तरस म्हटला, तरस हे तसं जंगलामध्ये दाट जंगलात आढळत नाही. तरस हे खुर्टी झुडपं जंगल किंवा गवताळ महाराणे अशा आदिवासामध्ये आढळून येतो. पण मानवी वस्तीमध्ये याला कारण आता काही कारण आहेत. एक तर आदिवास संपला की ज्या ठिकाणी ते राहत होते जंगलामध्ये राहणाऱ्या प्राण्यांच्या आदिवासामध्ये काय बदल झाले की मानवी विकासाच्या घोडदौड चालू आहे. या घोडदौडीच्या साठी रस्ता पाहिजे. सो रस्ते करण्यासाठी मटेरियल पाहिजे नाही का, दगड पाहिजेत, सिमेंट पाहिजे, कॉन्क्रीट पाहिजे, तर ह्या वीज पाहिजे, लाकूड पाहिजे, ह्या सगळ्यासाठी मग जंगलं तोडली गेली. दुसरी गोष्ट, जंगलं तुटली की त्या ठिकाणची ह्या प्राण्यांचं जागा कमी झाली, मग त्यांच्यामध्ये भांडणं लागली. म्हणजे एक साधं उदाहरण घ्या, माझं घर आहे, माझ्या घरामध्ये माझे आई वडील राहतात, मी माझी बायको माझी दोन मुलं राहतो. सर तीन खोल्याचंही घर आहे. जोपर्यंत मला मुलं झालेली नाहीत ह्या तीन खोल्यांमध्ये माझे आई वडील मी माझी बहीण आम्ही चौघं राहत होऊ शकतो किंवा माझं लग्न झाल्यानंतर मी पाच माणसं राहू शकत होतो. ज्यावेळेला माझी दोन मुलं झाली त्यावेळेला सात संख्या झाली, घरामध्ये लोड वाढला, जागा कमी पडायला लागली. ठीक आहे, माझी मुलं जशी मोठी होणार सो त्या ठिकाणी मला मग दुसरं घर शोधावं लागेल किंवा अजून दोन खोल्या काढावं लागतील किंवा मला ते घर सोडून दुसरीकडे राहायला जावं लागेल. सिमिलर प्रकार आहे. किंवा माझ्या गावाकडे समजा पूर आला, माझ्या गावातले चुलत्या चुलत्यांच्या घरामध्ये पाणी आलं किंवा घर पडलं, आता पुढचे तीन चार महिने घर बांधेपर्यंत त्यांना घर नाही आहे, सो ते राहायला आमच्याकडे आले. ऑलरेडी ज्या घरामध्ये कंजेशन आहे त्या ठिकाणी नवीन माणसं आल्यानंतर तिथं संघर्ष वाढतोच.
1: बरोबर,
0: सेम प्रकार जंगलामध्ये किंवा ह्या आदिवासांमध्ये होतोय. आधी ज्या भागामध्ये समजा 10 प्राणी राहायचे तिथलं अर्धं जंगल तुटलं तर ज्या 5 प्राण्यांच्या घरावरती गदा आले ते 5 प्राणी लगेच तिथला भाग सोडत नाहीत, ते पहिला ज्या एक्झिस्टिंग आदिवास आहेत तिकडे सरकतात.
1: बरोबर,
0: एक तिथल्या प्राण्यांशी त्यांचा संघर्ष वाढतो, त्यातले जे स्ट्रॉंग आहेत ते तिथे राहतात, जे वीक आहेत ते तिथनं हकलले जातात. मग ते हकललेले किंवा पहिल्याच्यातनं बाहेर पडलेले ह्याला विस्थापित म्हणे आपण. विस्थापित झाले लोक, आपण माणसं सुद्धा विस्थापन होतोच की
1: होतोच.
0: सांगलीत मी शिकलो, माझं ग्रॅज्युएशन झालं, डबल इंजिनिअरिंग जर मी झालो, सांगली नोकऱ्याच नाही येत, मला सांगली सोडाच लागणार,
1: हैदराबाद
0: बेंगलोर जावंच लागलं.
1: बरोबर,
0: मुंबईत लोकसंख्या का वाढते, विस्थापन. अख्खा भारत मुंबईमध्ये येऊन बसायला चालू झालेला आहे. मुंबई होती एवढी एवढी 7 बेटांची.
1: बरोबर,
0: आता मुंबईचा तर सगळा राडा रोडा दाबून दाबून समुद्राला दाबून मुंबई वाढवत चालू
1: वाढवत चालू
0: हाच प्रकार इकडे होतो जंगलांमध्ये.

0: सर, तर हे झालं आता जंगलांचं किंवा जे वृक्षारोपण किंवा जंगलांचं संवर्धन आपण प्राण्यां पक्ष्यांसाठी करतो त्याचं, पण हे जे जंगली प्राणी आहेत, तर आपल्या सांगली जिल्ह्यातही शिराळा साईडला म्हणा जंगलाचा थोडासा भाग असतानाही अनेक प्राणी आता आपल्या मानवी वस्तीत येताना दिसतात. अगदी ते शिराळ्याच्या जंगलामधून बाहेर पडून सांगलीपर्यंत सुद्धा येतात. हा जो विषय आहे हा खूप महत्वाचा आहे, कारण ह्याचं प्रमाण खूप वाढतंय आता सध्या. ऊसतोड कामगार असू देत किंवा ऊसामध्ये लपलेले जे प्राणी आहेत ते शेतकऱ्यांवर सुद्धा हल्ला करतात. तर अशा वेळी आपला दृष्टिकोन त्यांच्याकडे बघण्याचा काय पाहिजे आणि याच्या मागचं तथ्य काय आहे आणि आपण त्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत की अशा घटना घडू नयेत म्हणून?
1: अतिशय छान विषय आहे, या विषयावरती अख्खा दिवस जल बोलायला.

0: किंवा आदिवासांमध्ये हे प्राणी नवीन आदिवासाची शोधात किंवा त्यांच्या गरजा अन्न आणि पाणी ह्या गरजा पुऱ्या करण्यासाठी मग जवळ फिरतात. मग आजूबाजूला सगळीकडेच मानव असते. मग जिथं पूर्वी शेतं होती किंवा जिथं पूर्वी महारान होतं किंवा जिथं जंगल होतं तिथं आता फार्म हाऊस झालेले आहेत, बंगले झालेले आहेत, नाही का, शेतं झालेली आहेत. ते त्या ठिकाणी जातात, त्यांची गरज पूर्ण करत बसतात. त्यांना थोडीच कळणार आहे की मानवाची अद्याप तिथं जायचं नाही आहे.
1: बरोबर.
0: त्याला समोर हिरवा चारा दिसतोय, जंगल पेटलंय सगळं, जंगलामधला सगळा चारा जळून गेला. तर गव्या काय, पोट भरायचं त्या गव्याला, त्याच्या पिल्लाला पोट भरायचं आहे. खाली सगळं पाणी दिसते, हिरवंगार दिसते, ते जनावर तिथं बाहेर येणारच आहे चारा खायला.
1: बरोबर.
0: बरोबर आहे. जंगलामध्ये वनवा लागला, जंगलातले सगळे गवे आणि हरणं जर जंगलात अन्नच नाही, पाणीच नाही, त्यामुळे जर शेतामध्ये आले तो वाघ आणि बिबट्या जंगलात एकटे राहून काय करणार आहे. त्यांना पोट पाणी आहेच, ते ह्यांच्या मागणे येतात.
1: बरोबर.
0: ऑलरेडी शेतामध्ये किंवा मानवी वस्तीच्या बाजूला आता नवीन रिसोर्सेस क्रिएट होतात. कसे बघा, बिबटे मानवी वस्तीकडे यायला लागले कारण त्यांच्या गरजा कमी आहेत. अगदी उंदीर घुशी मारून बिबट्यांचं पोट भरतं, साप वगैरे, विंचू, खेकडे जे मिळेल ते बिबटे खातात. जंगलामध्ये त्यांच्या गरजा पुऱ्या होत होत्या, पण आता जंगलामध्ये प्राणीच राहिले नाहीत. माणसाला शिकारीची खूप फुजली असते. माणसानं जाऊन हरणं डुकरं मारली, ससे मारले, किंवा रात्री अपरात्री जंगलामध्ये फिरायचं, आजूबाजूला डॉल्बी लावायचे, ह्या डिस्टर्बन्समुळं जंगलातले प्राणी बाहेर आले. दुसरं, जंगलामध्ये वनस्पतींचं व्यवस्थापन सुद्धा करावं लागतं. निसर्ग ह्या गोष्टी करत असतो, पण मानवीय कारणामुळे बऱ्याच गोष्टी डिस्टर्ब झाल्या. कशा झाल्या, की आपल्या सह्याद्रीमध्ये ज्या ठिकाणी काही गवताच्या प्रजाती होत्या, ज्या तिथले सांबर, भेकर या हरणाच्या प्रजाती खायच्या, चिथळं नाहीत आपल्या सह्याद्रीमध्ये, तर गवे हे चरायचे. तर त्या ठिकाणी जे वर्दळ वाढली माणसाची, या वर्दळीसोबत किंवा शेत पिकांच्या आसपासला रानमोडीसारखे किंवा जे टणटणी म्हटलं जातं, घाणेरी यासारखे, किंवा रान तुळस आहे, तर हे परदेशी आक्रमक तण याच्या बिया तिकडे यायला चालू झाला, ते तिथं फोफावं लागलं. पुण्यासारख्या सिंहगडासारख्या ठिकाणी छान दिसतं म्हणून काही मूर्ख लोकांनी कॉस्मॉस ह्या जे ऑरेंज कलरची फुलं असतात, तर त्याच्या बिया विस्कटल्या घाटामध्ये, आणि ते आता एवढं फोफावलं की तिथलं गवत संपलं, स्थानिक गवत संपलं, तिथल्या सश्यांना, साळींद्रांना, डुकरांना खायला गवत नाही, हरणांना खायला गवत नाही, ते शिरले शेतामध्ये, त्यांच्या मागे ते बिबटे शेतामध्ये शिरले.
1: आता ह्या कॉस्मॉसचे पण मग मोहीम निघाली की सगळीकडून कॉस्मॉस कमी केलं, अनेक तुझ्यासारख्या वन्यजीव प्रेमी लोकांनी जाऊन कॉस्मॉस उसकटलं.
0: 3 ते 4 वर्ष हे तणाचं उच्चाटन करावं लागतं,
1: कारण त्याच्या बिया सतत पडत राहतात,
0: त्यामुळे हे कंटिन्युअस चालणारे प्रोसिजर आहे. मग हे ज्यावेळी करतील त्यावेळी करतील, पण तोपर्यंत मग जंगलामध्ये हे तण वाढल्यामुळं त्या जनावरांना तिथं जो चारा होता तो कमी झाला.
1: बरोबर.
0: भले मी जंगलात वनवे लावले नाहीत किंवा लागून दिले नाहीत वन विभागाने, खूप छान काम केलं, पण तण आलं त्या तणाचं नियोजनच नाही केलं. रानमुडी जर वाढली किंवा कारवी खूप ठिकाणी वाढली, कारवी काढून त्या ठिकाणी गवत लागवड केली, पण आता आणून वाघ सोडलेत सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, तर वाघानं खायला मोठी जनावर लागतात. वर्षात त्यांना 55 जनावर लागतात सांबराच्या आकाराची, म्हणजे साधारण 250 किलो एक जनावर, अशी किमान 55 जनावर लागतात आठवड्याला एक, या हिशोबानं. तेवढी जनावर नसतील ते वाघ काय करणार आहे, तिथलं गाई म्हशी मारणार आहे.
1: बरोबर.
0: बरोबर आहे. गाई म्हशी कुठं आहे, जंगलात आहेत का, नाही, वस्तीमध्ये, हे प्राणी वस्तीमध्ये येतात. किंवा बिबट्याचा विषय बोलत होतो, मानवी वस्तीच्या बाजूला बरेच कचरा डेपो आहेत, खरकडं सगळं टाकलं जातं, ते खायला उंदीर घुशी आणि कुत्र्यांची संख्या अफाट वाढते. आयतं खायला मिळतो, लगेच मिळते बिबट्याला, आयतं खायला मिळतं, लपायला जागा आहेत, पाणी मिळतं, तो याच ठिकाणी राहणार आहे. दिवसा उसामध्ये लपायचं, रात्री बाहेर पडायचं.
1: बरोबर.
0: पाणी मिळतच आहे. अशा पद्धतीने हे प्राणी विस्थापित होत आहे. सो आदिवास सांगतोय किंवा आदिवासामध्ये लोडबोड होते आहे किंवा आदिवासाचा प्रकार बदलतो आहे आणि त्यामुळे मग हे प्राणी विस्थापित होत आहे किंवा त्यांच्या सवयी बदलतात.
1: बरोबर आहे.
0: आता यासाठी आपण सामान्य नागरिक म्हणून काय करायचं, तर सगळ्यात पहिलं आपण जागरूक व्हायचं, दुसरी गोष्ट आपलं दबावगट बनवायची, आणि हे जे आपल्यासाठी निर्णय घेणारे आणि ह्या गोष्टी राबवणारे जी शृंखला साखळी जी आहे ना, प्रशासकीय सरकारी यंत्रणा, तर ह्याच्यामध्ये जे बसलेले लोक आहेत त्यांना काही सगळी बुद्धी आहे किंवा सगळं कळतंय असं नाही आहे. इंजिनियर झालेल्या माणसाला जंगलाचा अधिकारी केला जातो, ज्याला जंगलाचा घंटा काही कळत नाही.
1: बरोबर.
0: तो फक्त वाघ बघायला तिथं जातो आणि एसी ऑफिसमध्ये बघतो. अनफॉर्च्युनेटली ही रियालिटी आहे.
1: एक्झॅक्टली.
0: किंवा ज्याला आवड नाही अशा लोकांना त्या ठिकाणी फक्त सरकारी नोकरी मिळते म्हणून ते वन अधिकारी होतात आणि कामं तर काहीच करत नाही.
1: बरोबर.
0: कित्येक हे वन अधिकारी काही गैरकारभार करण्यामध्ये पुढे असतात. अनफॉर्च्युनेटली या गोष्टी घडल्या नाही पाहिजेत, कारण तुमचं माझं जगणं त्यावरती अवलंबून आहे आणि आपण त्याकडे बघतच नाही आहोत सिरियसली.
1: आपल्या छोट्याशा चैनीसाठी आपण आपल्या पूर्ण मानवजातीला धोक्यात घालत आहोत याची त्यांना अवेअरनेसच नाही किंवा याची कल्पनाच नाही.
0: सो मग ह्यासाठी दबाव असणे गरजेचं आहे. अकाउंटेबिलिटी हा जो विषय आहे ना, जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. जबाबदारी दिलेली पूर्ण होती की नाही याचा फॉलोअप सुद्धा घ्यावा लागतो.

0: आणि हा फॉलोअप मी फक्त एकदा वोटिंग केलं आणि माझा रोल संपला म्हणून चालत नाही. मी अशा लोकांना जाऊन विचारलो सदाभाल की बाबा तुम्ही काय करताय, तुम्ही व्यवस्थित गवत लावताय ना रे, तुम्ही जा रेषा काढताय ना, आजूबाजूच्या लोकांनी वन वे लावून येत म्हणून त्यांच्यामध्ये प्रबोधन करताय का तुम्ही, नवीन झाडं तुटत आहेत त्याच्या बदल्यात तुम्ही कंपेन्सेटरी अफॉरेस्टेशन, एकाला 10 झाडं लावायचे, किती ठिकाणी लावली जातात, इथलं समृद्ध हायवेचे झाडं तोडली, त्याची झाडं लावली कुठं, हरियाणामध्ये लावली, जावा बघायला जावा तुम्ही, कोण गेले ते बघायला, खरं झाडं लावलीत का, नाही लावली, 30,000 झाडं लावली म्हणून सांगितले, ऍक्च्युअली तिथं 1,000 झाडं सुद्धा लावलेली नाही,
1: पण सांगलीच्या परिसरामध्येच ती लावली असती.
0: तर सांगलीमध्ये आता हा जो हायवे झाला याच्यामध्ये 40,000 झाडं काहीतरी लावायची होती, किती झाडं लावली. आता हे भ्रष्टाचाराचे सगळे प्रकार आहेत त्यामध्ये आपण नको पडायला, पण हे घडताना एक नागरिक म्हणून माझं जबाबदार एक नाही,
1: बरोबर,
0: ह्याची माहिती मी घ्यायची आणि अशा गोष्टींसाठी काम करणाऱ्या लोकांना सपोर्ट द्यायचा. तुम्ही मॉरल सपोर्ट द्या, तुम्ही फायनान्शियल सपोर्ट द्या, तुम्ही त्यांच्यासोबत सहभागी व्हा, तुम्हाला काहीच जमत नाही तर तुम्ही त्यांच्यासोबत उभे राहा,
1: बरोबर.
0: आम्ही ज्यावेळी एखाद्या अधिकाऱ्याने विचारला जातो बाबा झाडं तुटतात याच्या बदल्यात आपण काय करायचं, झाडं ट्रान्सप्लांटेशन करता येतात तर येतात, त्यासाठी जागा पाहिजे, तुम्ही जागा आहे ना जागा द्या, नसेल रिसोर्सेस द्या, बरोबर आहे. मी काहीतरी करू शकतो एवढी जर जाणीव झाली आणि लोकांनी तेवढं करायला चालू केलं तर खूप मोठा फरक पडेल. पण प्रत्येकजण आपल्याच विश्वात असा गुरफटला ना की आता हे खूप अवघड वाटायला
1: लागलं.
0: त्यासाठी मग यंग जनरेशनला, आता जनरेशन जेंझी ज्याला म्हणतो की स्वतःमध्ये गुरफटलेले असं नाही आहे, प्रचंड सेन्सिटिव्ह जनरेशन आहे आणि खूप झोकून देऊन काम करणारी जनरेशन आहे, त्यांना फक्त दिशा दाखवायची गरज,
1: या ऊर्जेचा आपण उपयोग करून
0: घेतला पाहिजे आणि प्रचंड ऊर्जा आहे बरं का ह्या जनरेशन मध्ये, खूप छान काम करतात ही पोरं आजकालची.
1: नक्कीच, मग आपण याच्यावरती काहीतरी ठोस पावलं उचलून खरं तर नुसतंच बोलण्यात आणि सांगण्यात किंवा पेपरमध्ये छापण्यामध्ये काही अर्थ नाहीये, तर एक पाऊल पुढे आपण टाकलं पाहिजे आणि आपलं हे एक पाऊल खूप मोठा फरक घडवू शकतं. तर प्रत्येकानं हा विचार केला पाहिजे. वन विभागाच्या अधिकाऱ्याचंच फक्त ते काम आहे, आपणही काहीतरी करणं लागू पडतो जेणेकरून त्यालाही असं वाटेल की सामान्य जनता करते तर आपण तर केलंच पाहिजे.
0: मी जर घरातनं दूध आणायला जर मोटरसायकल घेऊन जात असो किंवा चौकात मित्रांसोबत गप्पा मारायचे, चौक माझ्या घरापासून 1/2 किलोमीटर, मी जर मोठी कार काढून जात असो सकाळी मॉर्निंग वॉकला मला जायचं आहे ऑक्सिजन घ्यायचं आहे, पण तिथं जाताना मी जर कार घेऊन जाणार असेल नंतर तिथं वॉकिंग करणार, फ्रेश ऑक्सिजन घेणार, परत डिझेल जळत माझ्या घरी, 1.5 किलोमीटर घर असतं माझं.
1: खूप छोटी गोष्ट आहे,
0: खूप छोटी
1: मोठा विचार झाला पाहिजे.
0: एक पंचसूत्री मी सांगू इच्छितो या ठिकाणी, एक सामान्य नागरिक म्हणून मी काय करू शकतो, रॉकेट सायन्स काही नाही आहे, रोजच्या जीवनातल्या गोष्टी नाही का. सगळ्यात पहिला लाईटचा वापर, कारण आपल्या इथला सगळ्यात मोठा प्रदूषक हा वीज आहे,
1: बरोबर आहे.
0: आता आपण बोलतोय यासाठी विजेची गरज आहे, मोबाईल चार्जिंग पासून ते सगळ्या गोष्टींसाठी विजेची गरज आहे.
1: पृथ्वीवरती पडणारा हा एक्सेस प्रकाश अंतरिक्षाचंही प्रदूषण करतो.
0: हा प्रचंड, तो तर वेगळाच विषय आहे. माझ्या घरातली प्रत्येक युनिट लाईट तयार करण्यासाठी काही झाडं तोडली जातात, काही ठिकाणी उत्खनन केलं जातं, त्या उत्खननासाठी मशिनरी लागतात, त्या मशिनरी बनण्यासाठी रॉ मटेरियल लागतं, त्या मशिनरीचे जे मिनरल्स आहेत किंवा जे धातू आहेत बनण्यासाठी त्यासाठी दुसरीकडे कुठंतरी उत्खनन करावं लागतं, त्यासाठी डिझेल जाळावं लागतं, पेट्रोल जाळावं लागतं. म्हणजे माझ्या घरातली एक युनिट लाईट तयार होताना, एक युनिट म्हणजे किती झालं तर साधारण माझे जे कपडे इस्त्री करायची जी इस्त्री आहे ना माझी, ती इस्त्री मी जर एक तास चालू ठेवली तर एक युनिट लाईट जळते. किंवा पाणी तापवायची जी कॉईल आहे साधारण 1,000 ते 1,500 वॅटची असते, घरात 5 लोक असतील प्रत्येकाचं जर 5-5 मिनिटं जर पाणी तापवायचं म्हटलं तर साधारण 2 दिवसात एक युनिट लाईट जाळली जाते. या हिशोबाने ही एक युनिट लाईट तयार करताना साधारण 600 ते 700 किलोग्रॅम कार्बन डायऑक्साईड हवेत सोडला जातो. हे कधी फक्त तिथलं दगडी कोळसा जाळून, याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी कॅल्क्युलेट केलेल्या नाहीत, त्या ट्रान्सपोर्टेशन त्याच्यासाठीचे मिनरल, तर ह्याच्यात खूप खोलात आणि आकडेवारी अॅक्युरेट काढायची म्हटली तर एक युनिटसाठी 2 ते 2.5 किलोग्रॅम कार्बन डायऑक्साईड, बरं 1 किलोग्रॅम कार्बन डायऑक्साईड म्हणजे माझ्या पिशवीत मावलं असं नाही हो, कार्बन डायऑक्साईड हा गॅस आहे आणि त्याचा व्हॉल्यूम असतो. साधारण आपण पाण्याची टाकी पकडू तर 2,000 लिटरची जी पाण्याची टाकी आहे एवढा भरून जो गॅस आहे हा साधारण 2 किलोग्रॅम कार्बन, तेवढा गॅस भरला की त्याचं वजन 2 किलोग्रॅम,
1: बापरे.
0: असं साधारण जर आपण
1: प्रमाण भयानक आहे,
0: भयानक. मी एवढं रोजचं जर माझं जर घरात 2 आणि 3 युनिट मी लाईट मिनिममच सांगालो, महिन्यातलं माझं कन्झम्पशन जर 150-200 युनिट असेल, रोजचं 5 युनिट झालं तर रोजचे 2,000 च्या 10 म्हणजे 10,000 लिटर टाक्या भरेल एवढं कार्बन डायऑक्साईड माझ्या घरातल्या लाईटसाठी तयार निर्माण केला जातो. माझ्या गाडीचं वेगळं त्यामध्ये, प्रवासाचं वेगळं आलं, माझे कपडे लत्ते मी जे खरेदी करतो त्याच्यामध्ये. सो विजय

0: जो वापर कमी केला, आपण विजेची बचत केली की लाईट निर्माण करण्यासाठी जो दगडी कोळसा जाळून कार्बन उत्सर्जन होतंय ते कमी केलं जाऊ शकतं, कार्बन फुटप्रिंट कमी केला जाऊ शकतो, पाण्याची बचत आली आपल्या. पावसाचं पाणी पडतंय, सगळीकडे सिमेंट काँक्रीट आणि पेविंग ब्लॉक बसवतो, पायाला माझ्या चिखल लागायला नकोय. अरे औषध आहे ते, ट्रीटमेंट आहे ते एक प्रकारची. आता डिप्रेशन साठी लोक दवाखान्यात औषधं घेतात, रोज 5 मिनिटं तुम्ही अनवाणी पायानं चाललात तरी प्रचंड फरक पडतो हे विज्ञान सांगते.
1: बरोबर.
0: पण माझ्या पायाला चिखल लागायला नको, मग पेविंग ब्लॉक टाकतात, हे पाणी मुरत नाही, पाणी वाहून जातं, गटारी तुंबतात, नदीला पूर येतो, परत माझं नुकसान होतं. त्याच्याऐवजी हे पाणी जपून वापरलं, पाणी पावसाचं पडणार मी अडवलं जमिनीत,
1: अंगण आपलं मातीचंच पाहिजे
0: पाहिजे. हे पाण्याची बचत मी केली तरी खूप फरक पडतो. तिसरा विषय प्लास्टिकचा वापर आला. प्लास्टिक तयार केलं जातं ते हायड्रोकार्बन सगळे, म्हणजे जे आपण तेलाच्या विहिरीतून जे खनिज तेल उपसलं जातं त्यापासूनच प्लास्टिक तयार केलं जातं. सो अधिक वापरासाठी अधिक गोष्टी निर्माण केल्या जातात. मी जर वापर कमी केला तर डिमांड कमी होते, त्यामुळे सप्लाय कमी होतो, त्यामुळे जनरेशन कमी होतं, कचरा कमी निर्माण होईल.
1: एकदा तयार झालेलं प्लास्टिकचं विघटन होतच नाही,
0: होत नाही,
1: पृथ्वी नष्ट होईपर्यंत पृथ्वीवरच राहणार,
0: पडूनच आहे प्लास्टिक,
1: त्यांना होणारं प्रदूषण फार मोठं आहे.
0: सांगलीला पुराला कारण तेच आहे, शहरामध्ये पाणी यायचं कारण प्लास्टिक आहे.
1: आता पावसाळ्याच्या पूर्वी ड्रेनेज विभागानं थोडीशी सतर्कता दाखवून जे नाले आहेत शहरामधले ते स्वच्छता केलेली आहे, तर त्यातून जे जेसीबीनं त्यांनी जो कचरा काढलेला आहे तुम्ही जर पाहाल तर त्याच्यामध्ये प्लास्टिकच्या बाटल्या ह्या 90% आहेत आणि मग इतर कचरा 10%. म्हणजे प्रश्न पडावा की एवढ्या बाटल्या टाकतो कोण इथं, तर प्रत्येक माणसानं जरी ठरवलं की मी ही प्लास्टिकची बाटली कचऱ्यामध्ये टाकणार नाही, इनफॅक्ट मी ही बाटलीच वापरणार नाही प्लास्टिकची, त्याचा वापरच कमी करणार, तर हे सगळं प्रमाण कमी करून आपण महापुरासारखा धोका सुद्धा टाळू शकतो जर ठरवलं सांगली जिल्ह्यानं. तर हे बघितलं तर फार वाईट वाटतं ह्या गोष्टी, की आपण आपल्या जाणीवा हरवत चाललो आहोत का निसर्गाविषयीच्या, आणि ह्या जाणीवा कशा जागृत करायच्या प्रत्येकाला, येणाऱ्या नव्या पिढीला त्याच्याबद्दल आपण जागृत करायचं, आणि पुन्हा ते लोक मोठे झाल्यावर परत विसरून आपलेच जीवनपद्धती अवलंबतात, पुन्हा ते प्रदूषण करायला सुरू करतात, ह्याच्यावरती काय करायचं, करायचं तरी काय करायचं, हातबलता येण्याची आता वेळ आलेली आहे.
0: एक मानवी स्वभाव असतो की हेकेखोरपणा हा ना मानवी स्वभावात असं खूप खोलवर रुजलेला आहे. एखादी गोष्ट जर करायची तर माणूस हेकेखोरपणाने खूप चांगल्या पद्धतीने करून जातो, पण जर करायचीच नाही आहे किंवा तू सांगणार कोण, हा जो प्रकार अलीकडे वाढतो म्हणजे साहेब प्लास्टिक तुम्ही टाकलाय टाकू नका, उचलून डस्टबिन,
1: यावर मिळणारं उत्तर अतिशय हॉरिबल असतं.
0: याच्यामध्ये पडायला नको, ते ह्युमन सायकोलॉजीचा विषय झाला. ह्युमिलिएशन हा असा प्रकार आहे ना जो बदल घडवतो समाजामध्ये, आणि स्वातंत्र्य आपल्याकडे खूप फुकट मिळालं, लोकांना असं कॅज्युअली घेतलं
1: जातं,
0: माझा देश फक्त म्हणून भारताचा झेंडा लावून मिरवणं म्हणजे माझा देश किंवा मी देशभक्त नाही होत, देशाच्या घोषणा देऊन देश मिळणं, हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. माझं जर घरातील प्लास्टिकचं जाता जाता पाणी पिलो आणि बाटली फेकली, मी देशभक्त नाही आहे, मी देशद्रोही आहे.
1: पुण्य कमावण्याच्या मानसिकतेमधून 4 धाम यात्रा केली जाते. अगदी छोट्या छोट्या शहरातून भारतामधल्या छोट्या छोट्या गावांमधून लोक 4 धाम यात्रा करायला उत्तरेकडे जातात हिमालयात. आता जर हिमालयाची परिस्थिती तुम्ही पाहिली तर हाच प्लास्टिकच्या बाटल्यांचा खस हिमालयात तयार होतो. म्हणजे आपण किती निसर्गाला त्रास देतोय आणि निसर्गामध्ये हस्तक्षेप किती करतो, इतक्या सुंदर त्या हिमालयाचं सौंदर्य म्हणण्यापेक्षा तो जो आपल्याला देतोय त्याच्यासाठी डोळे उघडा. तिथूनच आपल्या नद्यांना पाणी मिळतं, तिथून आपल्याला जीवन मिळतं म्हणायला हरकत नाही, आणि तिथं जाऊनच आपण अशुद्धता पसरवत असू, तिथं प्रदूषण करत असू, तर आपल्या मानसिकतेला काय करायचं.
0: लोकांच्या जाणीवा जागृत करण्यासाठी प्रयत्न करत राहणे एवढी एकच गोष्ट आहे.
1: प्रत्येकानं स्वतः ठरवलं पाहिजे तरच यामध्ये बदल घडणार आहे. खरं ही शोकांतिका तेव्हाच संपणार आहे, आणि आता खरं सांगू ही संपण्याच्या पण आपण पलीकडे गेलेलो आहोत. आता जरी आपण सुरुवात केली तरी आपल्या 50 पिढ्यांपर्यंत सुद्धा संपणार नाही आहे.
0: बरोबर.
1: इतकं विदारक चित्र या गोष्टीचं. प्रत्येकानं हा विचार केला पाहिजे, निदान 50 पिढ्यानंतर तरी चांगले पृथ्वीला चांगले दिवस
0: यावे अशी अपेक्षा करू शकतो, पण 50 पिढ्या जाईपर्यंत पृथ्वी किंवा माणसाची जात राहील. आता ज्या आपण ज्या वेगानं जातोय ना विनाशाकडं, कारण ह्या मागल्या 20-25 वर्षात जे स्थित्यंतर बघितलं,
1: प्लास्टिकची पहिली पिशवी तयार झाली असेल तो विनाशाचा पहिला पॉइंट आहे असं मला वाटतं.
0: एखादी गोष्ट फायदेशीर आहे तसे त्याचे तोटे आहेत, म्हणजे तू आपण ठरवायचं ना त्याचा किती फायदा करून घ्यायचा आणि कुठे थांबायचं, थांबायचं आपण ठरवायला पाहिजे, ते आपल्या हातात आहे आणि ते आपण नक्की करू शकतो, आणि त्यासाठी अवेअरनेस गरजेचं आहे. ह्यासाठीच मग सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, संभाषण झालं पाहिजे. लोकांमध्ये संभाषण होत नाही हा एक वेगळा विषय, समाज म्हणून आपण थोडंसं मागे पडत आहोत.
1: जाणीवा फार जागृत असल्या पाहिजे.
0: अगदी.

0: हे खूप विदारक आहे. आपल्यासारख्या लोकांनी फक्त जागृती करत राहणं, गांभीर्याने विचार करा या गोष्टीवरती. तुम्ही जर विचार केला तर सहज शक्य आहे, पण केलं पाहिजे आपण.
1: काय म्हणून कसं, जोपर्यंत माझं काही जळत नाही तोपर्यंत मला जाणीव होत नाही, अनफॉर्च्युनेटली.
0: बरोबर.
1: आणि प्रत्येक वेळेला माझं जळलंच पाहिजे का हा विचार मी केला पाहिजे. म्हणजे रस्त्यानं जाताना मी पाण्याची बाटली घेतली, पाणी पिलो आणि दिली टाकून, काय इथं गटर तुंबली इथं पुरेल, माझं काय जाणार, मी राहायला मिरज झालं, माझे इथं पूर येत नाही.
0: हा विचार,
1: हा जर विचार मी केला,
0: ही मानसिकता बदलणं फार गरजेचं आहे.
1: मानसिकता प्रत्येकानं बदलायला पाहिजे, त्यामुळे प्रत्येकानं ठरवायचं हे माझ्यासाठी मी केलं.
0: यावर एक औषध आहे की जी नवीन पिढी येते, आता म्हणता तुम्ही जेन्सी वगैरे, तर त्यांच्या जाणीवा अजून जागृत आहेत ना, त्यांना जोपर्यंत कंगोरे आहेत खूप चांगले, त्याचवेळी त्यांना घेणी संस्कार रुजवायला पाहिजेत की नाही असं करता का, मग तेव्हा ते कुठेतरी इम्प्लिमेंट होईल असं मला वाटतं.
1: येणारी जनरेशन ही आधीच्या पिढीचं अनुकरण करते. समजा मी जर रस्त्यावर कचरा टाकत असेल माझ्या मुलाला, जो आता 12-13 वर्षाचा, मी त्याला शहाणपणे डोस सांगतो की प्लास्टिक टाकू नको, तो म्हणणार तो अधिक वाईट रीतीने माझं जे काम आहे हे अधिक वाईट रीतीने पुढे करणार.
0: बरोबर आहे.
1: तो कचरा फक्त टाकणार नाही तर कचरा विस्कटणार तो. कारण ह्या गोष्टी उत्क्रांती ज्याच्यामध्ये प्रगती होत जाते गोष्टींमध्ये, वृद्धिंगत होतात, वाढत जातात. माझ्यात बदल केला पाहिजे, आपण पुढच्या पिढीकडून अपेक्षा नाही करू शकत.
0: बरोबर. पहिल्यांदा स्वतःमध्ये आपण बदल केला,
1: बदल पाहिजे. बदल मी माझ्यापासून करणार, बाकी सगळं नंतर. मी बदललो तर माझं मुलगा बदलणार किंवा माझी फॅमिली बदलणार, माझी फॅमिली बदलली तर माझं मग समाज हळूहळू बदलायला चालू होणार. इट विल टेक इयर्स.
0: येस, नक्कीच नक्कीच सुरुवात ही केलीच पाहिजे. माणसाचा आपल्यापुरता होणारा विचार हा बदलून निसर्गाला निगडीत असा विचार आपण केला पाहिजे. मग त्यामध्ये जंगल आली, वन्यजीव प्राणी आले आणि हे एकूण पर्यावरण आलं, या सगळ्याचा विचार करून आपली जीवनशैली आपण बदलली पाहिजे. आणि अनेक लोक याबाबत आता खरं तर प्रयत्नशील आहेत. आपण पुन्हा वन्यजीवांकडे जाऊया.
1: मग मगाशी आपला जो विषय चालू होता की प्राणी वस्तीत येतात त्याचं काय होतं, तर याच्यामध्ये कुणाचा तरी जीव जातो, कुणीतरी जखमी होतं, पेपरला बातम्या येतात, भडका ओढतो, त्याच्यामध्ये काही राजकारण केलं जातं. खूप छान पद्धतीनं राजकारण केलं जातं. म्हणजे एक सांगलीतला खूप छान किस्सा सांगतो. परवा दिवशीच सांगलीच्या माई घाटाच्या इथं एका व्यक्तीवरती मगरीनं हल्ला केला. प्रचंड भडक बातम्या आल्या पेपरला की मगरीनं जीवघाणा हल्ला, भीतीचे वातावरण वगैरे. काही नाही, भीतीचे वातावरण वगैरे काही नाही. त्या ठिकाणी मगर आज आले का, तर नाही. ब्रिटिश काळातले लेखी नोंदी आहेत की कृष्णा नदीमध्ये मगरींचा वावर आहे. मगरी इथं आहेत बेलवडीसारखा भाग किंवा सुखवाडी ब्रह्मनाळ, तर हा जो नदीचा जवळजवळ 30 किलोमीटरचा पट्टा आहे. मगरींचा अधिवास हा गेल्या कित्येक शेकडो वर्षांपासून आहे.
0: तो डोह आहे तिथे.
1: हा, तो त्यांचा अधिवास आहे, ते त्यांचं घर आहे. आता पूर्वी मगरी दिसत नव्हत्या, आता मगरी खूप वाढल्या. वाढल्या कशानं, तुमच्याकडे आकडे आहेत का? नाही. उगीच तोंडालेलं ते बरळायचं. आता गेली 15 वर्ष मी मगरींचा थोडासा अभ्यास करतोय, माझ्या रीतीनं मी अभ्यास करतोय त्यांचा अधिवास, कुठे त्या राहणं पसंत करतायत, मानवासोबत त्यांचा संपर्क आणि वावर कसा आहे किंवा वागणं कसं आहे, याचा मी माझ्या लेवलला अभ्यास करतो आहे. आणि त्या त्या भागातल्या लोकांपर्यंत जाऊन त्यांच्यामध्ये जागृतीचं काम आम्ही संस्था म्हणून करत आहोत. तर एक गोष्ट जाणवली की पूर्वी नदीचा असा बराचसा भाग होता जिथं माणसाचा वावर नव्हता, मळीचा भाग जो म्हणायचा, तर अशा ठिकाणी माणूस वावरायचा नाही. आणि त्या ठिकाणी शांतता असल्यामुळं, डिस्टर्बन्स नसल्यामुळं मगरी तिकडे असायच्या. माणसाचा आणि मगरीचा संबंध यायचा नाही. माणूस फक्त त्या घाटापुरता भाग वापरायचा पोहण्यासाठी आणि त्याच्या दैनंदिन गरजा पुऱ्या करण्यासाठी. पोहणं असेल, धुणं भांडी असेल, कपडे धुणं, जनावर धुणं. इरिगेशन हे फॅसिलिटी आल्यानंतर, खूप नंतर लाईट आली, इरिगेशन चालू झालं अराउंड 80s मध्ये. त्याच्या आधीपर्यंत नदीतून पाणी उपसणे हा प्रकार नव्हता शेतीसाठी. पावसाचं पडेल तेवढंच किंवा माझी विहीर असेल किंवा मोट असेल तर तेवढंच इरिगेशन होतं. जशी वीज आली तसं मग नदीत मोटरी टाकून सिंचन व्यवस्था चालू झाली. मग त्यावेळेला नदीमध्ये संपर्क वाढला. मग असं वाढलं की मग मानवी वस्ती वाढू लागली. मग घरं बांधायला भेटा पाहिजेत, शेतात टाकायला मला चांगली सुपीक माती पाहिजे. माझं शेत 1 एकरच आहे, मला जर अजून वाढवून मिळते का बघा. मग शेजारी 2 साईडला 3 साईडला जर शेतकऱ्याचे असतील, त्याच्या जर शेताला मी बांध कोरला, आमच्यात भांडणं होणार आहे, त्याच्याविषयी नदीत कोण अडवणार आहे मला. मी माझं शेत नदीत दाबलं, मळी झाडं बिडं तोडली, नदीकडे मी शेत दाबलं. माझं शेत वाढलं, माझा फायदा झाला. पण या सगळ्याची परिणती काय झाली, घरं बांधायला नदीकाठ विध्वंस केला, सगळीकडून वाळू उपसा चालू केला, माती उपसा चालू केला. सो ज्या भागामध्ये मगरी राहायला होत्या किंवा त्यांचा वावर जिथं होता, त्या बेळ करून जिथं झोपायच्या किंवा अंडी घालायसाठी त्यांच्या जागा होत्या, उन्हाला पडायच्या जागा होत्या, त्या सगळ्या संपल्या.
0: बरोबर.
1: किंवा डिस्टर्बन्सेस वाढले नदीमध्ये. पूर्वी संध्याकाळी अंधार पडल्यानंतर दुसऱ्या दिवस उभी होऊन कोणी फिरकायचं नाही.
0: बरोबर.
1: तो शांतता होती.

0: साधारण 12 तासाची. आता 24 तास नदी काठाला माणसं आहेत, प्रकाश भरपूर आहे, सो डिस्टर्बन्स वाढला,
1: तिथं लाईट्स लावलेले,
0: लाईट्स लावलेले आहेत, वावर वाढला माणसाचा, रात्री अपरात्री नदीमध्ये जातात मासे पकडायला, तोटे टाकायचे, बॉम्ब लावायचे नदीत, मासे मारायचे, तो रात्रभर चालू असतो. या सगळ्यामुळं जे शांत जनावर होतो, जे कधी कॉन्फ्लिक्टला यायचं नाही, ते नवीन जागा शोधते उन्हाळा पाडायला, अंडी घालायसाठी, तो त्याची हद दाखवून राहणारं जनावर आहे. मगर गावात कधी येत नाही. मगरीनं असं कधीपर्यंत तुम्ही ऐकलं का, गावातून शेतकऱ्यावरती हल्ला केला किंवा रस्त्यावर चालणाऱ्या शेतकऱ्याच्या मगर मागला, नदीकाठी चालले, ते तिचं घर आहे ना. नदी काठ म्हणजे नदी आणि नदीच्या जमीन आणि पाणी जिथं संपर्क आहे तिथून वरचा काही मीटरचा भाग एवढा हा तिचा आदिवास आहे. त्याच्यावरती तिची गरज नाही पडत. रेअरली मगरी इकडून तिकडे जातात, त्याला काही कारण असतात. मगरी मायग्रेशन करतात, त्या ठिकाणी नवीन घराचा शोध असेल किंवा काही ठिकाणी मेलेली जनावरं जी गावामध्ये डिस्कार्ड केली जायची तर ते खायला मगरी रात्री नदीतून वरती गावामध्ये 1-1.5 किलोमीटर रात्री अंधारात चालत जायच्या, मेलेलं खायचं आणि परत नदीमध्ये जायच्या.
1: बरोबर
0: आहे. याच्यामध्ये मानवाचा संपर्क नव्हता त्यामुळे संघर्ष नव्हता. आता संपर्क वाढलाय त्यामुळे संघर्ष वाढलाय. परवाचा जो किस्सा होता त्याच्यामध्ये एवढा भडक बातम्या दिल्या काय नाही. मगर नदीतून निघाली होती, गढूळ पाणी होतं, मगरींचा आदिवास त्या भागात आहे, त्या डोहात 4-5 मगरी आहेत हे माहीत असताना ही लोक त्या ठिकाणी पोहायला गेली कशाला, काय प्रूव्ह करायचं असतं या लोकांना सांगा मला. पण पोहताना बरं काय झालं, मगर त्या माणसाने मागं लागले का, तर नाही. त्या व्यक्तीचा मी इंटरव्ह्यू घेतला, तो म्हटला पोहताना मी हात खाली माझ्या हाताला मगरीला माझा हात लागला, मला लाकूड आहे असं जाणून मी मागच्यानं ओरडून सांगितलं की लाकूड वाहतलं आहे, लागलं कोणाला तर. एवढं बोलेपर्यंत मगरीनं खांदा पकडला. बरं त्या माणसाला जर मारायचं असतं, माणसाचा जीव झाले कानपाड पुरेशी असते, माणसाचा जीव प्रचंड हलका लगेच जातो. तिच्या अंगाला हात लावले, तिनं त्याला चावली आणि सोडली.
1: स्वतःच्या सुरक्षेसाठी केले होते,
0: तेवढंच स्वसंरक्षणासाठी तो हल्ला होता. सांगलीमध्ये जेवढे हल्ले झाले साधारण 14 लोकांचा मृत्यू झालेला गेल्या 20-25 वर्षामध्ये, 2000 पासूनचा जो डेटा आहे आणि काही 19-20 लोक जख्मी झालेत. याचा अभ्यास आम्ही केला, गेली बरेच वर्ष करतोय. एक जाणवलं की माणसाला मारून खायचं म्हणून मगरी हल्ला करत नाहीत. मॅक्झिमम हल्ले झालेले आहेत हे फसगतीनं झालेले आहेत किंवा स्वसंरक्षणार्थ.
1: बरोबर.
0: नदीला काठाला अंडी घातलेत, मगर तिथं अंड्याच्या संरक्षणाला पडणार आहे. मी माझं मस्क्युलिनिटी माचोपणा दाखवायसाठी गल्लीतली 10 टवाळकी गोळा करायचे, बघ मगर आहे तर मी हुसकणार, त्याच्या घाटातल्या अंडी काढणार, तिथं सेल्फी काढणार, मगरीच पिल्ली हातात घेणार, ती पाण्यापासून बघत असते, चिडते ती, माझी पिल्लं कोण घेणार हा कोण. त्याच्यानंतर तिथं एखादी शेतकरी ज्याला माहिती नाही
1: तो
0: काही तर कामासाठी तिथं जातो. मगरीला एवढं दिसलं की हा माणूस नावाचा प्राणी येऊन माझी पिल्लं मारतो, अंडी फोडतो, आय टू किल हिम. मला माझी प्रोजेनी वाढवायची.
1: बरोबर.
0: माझ्या घरात जर कोण येऊन माझ्या बायका मुलांना जर कोण इजा करत असेल, त्याचं हो ती आई आहे. उलट माझं पाळलेलं मांजर सुद्धा पिल्लं झाल्यानंतर मला जवळ येऊ देत नाही. पाळलेली कुत्री व्यायल्यानंतर मला जवळ येऊन देत
1: नाही.
0: बरोबर आहे. त्याच्या तर कित्येक पिढ्या पाळत आणल्यात, मांसळलेल्या आहेत त्या. हे तर रानटी जनावर आहे.
1: बरोबर आहे.
0: असा हे संघर्ष वाढतो.
1: मग तिथला आपला हस्तक्षेप आपण कमी केला.
0: हस्तक्षेप कमी करायचा, काय
1: होणारे हल्ले कमी होतील.
0: पाणी लागतं, ठीक आहे. तुम्ही लाईटचा विषय, शेतीसाठी लाईट
1: रात्री वगैरे चालू करायला,
0: मोटर चालू करायला जातो. अल्टरनेटिव्ह आहेत. आपण सबमर्सिबल पंप एकट्यात होत नाही, दोघा ठिकाणी एक पंप बसतो.
1: आणि आता अनेक सोय केलेले आहेत. वॉटर लेवल कंट्रोलर आपण घरात बसून मोबाईलने सुरू करू शकतो.
0: ते पाण्यामध्ये उतरावं लागत
1: नाही, तसं काही करायला लागत नाही. त्यामुळे आपण त्यांचंही संरक्षण करू शकतो आणि आपलंही काम करू शकतो. असं काहीतरी आपण मध्य साधला पाहिजे.
0: जिथे मगर आहे तिथे पाण्यात उतरू नका. सिम्पल गोष्ट आहे.
1: नक्कीच.
0: घाटावरती मगर फिरते, कशाला पोहायला जायचंय मला. तिथे
1: दृष्टिकोन बदलला पाहिजे आपण याबाबत.
0: धुणं धुवायला कपडे नदीलाच कशाला गेलं पाहिजे.
1: हे आपणच करतो आणि त्याची फळ आपणच भोगतो. त्यामुळे निसर्गाला किंवा प्राण्यांना यासाठी आपण दोष देता
0: कामा नये. खरं तर
2: आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये वन्यजीव प्रेमी, वन्यजीव शास्त्र अभ्यासक आणि नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी सांगलीचे संस्थापक सदस्य अमोल जाधव यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आपण ऐकला. श्रोते हो, कार्यक्रमातून आता मी अपर्णा कल्लोळ आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे आपला निरोप घेतोय. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.
3: श्रोते हो, आजचे पाहुणे हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आता प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

श्रोते हो, आपण ऐकत होतात अजय गोगावले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संत नरहरी यांची ही रचना. अगबाई अरेच्या या चित्रपटाला संगीत होतं अजय अतुल यांचं.

प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी. सदा सतेज, सदा तरुण, आकाशवाणी.

श्रोते हो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर। इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा। तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला। आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।

0: पाटाचं पाणी झुळझुळ वाणी रांगत कस पळत या झालं या गार हिरवं रान खुजू खुजू गाली हसत या।
1: श्रुती हो, सांडगेवाडी येथील रानकवी म्हणून प्रसिद्ध असलेले नामदेव जाधव यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल अमृत कलश या कार्यक्रमात मंगळवारी सकाळी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून। आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही।

0: श्रोते आपण ऐकत होतात आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात नाधो महानोर यांचं हे गीत. जैत्र जैत या चित्रपटाला संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. सकाळचे 10:15 झाले आहेत आणि आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गांधी वंदना.
1: प्रसारित करीत आहोत गांधी वंदना.

जगभरातील कर्तृत्ववान अलौकिक अशा व्यक्तिमत्वांना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी आणि जग बदलण्याच्या प्रक्रियेत चिकाटीने उद्दिष्ट प्राप्तीसाठी गांधीजींच्या विचारांचा प्रभाव कसा पडला हे सांगणारं हे पुस्तक अखंड प्रेरणा गांधी विचारांची संकल्पना आणि संपादन रघुनाथ माशेलकर वाचक स्वर शुभांगी चव्हाण. सॅम पित्रोदा.

यांना त्यांच्या कारकिर्दीमध्ये गांधीजींना समजून घेताना गांधीजींबद्दल त्यांना काय वाटतं, गांधीजींच्या विचारांचा त्यांच्यावर पडलेला प्रभाव याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. देशातल्या कानाकोपऱ्यात उभे असलेले फोनचे पिवळे बूथ ही भारतीय दूरसंचार क्षेत्रातली पहिली क्रांती होती आणि ती घडवून आणली होती सॅम पित्रोदा यांनी. सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स या संस्थेने भारतीय बनावटीचे तंत्रज्ञान वापरून चांगली कामगिरी करून दाखवली. दूरसंचार, साक्षरता, पाणी, आरोग्य या क्षेत्रातील भारतासमोरील आव्हानांना सामोरे जाण्याचा सॅम पित्रोदा यांना ध्यास आहे. या ध्यासाचे प्रतिबिंब त्यांनी उभारणी केलेल्या तंत्रज्ञान विषयक ध्येयांमधून दिसते. त्यांच्या नेतृत्वातून उभ्या राहिलेल्या नॉलेज कमिशनने भारतीयांच्या बुद्धिवैभवाला दिशा देण्यासाठी एक नवी ब्ल्यूप्रिंट दिली आहे. पंतप्रधानांनी स्थापन केलेल्या नॅशनल इनोव्हेशन काउन्सिलमध्ये पित्रोदांच्या पुढाकाराने नव्या शोधांचे दशक यातून नव्या शोधांना चालना देण्याचे काम सुरू आहे. सॅम पित्रोदा हे अनेक भूमिकांमध्ये दिसून येतात. कल्पक माणूस, उद्योजक, धोरणकर्ता. त्यांची कला त्यांच्या गणित आणि विज्ञानाच्या पार्श्वभूमीला पूरक ठरते. त्यांच्या चित्रातून व्यक्त होते ते त्यांचे चिंतनशील मन, त्यांच्यात लपलेला विचारवंत. गांधी 21व्या शतकाचा नेता. 21व्या शतकात अनेक नव्या गोष्टी घडत आहेत. जागतिकीकरण, मुक्त बाजारपेठ, उदारीकरण, माहितीचे युग, तंत्रज्ञान, नवे शोध आणि लोकशाहीचा उदय, त्याचबरोबर हिंसाचार, जहाल मतवाद, विषमतेमुळे येणारे प्रश्न, गरिबी, भेदभाव याचेही टोक गाठले जाते. या सगळ्या परिस्थितीत गांधीजींनी सांगितलेली समता, अहिंसा, सत्य, त्याग, प्रेम ही आदर्श तत्व समाजाचा नैतिक आणि सामाजिक आधार आहेत. गांधीजी म्हणजे भारताच्या राष्ट्रीय जाणीवांचा एक भाग आहेत आणि आपल्या स्वातंत्र्य चळवळीचे प्रतीक देखील. स्वातंत्र्य चळवळीशी जोडले गेलेले त्यांचे संपूर्ण आयुष्य ही जणू असीम धैर्य, त्याग आणि चारित्र्याचीच कहाणी आहे. माझे कुटुंब मूळ गुजरातचे, मात्र कामानिमित्त ते ओरिसात स्थायिक झाले होते. पण गांधी आणि गुजरात यांच्याशी ते एका अदृश्य धाग्याने बांधलेले होते. माझी लहानपणची एक आठवण म्हणजे गांधीजी गेले तेव्हा घरातलाच एक माणूस गेल्यासारखे वातावरण आमच्याकडे होते. गांधींनी सांगितलेली मूल्ये पुस्तकात आणि नैतिकतेची उदाहरणे म्हणून आजही सांगितली जातात. ही सर्व मूल्ये इतक्या उंचीवर आहेत की रोजच्या जीवनात ती खूप लांबची वाटतात. आता मात्र ती रोजच्या आयुष्यात आणली गेली पाहिजेत. गांधी म्हटल्यावर अनेक प्रतिमा समोर उभ्या राहतात. राष्ट्रपिता, नेता, स्वातंत्र्य सैनिक, अहिंसक चळवळीचे प्रणेते, एक श्रद्धास्थान. माझ्यासाठी गांधी म्हणजे साधेपणाचे प्रतीक. त्याग, लोकांची सेवा, सर्वांसाठी प्रेम, वंचित घटक आणि अल्पसंख्याक यांच्यासाठी खरीखुरी आस्था, सार्वजनिक आणि वैयक्तिक जीवनात एकतानता, दोन्हीकडे सारखीच मूल्य पाळणं. वरवर बघायला ही सगळी मूल्य सोपी सरळ वाटतात, पण प्रत्यक्षात आणायला ती अतिशय अवघड असतात. गांधींच्या आयुष्याकडे नीट बघितलं तर आपल्या लक्षात येतं की चार पैलू त्यांनी खूप महत्वाचे मानले. मान, अपमान, अभिमान आणि स्वाभिमान. या चार पैलूंमध्ये असलेला अर्थ म्हणजेच त्यांचे संपूर्ण आयुष्य. यातून जे काही व्यक्तिमत्व घडले आहे त्या व्यक्तिमत्वाने एका साम्राज्याचा पाया अस्थिर केला, त्याचबरोबर एका संपूर्ण राष्ट्राला नवीन स्वप्न, नवीन आशा दाखवल्या. ही खरोखरच एक अनोखी क्षमता आहे. या चार पैलूंच्या पायावर उभे असल्यामुळेच केवळ स्वप्नातच असू शकेल अशी एक आदर्श लोकप्रिय व्यक्ती घडली, तीही जमिनीवर पाय रोवून उभी असलेली. या पैलूंना कसलीही एक्सपायरी डेट नाही, त्यामुळे आजही यातले काही संदर्भहीन झालेले नाही. या सगळ्यांच्या वर ते कमालीचे संघटक होते. त्यांना एक आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन होता, पण तोही लोकांच्या आशा अपेक्षांची नाळ जोडून घेणारा. गांधीजींबद्दल चर्चा करताना अनेक

जण केवळ त्यांच्या आध्यात्मिक आणि मूल्यांवरच्या कडक निष्ठा याबद्दलच बोलण्याची चूक करतात. वास्तविक ऐतिहासिक व्यक्तिमत्वांचे मानसशास्त्र हा विद्वानांचा विषय आहे. इतरांसाठी काय महत्वाचं आहे तर त्यांनी सांगितलेल्या गोष्टी रोजच्या व्यवहारात आणायच्या असतील तर काय करायचे तेही त्यांच्या व्यक्तिमत्वाचे ओझे न घेता. गांधीजींकडे असलेली एक अद्वितीय क्षमता म्हणजे अवघड आणि गुंतागुंतीच्या अशा राजकीय आर्थिक गोष्टी त्यांनी अशा पद्धतीने प्रत्यक्षात आणून दाखवल्या की भारतातल्या अगदी गरीब माणसालाही त्यांच्याशी संबंध जोडता येईल. या संदर्भात सुप्रसिद्ध दांडी यात्रेच्या वेळेला त्यांनी केलेल्या मिठाच्या सत्याग्रहाचे उदाहरण द्यावेसे वाटते. वेगळ्याच पद्धतीने संवाद साधण्याचे त्यांचे कौशल्य असाधारण होते. यातूनच त्यांनी स्वातंत्र्य चळवळीच्या रूपाने एक इतिहास घडवला. संघटक म्हणून असलेली त्यांची ताकद हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अगदी महत्वाचा घटक आहे. गांधींना समकालीन असलेल्या जबरदस्त नेत्यांच्या मानदियाळीकडे पाहिले तरीही प्रत्येक व्यक्तीला बांधून घेऊन राजकीय आणि सामाजिक ताकद उभे करणारे गांधींचे संघटन कौशल्य उठून दिसते. एक इंजिनियर म्हणून वैयक्तिक आणि व्यावसायिक पातळीवर मी नेमकेपणाने काही मुद्दे मांडून स्पष्ट करू इच्छितो. मला जेव्हा लोक विचारतात की आजच्या संदर्भात गांधी विचारांशी जोडून घेणारे तीन मुद्दे मी सांगतो, तसे तर तीन पेक्षा खूप जास्त आहेत, मात्र इथे मी त्यातल्या तीन मुद्द्यांविषयी सांगतो. गांधींची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचे संवाद कौशल्य. या संवाद कौशल्याच्या छायेखाली त्यांचे अवघे आयुष्य आणि त्यांचे कार्य व्यापले आहे. या सामर्थ्यामुळेच सार्वजनिक जीवनाच्या प्रत्येक लहानात लहान पैलूला ते स्पर्श करू शकले. जो माणूस असे म्हणतो की माझे आयुष्य हाच माझा संदेश आहे, त्याचा यापेक्षा अधिक प्रभावी संवाद काय असू शकतो? आताच्या अत्याधुनिक संपर्क साधनांचा अभाव असलेल्या काळामध्ये गांधीजी स्वतःच्या बळावर सार्वजनिक परिस्थितीचा विचार करत होते. वास्तविक गांधीजी हे कुशल वक्ते नव्हते. त्यांच्या समकालीनांशी त्यांची तुलना केली तरी वक्त्याची खास कौशल्य त्यांच्यात नव्हती, पण बोलण्यातला आशय सर्वोत्कृष्ट होता. त्यामुळेच माझ्या मते ते एक महान संवादक होते. धार्मिक, आर्थिक आणि सांस्कृतिक ध्रुवीकरणाच्या सध्याच्या काळात आपल्या स्थानिक घटकांकडे संवेदनशीलतेने बघून जागतिक पातळीवर संवाद घडवून आणणे आवश्यक ठरते. ही क्षमता गांधींकडे होती. कोणत्याही काळात या क्षमतेचं महत्व आहेच. त्यांचे संदेश इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी जी साधने वापरली, त्यात हरिजन किंवा यंग इंडिया मधील लेखन असो, दांडी यात्रेसाठी हातात घेतलेले मुठभर मीठ असो, खादी विणण्यासाठीचा चरखा असो, शांततेची शपथ असो किंवा उपोषण, वैष्णव जनतो सारखी भजने असोत, अशाच साध्या सुध्या गोष्टी त्यांनी प्रतीक रूपाने निवडल्या ज्या अगदी गरीब आणि निरक्षराला सुद्धा समजतील. त्यांची दुसरी ताकद म्हणजे असहकार चळवळ आणि सत्याग्रह यासारख्या अभूतपूर्व कल्पना शोधण्याची त्यांची क्षमता. ब्रिटिश साम्राज्याची दडपशाही आणि हिंसाचाराला शह देण्यासाठी त्यांनी नवीन प्रकारच्या युद्धाची कल्पना आणली. हे युद्ध शांती, धैर्य आणि सहनशक्तीच्या जोरावर लढले गेले. एखाद्या आव्हानाला टक्कर देण्यासाठी नव्या कल्पना शोधणारे ते खरेखुरे कल्पक होते. स्थानिक लोकांना फायदा होण्यासाठी स्थानिक वस्तूंचा वापर ही अजून एक नवी कल्पना. त्यासाठी भारतीय संदर्भातल्या आणि भारतीयांच्या गरजा पूर्ण करणारा चरखा आणि खादी या दोन गोष्टी त्यांनी आणल्या. ही गोष्ट आजच्या काळातही महत्वाची आहे, कारण यातूनच हे स्पष्ट होते की भारताकडे स्वतःची एक ताकद आहे. त्यातूनच काही नव्या गोष्टी कल्पकतेने सुचवाव्या लागतील आणि आपल्या प्रश्नांवर उपाय सापडतील. गांधीजींची तिसरी मोठी ताकद म्हणजे आत्मविश्वासातून निर्माण झालेलं त्यांचं नेतृत्व. या ताकदीमुळेच त्यांनी मोठे राजकीय धोके पत्करले. भारतीय माणसासाठी हितकारक असलेल्या गोष्टी त्यांच्या प्रत्येक कामाच्या मुळाशी होत्या, किंवा असे म्हणता येईल की हे हित साधायचे होते त्यासाठीच त्यांनी प्रत्येक कृती केली. राजकारण आणि नेतृत्व हे त्यांनी एका उंचीवर नेऊन ठेवलं. 21व्या शतकासाठी नेतृत्व कसं असावं याचा एक आदर्श त्यांनी समोर ठेवला. हा आदर्श नैतिकता, तत्वे, हेतू आणि प्राधान्यता यांच्या माध्यमातून त्यांनी दाखवून दिला. गांधींच्या आयुष्यातले काही पैलू आणि आजच्या काळातला त्यांचा संदर्भ

आरंभ असा विचार करताना एक जाणवतं की ते व्यापक होते. त्यांची सगळी कार्य एकत्र केली तरी त्यांचे संपूर्ण कार्य हे कितीतरी मोठे आहे याची जाणीव उरतेच. या सगळ्यांपेक्षा महत्वाचे म्हणजे त्यांच्या बरोबरीचे सगळे नेते जेव्हा 19व्या शतकाच्या अखेरीचे किंवा 20व्या शतकाच्या मध्यावरचे नेते होते तेव्हा खरोखरच ते 21व्या शतकाचे नेते होते. माहितीची संस्कृती त्यांना बरोबर कळली होती, म्हणूनच लोकांना एकत्र आणून चळवळ उभारण्यासाठी या माहितीचाच त्यांनी उपयोग केला. आजच्या आधुनिक माहिती युगातल्या माणसाला जे जे माहीत असायला हवं ते सगळे पायाभूत घटक त्यांच्याकडे होतेच. आजच्या भाषेत ज्याला आपण ओपननेस, ऍक्सेसिबिलिटी, कनेक्टिव्हिटी म्हणतो ते सारे गांधीजींना आधीच माहिती होते. विकेंद्रीकरण आणि लोकशाहीकरणाचे महत्वही त्यांनी जाणले होते. गांधीजींनी अंगीकारलेली सगळी मूल्य त्यांनी कोणत्याही परिश्रमाशिवाय अंगीकारली असेच नेहमी दिसले. गांधीजींनी आपली शैली आणि वर्तन जाणीवपूर्वक घडवले असण्याची पूर्ण शक्यता आहे. कदाचित

0: बेटी म्हणतो ते सारे गांधीजींना आधीच माहिती होते. विकेंद्रीकरण आणि लोकशाहीकरणाचे महत्वही त्यांनी जाणले होते. गांधीजींनी अंगीकारलेली सगळी मूल्य त्यांनी कोणत्याही परिश्रमाशिवाय अंगीकारली असेच नेहमी दिसले. गांधीजींनी आपली शैली आणि वर्तन जाणीवपूर्वक घडवले असण्याची पूर्ण शक्यता आहे. कदाचित सार्वजनिकरित्या आपल्या वर्तनाचा आविष्कार घडवण्यासाठी ते पूर्णपणे आत्मसात करण्यासाठी त्यांनी काही काळ घेतला असण्याचीही शक्यता आहे. पण ती सारी तत्वे मूल्ये त्यांच्या दैनंदिन जीवनाचा सहज भाग असण्या इतकी त्यांनी आत्मसात केली आणि मगच त्याचे सार्वजनिक जीवनात आविष्करण केले. गांधी खरोखरच त्यांच्या काळातील आणि तरीही सार्वकालिक आहेत. आजही धैर्य, चारित्र्य, ठाम विश्वास, पावित्र्य, चिकाटी, त्याग, शिस्त, नेतृत्व, कल्पकता या साऱ्याचे आणि त्यापेक्षाही इतर गुणांचे ते प्रतीक आहेत. जगभरातील कर्तृत्ववान अलौकिक अशा व्यक्तिमत्वांना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी आणि जग बदलण्याच्या प्रक्रियेत चिकाटीने उद्दिष्ट प्राप्तीसाठी गांधीजींच्या विचारांचा प्रभाव कसा पडला हे सांगणारं हे पुस्तक. अखंड प्रेरणा गांधी विचारांची. संकल्पना आणि संपादन रघुनाथ माशेलकर. वाचक स्वर शुभांगी चव्हाण. विशेष आभार गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटी पुणे यांचं सॅम पित्रोदा यांना त्यांच्या कारकिर्दीमध्ये गांधीजींना समजून घेताना गांधीजींबद्दल त्यांना काय वाटतं, गांधीजींच्या विचारांचा त्यांच्यावर पडलेला प्रभाव याविषयी आज आपण जाणून घेतलं. बऱ्याच श्रोते हो, याबरोबरच आजचा आमचा कार्यक्रम आता इथंच समाप्त होतोय. पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी. तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर आणि मला शुभांगीला आता निरोप द्या. नमस्कार.
1: श्रुती हो, गांधी वंदना हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. वाचक स्वर होता शुभांगी चव्हाण यांचा. सकाळचे 10:30 झाले आहेत आणि आता प्रसारित करीत आहोत NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी।

0: घरकाम, बागकाम, साफसफाई, खरेदी, आजारपण सगळं सांभाळणारी सक्षम गृहिणी।
1: छोट्या छोट्या व्यवसायापासून केलेली सुरुवात असो की नोकरीतील मोठमोठ्या पदांवरील यशस्वी कारकीर्द,
0: जबाबदारी तर प्रत्येक मैत्रीण चोखपणे पार पाडतेच।
1: प्रत्येक क्षेत्रातील वेगवेगळ्या मैत्रिणींना भेटून त्यांच्याशी हितगुज साधणारा आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित कार्यक्रम
0: वनिता मंडळ, तिचं खरं अस्तित्व जाणून घेऊयात दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी दुपारी 12 वाजता
2: महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून। जरूर ऐका वनिता मंडळ।

आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, आता काही क्षणातच म्हणजे ठीक 11:10 आपण ऐकाल नवी दिल्ली इथे 12व्या राष्ट्रीय वस्त्रोद्योग सप्ताहानिमित्त माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेल्या कार्यक्रमाचं थेट प्रसारण आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता वनिता मंडळाचा कार्यक्रम, आज संभाजीनगर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम.

नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी अनुप्रिता भाले तुमचं स्वागत करते. मैत्रिणींनो, आज राष्ट्रीय हातमाग दिन. भारतीय पारंपरिक कौशल्याचा आत्मा असलेलं हातमाग क्षेत्र हे आपल्या स्वदेशाबद्दलच्या अभिमानाचं प्रतीक आहे. हातमाग कारागीर हे कापूस, रेशीम, लोकर यांपासून सुंदर साड्यांची निर्मिती करतात. हातमाग हे अनेकांच्या उपजीविकेचं साधन सुद्धा आहे.

मैत्रिणींनो, हातमागाचा वापर करून कलावंत मन असलेले लोक आपल्यासाठी सुंदर अशी पैठणीची निर्मिती करतात. त्या पैठणीला बनारशी असं सुद्धा संबोधलं जातं. त्याचं महत्व देवांच्या पेहरावामध्ये सुद्धा विशेष आहे. देवी रुक्मिणी यांना आवर्जून पैठणी नेसवली जाते. उभी रुक्मिणी विठ्ठला जवळी, हिला नेसवा पैठणी पिवळी. शोभे बांगड्या बाजू बंद, हिच्या चोळीला गोफिले भिंग. रंग शोभतो गोऱ्या अंगी, हिला नेसवा पैठणी पिवळी. नेत्री काजळ कपाळी कुंकू, बुक्का गुलाल दुरून फेकू. घाला वेणीत मोगऱ्याची जाळी, हिला नेसवा पैठणी पिवळी. अशी ही पैठणी स्त्रियांचं आणि देवांचं सुद्धा आवडतं वस्त्र. महाराष्ट्राचं महावस्त्र, सौभाग्याचं लेणं, हे एक अतिप्राचीन हातमागावर विणलेलं रेशमी वस्त्र. त्याचं मूळ आपल्या छत्रपती संभाजीनगर येथील पैठण आणि नाशिक जवळील येवला इथे आहे.

0: मैत्रिणींनो, आता ऐकूया राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त हातमाग ते हृदयापर्यंत पैठणीची कहाणी। हातमागावर पैठणीची निर्मिती करून स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या स्मिता जोशी यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद। मैत्रिणींनो, पैठणीचं महत्व पुरातन काळापासून चालत आलेलं आहे। आवडती व्यक्ती, पत्नी, बहीण, भावजय, सून कोणत्याही नात्यासाठी पैठणी भेट म्हणून देणं हे एक प्रेम व्यक्त करण्याचं साधन मानलं जातं। देवदेवतांना सुद्धा पैठणी प्रियच। अशा या पैठणीविषयी बोलण्यासाठी आज आपण निमंत्रित केलं आहे पैठणी निर्मात्या स्मिता जोशी यांना। पैठणीचा इतिहास काय आहे, तिची निर्मिती आणि ती आपणा सर्वांना एवढी प्रिय का आहे हे जाणून घेऊया स्मिता जोशी यांच्याकडून। तर स्मिताताई, आपला विणकामाचा प्रवास कुठून झाला आणि त्याची प्रेरणा काय होती?
1: विणकामाचा प्रवास हा माझ्या आईला बघून झालेला आहे। कारण माझी आई सुनीता कुलकर्णी हिला आता 40-45 वर्ष झालेले आहे आणि त्यानंतर मलाही माझं लग्न झालं। मग त्यानंतर मला वाटलं की आपणही पैठणी सुरू करावं। त्याआधी पण मी करतच होते, पण घरी करत होते। त्याच्यानंतर मी गव्हर्नमेंटची ट्रेनिंग घेतली पैठणी साडीची आणि मग हा प्रवास मी चांगला जोरदार रित्या सुरू केला आहे।
0: तुमचं स्वतःचं पैठणी केंद्र आहे?
1: स्वतःचं पैठणी केंद्र आहे।
0: बरं, या पैठणीचा इतिहास काय आहे, त्याबद्दल काय सांगाल?
1: हो, पैठणीचा इतिहास असा आहे की राष्ट्रीय विणकर दिन हा 7 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो। स्वदेशी आंदोलनाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो। आंदोलनाने स्वदेशी वस्तूचा वापर करण्याचा संदेश दिला आणि हातमाग उद्योगाला मोठी चालना मिळाली।
0: या पैठणीचा पैठण शहराशी काय संबंध आहे?
1: पैठण शहराशी जे पेशवेकालीन राजे होते तर पेशव्यांना ही पैठणी आवडायची आणि त्यांचे घरचे लोक खूप घालायचे पैठणी। म्हणजे पैठणी ही साडी जी होती आधी पेशवेकालीन महाराजे राजे यांच्याच घरामध्ये चालायची। तर त्यांनी आपल्याला त्यांनी विणकरांना पुढे प्रोत्साहन दिले, त्यानंतर पैठणीची सुरुवात झाली।
0: त्या काळामध्ये राजाश्रय मिळाला असं आपण म्हणू शकतो। हो, पैठणीला
1: अगदीच बरोबर,
0: कारण की राजे लोक ते
1: मागवत असत
0: आणि तयार करून घेत असत।
1: अगदी बरोबर।
0: ही पैठणी म्हणजे स्त्रियांच्या मनावर अधिराज्य करणारी आणि स्त्रियांचं रूप फुलवणारी असं म्हटलं जातं। ही पैठणी बनते कशी, याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: हो, साडी तयार करायला आपल्याला आधी आपल्याला साधं रेशीम असतं जे मोतिया कलरचं असतं, व्हाईट कलरचं, त्याला आपण कलर करतो। त्याच्यानंतर त्याला
0: रेशीम हे नेहमी तेच असतं।
1: रेशीम आपल्याला जर आपण रेशीम घेतलं हे व्हाईट कलरचंच रेशीम येतं,
0: दुसऱ्या कुठल्याच रंग
1: दुसऱ्या कलरचं येत नसतं।

0: घेतलं, नंतर आपण त्याची रंगणी करतो रेशीमची, मग त्याचं आपण त्याला खोलणी करतो म्हणजे रेशीम खोलतो आपण, त्याच्यानंतर त्याचा ताना बाना केला जातो, मग बीम भरला जातो. ही प्रोसिजर करायला आपल्याला कमीत कमी एक महिना लागतो.
1: अच्छा.
0: हो. आणि मग त्याचा बीम भरला जातो, मग त्याची जोडणी केली जाते, जोडणी झाल्यानंतर मग पैठणी सुरू होती. आणि पैठणी ही आपण सुरू करतो तर मग त्याच्यावरती डिझाईन कशी घ्यायची आहे, त्याची रंगसंगती कशी करायची आहे, हे आपण समोरच्या व्यक्तीला कशी हवी आहे किंवा त्यांनी जरी आपल्याला डिझाईन करून दिली कुठली तर आपण तीही डिझाईन तयार करून देतो.
1: ती डिझाईन तुम्ही बनवू शकता,
0: बनवू डिझाईन, कुठलीही डिझाईन तुम्ही दिली, स्केच करून दिला तर आपण बनवू शकतो. आपल्याला फक्त स्केच यासाठी असतोय की आकार कसा घ्यायचा आहे. आणि याच्यामध्ये पारंपरिक पैठणी, मोर पोपट, लोटस, आसावरी पैठणी ह्या साड्यांचे डिझाईन आहेच आहेत, पण अजूनही याच्यामध्ये बऱ्याच नवीन नवीन डिझाईन आपण तयार केलेले आहेत. त्याच्यामध्ये सध्या आपण एक नवीन डिझाईन सुरू केलेलं आहे जे पूर्ण वीणा, जे वाद्याचे जे सगळे इन्स्ट्रुमेंट असतात त्याचे आपण डिझाईन एक तयार केली आहे आणि ती साडी चालू आहे.
1: आणि या पैठणीचं नक्षीप्रमाणे किंमत बदलते का?
0: हो, ज्याप्रमाणे नक्षी असते, जितकी तुमची डिझाईन जास्त असेल, जितकी मोठी डिझाईन असेल आणि तिला जितकी कालावधी लागणार त्यावरती आपली किंमत ठरते.
1: आणि एक नक्षी बनवायला वेळ किती लागतो?
0: एक नक्षी आपण तयार करायला म्हणजे जी तुम्ही नक्षी दिली आहे त्याच्यावरती कधी 3 महिने, कधी 4 महिने, कधी 6 महिने तर कधी 9 महिनेही लागतात साडी तयार करायला.
1: आणि मग ते पूर्ण वेळ ते काम करून नक्षी तयार झाल्यानंतर मग पैठणी लवकर बनत असते?
0: हो. नाही, नक्षी आणि म्हणजे पैठणी हे आपलं सगळं सोबतच चालतं.
1: अच्छा.
0: आपल्याला फक्त धागे असतात, त्या धाग्यांवरती आपण प्रेमाने विणकाम करत करत साडी तयार करतो.

0: बर, या पैठणींवरती मोर, तोता, कमळ असे वेगळे वेगळे नक्षी असतात आत्ताच तुम्ही सांगितलं, तर त्याचं काही वेगळं वेगळं महत्व असतं का?
1: प्रत्येकाचं महत्व आहेच डिझाईनचं, कारण की सुरुवातीला त्यावरती गाणं पण आलेलं आहे, जरदारीच्या पदरावरती मोर नाच राहवा आई मला नेसव शालू नवा. म्हणजे मोर ही पारंपरिक डिझाईन आहे, पोपट मोर, आसावरी पैठणी, लोटस, ह्या सर्व पारंपरिक डिझाईन आलेल्या आहेत.
0: आसावरी पैठणीमध्ये कोणतं डिझाईन असतं?
1: आसावरी म्हणजे एक छोटं फूल असतं, तर त्या आसावरी डिझाईनची जी आहे आपल्या इथलचं विमान आहे त्यावरती पण डिझाईन, आणि ते कशावरून घेतलेले आहे, आपल्या अजिंठा ज्या लेण्या आहेत त्यामध्ये ते डिझाईन आहे, तर त्याच्यातून आपण ते डिझाईन केलेलं आहे. हे सर्व पारंपरिक डिझाईन आहेत.
0: अच्छा, हो, हे पारंपरिक डिझाईन तर तुम्ही बनवू शकताच,
1: हो,
0: पण त्याच्या माझ्या मनात काहीतरी एखादं डिझाईन आलं आणि ते तुम्हाला सांगितलं तर ते तुम्ही करून देऊ शकता?
1: नक्कीच नक्कीच आपण करून देऊ शकतो,
0: कारण की आता आपण प्रत्येक जण असं जेव्हा खरेदीला येतो तेव्हा डोक्यात त्यांच्या काहीतरी असतं की मला साडीवर असं डिझाईन पाहिजे, तर तुम्हाला जर ते सांगितलं आणि ऑर्डर केली तर तुम्ही तशी पैठणी बनवू शकता?
1: नक्कीच नक्कीच बनवू शकतो, आपण स्केच करून पण तयार करून देतो, म्हणजे तुम्ही फक्त डिझाईन सांगायची, आपण ते स्केच करून घेतो त्याचं, तुम्हाला दाखवतो आणि त्यानंतर आपण तयार करतो.
0: आणि मग याच्यामध्ये रंगसंगतीचा विचार कसा केला जातो?
1: दोन धाग्यांमध्ये पैठणी साडी तयार होते, दोन ते तीन धागे आपण त्याच्यामध्ये टाकतो, एक आडवा आणि उभा धागा असतो. मग तुम्हाला जो कलर हवा आहे आपण ऑर्डर अशा प्रमाणे घेतो की जर समजा लाल लाल आणि जांभळी असेल, म्हणजे लाल कलर आणि जांभळा कलर असा मिक्स करून आपण केला तर तो जांभळा मिक्स कलर होतो, पिंकिश जांभळा कलर, त्यानुसार आपण करत असतो.
0: ही रंगसंगती तुम्हालाच ठरवावी लागते?
1: हो, त्याच्यासाठी जरी सांगितलं तरी आपण करू शकतो, काहीच प्रॉब्लेम.
0: त्याच्यासाठी काही वेगळा अभ्यास असतो का?
1: अभ्यासाचं काही म्हणजे अभ्यास त्याच्या आहेच त्याच्या मागे की कुठला रंग कोणत्या याच्यात चांगला दिसेल, कारण की जर समजा आपण लाल मध्ये काळा टाकला तर तो सुंदरच होईल, पण लाल मध्ये जर आपण असं डल कलर, आकाशी कलर किंवा एकदम असे इंग्लिश कलर टाकले तर तो मिक्स नाही होत त्याच्यामध्ये. म्हणजे जर तुम्ही डार्क कलरची पैठणी घेतली, आता आम्ही जे पद्धतीने तयार करतो तर आम्ही शक्यतो डार्क कलर तयार करतो, कारण त्या कलरला कधीच मरण नसतं, ते कलर नेहमी चालतात आणि ते कलर तुम्ही कधीही घाला ते नेहमी उठून दिसतात.
0: अच्छा, लोकप्रिय कलर,
1: लोकप्रिय कलर आहे डार्क कलर, ग्रीन झाला, रेड कलर झाला, पैठणी कलर, वांगी कलर, आता नवीन नवीन पण कलर येत आहे त्याच्यामध्ये, इंग्लिश कलर पण येतात पण त्याची पसंती थोडी कमी आहे.

0: मैत्रिणींनो, कार्यक्रमात पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. पैठणी निर्मिती करणाऱ्या स्मिता जोशी यांच्याकडून आपण माहिती घेत आहोत. पैठणीचा रंग कसा असावा, पैठणीवर कोणत्या प्रकारचं डिझाईन असावं, या सर्वांची माहिती आपल्याला त्या देत आहेत.
1: म्हणजे पैठणींमध्ये बहुतेक डार्क कलरचं जास्त आकर्षण
2: आहे.
1: म्हणजे प्रत्येक कलर जेव्हा आपल्याला हे करायचे असतात, ते कुठलाही कलर मी सांगितला तरी तुमच्या त्या एकाच रेशीम मध्ये सगळं बनतं. त्याला काही वेगळं
2: रेशीम करण्याची गरज नाही. एकच कलर फक्त, जे तुम्हाला कोणता कलर करायचा आहे, तर आपण जो आडवा धागा आणि उभा धागा असतो त्यामध्ये आपण मिक्स करून करतो तो कलर.
1: बरं, आता ह्याच्यामध्ये आपण जी पैठणी बनवतो ही हातमागावरची आहे.
2: हो,
1: तर हातमाग आणि पॉवरलूम पण आजकाल निघाला, म्हणजे हँडलूम आणि पॉवरलूम असं दोन आहे, तर तुम्ही त्याचा उपयोग करता का?
2: आपण यात पॉवरलूमचा काहीच उपयोग करत नाही. याच्यामध्ये आपलं पूर्णपणे हातमागाचंच आहे. आणि पॉवरलूम आणि हातमाग यामध्ये असा फरक आहे, पॉवरलूम मध्ये जास्त म्हणजे एका दिवसात तुम्ही खूप साड्या करू शकता कारण ते मशीनवरती चालतं. आणि हँड विविंग म्हणजे हाताने आपण तयार करतो, त्याला कमीत कमी सुरू व्हायलाच एक महिना लागतो साडी तयार सुरू करण्यासाठी.
1: तो धागा तयार
2: करण्यासाठी एक महिना लागतो. आणि त्याच्यानंतर साडी विणायला आपली डिझाईन जशी असेल त्याच्यानुसार आपण साडी तयार करतो, त्याला 2 ते 3 महिने लागतात. म्हणजे आपण हातमागाचं प्रोडक्शन हे कमी प्रमाणात तयार होतं आणि पॉवरलूमचं प्रोडक्शन हे जास्त प्रमाणात तयार होतं.
1: आता हातमागावर विणलेली पैठणी आणि पॉवरलूम मध्ये वर विणलेली पैठणी यात फरक आपल्याला लक्षात येतो का?
2: हो, लगेच लक्षात येतो. हातमागाची जी पैठणी आपण विणतोय तर तिची जी सरळ बाजू असती आणि जी उलट बाजू असती ती दोन्ही सारखी दिसते. आणि जी पॉवरलूमची साडी असते त्यामध्ये धागे असतात.
1: म्हणजे ते जर वेगळं वेगळं दिसलं तर समजून घ्यायचं की ती पॉवरलूमची.
2: अगदीच बरोबर. आणि या दोन्हीच्या किमतीमध्ये पण फरक असतो. जरी तुम्ही पॉवरलूमची डिझाईन जरी सेम असेल पैठणी सारखी, पण पैठणी ही पैठणीच असते कारण ती हँड विविंग केलेली असते आणि पॉवरलूमची साडी ती पॉवरलूमचीच असते.
1: आणि किंमत मध्ये
2: किमतीत पण फरक असतो त्याच्यामध्ये.
1: म्हणजे हातमागाची महाग असेल जास्त.
2: हो, हातमागाची महाग असते कारण तिला करायलाही वेळ लागतो. आणि रेशीमवरची पैठणी असते ती प्युअर रेशीमवरच हातमागावरची तयार होते साडी.
1: पूर्वी या पैठण्यांमध्ये सोनं चांदीचा सुद्धा उपयोग केला जात असे.
2: हो,
1: त्याबद्दल काय सांगाल?
2: पूर्वी सोनं चांदीचा उपयोग केला जायचा, आजही केला जातो, पण आज सोनं आणि चांदी खूप महाग झालेली आहे. मग तशा रीतीने जर तुम्ही म्हणजे ज्या पद्धतीने साडी विकत घेणारा असेल तर आपण त्यांनी जर तेवढं मेहनतीचे पैसे किंवा रेशीम जरीचे पैसे आपल्याला म्हणजे परवडेल त्या पद्धतीने आपण करू.
1: म्हणजे आजही करता येईल?
2: आजही करता. सोनं तर नसतं पण चांदीचा धागा त्याच्यामध्ये असतो, ती आपण तयारही करून दिलेली आहे.
1: हातमाग आणि पॉवरलूम याच्याबद्दल आपण आता बोललो, पण हातमाग उद्योग टिकून राहावा याच्यासाठी काही उपाययोजना, आवश्यक उपाययोजना तुम्हाला काही वाटतात का?
2: हो, नक्कीच. मला असं वाटतं की हातमागाचा टिकून राहण्यासाठी आजकालची जी नवीन पिढी आहे त्यांनी हातमागाकडे जास्त लक्ष द्यावं. म्हणजे विणकर जे विणकाम करताय, साड्या ज्या विणताय ते त्यांनी त्याच्याकडे लक्ष द्यावं. म्हणजे विकत घेतल्या जाव्या त्या साड्या जास्त याच्यामध्ये. आणि त्यानंतर नागरिकांनी हातमागावरील कपडे

0: व वस्तू खरेदी करून स्थानिक विणकरांना प्रोत्साहन द्यावं आणि त्यानंतर विणकरांची आणि विणकरांची आर्थिक सहाय्यक कर्ज अनुदान आणि आधुनिक साधने उपलब्ध करून द्यावी सरकारने. हा शासन आपल्याला मदत करतच आहे पण त्याच्यामध्ये जर त्यांनी अजून आपल्याला विणकामाचे हातमाग परत त्याच्यामध्ये काय रेशीम जरी जे आम्ही तयार करतोय तर त्याच्यात जर आम्हाला काही सवलत भेटली म्हणजे त्याच्यामध्ये जास्त प्रोडक्शन रेशीम करणारे आपल्या इथं जर असतील जे आम्हाला बाहेरून घ्यावं लागतंय ते जर आपल्या इथं जर करणारे असतील तर आम्हाला कमी पैशामध्ये मिळेल आपल्या इथं जर रेशीम वगैरे मिळालं तर.
1: हा म्हणजे तुमचा रेशीम आणण्याचा खर्च वाचेल.
0: हा अगदी बरोबर.
1: आणि वेळ पण वाचेल.
0: वेळ पण वाचेल.
1: पैठणी विणताना नवीन पिढी या व्यवसायाकडे कितपत आकर्षित होती असं तुम्हाला वाटतं?
0: पैठणी विणकाम करताना आजकालची नवीन पिढी नक्कीच आकर्षक होत आहे. म्हणजे बरेच जण तर पैठणीच्या म्हणजे बघण्यासाठी शिकण्यासाठी नक्कीच आपल्याकडे येतात जे नवीन मुलं आहेत.
1: तुम्ही शिकवता का ते?
0: हो आपण शिकवतो पण मला याच्यावरती एक वाटतंय की पैठणला विणकाम जे आहे ते तिथं शिकवलं जातं प्रशिक्षण दिलं जातं आणि ज्यांना शिकायचं असेल ते इथं राहणाऱ्या लोकांना ते शिकू शकतात.
1: महिलांसाठी हा व्यवसाय किती आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासारखा?
0: महिलांसाठी नक्कीच आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारा आहे हा व्यवसाय. तुम्ही शिकल्या जर तुम्ही पैठणी विणकाम शिकले तर तुमचे नवीन नवीन पिढी पण शिकण्यास उत्सुकता दाखवते त्यामध्ये आणि त्यामध्ये आपण जर आपणही ऑनलाईन पद्धतीने आपणही स्वतः बोलू शकतो करू शकतो साड्या विकू शकतो
1: सोशल मीडियाचा
0: वापर आपण करू शकतो यामध्ये.
1: तुम्ही स्वतः विणलेली एखादी पैठणी याला किती दिवस लागले आणि तुमचा काही अनुभव? मला तर असं वाटतं की तुम्ही पहिल्यांदा विणलेली पैठणी तुम्हाला आठवते का?
0: नक्कीच आठवते मला. माझ्या ट्रेनिंगमध्ये मी पहिल्यांदा पैठणी विणली होती तर तिला मला एक सात महिने लागले बरोबर आणि तिचा प्रवास पूर्ण रेशीम खोलण्यापासून जोडणीपासून पूर्ण तयार झाला आणि ज्यावेळेस मी ती साडी विणली तर ती मी घालून फोटोही काढले
1: कारण मी स्वतः विणलेली
0: पैठणी ती.
1: नवीन डिझाईन्स आणि पारंपरिकता याच्यामध्ये समतोल तुम्ही कसा साधता?
0: नवीन डिझाईन जरी म्हणजे नवीन डिझाईन आपण केली असेल तर त्यामध्ये जर पारंपरिक डिझाईन कुठं मॅच होते आहे का तर ती आपण एखादी तरी पारंपरिक डिझाईन त्यामध्ये टाकतोच
1: म्हणजे मग त्याचं
0: कॉम्बिनेशन संगम होतो आणि ते दिसायलाही छान दिसत.
1: जे लोक पैठणी स्वतः खरेदी करण्यास उत्सुक असतात किंवा आपल्याला आवडतंच म्हणजे पैठणी हे सगळ्यात आवडतं वस्त्र आहे तर अशा लोकांना किंवा तरुण पिढीला तुम्ही काय सांगाल?
0: ज्यांना पैठणीची खूप आवड आहे ते तर आपल्याकडून घेतातच म्हणजे पैठणी ही साडी ते घेतातच तर ते सांगितलं तर आपण नक्कीच तयार करून विणूही शकतो आणि नवीन डिझाईन असेल तर नवीन गिराईक पण येतं कारण आजकालच्या यांना सगळ्या नवीन पिढीला हे नवीन पाहिजे नसतं काहीतरी त्यामुळे त्यांनी म्हणजे जे काही स्केच करणारे असतील त्यांनी आपल्याला सांगावं तसे स्केच करून
1: थोडा वेळ द्यावा
0: म्हणजे आणि त्यांचे कलर रंगसंगती जे असेल त्यानुसार आपण तयार करू.
1: पैठणी विणायला सुरुवात केल्यापासून ती पूर्ण होईपर्यंतचा सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण कोणता असतो?
0: पैठणी विणकाम सुरू करण्यापासून सर्वात जो मोठा आनंदाचा क्षण असतो की ती पैठणी आपण पूर्ण तयार केली कारण की तिला आपण एक लहान मुलाप्रमाणे जपतो ज्या पद्धतीने तिचा प्रवास सुरू होतो जोडणी झाल्यावरती आपण जे पट्टे मारून डिझाईन सुरू करतो तर तिला अगदी लहान मुलासारखं जपावं लागतं सारखं विणकाम करणे आणि रोजचं विणकाम फक्त 1 ते 1.5 इंच 2 इंच असं तयार होत असतं.
1: रोज फक्त 1.5 इंच?
0: येस. अख्खं तुम्ही दिवसभर जरी बसले तरी तुम्ही 3 ते 4 इंच विणू शकता कारण इतकं बारीक काम आहे ते. मग त्याला रोज व्यवस्थित झाकून टाकणे त्याला परत डाग नाही पडला पाहिजे जे छोटे लाईटचे बारीक किडे असतात ते जर लागले तर त्याचा डाग पडला तर साडी परत कोणी घेणार नाही आपल्याकडून म्हणून त्याला सारखं जपून ठेवणं हे करणं ज्यावेळेस पूर्ण साडी तयार होते आणि आपण जी कटिंग करून जेव्हा ती साडी कहाडतो तर तो सगळ्यात आनंदाचा क्षण असतो
1: की त्यापर्यंत कुठेही डाग पडला नाहीये
0: साडी खूप छान तयार होऊन आलेली आहे की आपण त्याच्यात रेशीम जरची पण संगती खूप सुंदर झालीये डिझाईनही खूप छान झालं आणि सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण की जे आपण ग्राहकाला साडी देतोय आणि त्यांनी ती परिधान केली खूप आनंदाने ते तर अजून खूप आनंद वाटतो.
1: पण तयार झाल्याचा
0: एक आनंद वेगळा
1: आणि नंतर ती विक्री
0: होऊन हा तो एक आनंद वेगळा असतो.
1: तुम्ही पैठणी विणायला शिकलात

0: आणि नंतर तुम्ही म्हणजे तुमच्या आईने तुम्हाला प्रेरणा दिली आणि तुम्ही ते करायला शिकलात, पण ती सुरू केल्यानंतर तुमच्या आयुष्यात काय सकारात्मक बदल झाले?
1: सकारात्मक बदल हे झाले की आपण ज्या महिला आहेत बऱ्याच जणी की बाहेर जाऊन काम नाही करू शकत, म्हणजे काही जणांचं शिक्षण नसतं, कमी शिकलेले असतात, किंवा काही जणांचं घरी पण म्हणतात की बाहेर कामाला नाही जायचंय. मग हे जर तुम्ही शिकले पैठणी तयार करायचं तर तुम्ही घरी बसून पैठणीसाठी तयार करू शकता, कारण त्याचा हातमाग वगैरे आपण आपल्या घरी जागा असेल तर लावू शकतो. आणि त्यामध्ये मी तयार करते साड्या, तर मी स्वतः विक्री करते, तर माझा मला खूप आनंदही वाटतोय आणि मला प्रोत्साहनही मिळालंय त्याच्याबद्दल.
0: म्हणजे असं असतं का की आता तुमच्याकडे कोणीतरी काम करायला एखादी बाई आहे आणि ती पैठणी विणणार आहे, तर तिचा हातमाग ती घरी घेऊन जाऊ शकते?
1: हो, नाही नाही, तुमचा हा तो हातमाग आपण त्यांना देतो घरी तयार कर, पण ती तुम्हाला पूर्णपणे रित्या सगळं आलं पाहिजे पैठणी मधलं, तरच आपण देतो.
0: पण देऊ शकतो
1: घरी जाऊन. तुम्ही जर परफेक्ट शिकले त्याच्यामध्ये तर तुम्हाला नक्कीच घरी देऊ शकतो.
0: की मग तुम्ही घरी जाऊन ती पूर्ण तयार करा,
1: आपण त्यांना पूर्ण सुरू करून देतो साडी, तुम्ही पूर्ण विणून घ्यायची
0: त्यांची पूर्ण झालेली साडी, ते आपल्याला आणून देतात.
1: नक्कीच आपल्याला आणून देतात, म्हणजे ती तिचं घर सांभाळून, तिचे पाहुणे आलेले, मुलं बाळ सांभाळून साडी आपली तयार करू शकते.
0: म्हणजे तिला वेगळं तुमच्या ह्याच्यामध्ये यायची गरज नाही, केंद्रामध्ये येऊन विणलं पाहिजे अशी कंपल्सरी नसते.
1: नक्कीच आहेच, बऱ्याच जणी आपल्या अशा आहेत महिला की ज्या घरी तयार करून साड्या आपल्याला देतात,
0: फक्त तुम्ही त्यांना डिझाईन सांगता,
1: डिझाईन रेशीम जर वगैरे आपण त्यांना देतो,
0: ते सगळं तुम्ही पुरवायचं
1: आणि त्यांची जी मजुरी असेल ती आपण त्यांना देतो.
0: बरोबर. पैठणी साडी महाराष्ट्राच्या संस्कृतीचं एक प्रतीक आहे,
1: हो,
0: तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: पैठणी साडी नक्कीच महाराष्ट्राचं एक प्रतीक आहे संस्कृतीचं. आणि आजकालच्या ज्या नववधू आहे किंवा बऱ्याच महिला आहेत ज्या की छोट्या छोट्या फंक्शनला सुद्धा, ज्या कार्यक्रमाला सुद्धा त्या पैठणी साडी घेतात आणि आजही त्या आनंदाने घालतात. किंवा समजा एखादी मुलगा, आता माझाच मुलगा आहे, तर मी जरी पैठणी साडी तयार करत असेल तरी तो इंजिनियर झालाय आता, तर त्यांनी मला त्याच्या पहिल्या पगारामध्ये पैठणी साडी घेऊन दिली, तर तो एक आनंद वेगळा असतो. म्हणजे भेट देण्यासाठी तुम्ही पैठणी वापरू शकता.
0: पुढील पिढीने हे सगळं ग्रहण केलं पाहिजे, शिकलं पाहिजे, याबद्दल तुमचं काय मत आहे?
1: नक्कीच पुढील पिढीने पैठणीचा वारसा हा जपलाही पाहिजे आणि शिकलंही पाहिजे.
0: या पैठणी व्यवसायासमोर काही आव्हानं असतील?
1: हो, बरेच असतात आव्हानं, कारण की आता पावरलूम जी पैठणी डिझाईन आहे ती पावरलूमच्या याच्यात पण डिझाईन तीच घेत आहे. आणि मग बरेच जण म्हणतात की पैठणी साडीची डिझाईन आम्हाला कमी पैशात भेटते, पण जी पैठणी साडी जी ओरिजिनल रेशीम जरीने तयार केली आहे हातमागावरची, तर ती विकायलाही खरंच आव्हानच आहे आपल्याला. म्हणजे कमी पैशात भेटणारी आणि जी महाग विकायची आहे तर ते मोठं आव्हानच आहे,
0: कारण लोक असा विचार करतील की ती
1: स्वस्तात मिळतीये आणि ही खूप महाग आहे.
0: त्याच्यामुळे
1: म्हणजे असे बरेच लोकांची मेंटॅलिटी, म्हणजे विषय की बाबा हा डिझाईन कमी पैशात भेटतोय आपल्याला, मग आपण कशाला एवढी महागाची घ्यावी. त्यामुळे म्हणजे घेणारे पण लोकांनी विचार केला पाहिजे की रेशीम जर आणि हातमागावरची विणलेली आहे.
0: पण हातमागावरची जो विणलेली ही अशी स्पर्शाला मऊ वगैरे?
1: हो, एकदम मऊ असते ती, कधीच अशी चुरगळा होत नाही आणि खूप जास्त त्याला प्रेसची गरज नसते.
0: आणि पॉवरलूमवरची?
1: पॉवरलूमवरच्या काय आपल्याला म्हणजे साध्याच असतात त्या साड्या,
0: त्याला
1: चुरगळा होऊ शकतो आणि त्यामध्ये रेशीमचा वापर नसतो जास्त करून.
0: मग काय
1: ते पॉलिस्टर मध्ये असतं, मिक्सिंग असतं धागे,
0: हे सगळ्यात महत्वाचं. पैठणी म्हणजे भरजरी वस्त्र असं म्हटलं जातं,
1: नक्कीच.
0: आणि जेव्हा ती घेतली जाते त्याची किंमत ही खूप जास्त असते,
1: हो.
0: तर किती रुपयांपासून किती रुपयांपर्यंतच्या पैठण्या असतात साधारण?
1: आता आहे ना एक 16,000 सुरुवात आहे पैठणीची, म्हणजे स्टार्टिंग रेट 16,000. तर आता एक आपण एक आता एक मागच्या आठवड्यामध्ये 4.5 लाखापर्यंत साडी आपण सेल केलेली.
0: कशामुळे याच्या किमती वाढतात?
1: जस ज्या पद्धतीने डिझाईन आहे आणि रेशीम जरी लागणार आहे, म्हणजे जरी जितकी जास्त यूज होणार तशी तुमची डिझाईनची किंमत वाढते, पैठणीची किंमत.
0: 4.5 लाखाची एक पैठणी?
1: नक्कीच.
0: आणि ती विणायला किती दिवस लागले?
1: ती विणायला एक वर्ष लागलं.
0: हो, मग ती तुम्ही समजा एक 4.5 लाखाची पैठणी जर विकली,
1: हो,
0: तर अशा तुम्ही जर जास्तीत जास्त 2-4 जर विणल्या तर तुमचं उत्पन्न तसं वाढलेलं असतं?
1: हो, नक्कीच वाढलेलं असतं, पण जो वेळ आहे करण्याचा तो आपण म्हणजे तो

टिळा लाविते मी रक्ताचा या सिनेमातलं उषा मंगेशकर आणि सहकार्याने गायलेलं जगदीश केवडकरांचं हे गीत होतं. संगीत दिलं होतं राम कदम यांनी. माहेरची साडी या सिनेमासाठी आता ऐकूया सुरेश वाडकर यांना.

0: दुपारचा 1:30 आहे तर राष्ट्रीय मराठी बातम्या आणि त्यानंतर म्हणजे 1:40 गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: आकाशवाणी मुंबई

0: दुपारचं 1:30 आहे तर राष्ट्रीय मराठी बातम्या आणि त्यानंतर म्हणजे 1:40 गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: आकाशवाणी मुंबई. नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून गदारोळ झाल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. अग्नि 4 या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक. आणि आता बातम्या विस्तृतपणे. राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांच्या कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेत सकाळी 11:00 कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी येत्या 9 तारखेला भारत जोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनाचा उल्लेख केला. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना सभागृहातल्या उपस्थितांनी 2 मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला तेव्हा विरोधी पक्ष सदस्यांनी राम मंदिर देणगी अपहार आणि आंदोलक विद्यार्थ्यांवरच्या पोलिसांच्या कारवाईवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन द्यावं या मागणीवरून घोषणाबाजी सुरू केली. त्यावर सभागृहाचं कामकाज सुरू ठेवण्याचं आवाहन बिर्ला यांनी केलं मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं त्यांनी सभागृहाचं कामकाज आधी दुपारी 12 आणि नंतर सोमवारपर्यंत तहकूब केलं. याच मुद्द्यावरून राज्यसभेत झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाजही सोमवारपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11:00 कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त सांगत स्वातंत्र्य लढ्यातल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली. सभागृहातल्या उपस्थितांनीही राष्ट्रपिता महात्मा गांधी तसंच भारताच्या स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च बलिदान देणारे स्वातंत्र्य सैनिक आणि हुतात्मे यांना 2 मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर संरक्षण गृहमंत्रालय वाणिज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण या विभागांशी संबंधित संसदीय स्थायी समित्यांचे अहवाल सभागृहात सादर करण्यात आले. त्यानंतर विरोधकांच्या गदारोळातच अध्यक्षांनी 0 प्रहराची घोषणा केली मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज आधी दुपारी 12 आणि नंतर सोमवारपर्यंत तहकूब झालं. गेल्या काही वर्षात राबवण्यात आलेल्या विविध सुरक्षा उपाययोजनांमुळे रेल्वे अपघातांची संख्या लक्षणीयरित्या घटल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. गेल्या 5 आर्थिक वर्षात रेल्वे सुरक्षिततेशी संबंधित कामांवर 5,41,000 कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च करण्यात आली. परिणामी रेल्वे अपघातांची संख्या 2014-2015 135 कमी होऊन 2026-2027 फक्त 2 इतकी नोंदवली गेल्याचं ते म्हणाले. बदलत्या काळानुसार शिक्षण क्षेत्रातही बदल घडणं आवश्यक असून त्यातल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्याचं आवाहन केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केलं आहे. ब्रिक्स देशांच्या शिक्षण मंत्र्यांची परिषद आज भुवनेश्वर इथं भरली आहे त्यात ते बोलत होते. भारत ब्रिक्स परिषदेचं अध्यक्षपद भूषवत असताना मजबूती नवोन्मेष आणि शाश्वतता या त्रिसूत्रींवर मार्गक्रमण करत असल्याचं त्यांनी सांगितलं. झारखंडमध्ये स्पर्धा परीक्षा गैरप्रकाराचे आरोप करत विद्यार्थ्यांना पुकारलेल्या आंदोलनाचा आज 14वा दिवस आहे. रांची इथं 6 आंदोलकांचं उपोषण सुरू आहे मात्र राज्य सरकारकडून चर्चेसाठी अजून निमंत्रण मिळालं नसल्याचा दावा विद्यार्थी आंदोलकांनी केला आहे. या आंदोलनाचे पडसाद काल झारखंड विधानसभेतही उमटले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानसभेच्या आवारात घोषणाबाजी केली तर आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी सरकारचे दरवाजे खुले असल्याचं मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सांगितलं. दरम्यान झारखंड सरकारनं 13 ऑगस्टपर्यंत पेपरफुटी आणि भरती प्रक्रियेतील अनियमिततेबाबत कोणताही निर्णय घेतला नाही तर विद्यार्थ्यांच्या उपोषणात सहभागी होण्याचा इशारा भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी दिला आहे.

0: अग्निचार या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी काल घेण्यात आली. ओडिशातल्या चंदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी केंद्रातून या क्षेपणास्त्राचं प्रक्षेपण झालं. ही यशस्वी प्रक्षेपण चाचणी देशाच्या सामरिक क्षमता मजबूत करण्याच्या दिशेनं एक महत्वाचा टप्पा आहे असं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं. या यशस्वी मोहिमेबद्दल स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड आणि डीआरडीओचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी अभिनंदन केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 12वा राष्ट्रीय हातमाग दिवस आज देशभरात साजरा होत आहे. 7 ऑगस्ट 1905 रोजी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग म्हणून स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली. त्याची आठवण म्हणून दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून साजरा होतो. या निमित्तानं वस्त्रोद्योग मंत्रालयानं राष्ट्रपती भवनात आज विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात देशभरातल्या 22 हातमाग कारागिरांना संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 2025 या वर्षाचा संत कबीर पुरस्कार ओडिशाच्या राम मेहर, आसामच्या रुणिमा चौधरी, उत्तर प्रदेशचे शहा मोहम्मद अन्सारी यांना प्रदान करण्यात आला. हातमागाची वीण भारताच्या स्वातंत्र्य लढा आणि आत्मनिर्भरतेचा दृष्टिकोनाशी घट्ट जुळलेली असून हे क्षेत्र भारताची असामान्य विविधता दर्शवते असंही राष्ट्रपती यावेळी म्हणाले.
1: हजारों वर्ष से हथकरघा भारत के प्रकृति पोषक सभ्यता की विकास यात्रा का अभिन्न हिस्सा रहा है. इसमें हमारे राष्ट्र की असाधारण विविधता दिखाई देती है. हथकरघा क्षेत्र से रोजगार, महिला सशक्तिकरण, कला संस्कृति और प्रकृति प्रेम को बढ़ावा मिलता है. हथकरघा भारत के स्वतंत्रता संग्राम और आत्मनिर्भरता से भी जुड़ा हुआ है.
0: देशातल्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण हातमाग विणकाम परंपरांचं स्मरण करून देणारी 4 विशेष टपाल तिकीटंही याप्रसंगी जारी करण्यात आली. नवी दिल्ली इथं काल झालेल्या भारत चीन सीमाविषयक बाबींवरील सल्लामसलत आणि समन्वयासाठीच्या 36व्या बैठकीत भारत आणि चीननं प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थितीचा आढावा घेतला आणि स्पष्ट चर्चा केली. परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात ही माहिती दिली. दोन्ही बाजूंनी सीमा निश्चिती, सीमा व्यवस्थापन, यंत्रणा उभारणी आणि सीमापार सहकार्य यांच्याशी संबंधित मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. द्विपक्षीय संबंधाच्या सर्वांगीण विकासासाठी सीमावर्ती भागात शांतता आणि सुव्यवस्थता राखणं आवश्यक असल्याचं या बैठकीत अधोरेखित करण्यात आलं. भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व परराष्ट्र मंत्रालयाचे सहसचिव सुजित घोष यांनी केलं तर चिनी शिष्टमंडळाचं नेतृत्व परराष्ट्र मंत्रालयाच्या सीमा आणि सागरी व्यवहार विभागाच्या महासंचालक हो यानकी यांनी केलं. वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्या प्रकरणाची चौकशी न्यायालयीन देखरेखीखाली करावी तसंच या प्रकरणी FIR दाखल करावा अशी मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. वर्मा यांनी राजीनामा देणं पुरेसं नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोकड आढळण्याच्या अपराधावर पांघरुण घालता येणार नाही असं याचिकेत म्हटलं होतं. वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग आला होता. कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत आज भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्यपूर्व फेरीत रक्षितानं आपली सहकारी तन्वी शर्माचा 21-18, 19-21, 19-21 असा पराभव केला. आता उपांत्य फेरीत तिचा सामना आणखी एक भारतीय खेळाडू अश्मिता चालिहा हिच्याशी होईल. अश्मिताने अव्वल मानांकित हिना अकेचीचा 20-22, 21-15, 21-19 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यानंतर आजच्याच सत्रात पुरुष दुहेरीत पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय आणि कृष्णप्रसाद गरग यांची जोडी उपांत्य फेरीतील स्थानासाठी मलेशियाच्या मॅन वेई चोंग आणि सोह वुई यिक्थिक या जोडीशी भिडणार आहे. अमेरिकेत आयोजित ग्रँड स्टेज टूर सेंट लुईस रॅपिड ब्लिट्स स्पर्धा भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद यांनी जिंकली आहे. अमरनाथ यात्रेकरूंची 19-30 तुकडी आज जम्मूहून रवाना झाली. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. राम मंदिर देणग्यापार प्रकरण आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून गदारोळ झाल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. अग्नि 4 या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी.

0: राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे. यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून गडचिरोलीला मिळालेली केंद्रीय विद्यालयाची भेट केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या किलकारी मोबाईल ऑडिओ सेवा उपक्रमात गडचिरोली जिल्ह्यानं पटकावलेला 4th क्रमांक आणि भामरागड आणि एटापल्ली या दुर्गम तालुक्यांमध्ये मुख्यमंत्र्यांनी केलेलं 22 मिनी सेतू केंद्रांचं लोकार्पण अशा महत्वपूर्ण घटना जुलै महिन्यात घडल्या. जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंतातूर झाल्याचं चित्र दिसून आलं. पुरेशा पावसाअभावी केवळ 73,871 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली. हे प्रमाण मागच्या वर्षीच्या तुलनेत 6% कमी होतं. मात्र तिसऱ्या आठवड्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडल्यानं पेरणीला वेग आला. माओवाद विरोधी अभियानात बजावलेल्या धाडसी आणि उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत गडचिरोली पोलीस दलातील 5 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षकपदी वेगवर्धित पदोन्नती देण्यात आली. 3 जुलैला मुंबई इथं आयोजित समारंभात पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते त्यांना ही पदोन्नती बहाल करण्यात आली. गडचिरोली इथं नवीन केंद्रीय विद्यालय सुरू करण्यास केंद्रीय विद्यालय संघटन मुख्यालयानं अधिकृत मंजुरी दिली. यंदाचा खरीप हंगाम सुरू होताच रानटी हत्तींच्या हालचाली वाढल्यानं शेतकरी भयभीत झाले. 8 जुलैला गडचिरोली तालुक्यातील मेंढा इथल्या एका इसमाचा हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झाला. गडचिरोली आणि आरमोरी तालुक्यात काही ठिकाणी हत्तींनी शेतकऱ्यांचं नुकसान केल्याच्याही घटना घडल्या. गडचिरोलीच्या दुर्गम आदिवासी भागात बांबू उद्योगाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती, शेतकऱ्यांची उत्पन्न वाढ आणि ग्रामीण विकासाचं यशस्वी सहकार मॉडेल उभारल्याबद्दल गडचिरोली जिल्हा आदिवासी बांबू प्रक्रिया सहकारी संस्थेला यंदाचा प्रतिष्ठेचा सहकार ग्रामविकास पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबई इथल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक डॉ नामदेव उसेंडी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. गडचिरोली शहरातील वाढती वाहतूक लक्षात घेता 23 किलोमीटरचा 4 लेन बायपास रोड प्रस्तावित करण्यात आला. यासंदर्भात जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी आढावा घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार या रस्त्याचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला. आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक संजय काटकर यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यात आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा घेतला. काटकर यांनी देसाईगंज तालुक्यातील कुरुड प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन प्रशिक्षणार्थी वैद्यकीय अधिकारी आणि आशा स्वयंसेविकांशी संवाद साधला. केंद्र शासनाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या किलकारी मोबाईल ऑडिओ सेवा उपक्रमात गडचिरोली जिल्ह्यानं उल्लेखनीय कामगिरी करत जून 2026 महाराष्ट्रात 4th क्रमांक पटकावला. याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड आणि एटापल्ली तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या 22 मिनी सेतू केंद्रांचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 16 जुलैला दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आलं. नक्षलवादाचा प्रभाव कमी झाल्यानंतर प्रशासनाची जबाबदारी वाढली असून नागरिकांना प्रशासनाचा लोकाभिमुख चेहरा प्रत्यक्ष अनुभवता यावा यासाठी ही मिनी सेतू केंद्र महत्वाची ठरतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचोक यांच्या दिल्लीतील आंदोलनाचे पडसाद गडचिरोलीतही उमटले. गडचिरोली इथं निर्माण संघटना तसंच विविध पक्ष आणि संघटनांच्या वतीनं विद्यार्थ्यांनी शांततापूर्ण आंदोलन केलं. दिल्लीतील आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, आझाद समाज पार्टी आणि अन्य संघटनांनी गडचिरोली बंदचं आवाहन केलं होतं. या बंदला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. शिक्षण व्यवस्थेतील कथित अनागोंदी, नीट पेपर फुटी प्रकरणी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी आणि युवकांवरील लाठीमार तसंच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियंका गांधी यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ गडचिरोली इथं काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट विश्वजित कोवासे यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केलं. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानक MQAS राज्यस्तरीय मूल्यांकनात गडचिरोली जिल्ह्यातील 11 आरोग्य संस्थांना राज्यस्तरीय मानांकन मिळालं. त्यात अहेरी उपजिल्हा रुग्णालय, धानोरा ग्रामीण रुग्णालय

प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश आहे. जुलै महिन्यातील शेवटच्या 3 दिवसात सर्वत्र मुसळधार पाऊस पडल्यानं 25 मार्गांवरील वाहतूक 2 दिवस ठप्प होती. पुराचं पाणी भामरागड गावात शिरल्यानं प्रशासनानं तिथल्या 700 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे, वाचक स्वर विणा डोंगरवार.

0: श्रोते हो ऐसी अक्षरी रसिके या कार्यक्रमात पत्रानुबंध या मालेत ऐकूया गालिबच्या पत्रांचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेध.
1: गालिब म्हणलं की आपल्याला गुलजार यांनी दूरदर्शनवर सादर केलेली गालिब ही मालिका आठवते. मित्रमंडळीत गालिबचे शेर सांगून आपण भावखाण्यात देखील धन्यता मानतो. अर्थात गालिब हा उर्दू आणि फारसीमधील एक प्रभावशाली शायर होता हे कुणीही कबूल करेल. पण गालिबला शायरी व्यतिरिक्त पत्रलेखनाची आवड होती. तो आपल्या असंख्य शिष्यांना आणि मित्रांना उत्साहानं पत्र लिहित असे. गालिबच्या पत्रांचा पहिला खंड 1963 खतूत ए गालिब या नावाने छापला गेला. गालिबची ही पत्र साध्या सरळ भाषेत लिहिलेली आहेत. जर या पत्रांचा अभ्यास केला तर गालिबच्या व्यक्तिमत्वावर आणि स्वभावावर प्रकाश पडतो. गालिब जरी उच्च कोटीचा शायर असला तरी त्याची पत्र खूपच प्रांजळ आहेत. त्यामुळे गालिबचं नाव उर्दू गद्य साहित्यात देखील घेतलं जातं. गालिबच्या पत्रव्यवहाराविषयी मराठीत फारसं लिहिलं गेलेलं नाहीये. पण अलीकडेच हैदराबादच्या पंचधारा या त्रैमासिकानं ही उणीव थोडी भरून काढली आहे. त्यामुळे आता मराठी वाचकांना गालिबच्या 100 पत्रांचा मराठी अनुवाद वाचण्यासाठी उपलब्ध झालेला आहे. त्या अंकाचे संपादक पद्माकर दादेगावकर संपादकीयात लिहितात, आपल्या कवितेतून दिसणारा गालिब हा तेवढाच गालिब नाहीये. त्या पलीकडचा एक माणूस आपल्याला त्यांच्या पत्रातून दिसतो. गालिबनं आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत अक्षरशः हजाराच्या वर पत्र लिहिली असतील. पत्रलेखन हा त्याचा आनंद होता, विरंगुळा होता. आपल्याला येणाऱ्या पत्रांची तो उत्कंठेनं वाट पाहत असे आणि एखाद्याला पत्र लिहिताना तो अगदी भरभरून लिहित असे. गालिब मित्रांच्या आग्रहानं कधी वैतागत नसे. त्याच्याकडे त्याचे शिष्य गझल दुरुस्तीसाठी पाठवित असत. त्याचबरोबर त्याचे अनेक मित्र पत्रातून अनेक गोष्टींची मागणी करीत असत. पण गालिब न कंटाळता त्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण करीत असे. मुन्शी हरगोपाल त्यांचे आवडते शिष्य होते. आपल्या फारसी कवितेबद्दल कमी, पण गालिबच्या पत्रामुळे ते जास्त प्रकाशात आले. नबाब हुसेन मिर्झा 1707 दंग्यात सगळं काही घालून बसले होते. त्यांचे भाऊ मुझफ्फर उदौला त्या दंग्यात मारले गेले होते. त्यांना एका पत्रात गालिबनं लिहिलं, जर माझे प्राण तुमच्यासाठी कामी आले तर मी ते देण्यास तयार आहे. असं म्हणणं ही केवळ औपचारिकता आहे, नाहीतर कोण कोणाचा जीव मागतो आणि देतो? पण माझ्याबद्दलची जी काळजी तुम्हाला वाटते ती केवळ मला आणि तुम्हालाच माहिती आहे. गालिबची मनस्थिती समजावी म्हणून एक पत्र पाहूयात. किंवा साहब, अजून रुसूनच बसला आहात? बसणार आहात की कधी समजूत पटणार आहे तुमची? जर समजूत पटायची नसेल तर उष्णतेचं कारण तरी कळवा. येथील एकाकी अवस्थेत मी केवळ पत्रांच्या भरोशावर आयुष्य जगत आहे. म्हणजे ज्या मित्राचं पत्र येतं तेव्हा वाटतं तो स्नेहीच मला प्रत्यक्ष भेटायला आलाय. खुदाची कृपाच अशी की निदान 2-4 पत्र तरी रोज येतातच. काही वेळा असंही घडतं की दिवसातून 2-2 वेळा पोस्टाचा हकारा येऊन पत्र देऊन जातो. 1-2 सकाळी, 1-2 संध्याकाळी. माझं मन त्यात रमतं, गुंतून राहतं. सगळा दिवस ती पत्र वाचण्यात आणि त्यांची उत्तरं लिहिण्यात निघून जातो. 10-12 दिवसापासून तुमचं पत्र आलं नाही म्हणजे तुम्ही आला नाहीत. पत्र लिहा ना महाराज. न लिहिण्याची जबाबदारी सा लिहा. अर्धा आणायची कंजूशी करू नका. तसंच असेल तर पत्र बेरंग पाठवा. अशा प्रकारची 100 पत्र आता वाचकांना उपलब्ध झालेली आहेत. त्यातून गालिबच्या मोकळ्या, प्रसन्न आणि भावविभोर व्यक्तिमत्वाचे सगळे रंग मनोहारी पद्धतीनं प्रगट झालेले आहेत. त्यावरून गालिब ही एक अंतर्बाह्य वाङ्मयीन मूर्ती होती हे आपल्या लक्षात येतं.
0: पत्रानुबंध या मालेत आत्ताच आपण ऐकला गालिबच्या पत्रांचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेध.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेळीचे गर्भनिदान आवश्यक आहे यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरण्यात येतात हे स्पष्ट झाल्यानंतर शेळी गाभण समजली जाते. यानंतर गाभण शेळीच्या व्यवस्थापनाला सुरुवात होते. शेळीचा गाभण काळ 145 ते 150 दिवसांचा असतो. त्यानुसार शेळीने मांस दाखवला नाही तर शेळी गाभण आहे असं समजावं आणि यानुसार शेळी जन्मण्याची तारीख निश्चित करावी. शेळी जननाच्या 6 ते 8 आठवड्यापूर्वी शेळीचं दूध बंद करावं. यामुळे करडांची वाढ व्यवस्थित होते आणि शेळीची प्रकृती चांगली राहते आणि पुढील वेतात दूध उत्पादन सुद्धा वाढतं. गाभण शेळ्यांचं खाद्य पाचक असावं आणि यामध्ये प्रामुख्याने शेंगवर्गीय तृणधान्य आणि खाद्य द्यायचं झाल्यास 450 ग्रॅम खाद्य रोज द्यावं. कारण शेळीचं स्वतःच स्वास्थ्य आणि करडाचं स्वास्थ्य यासाठी योग्य पौष्टिक खाद्य आणि खाद्याचं योग्य प्रमाण याचं फार महत्व आहे. माळरानावर शेळ्यांना चरायला न्यायचं असेल तर गाभण शेळ्यांसाठी वेगळं रान असावं. खाद्य देताना गाभण शेळ्यांना त्यांच्या वजनाच्या प्रमाणात खाद्य द्यावं. जास्त किंवा खूप कमी खाद्य देऊ नये. खाद्य देताना अचानक खाद्यामध्ये खूप बदल करू नये. बदल करायचा असेल तर हळूवार बदल करावा. खाद्य पौष्टिक जसं की प्रथिनं आणि खनिज भरपूर प्रमाणात असावं. कारण गाभण शेळीला या पौष्टिक तत्वांची फार गरज असते. दिवसभर भरपूर पाणी उपलब्ध असावं. गाभण शेळ्यांचे गोठे इतर शेळ्यांच्या गोठ्यांपासून वेगळे असावे. कारण इतर शेळ्या गाभण शेळ्यांना इजा करू शकतात आणि वेगळे गोठे असल्यामुळे शेळ्यांचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करता येतं. गाभण शेळ्यांच्या गोठ्यात योग्य आणि मऊ प्रकारचं बेडिंग असावं आणि विण्याच्या 15 दिवसापूर्वीपासूनच याची व्यवस्था करावी. शेळी जननाच्या 1 आठवड्यापूर्वी खाद्याची मात्रा कमी करावी आणि जवळपास 100 ग्रॅम प्रतिदिवस याप्रमाणे खाद्य द्यावं. सुरुवातीच्या काळात शेळीची विशेष काळजी घेणं तेवढं आवश्यक नाही. परंतु शेवटच्या 1.5 महिन्यात गाभण शेळीची विशेष काळजी घ्यायला पाहिजे. कारण करडाची 80% वाढ याच कालावधीत होते. गाभण शेळीला हाताळताना काळजीपूर्वक हळूवार हाताळावं.
1: जय जय जय जय भारती, सेवा करेंगे हम देश की.
2: श्रोतेहो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
3: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
2: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण.
3: नौसेना स्वरवंदना
2: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता. स्थळ रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई.
3: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे.
2: तेव्हा श्रोते हो, या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया.
3: नौसेना स्वरवंदना.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात प्री टर्म जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचे महत्व। याविषयी कमला नेहरू हॉस्पिटल पुणे च्या बालरोग तज्ज्ञ डॉक्टर स्मिता सांगडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा। सादर करते धीरज केदारी।
1: श्रोते हो नमस्कार। मागील भागात आपण प्रीटर्म म्हणजेच अकाली जन्मलेल्या बाळाला स्तनपान देताना येणारी आव्हाने आणि उपाय याबद्दल माहिती करून घेतली। या भागात आपण कांगारू मदर केअर आणि स्तनपान याचे परस्पर संबंध याबद्दल माहिती करून घेऊया। कमी दिवसांची म्हणजेच प्रीटर्म आणि कमी वजनाच्या बाळांची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते।

0: अशा बाळांसाठी कांगारू मदर केअर म्हणजेच आईच्या छातीवर बाळाला त्वचेचा थेट स्पर्श देऊन ठेवण्याची पद्धत ही अत्यंत प्रभावी आणि वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेली पद्धत आहे. कांगारू मदर केअर मध्ये बाळाला फक्त डायपर आणि टोपी घालून आईच्या उघड्या छातीवर उभ्या स्थितीत ठेवले जाते. त्यावर उबदार कपडा किंवा विशेष पट्टा बांधला जातो. यामुळे बाळाला आईच्या शरीराची नैसर्गिक उप मिळते आणि त्याचे बॉडी टेम्परेचर नियंत्रित राहते. आता पाहूया याचा स्तनपानाशी काय संबंध आहे. सर्वप्रथम कांगारू मदर केअरमुळे आई आणि बाळ यांच्यातील त्वचेचा सतत संपर्क वाढतो. या स्पर्शामुळे बाळामध्ये स्तन शोधण्याची आणि दूध पिण्याची नैसर्गिक प्रवृत्ती जागृत होते. त्यामुळे स्तनपान सुरू करणे अधिक सोपे जाते. दुसरे म्हणजे आईच्या शरीरात ऑक्सिटोसिन आणि प्रोलॅक्टिन या हॉर्मोन्सचे सिक्रेशन वाढते. हे हॉर्मोन्स दूध तयार होण्यास आणि दूध सहज बाहेर येण्यास मदत करतात. त्यामुळे आईला पुरेसे दूध येण्यास हातभार लागतो. तिसरे म्हणजे कांगारू मदर केअरमुळे बाळ शांत राहते, कमी रडते आणि कमी ऊर्जा खर्च करते. त्यामुळे स्तनपान करताना बाळ अधिक चांगल्या प्रकारे दूध पिऊ शकते आणि त्याचे वजनही चांगल्या गतीने वाढते. अकाली जन्मलेल्या किंवा कमी वजनाच्या बाळांना स्तनपान करताना लवकर थकवा येऊ शकतो. अशा वेळी कांगारू मदर केअरमुळे बाळाची श्वसन क्रिया, हृदयाचे ठोके आणि शरीराचे तापमान स्थिर राहते. त्यामुळे बाळ स्तनपानासाठी अधिक सक्षम होते. रिसर्च मधून असे दिसून आले की कांगारू मदर केअरमुळे केवळ स्तनपानाचे प्रमाण वाढत नाही तर बाळाला संसर्गाचा धोका कमी होतो, रुग्णालयात राहण्याचा कालावधी कमी होतो आणि आई बाळामधील भावनिक बंध अधिक दृढ होतो. कांगारू मदर केअर फक्त आईचे नव्हे तर वडील किंवा इतर जबाबदार कुटुंबीयही योग्य मार्गदर्शनाखाली देऊ शकतात. मात्र स्तनपानासाठी आईची भूमिका सर्वात महत्वाची आहे. फक्त घरातील व्यक्ती जे कांगारू मदर केअर देत आहे त्यांनी स्वच्छतेची काळजी घेणे अत्यंत गरजेचे. श्रोते हो, कांगारू मदर केअर आणि स्तनपान हे एकमेकांना पूरक आहेत. कांगारू मदर केअरमुळे स्तनपान अधिक यशस्वी होते तर आईचे दूध बाळाला उत्तम पोषण, रोगप्रतिकारक शक्ती आणि निरोगी राहण्यास मदत करते. विशेषतः अकाली जन्मलेल्या आणि कमी वजनाच्या बाळांसाठी या दोन्ही गोष्टी जीवनदायी ठरतात. चला, प्रत्येक नवजात बाळाला आईच्या दुधाचा आणि कांगारू मदर केअरचा लाभ मिळावा यासाठी आपण सर्वांना जागरूक करूयात. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात प्री टर्म जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचे महत्व याविषयी कमला नेहरू हॉस्पिटल पुणे च्या बालरोग तज्ञ डॉक्टर स्मिता सांगडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा आताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

श्रुतीभू परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत सह्याद्रीमधली भ्रमंती, सौंदर्य आणि सावधगिरी याविषयी माहिती. आज ऐकूया या माहितीचा दुसरा भाग. नमस्कार श्रुतीभू, या माहितीच्या कालच्या भागात आपण सह्याद्रीतल्या पावसाळी भटकंतीबद्दल आणि त्या भटकंतीसाठी करायच्या तयारीबद्दल बोललो. आज आपण आणखीन एका महत्वाच्या प्रश्नाकडे वळूया, ते म्हणजे सह्याद्रीमध्ये इतके अपघात होतात तरी का. रेस्क्यू क्षेत्रात अनेक वर्ष काम करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, बहुतेक अपघात हे निसर्गामुळे नसतात, ते मानवी निष्काळजीपणामुळे होतात. उदाहरणार्थ धोकादायक कड्याच्या टोकावर जाऊन सेल्फी घेणं किंवा धबधब्याच्या प्रचंड प्रवाहाखाली उभं राहणं, नसलेल्या वाटेने शॉर्टकट शोधणं, स्थानिकांचा सल्ला न ऐकणं, माहितगार किंवा गाईड न घेता अवघड मार्गावर जाणं, अशा अनेक

दरवर्षी घडलेल्या आपल्या कानावर येत असतात. काही दिवसांपूर्वीच एक गट अवघड मार्गावर निघाला. स्थानिकांनी गाईड घेण्याचा सल्ला दिलेला होता, पण त्यांनी GPS पुरेसे असं सांगितलं. काही वेळाने तो गट वाट चुकला. शेवटी त्यांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू टीमला धाव घ्यावीच लागली. अशा घटनांमध्ये एक गोष्ट समान असते, खरं म्हणजे धोका आधीच माहिती असतो. या उलट काही अपघात नैसर्गिक कारणांमुळे घडतात, म्हणजे एखादा कडा कोसळणं, अचानक एखाद्या ओढ्याला नदीला पूर येणं, धोक्यामुळे दृश्यता कमी होणं, हे प्रसंग कोणाच्याही नियंत्रणाबाहेर असतात. पण याच बाबतीत निष्काळजीपणामुळे होणारे अपघात मात्र टाळता येऊ शकतात. आपण फक्त स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे, मी ज्या ठिकाणी उभा आहे तिथे माझी एक चूक जीवघेणी ठरू शकते का? जर उत्तर हो असेल तर खरोखर लगेचच पावलं मागे वळायला हवीत. कुठलाही फोटो, कुठलीही रील किंवा कुठलंही साहस आपल्या जीवापेक्षा मौल्यवान नाही. साहस आणि अतिसाहस यामध्ये एक सूक्ष्म रेषा असते, ती ओळखणं हाच खरा शहाणपणा आहे. सह्याद्रीमध्ये एखादा अपघात घडला, एखादा ट्रेकर वाट चुकला किंवा दुर्गम भागात कोणी अडकलं तर मदतीसाठी धावून जाणार कोण असतं? याचं उत्तर म्हणजे महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर, अर्थात MMRCC. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या पुढाकारातून आणि गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंगच्या समन्वयातून उभारण्यात आलेलं हे केंद्र राज्यभरातल्या विविध स्वयंसेवी रेस्क्यू टीम्सना एकाच व्यासपीठावर जोडण्याचं काम करतं. आणि जर कधी खरोखरच आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटरची हेल्पलाईन ही मदतीसाठी उपलब्ध आहे, आणि त्याचा नंबर आहे 7620230231. श्रोते हो, या भागामध्ये आपण अपघात कशामुळे घडतात हे जाणून घेतलं. आपल्या उद्याच्या भागामध्ये अशा लोकांबद्दल आपण बोलणार आहोत जे अशा ठिकाणी अडचणीत सापडलेल्या लोकांच्या मदतीला आपले सगळे कामधंदे बाजूला सारून मदतीसाठी धाव घेत असतात, म्हणजेच आपण बोलणार आहोत रेस्क्यू टीम्स विषयी. श्रोते हो, आताच आपण सह्याद्रीमधली भ्रमंती, सौंदर्य आणि सावधगिरी याविषयी माहितीचा दुसरा भाग ऐकला. लेखक होते अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे. मी प्रसाद कुलकर्णी परिसर कार्यक्रमात आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम. आज श्रीराम काणी यांचं सतारवादन आपल्याला ऐकवत आहोत. सतारेवर त्यांनी वाजवलेला राग शुद्ध सारंग विलंबित आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ संदेश पोपटकर यांनी केलेली आहे. ऐकूया श्रीराम काणी यांनी सतार.

ऐकत आहोत सतारेवर त्यांनी वाजवलेला राग शुद्ध सारंग विलंबित आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे त्यांना तबल्याची साथ संदेश पोपटकर यांनी केलेली आहे ऐकूया श्रीराम काणे यांनी सतारेवर वाजवलेला राग शुद्ध सारंग

श्रीराम काणे यांनी सुतारीवर वाजवलेला राग शुद्ध सारंगात आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ संदेश पोपटकर यांनी केलेली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
1: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
0: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण.
1: नौसेना स्वरवंदना
0: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता स्थळ रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी मुंबई.
1: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे.
0: तेव्हा श्रोते हो, या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया.
1: नौसेना स्वरवंदना.
2: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3 वाजतात. आता प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून गदारोळ झाल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी मुंबईत होणार. आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक. राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांच्या कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेत सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी येत्या 9 तारखेला भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनाचा उल्लेख केला. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना सभागृहातल्या उपस्थितांनी 2 मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला तेव्हा विरोधी पक्ष सदस्यांनी राम मंदिर देणगी अपहार आणि आंदोलक विद्यार्थ्यांवरच्या पोलिसांच्या कारवाईवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन द्यावं या मागणीवरून घोषणाबाजी सुरू केली. त्यावर सभागृहाचं कामकाज सुरू ठेवण्याचं आवाहन बिर्ला यांनी केलं. मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं त्यांनी सभागृहाचं कामकाज आधी दुपारी 12 आणि नंतर सोमवारपर्यंत तहकूब केलं. याच मुद्द्यावर राज्यसभेत झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाजही सोमवारपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त स्वातंत्र्य लढ्यातल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली. सभागृहातल्या उपस्थितांनीही राष्ट्रपिता महात्मा गांधी तसंच भारताच्या स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च बलिदान देणारे स्वातंत्र्य सैनिक आणि हुतात्मे यांना 2 मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. यानंतर संरक्षण गृहमंत्रालय वाणिज्य आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण या विभागांशी संबंधित स्थायी समित्यांचे अहवाल सभागृहात सादर करण्यात आले. त्यानंतर विरोधकांच्या गदारोळातच अध्यक्षांनी शून्य प्रहराची घोषणा केली. मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज आधी दुपारी 12 आणि नंतर सोमवारपर्यंत तहकूब झालं. गेल्या काही वर्षात राबवण्यात आलेल्या विविध सुरक्षा उपाययोजनांमुळे रेल्वे अपघातांची संख्या लक्षणीयरित्या घटल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. गेल्या 5 आर्थिक वर्षात रेल्वे सुरक्षिततेशी संबंधित कामांवर 5,41,000 कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च करण्यात आली. परिणामी रेल्वे अपघातांची संख्या 2014-15 135 वरून कमी होऊन 2026-27 फक्त 2 इतकी नोंदवली गेल्याचं ते म्हणाले. 12वा राष्ट्रीय हातमाग दिवस आज देशभरात साजरा होत आहे. 7 ऑगस्ट 1905 रोजी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग म्हणून स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली. त्याची आठवण म्हणून दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून साजरा होतो. यानिमित्ताने वस्त्रोद्योग मंत्रालयाने राष्ट्रपती भवनात आज विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात देशभरातल्या 22 हातमाग कारागिरांना संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. 2025 या वर्षाचा संत कबीर पुरस्कार ओडिशाच्या राम मेहर, आसामच्या रुणिमा चौधरी आणि उत्तर प्रदेशचे शाह मोहम्मद अन्सारी यांना प्रदान करण्यात आला. हातमागाची वीण भारताचा स्वातंत्र्य लढा आणि आत्मनिर्भरतेच्या दृष्टिकोनाशी घट्ट जुळलेली असून हे क्षेत्र भारताची असामान्य विविधता दर्शवतं असंही राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.
1: हजारो वर्ष से हथकर्ता भारत के प्रकृति पोषक सभ्यता की विकास यात्रा का अभिन्न हिस्सा रहा है. इसमें हमारे राष्ट्र की असाधारण विविधता दिखाई देती है. हथकर्ता क्षेत्र से रोजगार, महिला सशक्तिकरण, कला संस्कृति और प्रकृति प्रेम को बढ़ावा मिलता है. हथकर्ता भारत के स्वतंत्रता संग्राम और आत्मनिर्भरता से भी जुड़ा हुआ है.
0: देशातल्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण हातमाग विणकाम परंपरांचं स्मरण करून देणारी 4 विशेष टपाल तिकीटही या प्रसंगी जारी करण्यात आली. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय वार्षिक आढावा बैठकीत अमरावती विभागानं राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. वाशिम जिल्ह्याला उत्कृष्ट कामगिरीबद्दल तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. हे पुरस्कार महिला बचत गटांचं सबलीकरण, आर्थिक समावेशन आणि योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी दिले जातात. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी मुंबईत होणार असल्याची घोषणा ब्रिक्स वेव्स बझारच्या पार्श्वभूमीवर आयोजित वार्ताहर परिषदेत

आज करण्यात आली. याशिवाय एनएफडीसी, एनएफएआय इत्यादी संस्थांनी ब्राझील, रशिया, व्हिएतनाम इत्यादी क्षेत्रातल्या संस्थांची चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्यासाठी करार केल्याची तसंच चर्चा झाल्याची, चित्रपटांची सहनिर्मिती करण्यावर संमती झाल्याची आणि इरादापत्रांची देवाणघेवाण झाल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. काल मुंबईत सुरू झालेल्या 2 दिवसीय वेव्ज ब्रिक्स बाजार उपक्रमाची आज संध्याकाळी सांगता होत आहे. या काळात ब्रिक्सच्या 20 सदस्य देशांनी 900 पेक्षा जास्त प्रतिनिधींनी या उपक्रमात भाग घेतल्याची माहिती राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदुम यांनी दिली. या 1.5 दिवसात जवळपास 250 बैठका झाल्याचंही त्यांनी सांगितलं. विविध देशांच्या सरकारी संस्था, मनोरंजन क्षेत्राशी संबंधित व्यक्ती, गुंतवणूकदार, क्रिएटर्स यांच्यात विचारमंथन झाल्याचंही ते म्हणाले. कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत आज भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत रक्षिताने आपलीच सहकारी तन्वी शर्माचा 21-18, 19-21, 19-21 असा पराभव केला. आता उपांत्य फेरीत तिचा सामना आणखी एक भारतीय खेळाडू अश्मिता चालिहा हिच्याशी होईल. अश्मिताने अव्वल मानांकित हिना अकेची हिचा 20-22, 21-15, 21-19 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यानंतर आजच्या सत्रात पुरुष दुहेरीत पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय आणि कृष्णप्रसाद गर्ग यांची जोडी उपांत्य फेरीतील स्थानासाठी मलेशियाच्या मॅन वोई चुंग आणि सो वुई इक या जोडीशी भिडणार आहे. ठाणे महापालिका रुग्णालयातल्या डॉक्टरांवर हल्ला केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला. तसंच या प्रकरणातल्या इतर 4 आरोपींनाही उच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला. तसंच या खटल्याची सुनावणी जलदगतीने आणि ठराविक वेळेत पूर्ण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या पीठानं दिले आहेत. या प्रकरणी आरोपपत्र दाखल होईपर्यंत सर्व आरोपींना राज्याबाहेर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसंच या खटल्यासाठी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करण्याचे निर्देशही मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्याप्रकरणी चौकशी न्यायालयीन देखरेखीखाली करावी तसंच याप्रकरणी एफआयआर दाखल करावा अशी मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. वर्मा यांनी राजीनामा देणं पुरेसे नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोकड आढळण्याच्या अपराधावर पांघरुण घालता येणार नाही असं याचिकेत म्हटलं होतं. वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग आला होता. नागपूर आणि परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा पूर्ण झाला असून एनडीआरएफच्या निकषांनुसार नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. नागपूर विमानतळावर ते वार्ताहरांशी बोलत होते. मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यांसंदर्भात त्यांनी सांगितलं की या विषयावर मंत्रिमंडळ उपसमितीत चर्चा होईल आणि त्या शिफारशींवर आधारित योग्य तो निर्णय सरकार घेईल. भंडारा इथं अंगणवाडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं ते म्हणाले. येत्या सोमवारी नागपूरच्या पोलीस आयुक्त कार्यालयात कायदा आणि सुव्यवस्था विषयावर आढावा बैठक होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. भंडारा इथं अंगणवाडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचं प्रकरण उघडकीला आलं असून स्थानिकांनी त्याच्या निषेधार्थ आज बंद पाळला आहे. संबंधित आरोपीला पोलिसांनी तत्परतेनं अटक केली आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर काल रात्री झालेल्या रस्ते अपघातात 1 जण ठार तर 4 जण जखमी झाले. भरधाव वेगात येणाऱ्या एका गाडीनं टेम्पोला पाठीमागून धडक दिल्यामुळे दोन्ही वाहनं उलटून हा अपघात झाला. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पुढचा तपास सुरू आहे. वाशिम जिल्ह्यात मानोरा तालुक्यात तळप इथं पुरातन काळातला जीर्ण झालेला बुरुज कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाली. तिच्यावर दिग्रज इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिहाद तसंच हिंसक कट्टरतेचं उदात्तीकरण करणाऱ्या साहित्यावर राज्य सरकारनं बंदी घातली आहे. इस्लामिक स्टेट इन खोरासान प्रोव्हिन्स, हिजबुल मुजाहिदीन, अल कायदा आणि पीर पंजाल रेजिमेंट या संघटनांच्या प्रक्षोभक मजकुरावर जप्ती आणण्याचे निर्देश काल जारी केलेल्या अधिसूचनेत दिले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून गदारोळ झाल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी मुंबईत होणार. आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3 वाजलेले आहेत, 3:10 झालेले आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली, पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. श्रोते हो, आता आम्ही प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी या प्लॅटफॉर्मवर सुद्धा उपलब्ध आहोत. संध्याकाळचे 5 वाजलेत. आमच्या सायंकालीन प्रसारण सभेला आता सुरुवात करत आहोत. श्रोते हो, नमस्कार. या प्रसारण सभेत मी तुमच्या बरोबर आहे दीपा तेलंग. सभेच्या सुरुवातीला आस्वाद घेऊया हिंदी चित्रपट संगीताचा.

श्रोते हो, आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. आए दिन बहार के या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. आपण आस्वाद घेत आहे हिंदी चित्रपट संगीताचा आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: श्रोते हो, हेमलता यांच्या स्वरामध्ये आखी उमके झरोक कसे या चित्रपटामधलं गीत आपण ऐकलं. गीतकार आणि संगीतकार होते रवींद्र जैन. आपण आस्वाद घेत आहे हिंदी चित्रपट संगीताचा आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: पहाटेची मंद वाऱ्याची झुळूक,
2: देवघरातील तेजानं मन प्रफुल्लित करणारी निरांजन,
1: टवटवीत फुलांचा सुगंध,
2: या सोबतच भक्तिगीतांच्या साथीनं वातावरणामध्ये वाढत जाणारी प्रसन्नता,
1: या सर्वांचा सुरेख संगम म्हणजे
2: प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन.
1: दररोज सकाळी 6:10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून
2: मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 kHz या मध्यम लहरी वाहिनीवरती
1: आणि FM वाहिनीच्या 100.6 MHz वरती,
2: तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती. आकाशवाणी एक असं माध्यम जे इतिहास,
1: वर्तमान
2: आणि
1: भविष्यात आहे.
0: श्रोतो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया यादों की बारात या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीतबद्ध केलंय RD बर्मन यांनी आणि स्वर आहे आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांचा.

0: श्रोतेहो आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरामध्ये यादों की बारात या चित्रपटामधलं गीत आपण ऐकलं.
1: तुमचा अभिप्राय, तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sanglikashwani@gmail.com. SANGLI AK

श्रोते हो हसरत जयपुरी यांच्या गीताला संगीत होतं एस डी बर्मन यांचं. तेरे घर के सामने या चित्रपटासाठी मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. आपण आस्वाद घेताय हिंदी चित्रपट संगीताचा आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतेहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाईश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233 233 1890 आणि 233 28 83. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

0: मंडळी मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत होतं आर डी बर्मन यांचं. मोहम्मद रफी यांनी गायलेलं तिसरी मंझिल या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क राहा.
0: आपण ऐकताय आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. संध्याकाळचे 5:30 होत आहेत. युवक मित्रांसाठी विशेष कार्यक्रम युवावाणी ऐकण्यासाठी जाऊया आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडं.

आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा तरुणाईचा आवडता कार्यक्रम युववाणी. मी उत्कर्षा, युववाणीच्या सोशल स्पेक्ट्रम या सदरामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते.

0: आपण ऐकणार आहोत एका अशा मित्राला जो कदाचित तुम्हा सर्वांच्या सोशल मीडिया फीडवर एकदा तरी येऊन गेला असेल. कधी खाण्याबद्दल बोलत असेल तर कधी फिरायला कुठे जावं कुठे राहावं ह्याबद्दल सल्ले देताना दिसेल. हा एक उद्योजक आहे आणि एकदा तर नॅशनल जिओग्राफी ह्या चॅनलवर पण फीचर झालाय. सो लेट्स गिव अ बिग वेलकम टू आवर स्पेशल गेस्ट हर्षवर्धन शाही, जो मराठवाड्याचं सर्वात मोठं फूड पेज रन करतो औरंगाबाद फूड एक्सप्लोरर आणि औरंगाबाद इन्सायडर ह्या नावाने. हर्षवर्धन, तुझं युववाणीमध्ये खूप खूप स्वागत आणि नुकतंच तुझ्या प्रवासाला 10 वर्ष पूर्ण झाली त्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन.
1: थँक्यू उत्कर्ष मला इन्व्हाइट केल्याबद्दल आणि मला खूपच चांगलं वाटतं इथे येऊन.
0: तर सर्वात आधी आम्हाला सांग की तुला ही कल्पना कशी सुचली फूड ब्लॉग करण्याची, फूड फोटोग्राफर ते आता बिझनेस प्रोमोटर, हा प्रवास तुझा कसा चालू आहे?
1: तर हे जर्नी अगदी चाइल्डहुड पासून सुरू झाली. जेव्हा कधी आम्ही स्कूलमध्ये असतो तर माझे मित्रांना इंजिनियर बनायचं असतं, काही मित्रांना डॉक्टर बनायचं होतं, पण मला ना ऍडव्हर्टायझिंग फील्डमध्ये जायचं होतं. तर जेव्हा कधी मी माझ्या आईसोबत बाहेर फिरायला जात होतो तर मी बघतो आणि आईला सांगतो हे होर्डिंग कोण बनवतो, हे पेपरमध्ये ऍड डिझाईन कोण करतं, हे टीव्ही आहे तर टीव्हीमध्ये हे सिरियल्स कोणी शूट करतं, हे प्रोड्यूस कोणी करतं. तर मला राईट फ्रॉम चाइल्डहुड क्वेश्चन्स माझ्या माइंडमध्ये राहत होते की हे होत कसं आणि यामध्ये करिअर करायचं आहे तर व्हॉट इज द पाथ. तर खूप रिसर्च केला, खूप लोकांना भेटलं आणि माहिती झालं की यामध्ये करिअर करायचं आहे तर तुम्हाला मास्कॉम डिग्री पाहिजे. तर आम्ही संभाजीनगरमध्ये, आता इथे कॉलेज कोणतं आहे तर्फे बघितलं तर इथे MGM कॉलेजमध्ये हे कोर्स असतं इंटरनॅशनल जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशनचा, तर तिथे ऍडमिशन घेतलं आणि हा जर्नीचा प्रवास सुरू झाला. तर जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो सर, आम्ही मित्र बसतो आणि जेव्हा कॉलेज संपतं एक थॉट असतं की कुठे जायचं बाहेर फिरायला. तर असं काही गाईड नाही होती संभाजीनगरमध्ये की ज्यावर बघून आपण डिसाइड करू शकतो की कुठे जायचं आहे,
0: म्हणजे कुठे खाण्यासाठी जायचं आहे, फिरायला जायचं आहे किंवा हँगआउट
1: प्लेस नव्हती. तर माझ्या डोक्यामध्ये आयडिया क्लिक झाली की वाय नॉट असा काही एक पेज आपण संभाजीनगरमध्ये चालू करू ज्यातून लोकांना, यंगस्टर्स फॅमिलीला एक गाईड म्हणून ते पेज वापरू शकते ते आणि तिथे ते जाणार. तर असं इन 2016 औरंगाबाद फूड एक्सप्लोरर वॉज बॉर्न.
0: ओके, म्हणजे तू कॉलेजमध्ये असल्यापासून तुझ्या डोक्यात ही कल्पना आहे आणि मग तू आता ती

0: पण सध्या तू उतरवलीयस. तुझ्या दोघही पेजेसवर जवळपास 3 ते 4 लाख फॉलोअर्स आहेत आणि व्ह्यूज तर अगदी कोटींमध्ये असतील. तर इथेपर्यंत पोहोचायला सर्वात जास्त चॅलेंजिंग काय होतं? म्हणजे तू तुझी कल्पना तू आम्हाला सांगितली की तुझ्या कॉलेजच्या दिवसांमध्ये तुला ती कल्पना आली, पण मग पुढे तू कसं काम केलं?
1: तर सगळ्यात डिफिकल्ट क्षण एनी कंटेंट क्रिएटरच्या जर्नी मध्ये असतं द जर्नी फ्रॉम 0 to 2000.
0: ओके.
1: आणि 99% लोक ते प्रवास मध्ये सोडून टाकतात. ते प्रवास सगळ्यात टफ असतं. तो मला 0 पासून 10,000 फॉलोअर रीच करायला अराउंड 4 साल लागले. 4 years फ्रॉम 0 to 10,000.
0: बापरे.
1: तर दॅट वॉज द मोस्ट डिफिकल्ट पार्ट फॉर मी. आणि त्यामध्ये खूप फ्रेंड्स खूप रिलेटिव्ह पण मला सतत म्हणत असते की हा तू टाइम वेस्ट करतोय, यामध्ये काही करिअर नाही आहे, तू तुझा टाइम वेस्ट नको करू. बट मला खूप पॅशन होता यामध्ये आणि माझं हे हॉबी असतं. तर मी इन्कम बिझनेस हे कधीच फूड ब्लॉगिंगला मला बिझनेस करायचंय, मला पॅशन होतं. आणि मला संभाजीनगर माझे सिटीसाठी काय करायचं होतं की ही सिटीने मला खूप काही दिलं आहे, तर हे माझं पेबॅक होतं की मला सिटीसाठी काय करायचं आहे. आणि वेन स्टार्ट केलं तर इनिशियल जर्नी वॉज डिफिकल्ट, बट जेव्हा जेव्हा लोकांचा प्रतिसाद भेटला आणि लोक तिथं जाय लागले की नेहमी माझं एक हॅबिट आहे की जेव्हा कधी मी काही रेस्टॉरंट आणि कॅफे या स्ट्रीट फूडला रिव्ह्यू देतो, माझा एक आहे की मी त्यांना रिव्ह्यू मागतो की तुम्हाला प्रतिसाद कसा भेटला. तर त्यांना खूप चांगला प्रतिसाद भेटणे लागे. तर मला वाटलं की व्हॉट आय एम डुईंग इज समथिंग राईट अँड That is now happening.
0: म्हणजे तुझ्या तेव्हाच्या रील्स पाहून लोक जायला लागली, मग तुला प्रतिसाद मिळायला लागला आणि त्यानंतर तुला असं वाटलं की ही गोष्ट सक्सेसफुल होतीये. तू आता बोलता बोलता बोलला की तू इथे तुझा हा पे बॅक होता छत्रपती संभाजीनगर शहरासाठी. म्हणजे तू हिंदी भाषिक आहेस, तुझं बालपण कुठे गेलं, तू इथे केव्हा आलास, ह्याबद्दल थोडस सांग.
1: माझा बर्थ प्लेस सागर मध्य प्रदेशला आहे.
0: बर.
1: माझी जन्मभूमी मध्य प्रदेश आहे, बर. माझी कर्मभूमी महाराष्ट्र आहे. तर अगदी फ्रॉम माय किंडर गार्डन आय एम इन संभाजीनगर ओनली. तर जेव्हा कोणीतरी नेगेटिव्ह बोलतो ना सिटी बद्दल तर मला खूप राग येतं. सो मला खूप प्रेम आहे सिटीला. सर माझं कम्प्लीट एज्युकेशन सगळं काय इथंच झालं आहे. आफ्टर 10th मी BA केलं. आफ्टर BA मी MBA मार्केटिंग मध्ये केलं. आफ्टर MBA मार्केटिंग मी MA जर्नलिझम केलं. तर माझं डबल पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे.
0: म्हणजे तुझं बालपण तरुणपण सर्व इथेच केलेलं आहे. तू कामही इथेच करतोय.
1: आणि एक सगळ्यात इम्पॉर्टंट, मी कुठेही बाहेर कोणी जॉब या शिकायला कधी नाही गेलो की मला माझे सिटीमध्ये राहायचं होते आणि मला माहिती होतं की आमचं सिटीमध्ये खूप ज्यादा पोटेन्शियल आहे.
0: वाव, ही खूपच चांगली गोष्ट आहे. खूप कामं करताना आपण कंटाळतो. म्हणजे अगदी अतिशय साधं काम जरी हातात घेतलं तरीही आपल्याला थोडंसं वाटतं की अरे काय करतोय आपण. त्यात तू बोलला की तुला 4 वर्ष लागली 10,000 फॉलोअरचा टप्पा पार पाडायला, तर तू ही कन्सिस्टन्सी कशी मेंटेन केली?
1: तर मला माहिती होते की 4 वर्ष मी हे फील्डला दिले आहे. तो आय वॉज रेडी की अजून 4 वर्ष पण काय नाही आलं तर मी रेडी होतो की आता 4 वर्ष तर गेले. रेव्हेन्यू वॉज 0. माझं खरंच रेव्हेन्यू स्टार्ट झालं जेव्हा पेजचे 50,000 फॉलोअर्स झाले. आफ्टर 50,000 फॉलोअर्स द रेव्हेन्यू स्टार्टेड. तर थोडी मोटिवेशन आला आणि कन्सिस्टन्सी वॉज द लव्ह पीपल गिव, लोकांचा प्रेम. जेव्हा कधी मी कुठे जायचो पीपल फोटो क्लिक करते, सेल्फी क्लिक करत होते माझ्यासोबत. जेव्हा जे प्लेसचा रिव्ह्यू टाकत होतं तिथे अगदी 1-2 तास नंतर पीपल लाईन लावत होते. तर ते वॉज द रिअल हॅपीनेस फॉर मी अँड दॅट मेड मी डू द थिंग्स रेग्युलरली.
0: ओके. म्हणजे लोकांचं प्रेम तुझ्या ह्या कामाचं फाउंडेशन आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तू आधी फूड ब्लॉगिंग करायचंस, आता तू बिझनेस प्रमोशन्स करतो, इव्हेंट्स प्रमोट करायला लागलायस, तर ह्या पाठीमागचं मोटिवेशन काय? म्हणजे हा तू बदल कसा अडॅप्ट केलायस?
1: तर जेव्हा मी जर्नीची सुरुवात केली तेव्हा मी एकटं होतो. मी एकटंच शूट करतो होतो, मी एकटंच एडिटिंग करत होतो, मी एकटंच पोस्टिंग पण करत होतो. आता आमची तब्बल 30 लोकांची कम्प्लीट टीम आहे आणि त्यांच्या सोबत वी हॅव इन हाऊस ग्राफिक डिझायनर आहे, आमच्याकडे व्हिडिओ एडिटर्स आहे, आमच्याकडे अँकर्स आहे, सिनेमॅटोग्राफर आहे, सोशल मीडिया मॅनेजर आहे, कंटेंट रायटर आहे. तर हे कम्प्लीट एक फॅमिली बनली आहे. फ्रॉम 1 to 30 एक फॅमिली बनली आहे. तर ते पण एक रिझन आहे की मला त्यांच्यासाठी पण करायचं आहे की हे बिझनेस आणि त्यांची पण फॅमिली चालती यामुळे. सर एक तर ते मोटिवेशन आहे. दुसरं, जेव्हा पासून मी हे स्टार्ट केलं

0: इथले सिटीचा फूड ट्रेंड काफी डेव्हलप झाला आहे आणि मी प्राऊड होऊन म्हणू शकतो की मी या फूड डेव्हलपमेंटचा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. 5-6 वर्षापूर्वी सॅटर्डे संडेला फॅमिली बाहेर नाही जात होती खाना खायला, पण आता आपण बघू शकतो फ्रायडे सॅटर्डे संडे अगदी रेस्टॉरंट कॅफेला वेटिंग असते.
1: खूप गर्दी.
0: सो दॅट ट्रेंड हॅज चेंज्ड. मेनी फूड जॉईंट्स आर ओपनिंग, थीम रेस्टॉरंट्स आर ओपनिंग इन द सिटी. तर ते मला खूप चांगलं वाटतं की माझ्या सोबत आपल्या सिटीचा फूड कल्चर पण डेव्हलप होत आहे. दॅट इज द सेकंड रिझन दॅट कीप्स मी मोटिवेटेड.
1: वाव, हे खूपच चांगलं आहे. तू आता बोललास की तू खूप गोष्टी प्रमोट केल्यास, पण खूप पेड प्रमोशन्स असतात. सोशल मीडियामध्ये रेव्हेन्यू जनरेट होणं किंवा आपली घर चालवणं ही खूप मोठी जबाबदारी असते आपल्यावर पण, आपण जर रोजगार देतोय तर मग पेड प्रमोशन्स आणि जेन्युइन रिकमेंडेशन्स याच्यामधला बॅलन्स तू कसा ठेवतोस?
0: उत्कर्ष, तुला एक सांगू का? तर हे बॅलन्स मी कसा मेंटेन करतो, जेव्हा कधी मी एकटा आणि माझे फ्रेंड सोबत कुठे जातो आणि ते प्लेस मला खूप चांगली वाटते तर त्याचा जेन्युइन रिव्ह्यू आम्ही पोस्ट करतो. त्यानंतर जे पण पेड प्रमोशन ऍडव्हर्टिजमेंट असतं ते रेस्टॉरंटला आम्ही पर्सनली पहिले व्हिजिट करतो. आमची टीम तिथं जाते, तिथं बघते त्याचा क्वालिटी, त्याचं किचन, त्याचा टेस्ट, आणि ते अगर आम्हाला पटलं त्याचा रिव्ह्यू करतो. आणि आतापर्यंत जे व्हिडिओ आम्ही टाकला आहे ते पेड प्रमोशन असे या रिव्ह्यू असे, तिथे मी आपली फॅमिलीला घेऊन जाऊ शकतो तेच प्लेसला मी रिव्ह्यू टाकणार, नाहीतर मी नाही टाकणार.
1: तू आधी खात्री करून घेतोस की ही प्लेस आहे का फॅमिलीसाठी जाण्यासारखी, जाण्यायोग्य, आणि मगच तू त्याचे पेड प्रमोशन्स करतो. हे पण खूप चांगलं आहे. तू प्रमोशन केल्यामुळे एखाद्या बिझनेसची खूप ग्रोथ झाली आहे असा तू अनुभव सांगू शकशील?
0: उत्कर्ष, असं एक बिझनेसचा सक्सेस स्टोरी मी म्हणू शकतो की खूप बिझनेसला बेनिफिट झालाय, इमेन्स नंबर ऑफ बिझनेसला बेनिफिट झालाय. पर एक स्टोरी मी तुला शेअर करणार. एक हातगाडी होता, छोटासा हातगाडी निराला बाजार मध्ये, जो बर्गरच विकत होता. तिथं मी गेलो आणि त्याचा जस्ट एक व्हिडिओ टाकला आणि त्याला पण नाही माहिती होता की मी असं काही बनवत आहे. मी खाल्लं, व्हिडिओ बनवलं आणि टाकलं. मी व्हिडिओ टाकलं अराउंड 6 वाजता आणि 9 वाजता त्याचा कम्प्लीट स्टॉक संपणार. तो दिवसचे 30 बर्गर विकत होता. दुसऱ्या दिवशी त्यांनी 100 बर्गर विकले आणि तिसऱ्या दिवशी त्यांनी तब्बल 200 बर्गर विकले. आणि त्याला पण नाही माहित होतं की काय होत आहे. त्याच्या प्रवास मध्ये कधी असा क्षण नाही आला की एकदम बिझनेस डबल ट्रिपल झालं. तर ते लोकांना विचार लागला की तुम्ही कसं आले इथं. तर 2-3 लोकांना सांगले की आम्ही हे पेज वर बघून आले. त्याचा मला कॉल आला की थँक्यू दादा, तू अगदी देवासारखा आमचे प्लेसला आला आणि आमचा बिझनेस ट्रिपल झाला. आतापर्यंत असं कधी झालं नाही होतं. आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही नंतर परत या आणि तुमचा ज्या काही चार्जेस आहेत ते घ्या आणि अजून एक व्हिडिओ बनवा.
1: ओके.
0: त्यापर्यंत आम्ही फ्री ऑफ कॉस्ट करत होतो प्रमोशन. बट
1: म्हणजे तेव्हा त्याच्यापासून सुरुवात झाली की तुम्ही पेड प्रमोशन करायला लागले.
0: तर लोकच म्हटले की तुम्ही या आणि आम्ही तुम्हाला पैसे पण देणार.
1: ओके. हे खूप मस्त आहे. म्हणजे ही कल्पना पण खूप छान आहे की जर आपण खूप चांगले क्वालिटी प्रोडक्ट्स विकत असू किंवा तयार करत असू तर पेड प्रमोशन्सला काहीच हरकत नाहीये. आता सतत अल्गोरिदम ट्रेंड्स खूप बदलत असतात. सोशल मीडिया तर अल्गोरिदम्स वरच चालतो, तर त्यानुसार तू कॉन्टेंट स्ट्रॅटेजी कशी बदलतोस, कशी तयार करतोस?
0: सगळ्यात इम्पॉर्टंट आहे क्रिएटिव्हिटी अँड कन्सिस्टन्सी. तुम्ही एक दिवशी व्हिडिओ बनवणार आणि अगदी कम्प्लीट महिनाभर काही नाही टाकणार तर नाही चालणार. तुम्हाला कन्सिस्टंट राहावं लागणार. आणि सेकंड इम्पॉर्टंट इज क्रिएटिव्हिटी. जे काही कंटेंट तुम्ही बनवत आहे, फोटो आहे, व्हिडिओ आहे, शॉर्ट फॉर्म कंटेंट आहे असो या लॉंग फॉर्म कंटेंट असो, तुम्हाला क्रिएटिव्ह इज मॅन्डेटरी. आणि फर्स्ट 10 सेकंड्स ऑफ एनी व्हिडिओ खूपच इम्पॉर्टंट आहे, ज्याला आपण हुक म्हणतो. तो हुक पीपलला स्टॉप करतो. तर हुक इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि क्रिएटिव्हिटी, आम्ही दररोज मोर देन 5 व्हिडिओ बनवतो. आणि उत्कर्ष, प्रत्येक व्हिडिओ सेम असणार तर लोकांना इंटरेस्ट पण नाही येणार. तर आम्हाला पण चॅलेंज असतं, खूप प्रेशर असतं की काय नवीन करायचं. आम्ही तर कॅफेला प्रमोट करतो, अगदी दुसऱ्या तिसऱ्या कॅफेमध्ये मेन्यू पण सिमिलर असतं. तर हाऊ टू प्रेझेंट इट डिफरंट. प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे तर 2 प्युअर व्हेज रेस्टॉरंटला कधी कशा डिफरंट प्रेझेंट करायचं, तर दॅट इज द टास्क. तर 1 इज कन्सिस्टन्सी, 2 इज क्रिएटिव्हिटी, 3 हुक, अँड 4 इज पेशन्स.
1: ओके. आणि हीच तुझी रेसिपीतले सर्वात महत्वाचे इन्ग्रेडियंट आहेत जे खूप चांगलं प्रमोशन्स आणि खूप चांगला बिझनेस लोकांचाही वाढवताय आणि स्वतःचाही वाढवतायच. म्हणजे हा सोशल मीडियाचा काळ आहे, तर मग आजच्या युथसाठी कॉन्टेंट क्रिएशन करिअर म्हणून किती रिलायबल वाटतं तुला?
0: तर उत्कर्ष,

0: आज तू पण मी पण सगळे बघतात, सगळ्यांना कंटेंट क्रिएटर बनायचं, सगळ्यांना इन्फ्लुएन्सर बनायचं. तर सगळ्यांचा ड्रीमच आहे की मला कंटेंट क्रिएटर आणि इन्फ्लुएन्सर बनायचं आहे. पर ऍज अ करिअर हे खूप डिफिकल्ट आहे. मी स्वतः माझे लाईफचे 10 वर्ष दिले आणि मला वाटतं की यू शुड ऑलवेज हॅव अ प्लॅन बी रेडी. तुम्ही ह्याला फर्स्ट प्रायोरिटी नको द्या. तुम्ही तुमचा एक बिझनेस, तुमचा एक जॉब, ते सिक्युरिटी राहू द्या. सायमल्टेनियसली तुम्ही कंटेंट क्रिएशन पण करा. जेव्हा तुमचा इन्कम, ज्या तुमचा जो फिक्स्ड इन्कम आहे त्याच्याहून डबल ट्रिपल एव्हरी मंथ
1: कंटेंट क्रिएशन तुम्हाला देत असेल, त्यानंतरच तुम्ही त्याला करिअर म्हणून पहा.
0: तर तेच मी सांगणार सर, प्लॅन बी शुड बी रेडी ऑलवेज.
1: कंटेंट क्रिएशन करण्यासाठी तरुण लोकांसाठी काय ऍडवाइस देशील तू?
0: ऍडवाइस मला युथला द्यावी वाटते आहे की तुम्ही ऑथेंटिक राहा. खूप युथ हे खूप चांगला कंटेंट करतो, मी त्याला कॉपी करू. जसं कंटेंट ती बनवते मी पण तसं कंटेंट बनवून. सर तुम्ही ऑथेंटिक राहा. तुम्ही ऍज अ पर्सन जे आहे तेच तुम्ही स्क्रीनवर दाखवा.
1: तुमच्या अंगात जी कला आहे
0: राईट, तुम्ही डोंट ट्राय टू बी लाईक समवन. तुम्ही ऑथेंटिक राहा आणि तुमचा एक फिक्स जॉनर असो. तुम्हाला म्युझिक आवडतं तर म्युझिक वर कंटेंट बनव. कुकिंग आवडतं तर कुकिंगचा कंटेंट बनव. तुम्हाला अगर फॅशन आवडतं तर फॅशनचा कंटेंट बनव. तुम्हाला आता कॉमेडी आवडते तर कॉमेडी कंटेंट आहे. त्याचा खिचडी नको करा, एक जॉनर पकडून चाला. तर ते एक मेसेज येऊ लागतो की तुम्ही ऑथेंटिक राहा, तुमचा एक जॉनर फिक्स करा आणि पेशंट आणि कन्सिस्टंट राहा. आणि मोस्ट इम्पॉर्टंट एसेन्स हे सगळ्यांचं मेन आहे क्रिएटिव्ह. आणि जर तुमच्या डोक्यात हर दिवशी न्यू आयडिया येत असेल तरच तुम्ही हे फील्डचा भाग बना.
1: हल्ली सर्व क्षेत्रात प्रचंड स्पर्धा आहे, त्यामुळे आपोआप एक बर्डन येतं आणि सोशल मीडियाचं प्रेशर सुद्धा येतं. तर हे प्रेशर तू इंडिव्हिज्युअली कसं हँडल करतोस आणि ऍज अ एंटरप्रेन्युअर म्हणून कसं हँडल करतोस?
0: तर कॉम्पिटिशन हे खूप चांगली गोष्ट आहे. तर कॉम्पिटिशन बिल्ड्स प्रेशर बट दॅट ऑल्सो ब्रिंग्स आउट मोर क्रिएटिव्हिटी. आणि मला वाटतं की कॉम्पिटिशन आपणला अलर्ट पण ठेवते, क्रिएटिव्ह पण ठेवते आणि आम्हाला मोटिवेट पण करते की तुम्हाला काहीतरी नवीन करायचं आहे प्रत्येक दिवशी.
1: तू स्वतःला कसं प्रिपेअर करतोस ह्या कॉम्पिटिशनसाठी?
0: फ्रँकली सांगू तर मी जास्त नाही विचार करतो की काय होणार. मला जे काय चांगलं वाटतं मी खूप प्रेशर नाही घेत. खूप प्रेशर आपण घेतलो ना तर काम नाही होऊ शकत. आणि हे क्रिएटिव्ह फील्ड आहे तर हे क्रिएटिव्ह फील्ड मध्ये प्रेशर घेऊन काम आपण करूच नाही शकत. तर मी जास्त प्रेशर नाही घेत कॉम्पिटिशनचा.
1: सो तू प्रेशर न घेताच क्रिएटिव्हली काम करतोस आणि बिझनेसेस पण प्रमोट करतोस, वेगवेगळ्या आयडिया घेऊन येतोस. तुझ्या या प्रवासातल्या काही स्पेशल मुवमेंट्स आहेत का ज्या तू आम्हाला सांगू शकशील?
0: तर खूप मुवमेंट्स आहे. मी टेडेक्स स्पीकर आहे. तर माझा ड्रीम होता की टेडेक्स हे इव्हेंटला ऍज अ ऑडियन्स जायचं, बट मी एक नाही दोन नाही 3 टेडेक्स स्पीच दिले आहे. तर हे खूप अचीवमेंट आहे. मला खूप सत्कार पण भेटले लोकमत मधून, लिडिंग न्यूज पेपर मधून मला सत्कार पण भेटले, बेस्ट फूड, यंग एंटरप्रेनर अवॉर्ड. तर ते पण एक मोटिवेशन मला आहे. अजून सगळ्यात मोठी बात आहे की मी ऍज अ को होस्ट 2 खूप मोठे टीव्ही शोला होतो, नॅशनल ज्योग्राफिक आणि हिस्ट्री TV18 आणि मी को होस्ट होतो अलॉंग विथ साई तामनकर, मराठी ऍक्ट्रेस. तर ते खूप मोठा मुवमेंट आहे माझ्यासाठी. तर एक एपिसोड साई तामनकर सोबत होता आणि अनदर एपिसोड यशराज मुखाटे सोबत होता आणि तो एपिसोड एअर झाला संपूर्ण जगात. अँड आता पण युट्यूबला पण ते आहे. तर हे मुवमेंट माझ्या लाईफमध्ये खूपच स्पेशल आहे.
1: ऍक्च्युली खरंच खूप मोठी अचीवमेंट आहे, पण हे तर प्रोफेशनली झालं. पर्सनल लाईफमध्ये अशी एखादी आहे का तुझी मुवमेंट की ह्या गोष्टीमुळे त्यात खूपच चांगलं वाटलं असेल किंवा जास्त भर पडली आनंदात?
0: ओके, तर सगळ्यात स्पेशल सण मला हे आहे का लाईफमध्ये, जेव्हा कधी माझी आई कुठे जाते आणि ती सांगते की मी हर्षवर्धन सी आई आहे, तर लोक खूप खुश होतात आणि त्याला सांगते की तुम्ही जन्म दिलाय खूप चांगले मुलाला. तर ते मला खूप अभिमानांशी वाटतंय की माझी आई जे काही मी करतो अँड ती शी इज प्राऊड. तर ते मला खूप चांगलं वाटतं माझ्या पर्सनल लाईफ मध्ये की माझी आई खूप प्राऊड आहे माझ्यावर.
1: म्हणजे तुझ्यामुळे तुझ्या आई वडिलांना ओळखलं जाते ही खरंच खूपच मोठी गोष्ट आहे आणि खूप कौतुकाची गोष्ट आहे. आता आपण एक छोटस रॅपिड फायर करूयात. तुला सर्वात जास्त काय आवडतं, फूड फोटोग्राफी की प्रमोशन?
0: टफ क्वेश्चन आहे की एक तर माझा पॅशन आहे आणि एक माझा इन्कम आहे. तर ह्याच्यामध्ये मी सांगू शकतो मला फूड आवडतं.
1: ओके,
0: प्रमोशन असतो की फोटोग्राफी, मला फूड आवडतो.
1: मॉर्निंग शूट की नाईट शूट, केव्हा शूट करायला आवडतं?
0: नाईट शो.
1: सोलो क्रिएशन की टीम वर्क बिहाइंड द कॅमेरा की इन फ्रंट ऑफ द कॅमेरा?
0: अगदी मला बिहाइंड द कॅमेरा चांगलं वाटत होतं, आता इन फ्रंट ऑफ कॅमेरा.
1: ओके. ट्रॅव्हल कंटेंट जास्त आवडतं की फूड कंटेंट?
0: फूड कंटेंट.
1: एक अशी गोष्ट जी तुला इंस्टाग्राम बद्दल अजिबात आवडत नाही?
0: खूप लवकर अल्गोरिदम चेंज होता.
1: ओके. एक असा पदार्थ जो की तू रोज खाऊ शकतोस?
0: बिर्याणी.
1: ओके. तुझ्यासाठी सक्सेस म्हणजे काय?
0: सो माझ्यासाठी सक्सेस म्हणजे हॅपीनेस.
1: मस्त, मजा आली. मी तुला काल परवा स्टॉक करत होते आणि त्यात मला तुझा एक 2014 फोटो सापडला ज्यात तुझे कूल हेअरस्टाईल. तर 2014 कूल हेअरस्टाईल मधला हर्षवर्धन आणि आता माझ्या समोर बसलेला 2026 मधला हर्षवर्धन, तुला काय बदल जाणवतो आणि किती ग्रेटफुल वाटतं तुला मागे वळून पाहताना?
0: तर हे प्रवास बघताना मला वाटतं की 2014 हर्षवर्धन आणि 2026 हर्षवर्धन ह्याच्यामध्ये मॅच्युरिटी खूप वाढली आहे. दॅट हर्षवर्धन वॉज केअर फ्री, नाव मला खूप रिस्पॉन्सिबिलिटी आहे, फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, माझी टीमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि हे दोन पेजेस. आणि मी कधी माझे फॉलोअर्सला फॉलोअर्स नाही म्हणतो, मी त्यांना फॅमिली म्हणतो. तर माझी जे 2 लाखांची फॅमिली आहे त्यांची पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्यांनी मला वारंवार ट्रस्ट केलं आहे, तर ते मला खूप खूप चांगलं वाटतं.
1: खूप सुंदर उत्तर आहे तुझं हे. मला खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. इतक्या मनमोकळ्या सहभागासाठी तुझ्या आकाशवाणीच्या वतीने खूप खूप आभार. पुढच्या प्रवासासाठी खूप शुभेच्छा.
0: उत्कर्ष, तुझ्यासोबत बोलून मला खूप चांगलं वाटलं आणि माझा खूप खूप आभार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरला मला इथं बोलायची संधी दिल्याबद्दल. आणि शेवटी मी हेच म्हणायला इच्छितो की जे कोणी हे शो ऐकत आहे त्यांना की जे काय तुम्हाला लाईफ मध्ये करायचं आहे ते अगदी मनापासून करा, जे तुम्हाला मनापासून चांगलं वाटतं ते करा. कधी काय पण नेगेटिव्ह नको करा आणि क्रिएटिव्हिटी, कन्सिस्टन्सी अँड पॅशन हे कधीच विसरा नको. आणि जे काय तुम्ही लाईफमध्ये करू इच्छितो त्यांना अगदी 100% द्या आणि जे पण होणार ते चांगलंच होणार आणि तुमची क्रिएटिव्हिटी कधी संपू देऊ नका.
1: तर श्रोते हो, आता आपण ऐकली कॉन्टेंट क्रिएटर आणि उद्योजक हर्षवर्धन शाही यांची मुलाखत. आशा आहे तुम्हाला नक्कीच अर्थपूर्ण वाटली असेल. आपण ऐकत आहात युवावाणी हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजित बनसोडे. आपल्या सर्वांच्याच आवडत्या गाण्याने आजच्या कार्यक्रमाचा शेवट करूयात. भेटूयात युवावाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. मी उत्कर्षा तुम्हा सर्वांचा निरोप घेते. तोपर्यंत वाचत राहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या. बाय.

श्रोतेहो युवावाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनीवरून आणि निर्मिती होती छत्रपती संभाजीनगर केंद्राची. सादर करते होते रोशन जाधव. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू.

माझा जवळी।

श्रोते हो शालन शंकर खिलारे आणि सहकारी यांनी गायलेली लावणी आपण ऐकलीत. लोकसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. संध्याकाळचे 6:20 होत आहेत. संस्कृत समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: समृद्ध न्यासस्य सम्माननाय चतस्रः स्मरणीय प्रैष्यचटिकाः अपि विमोचिताः. राष्ट्रपतिः देशस्य वस्त्र शिल्पिभ्यः उद्यमेभ्यः छात्रेभ्यः अथ अस्य क्षेत्रस्य समस्त जनसमुदायाय च शुभकामनाः प्रदत्तवती.
1: मैं देश के प्रतिभाशाली बुनाकारों, डिजाइनरों, उद्यमियों, विद्यार्थियों और भारत के हथकरघा क्षेत्र से जुड़े सभी लोगों को बहुत बहुत शुभकामनाएं देती हूँ.
0: विदेश मंत्री डॉक्टर एस जयशंकर न्यगादीत यत् पाकिस्तान देशेन सह भारतस्य संबंधाः केवलं आतंकवाद मुक्तौ एव अग्रेसारयितुं शक्यन्ते. अद्य लोकसभायां एकस्मिन् लिखितोत्तरे डॉक्टर जयशंकर स्पष्टीकृतवान् यत् पाकिस्तान अद्यापि अतिसीम्नि भारतं विरुध्य आतंकवादं अस्त्ररूपेण उपयुङ्क्ते. अद्य भारतस्य उत्तर पश्चिम भागेषु अतिवृष्टिः अजायत. भारतर्तु विज्ञान विभागेन अद्य नवदिल्ल्यां मध्यमतः तीव्र वृष्ट्यै पीतवर्णपरा संचेतना प्रख्यापिता. कोझिकोडे, कन्नूर, वायनाड, कासरगोड क्षेत्रेषु साम्प्रतं रक्तवर्णपरा संचेतना प्रख्यापिता. अथ क्रीडा वार्तासु. भारतस्य ग्रैंड मास्टर आर प्रज्ञानंद अमेरिका देशे आयोजितायां ग्रैंड चेस टूर सेंट लुईस रैपिड एंड ब्लिट्ज इत्यस्यां प्रतियोगितायां विजयं प्राप्तवान्. 20 वर्षीय प्रज्ञानंद पेनल्टीमेट इत्यस्मिन् चक्रे उज्बेकिस्तानस्य ग्रैंड मास्टर जावोखे सिंदारोव इत्यनेन सह स्पर्धां समीकृत्य विजयं सुनिश्चितवान्. बैडमिंटन क्रीडायां भारतस्य क्रीडिके रक्षिता रामराज अथ अश्मिता चालिया च अद्य दक्षिण कोरिया देशस्य आसन नगरे आयोजितायाः कोरिया मास्टर्स इत्यस्याः स्पर्धायाः महिलैकल वर्गे उपांत्य चक्रे प्रवेशम् अलभिताम्. अश्मिता चालिया जापान देशस्य क्रीडिकां हिना अकेची इत्येतां पराजित्य उपांत्य चक्रे प्रवेशम् अकरोत् इति वार्ताः.
2: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. संध्याकाळचे 6:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कुटुंब स्वास्थ्य.
3: श्रोतेहो नमस्कार. कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनःपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, आईचं दूध हे बाळासाठी संपूर्ण आणि सर्वोत्तम अन्न मानलं जातं. स्तनपानामुळे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, त्याचा सर्वांगीण विकास होतो आणि आईच्या आरोग्यालाही अनेक फायदे होतात. तरीही स्तनपानाबद्दल समाजात अनेक प्रश्न, शंका, समज, गैरसमज आजही आहेत. याच विषयावर आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी आपल्या सोबत आहेत सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर विद्या जाधव मॅडम. मॅडम, आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं मनःपूर्वक स्वागत.
4: धन्यवाद मॅडम. मी डॉक्टर विद्या मनोज जाधव. मी स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ असून माझी वात्सल्य नर्सिंग होम सांगली सिव्हिल हॉस्पिटल समोर क्लिनिक आहे. तसेच मी भारती विद्यापीठ सांगली येथे स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागात प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे.
3: मॅडम, मुलाखतीची सुरुवात करतानाच पहिला प्रश्न असा येतो की हा स्तनपान सप्ताह आपण का साजरा करतोय, याचं काय महत्व आहे?
4: स्तनपान हे बाळाच्या पूर्ण बौद्धिक आणि शारीरिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे की जे अत्यंत इझिली अवेलेबल असतं बाळासाठी, जे निसर्गाने तयार केलेलं असतं. कितीही वयाचं वजनाचं बाळ असू देत, आईच्या स्तनांमध्ये निर्मिती झालेलं दूध हे अतिशय उपयोगी असतं आणि हे सर्वसाधारणपणे सगळ्यांना माहितीच असतं. परंतु दरवर्षी हे 8 दिवस यासाठी खास काढून हा सप्ताह केला जातो का तर त्याची पुन्हा एकदा जनमानसात माहिती व्हावी.
3: नवजात बाळासाठी आईचं पहिलं दूध किंवा आपण चिक दूध म्हणतो, तर ते किती महत्वाचं आहे?
4: आईचं जे पहिलं दूध असतं ज्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये कोलेस्ट्रॉल म्हणतो, हे अत्यंत अत्यंत महत्वाचं असतं. जरी ते कमी सिक्रीट होतं तरी पण त्याच्यामधले जे घटक असतात ते अत्यंत गुणवत्तापूर्णक असतात. त्याच्यामध्ये कॅलरीज असतात, त्याच्यामध्ये इम्युनोग्लोबुलिन्स असतात, म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे घटक त्याच्यामध्ये असतात. आणि ते जे थोड्या प्रमाणात जरी का असेल ना ते बाळाला दिलं गेलं पाहिजे, कारण त्याच्यामुळे बाळाला पुढे जाऊन बरीचशी इन्फेक्शन्स टाळता येतात, जशी की पोटाची डायरिया, रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स, ही सगळी कमी प्रमाणात होतात बाळाला किंवा होत नाहीत.
3: अच्छा, सगळ्याच आयांना पडलेला प्रश्न असतो की जन्मानंतर बाळाला दूध नक्की कधी सुरू करायचं?
4: तसं पाहिलं तर

0: नंतर शक्य तितक्या लवकर म्हणजे अगदी पहिल्या 15 मिनिटात दूध सुरू करायला हवं. आता कसं होतं, नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतर अगदी लगेचच बाळाला, युजली बाळाला आईच्या पोटावरती ठेवतात, जेणेकरून बाळाच्या आणि आईच्या त्वचेचा एकमेकांशी संपर्क झाला की आईला पाना फुटतो आणि ते बाळ आपोआप निपल्सकडे सरकत जाऊन आपलं आपण दूध ओढायला सुरू करतं, ज्याला आम्ही ब्रेस्ट क्रॉल म्हणतो.
1: अच्छा.
0: किंवा याच पोझिशनला कांगारू पोझिशन पण म्हणतात, म्हणजे दोन ब्रेस्टच्या मध्ये बाळ ठेवलं की बाळ अतिशय आरामात दूध पिऊ

0: आपलं आपण दूध ओढायला सुरू करतं, ज्याला आम्ही ब्रेस्ट क्रॉल म्हणतो.
1: अच्छा.
0: किंवा याच पोझिशनला कांगारू पोझिशन पण म्हणतात. म्हणजे दोन ब्रेस्टच्या मध्ये बाळ ठेवलं की बाळ अतिशय आरामात दूध पिऊ शकतं. त्यामुळे डिलिव्हरी झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर पहिल्या 20 मिनिटात तर बाळाला सकिंग हे द्यायलाच पाहिजे.
1: अच्छा. पहिल्या 6 महिन्यांपर्यंत फक्त आईचंच दूध बाळाला द्या असं बालरोगतज्ञ सांगतात किंवा सगळेच सांगतात, तर याचं कारण काय असेल? फक्त आईचंच दूध का द्यावं?
0: आईचं दूध हे बाळ कितीही प्रीटर्म असू देत, म्हणजे कमी दिवसांचं किंवा पूर्ण दिवसांचं, निसर्गाने जी काही पूर्णतः सोय केलेली आहे ती बाळाच्या वयानुसार आणि वाढीनुसार तेवढं दूध आईच्या स्तनांमध्ये तयार होत असतं. जितकं बाळ चोखेल तितकं दूध सिक्रेट व्हायचं प्रमाण पण वाढत असतं. आणि याच्यामध्ये बाळाच्या वाढीसाठी जे काही सगळे घटक लागतात ते पूर्णपणे आईच्या स्तनांमध्ये तयार होत असतात. त्यामुळे बाळाला अगदी वरचं पाणीही देऊ नये असा आम्ही सल्ला देतो. एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग ज्याला आपण म्हणतो, म्हणजे निव्वळ स्तनपान हेच पहिले 6 महिने द्यायला हवं.
1: अच्छा. याचा बाळाला काय फायदा होतो?
0: याचा बाळाला फायदा म्हणजे बाळाला एकतर इन्फेक्शन्स भविष्यात जाऊन कमी होतात. जे दूध तयार झालेलं असतं ते पचनास अत्यंत सुलभ असतं, ज्याच्यामध्ये बरेच उपयुक्त घटक इन्फेक्शन प्रिव्हेंट करणारे किंवा काही फॅटी ऍसिड्स असतात आईच्या दुधामधली की जी बाळाचा बुद्ध्यांक वाढवायला खूप मदत करतात. त्यामुळे बाळ इमोशनली आणि इंटेलेक्च्युअली दोन्ही पद्धतीने बाळ अतिशय चांगलं वाढतं. आता हे नुकतंच पहिल्या 6 महिन्यांचं नाही तर भविष्यात पुढे जाऊन ह्या मुलांना डायबिटीस किंवा इतर काही मोठे आजार व्हायची शक्यता पण कमी राहते.
1: अच्छा.
0: त्यामुळे एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग हे खूप महत्वाचं आहे की जे अत्यंत सुरक्षित आहे, स्वस्त आहे, आईच्या ब्रेस्टमध्ये म्हणजे नॉर्मल टेम्परेचरचं आहे, इझिली डायजेस्टेबल आहे, म्हणजे बाळाला अत्यंत आरामात सुलभरित्या पचू शकतं.
1: मॅडम, स्तनपानाचे हे बाळाला होणारे फायदे आहेत, तसे आईला काय फायदे होतात? शारीरिक आणि मानसिकरित्या काय काय फायदे आईला मिळतात?
0: आता आपण बाळाचे फायदे पाहिले. आईला तर फायदे होतात पण सगळ्यात महत्वाचा फायदा दोघांना जो होतो ते आई आणि बाळ याचे भावनिक बंध अतिशय सुंदर आणि खूप चांगल्या पद्धतीने तयार होतात. आणि तो खूप महत्वाचा टप्पा आहे जेणेकरून ती आई स्तनपान कंटिन्यू करते बाळासाठी.
1: अच्छा.
0: आता बाळाचे फायदे पाहिले तसे आईला पण बरेच फायदे आहेत. एक तर आईने स्तनपान केल्यामुळं आम्ही जे आत्ता म्हटलं की लवकरात लवकर बाळ स्तनाग्रांना लावायला पाहिजे, ज्याच्यामुळे काय होतं, बाळांनी सकिंग सुरू केलं की गर्भाशयाचं आकुंचन होतं आणि त्यामुळे प्रसूतीनंतर होणारा रक्तस्राव खूप कमी प्रमाणात होतो. रक्तस्राव कमी झाला की त्या बाईचा ब्लड लॉस कमी झाला, त्यामुळे तिला अॅनिमिया व्हायची शक्यता खूप कमी होते, ज्याला आम्ही प्रिव्हेंशन ऑफ पोस्टपार्टम हिमरेज असं म्हणतो. म्हणजे प्रसूतीनंतरचा रक्तस्राव बऱ्यापैकी कमी प्रमाणात होतो. त्याच्यानंतर आईचा बांधा पण त्याच्यामुळे मेंटेन राहतो. नंतर आईला भविष्यात जाऊन ब्रेस्ट गर्भाशय म्हणजे स्तनांचे गर्भाशयाचे किंवा स्त्रीबीजाचे कॅन्सर व्हायची शक्यता पण कमी राहते.
1: अच्छा. हे जसं आपण आता फायदे बघितले तसेच या स्तनपानाबाबत खूपसे गैरसमज प्रचलित आहेत, तर हे कोणकोणते आणि याबद्दल काय सांगाल?
0: आता सगळ्यात महत्वाचा जो गैरसमज आहे जो की नवजात म्हणजे ही जी माता असते, नवीन झालेली माता आणि तिच्या बरोबरच्या तिच्या आई आजी घरातल्या वरिष्ठ स्त्रियांना पण पडलेला असतो की तिला येणारं दूध बाळाला पुरेसं नाहीये. पण शक्यतो असं अजिबातच नसतं, कारण निसर्गाने जी काही सोय केलेली आहे ती अत्यंत परफेक्ट आहे. बाळ कमी दिवसाचं असेल, कमी वजनाचं असेल किंवा बाळ पूर्ण दिवसाचं असेल, गुटगुटीत असेल, तर त्याला पुरेसं दूध हे आईच्या स्तनांमध्ये निर्मिती होतं आणि ते बाळाला पुरतं. त्यामुळे बाळ रडत असेल तर त्याचा संबंध हे दूध कमी असण्याशी जोडतात या बायका, तर तसं अजिबात नाहीये. त्यामुळे बाळाला दूध कमी पडतं हे जरासं हा एक मोठा गैरसमज आहे आणि त्यामुळे बाळ रडतं. खरं पाहिलं तर बाळ रडण्याची बरीच कारणं असतात जी की डॉक्टरांना दाखवून तुम्ही दूर करायला पाहिजेत. आणि अजून एक गैरसमज आहे की काही ठराविक पदार्थ या प्रसूती झालेल्या मातांना दिले जात नाहीत, का तर त्यांना असं वाटतं की हे आईकडून बाळाच्या दुधामध्ये जातील आणि बाळाचं, फॉर एक्झाम्पल आपण डाळीचे पदार्थ आयांना देत नाहीत का तर त्यांना असं वाटतं की नाही बाळाचं पण पोट फुगेल, गॅस धरेल, तर असं अजिबात नाहीये. आई जितका चौरस आहार घेईल त्याच प्रकारे ते दुधांमधून ते सगळे पोषक घटक बाळाकडे जात असतात. बरेचदा असाही समज असतो की काही पदार्थ खाल्ले कडू होईल दूध, पण असं दूध कडू वगैरे अजिबात होत नसतं.

0: त्यामुळे हे फार मोठ्या प्रमाणात आहेत, तरी देखील हे वरचेवर सगळ्यांना समजावून सांगणं हे आमचं काम आहे आणि आम्ही अव्याहतपणे करत असतो.
1: आईला जर दूध कमी येत असेल तर काय केलं पाहिजे?
0: तसं पाहिलं तर आईला मी आता जसं म्हटलं की निसर्ग भरपूर काळजी घेतो, दूध कमी हे शक्यतो येत नसतं. आता आपला काय समज असतो की आईला दूध कमी आहे, बाळ रडत आहे तर त्यामुळे बाळ रडत आहे. पण जर बाळ व्यवस्थित ओढत असेल, बाळाला व्यवस्थित शू होत असेल, म्हणजे दिवसभरात एक 10-12 वेळा शी बाळ व्यवस्थित करत असेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं बाळाचं वजन जर व्यवस्थित वाढत असेल तर नक्कीच बाळाला दूध पुरेसं आहे. त्यामुळे या सगळ्यांची खात्री केल्यानंतरच आपण दूध कमी आहे असं म्हणू शकतो.
1: जेव्हा सिझेरियन आपण डिलिव्हरी करतो तर त्यानंतरच्या स्तनपानामध्ये काही फरक करावा लागतो का? आणि सिझेरियन डिलिव्हरी झाल्यानंतर स्तनपान करताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे?
0: आता जेव्हा सिझेरियन होतंय तेव्हा शक्यतो आईला भूल दिलेली असते, पाठीमध्ये देतात, जनरल अनस्थेशिया देतात, त्यामुळे ती झोपून असते. मग अशा वेळेला उपस्थित महिला ज्या असतात किंवा आमच्या सिस्टर्स सुद्धा मदत करतात आणि त्या बाळाला आईच्या स्तनांना लावतात. अशा वेळी फक्त थोडंसं आई झोपून असल्यामुळे बाळाची थोडी काळजी घ्यायला लागते किंवा कुणीतरी तिला मदत करायला लागते, जेणेकरून बाळ आणि आई यांचं एक कोऑर्डिनेशन चांगलं तयार होतं.
1: स्तनपान जेव्हा आई करत असते तर तिचा आहार कशा पद्धतीचा असला पाहिजे?
0: आई जेव्हा स्तनपान करते तेव्हा तिचा आहार चौरस असला पाहिजे. म्हणजे जी प्रेग्नन्सीमध्ये ती जे काही आहार घेत असेल साधारण तोच, फक्त त्याच्यामध्ये थोडंसं कॅलरीज वाढवल्या पाहिजेत, जेणेकरून तिने कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, सगळ्यात महत्त्वाचे प्रोटीन्स, विटॅमिन्स याच्यावरती व्यवस्थित फोकस करून तो आहार तिने सांभाळला पाहिजे. आहाराबरोबरच पाण्याचं प्रमाणही खूप महत्त्वाचं आहे. आपल्याकडे कसं होतं, डिलिव्हरीनंतर किंवा बाळंतपणानंतर त्या डिलिव्हरी झालेल्या स्त्रीला खूप कमी पाणी प्यायला देतात, का तर पाणी आईने पिलं तर बाळाचं पोट फुगू शकतं असा एक मोठा गैरसमज आहे, जो की सुशिक्षित आणि असुशिक्षित दोन्हीही ठिकाणी आहे. परंतु वस्तुस्थिती अशी अजिबात नाहीये. रादर डिलिव्हरीनंतर आईने किमान 2.5 ते 3 लिटर पाणी हे प्यायला हवं, त्यामुळे काय होतं दुधाचं प्रमाण हे योग्य राहतं.
1: स्तनपान करताना आईला कोणकोणत्या समस्या उद्भवू शकतात आणि त्यावर काय उपाय करता येतील?
0: सगळ्यात महत्वाचं जेव्हा हे स्तनपान सुरू होतं तर तिला बरेचदा बाळाला नीट धरता येतच असं नाही. खूपदा कसं होतं, स्तनपान करताना जे निप्पल म्हणतो किंवा जे बोंड असतं ते आत रुतलेल्या अवस्थेत असतं आणि जेव्हा बाळ प्यायला लागतं त्याचवेळी कधी कधी हे त्या मातेच्या लक्षात येतं. मग त्यावेळेला ते थोडंसं 2 बोटात धरून चिमटीमध्ये असं बाहेर काढायला लागतं. हे बरेचदा त्या मातेने केलेलं जास्त चांगलं असतं अथवा घरातल्या महिलांच्या मदतीने ती हे करू शकते. यामुळे काय होतं, ते निप्पल बाळाला नीट धरता आलं नाही आणि दूध ओढता आलं नाही तर मग बाळाची जरा गडबड होऊ शकते. त्यामुळे रुतलेली निप्पल्स असतील तर ती बाहेर काढणे, ऍक्च्युली हे प्रेग्नन्सीच्या शेवटी शेवटीच या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन ती आत रुतलेली तर नाही येत ना हे बघायला हवं. नंतर आहे बरेचदा निप्पलवरती क्रॅक जाऊ शकतो, तो असाही जातो किंवा कधी कधी बाळाच्या हिरडीमुळे पण थोडंफार होऊ शकतं. तर क्रॅक निप्पल असेल तर नेहमी आईला पाजताना तिथं वेदना होतात, अशा वेळेला ते क्रॅक निप्पल स्वच्छ करून तिथं एखादं मलम लावून बाळाला पाजण्याआधी ते मलम पुसून काढून बाळाला पाजलं तरी चालू शकतं.
1: त्याच्यानंतरची टप्पा येतो की स्तनपान बंद करायचंय, तर मग हे स्तनपान कधी आणि कशा पद्धतीनं बंद करायचं?
0: सर्वप्रथम मी आता सांगितलं तसं, पहिले 6 महिने बाळाला निव्वळ स्तनपान किंवा एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग द्यावं, जेणे की बाळाला पाणीही द्यायचं नाही. 6 महिन्यानंतर हळूहळू बाळाला घन आणि पातळ आहार सुरू करायचा, त्याच्यानंतर त्याच्या बरोबरीनं हे स्तनपानही चालू ठेवायचं. 2 वर्षापर्यंत घन आहार आणि स्तनपान हे दोन्हीही चालू ठेवावं, जे की बाळाच्या ओव्हरऑल वाढीसाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि ते सुरू करताना बाळाला हळूहळू मऊ भात किंवा खिचडी, त्याच्यानंतर 1 वर्षाच्या बाळाला तुम्ही केळ, एखादं फळ कुस्करून देऊ शकता.
1: अच्छा, जेव्हा आई स्तनपान बंद करते त्याच्यानंतरही त्या ब्रेस्टमधून थोडंफार का होईना दूध येत राहतं, तर त्या दुधाच्या गाठी होणं किंवा त्या दुधामुळं आईला आणखीन काही त्रास होऊ शकतात का?
0: जेव्हा आई स्तनपान बंद करायचं ठरवते तेव्हा आम्ही तिला काही औषधं देतो.

0: हा त्यांचं 100% ठरतं की आता स्तनपान बंद करायचं आहे, तर त्यावेळी आम्ही तिला काही औषधं देतो ज्यामुळे स्तनपान बंद होतं. एकदा स्तनपान बंद करायचं ठरवलं आणि मेडिकेशन्स घेतल्यानंतर मात्र तिने पुन्हा बाळाला पाजू नये. आणि तुम्ही गाठीचं जे म्हणता, तर स्तनांमध्ये गाठी ह्या दूध साठून राहिल्यामुळे पण होऊ शकतात. तर या गाठी जर झाल्या असतील, स्तनपान करताना जर गाठी झाल्या असतील, तर ते एक्स्ट्रा दूध पिळून काढल्यानंतर त्या जिरून जातात. युजुअली जर व्यवस्थित गोळ्या घेतल्या आणि गोळ्या घेतल्यानंतर बाळाला जर पाजलं नाही, तर शक्यतो दूध साचत नाही आणि गाठी होत नाहीत.
1: आई आजारी असली किंवा ती काही औषधं घेत असतील तर स्तनपान बंद करावं की सुरूच ठेवावं?
0: आई आजारी असेल तरी तिने स्तनपान देण्यास काहीच हरकत नाही. औषधांचं म्हणाल तर सर्वसाधारण सगळी औषधं ही बाळांना स्तनपानातून गेली तरी चालू शकतात. काही मोजकीच औषधं अशी आहेत की जी आपण आईला जर चालू असतील तर तिला आपण बाळाला पाजू नये असा सल्ला देतो. पण अत्यंत कमी औषधं अशी आहेत की जी स्तनपानातून बाळाकडे जातात आणि जी बाळाला चालत नाहीत.
1: स्तनपानाबाबत महिलांनी डॉक्टरांचा सल्ला कधी घेतला पाहिजे?
0: जेव्हा एखादी गरोदर महिला नाव नोंदणीसाठी डॉक्टरांकडे जाते तेव्हाच तिने किंवा त्या प्रसूती स्त्रीरोग तज्ज्ञांनी तिला स्तनपानाबद्दल थोडी माहिती द्यायला सुरुवात करायला हवी. बरेच ठिकाणी त्यांना पोस्टर्स दाखवली जातात किंवा काही व्हिडिओ क्लिप्स दाखवल्या जातात, परंतु जेव्हा सेकंड किंवा थर्ड ट्रायमेस्टर आम्ही ज्याला म्हणतो, 8व्या 9व्या महिन्यामध्ये मात्र आपल्या स्तनाग्रांची तपासणी करून ती व्यवस्थित आहेत ना, आणि प्रत्यक्ष तिला मॉडेलवरती जरी दाखवलं तरी त्या आईला ते समजू शकतं. म्हणजे परदेशात जसं आता हे मातेला शिकवतात, आपल्याकडे अजून काही मॉडेल वगैरे आपण दाखवत नाही, परंतु तिला थोडक्यात जरी समजावून सांगितलं की हे असं असं आहे आणि स्तनपानाचं महत्व तिला रादर डिलिव्हरीच्या आधी सांगितलं, तर त्या मातेचीही मानसिक तयारी चांगली होते.
1: स्तनपान करत असताना आईचं दूध वाढण्यासाठी बाजारात पावडर किंवा औषधं उपलब्ध आहेत किंवा काही घरगुती उपाय पण केले जातात, तर हे कितपत योग्य आहे?
0: आई जर चौरस आहार घेत असेल तर शक्यतो कुठलीही पावडर गोळ्या दूध वाढण्यासाठी घ्यायला लागत नाहीत. कारण मी आत्ता जसं म्हटलं की निसर्गतःच त्या त्या वयाच्या त्या त्या वजनाच्या बाळांसाठी आईच्या शरीरामध्ये व्यवस्थित दूध तयार होत असतं, त्यामुळे शक्यतो या गोष्टी टाळलेल्याच बऱ्या आहेत.
1: मॅडम, काम करणाऱ्या महिलांनी स्तनपान कसं सुरू ठेवावं आणि दूध साठवण्याची योग्य पद्धत कोणती आहे?
0: काम करणाऱ्या महिलांनी एकतर कामावरती जाताना बाळाला पाजून जावं आणि त्यांना मध्ये जर काही येता येत नसेल तर त्यांनी बाळासाठी एका स्वच्छ स्टीलच्या डब्यामध्ये दूध साठवून ठेवावं की जेणेकरून नंतर उपस्थित महिला ते बाळाला पाजू शकतील. आता शासनाने 6 महिने स्तनदा मातांना पूर्ण सुट्टी दिलेली आहे, शासकीय सेवांमधल्या महिलांना मिळते. पण जर महिलेला सुट्टी अशी मिळत नसेल एखाद्या, तर तिने ते जाताना पाजावं आणि उरलेलं दूध बाळाला काढून ठेवावं जेणेकरून ते बाळमध्ये पिऊ शकेल.
1: मॅडम, स्तनपान सप्ताहाच्या निमित्तानं मातांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आपण काय संदेश द्याल?
0: स्तनपान हे माता आणि तिच्या बालकासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. स्तनपानाचे फायदे सर्व महिला जाणतातच, पण तरीसुद्धा जेव्हा प्रत्यक्ष स्तनपान करायची वेळ येते तेव्हा त्यातल्या अडचणींना त्या कधी कधी तोंड देऊ शकतातच असं नाही. त्यामुळे सर्व कुटुंबांनी, तिला ट्रीटमेंट देणाऱ्या डॉक्टरांनी, नर्सेसनी, या सर्वांनी तिचं मनोबल वाढवणं खूप महत्वाचं आहे आणि तिला ज्या काही छोट्या छोट्या अडचणी येतील त्यावर मात करून ती तिच्या बाळाला आनंदाने स्वखुशीने कसं स्तनपान करेल याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कारण स्तनपान हे आई आणि बाळांच्या आयुष्यातला अतिशय महत्वाचा टप्पा आहे जो की बाळाला खूपच फायद्याचा आहे, म्हणजे ज्यामुळे बरेचसे बाळांचे आजार कमी होतात आणि इन्फंट मॉर्टॅलिटी म्हणजे जे बाळ मृत्यू होतात त्याचं प्रमाणही खूप कमी होतं.
1: अच्छा मॅडम, आज तुम्ही तुमच्या अगदी व्यस्त वेळापत्रकातून आज इतका वेळ काढला आणि इतकी छान माहिती दिली, त्याबद्दल आकाशवाणी सांगलीतर्फे आपले मनःपूर्वक आभार.
0: धन्यवाद.
2: याबरोबरच आजच्या कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाची वेळ संपतली आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांच्यासह मला ईश्वरा पटवर्धनला निरोप द्या. नमस्कार. कुटुंब स्वास्थ्य.

प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण. मध्यमधारी 239.18 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली.
1: श्रोते हो, आकाशवाणी सांगलीचं प्रसारण आता आपण प्रसार भारतीच्या वेव्ज OTT या प्लॅटफॉर्मवर सुद्धा ऐकू शकता. आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र. संध्याकाळचे 6:50 झाली आहेत. या प्रसारण सभेत मी तुमच्याबरोबर आहे दीपा तेलंग. श्रोते हो, आता जाणून घेऊया आजच्या उर्वरित आणि उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर संध्याकाळी 7 प्रादेशिक बातम्या आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:15 वृत्तविशेष. 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमामध्ये भारतीय हरित क्रांतीचे जनक थोर, कृषी वैज्ञानिक भारतरत्न डॉक्टर MS स्वामीनाथन यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या शाश्वत कृषी दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आपण ऐकाल. शेतीमध्ये माती आणि पाणी परीक्षणाचं महत्व याविषयी प्राध्यापिका डॉक्टर चेतना जगताप यांची मुलाखत आम्ही प्रसारित करू. 8:01 ताजेतवानी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र 8:05 8:15 आपण ऐकाल कव्वाली. 8:30 संसद समीक्षा. 8:45 समाचार संध्या. 9:00 News@9 ही बातमीपत्र आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 करंट अफेअर्स या कार्यक्रमाचंही आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपण करू. 10:00 आजचे पाहुणे या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. यामध्ये वन्यजीवशास्त्र अभ्यासक आणि नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी सांगलीचे संस्थापक सदस्य अमोल जाधव यांची मुलाखत आपण ऐकाल. 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये पंडित दिनकर पणशीकर यांनी गायलेला राग नंद आपण ऐकू शकाल. श्रोते हो, उद्या शनिवार दिनांक 8 ऑगस्ट 2026 आमची प्रातकालीन प्रसारण सभा सुरू होईल 5:50. 6:05 गिरवाणवाणी या कार्यक्रमामध्ये रेखा देशपांडे यांनी गायलेलं रामाष्टक स्तोत्र आपण ऐकाल. 6:10 प्रभात वंदन भक्तिसंगीताचा कार्यक्रम. 6:40 कृषी वार्ता या कार्यक्रमामध्ये एरंडी लागवड याविषयीची संकलित माहिती. 6:45 आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमामध्ये जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात प्रीटम जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचं महत्व याविषयी मार्गदर्शन करतील कमला नेहरू रुग्णालय पुणेच्या बालरोगतज्ज्ञ डॉक्टर स्मिता सांगडे. 6:50 परिसर या कार्यक्रमामध्ये सह्याद्रीमधील

किचकंदी, सौंदर्य आणि सावधगिरी, लेखन केलेलं आहे उमेश झिरपे यांनी. 6:55 रूपरेषा सांगितली जाईल. 7:00 सुविचार आणि काही निवेदनं. 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही पुणे केंद्रावरून सहक्षेपित करू. 1 गाणे ताजेतवाने 7:20 आणि याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रात्री 8:00. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. 7:40 आपण आस्वाद घ्याल गाणी मनातली या कार्यक्रमाचा. 8:00 समाचार प्रभात. 8:15 मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र. 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. 8:40 चिंतन हा चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम. लखलख चंदेरी यामध्ये मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घ्याल 8:55. 9:10 सांगली विशेष हा कार्यक्रम. याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण 6:30. 9:30 स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम. यामध्ये गीत आहे ग दी माडगुळकर यांचं आणि गायिका आहेत अनुराधा मराठे. 9:40 नाट्यधारा हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम. मराठी चित्रपट संगीत आपण ऐकाल 10:00. 10:30 महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संघर्षमय जीवन कहाणीवर आधारित विश्वास पाटील लिखित कादंबरीचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करू. गाता रहे मेरा दिल हा चित्रपट संगीताचा विशेष कार्यक्रम 11:00. 11:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो दुपारी 12:00 आम्ही आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम सहक्षेपित करू. त्यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ. या कार्यक्रमामध्ये ओळख स्पर्शाची, गुड टच बॅड टच याविषयी समुपदेशक अर्चना मुळे यांची मधुरा पुजारी यांनी घेतलेली मुलाखत आणि हळवा कोपरा हा प्राध्यापिका डॉक्टर वैशाली कुलकर्णी यांचा ललितबंध आपण ऐकाल. 1:05 गीत बहार. 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. 1:40 चंद्रपूर जिल्हा वार्तापत्र. 1:45 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. ऐसी अक्षरे रसिके 1:55 दुपारी 2:00 कृषीवाणी. 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 2:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये सरस्वती सुब्रमण्यम यांचं शास्त्रीय गायन. श्रोतेहो उद्या आमच्या सायंकालीन प्रसारण सभेमध्ये सुरुवातीला 5:00 हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युवक मित्रांसाठी कार्यक्रम युवावाणी. यामध्ये युवा कलाकार अभिनेत्री रुचिका खोत यांची मुलाखत. 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमामध्ये पांडुरंग वनमाळी आणि सहकारी यांनी सादर केलेली लोकगीतं आपण ऐकू शकाल. 6:20 संस्कृत समाचार. 6:50 रूपरेषा सांगितली जाईल. 7:00 प्रादेशिक बातम्या. 7:15 वृत्तविशेष. 7:30 प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी आम्ही सहक्षेपित करू. 8:15 भावधारा. 8:30 इस सप्ताह संसद में. 8:45 समाचार संध्या. 9:00 News@9 ही बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू दिल्ली केंद्रावरून. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 राष्ट्रीय संस्कृती पत्रिका संस्कृती भारती आणि रात्री 10:00 अखिल भारतीय शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. हे कार्यक्रम सुद्धा आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री 11:00 हिंदी बातम्या आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या आपण ऐकू शकाल. तर श्रोतेहो ही होती आजच्या उर्वरित आणि उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. संध्याकाळचे 6:58 झाली आहेत. यानंतर ठीक 7 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवस भर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? शून्य. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे.
1: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. पीएम सूर्य घर डॉट जीओ

आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 5,029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा. राम मंदिर देणगी अपहार आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून संसदेत गदारोळ. कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी भारतात होणार. आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्य सरकारनं आज 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 5,029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा केला. कर्जमाफी योजनेच्या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बातमीदारांना ही माहिती दिली. पहिल्या टप्प्यात कर्जमाफीची रक्कम तर दुसऱ्या टप्प्यात प्रोत्साहनपर रक्कम जमा केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आषाढी एकादशीला राज्य सरकारनं पहिली यादी जाहीर केली होती. त्यांच्या आधार प्रमाणीकरणाचं काम सुरू असून प्रमाणीकरण झालेल्या खात्यांमध्ये कर्जमाफी योजनेचे पैसे जमा करण्याचं सुरू झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांच्या कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्याआधी दोन्ही सभागृहांमध्ये येत्या 9 तारखेला येणाऱ्या भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. राज्यसभेत संरक्षण गृहमंत्रालय वाणिज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण या विभागांशी संबंधित संसदीय स्थायी समित्यांचे अहवाल सादर करण्यात आले. 12वा राष्ट्रीय हातमाग दिवस आज देशभरात साजरा करण्यात येत आहे. 7 ऑगस्ट 1905 रोजी भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा भाग म्हणून स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली. त्याची आठवण म्हणून दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून साजरा होतो. या निमित्तानं वस्त्रोद्योग मंत्रालयानं राष्ट्रपती भवनात आज विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात देशभरातल्या 22 हातमाग कारागिरांना संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

0: यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. 2025 या वर्षाचा संत कबीर पुरस्कार ओडिशाच्या राम मेहर, आसामच्या रुणिमा चौधरी आणि उत्तर प्रदेशचे शाह मोहम्मद अन्सारी यांना प्रदान करण्यात आला. हातमागाची वीण भारताचा स्वातंत्र्य लढा आणि आत्मनिर्भरतेचा दृष्टिकोनाशी घट्ट जुळलेली असून हे क्षेत्र भारताची असामान्य विविधता दर्शवतं असंही राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.
1: हजारों वर्ष से हथकर्ता भारत के प्रकृति पोषक सभ्यता की विकास यात्रा का अभिन्न हिस्सा रहा है. इसमें हमारे राष्ट्र की असाधारण विविधता दिखाई देती है. हथकर्ता क्षेत्र से रोजगार, महिला सशक्तिकरण, कला संस्कृति और प्रकृति प्रेम को बढ़ावा मिलता है. हथकर्ता भारत के स्वतंत्रता संग्राम और आत्मनिर्भरता से भी जुड़ा हुआ है.
0: देशातल्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण हातमाग विणकाम परंपरांचं स्मरण करून देणारी 4 विशेष टपाल तिकीटही या प्रसंगी जारी करण्यात आली. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना राज्यसभा खासदार डॉ ज्योती वाघमारे यांनी मोदी यांची प्रतिमा विणलेली विशेष सोलापुरी चादर भेट दिली. ही चादर पाहून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सोलापुरी विणकर बांधवांचं कौतुक केलं. राज्यात खासगी शिकवणी वर्ग आणि महाविद्यालयांमध्ये संगनमतानं एकीकृत पद्धतीनं शिक्षण सुरू असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. ते आज नाशिक इथं बातमीदारांशी बोलत होते. शिकवणी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची हजेरी महाविद्यालयाच्या तासात कशी लागते याकडे मुख्यमंत्री आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी लक्ष द्यायला हवं असं ते म्हणाले. नाशिकमध्ये यापूर्वी 2 कुंभमेळे झाले आहेत, मात्र त्यावेळी उभारण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांचा त्रास नागरिकांना झाला नव्हता. यंदा खड्ड्यांमुळेच अनेकांचा बळी गेल्याची टीका त्यांनी यावेळी केली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी भारतात होणार असल्याची घोषणा ब्रिक्स वेव्ज बझारच्या पार्श्वभूमीवर आयोजित वार्ताहर परिषदेत आज करण्यात आली. याशिवाय NFDC, NFAI इत्यादी संस्थांनी ब्राझील, रशिया, व्हिएतनाम इत्यादी क्षेत्रातल्या संस्थांशी चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्यासाठी करार केल्याची चर्चा झाल्याची, चित्रपटांची सहनिर्मिती करण्यावर संमती झाल्याची आणि इरादापत्रांची देवाणघेवाण झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. काल मुंबईत सुरू झालेल्या या 2 दिवसीय वेव्ज ब्रिक्स बाजार उपक्रमाची आज सांगता झाली. या काळात ब्रिक्सच्या 20 सदस्य देशांनी 900 जास्त प्रतिनिधींनी या उपक्रमात भाग घेतल्याची माहिती राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी दिली. या 1.5 दिवसात जवळजवळ 250 बैठका झाल्याचंही त्यांनी सांगितलं. विविध देशांच्या सरकारी संस्था, मनोरंजन क्षेत्राशी संबंधित व्यक्ती, गुंतवणूकदार, क्रिएटर्स यांच्यात विचारमंथन झाल्याचंही ते म्हणाले. कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत आज भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत रक्षिताने आपलीच सहकारी तन्वी शर्माचा 21-18, 19-21, 19-21 असा पराभव केला, तर अश्मितानं अव्वल मानांकित हिना अकेची हिचा 20-22, 21-15, 21-19 असा पराभव केला. आता उपांत्य फेरीत रक्षिता आणि अश्मिता यांच्यात सामना होईल. तिसऱ्या मुंबईच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी MMRDA सिंगापूरच्या टेमासेक, सुरबाना जुरोंग आणि मॅपलट्री या 3 कंपन्यांबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबईत सामंजस्य करार करण्यात आले. यात मॅपलट्रीकडून 101 कोटी डॉलरची परकीय गुंतवणूक अपेक्षित आहे. त्याअंतर्गत रायगड पेण ग्रोथ सेंटरमध्ये 100 एकरांचा जागतिक दर्जाचा मिश्र वापर विकास प्रकल्प उभा राहणार आहे. सुरबाना जुरोंगनं यापूर्वीच रायगड पेण ग्रोथ सेंटरसाठी व्हिजन प्लॅन, मास्टर प्लॅन आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅन तयार केला आहे. 324 चौरस किलोमीटर क्षेत्रावर हा प्रकल्प उभा राहणार आहे. नागपूर आणि परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा पूर्ण झाला असून NDRFच्या निकषानुसार नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. नागपूर विमानतळावर ते आज वार्ताहरांशी बोलत होते. मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यांसंदर्भात त्यांनी

0: सांगितलं की या विषयावर मंत्रिमंडळ उपसमितीत चर्चा होईल आणि त्या शिफारशींवर आधारित योग्य तो निर्णय सरकार घेईल. भंडारा इथं अंगणवाडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं ते म्हणाले. भंडारा इथं अंगणवाडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचं प्रकरण उघडकीला आलं असून स्थानिकांनी त्याच्या निषेधार्थ आज बंद पाळला. संबंधित आरोपीला पोलिसांनी तत्परतेनं अटक केली आहे. मराठा समाजाशी संबंधित निर्णयांमध्ये तातडीनं दुरुस्ती करावी, अन्यथा आगामी निवडणुकांमध्ये भाजपाला धडा शिकवू, असा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज दिला. ते बीड इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकार आणि भाजपावर टीका केली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कुणबी नोंदी रद्द करण्याबाबत पत्र दिल्याचा आरोप त्यांनी केला. नाशिक इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तारीख निश्चित आहे. कुंभमेळ्याच्या 34,732 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यातल्या कामांना गती द्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. ते आज सह्याद्री अतिथीगृहात नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगानं आयोजित बैठकीत बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही उपस्थित होत्या. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 5,029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा. राम मंदिर देणगी अपहार आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून संसदेत गदारोळ. कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी भारतात होणार. आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो, आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. संध्याकाळचे 7:10 आणि 48 सेकंद झालेत. सुरुवातीला जाणून घेऊया सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून प्राप्त आज दिनांक 7 ऑगस्ट 2026 चे फळं आणि काही भाज्यांचे बाजारभाव. हे बाजारभाव प्रति क्विंटल असे आहेत. सुरुवातीला बघूया कांदा. कांदा प्रति क्विंटल किमान 1,000 ते कमाल दर आहे 3,000 प्रति क्विंटल. बटाटा कमाल 1,000 ते किमान 1,500. आता काही फळांचे बाजारभाव जाणून घेऊया. सफरचंद प्रति क्विंटल 10,000 ते 16,000. डाळिंब 5,000 ते 12,000. पेरू 2,000 ते 5,000. सीताफळ 2,000 ते 5,000. पपई 1,000 ते 3,000. कलिंगड 500 ते 1,200. तोतापुरी आंबा 2,000 ते 3,000. ड्रॅगन फ्रूट 4,000 ते 8,000. तर श्रोतेहो, हे होते सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांचेकडून काही भाज्या आणि फळांचे आज दिनांक 7 ऑगस्टचे बाजारभाव. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण.
2: नमस्कार, मी धीरज चंद्रकांत सूर्यवंशी, सांगली मिरज कुपवाडचा महापौर. मी तुम्हाला एक आज आवाहन करत आहे आकाशवाणीच्या माध्यमातून की आपल्या शहरामध्ये थकबाकीदारांसाठी आपण महापौर योजना चालू केलेली आहे. त्याची मुदत 31 ऑगस्ट लास्ट आहे. त्या अभय योजनेचा लाभ शहरातील नागरिकांनी 100% घ्यावा, जेणेकरून त्यांची खूप दिवसापूर्वीची शास्ती दंड कमी होण्यास मदत होईल आणि त्यांना सुद्धा दिलासा मिळेल. आणि त्या माध्यमातून आम्ही तिन्ही शहरातील विकासाला प्राधान्य देऊ शकतो. शहरातील नागरिकांना विनंती आहे की ह्या महापौर

0: प्रत्येक स्त्रीचा भावविश्व उलगडून सांगणारा, असंख्य गुणांचं तेजोवलय घेऊन येणारा आणि प्रत्येक सखीच्या अनुभवातून आपल्यामध्ये नवा प्रेरणा स्रोत निर्माण करणारा, उत्तम जगण्याची कला आत्मसात करण्यास शिकवणारा कार्यक्रम म्हणजे वनिता मंडळ. जरूर ऐका दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी दुपारी ठीक 12 वाजता महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून.
1: उद्या शनिवारी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात जरूर ऐका सांगली केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम. त्यामध्ये आपण ऐकणार आहात अर्चना मुळे या समुपदेशक यांची मधुरा पुजारी यांनी घेतलेली मुलाखत आणि प्राध्यापिका डॉक्टर वैशाली कुलकर्णी यांचा ललित बंध हळवा कोपरा. तेव्हा जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण.

संध्याकाळचे 7:15 होत आहेत. वृत्त विशेष हा कार्यक्रम ऐकण्यासाठी जाऊया आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडे.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, महाराष्ट्रातील विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमात केलेल्या बदलाबद्दलची माहिती आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात जाणून घेऊया. श्रोतेहो, भारत निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाच्या वेळापत्रकात सुधारणा केली आहे. सुधारित कार्यक्रमानुसार बूथ लेवल अधिकारी म्हणजे बीएलओ यांच्यामार्फत घरोघरी भेटीचा कार्यक्रम 8 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्ट 2026 पर्यंत राबवण्यात येणार आहे. मतदान केंद्रांचं तर्कसंगतीकरण आणि पुनर्रचनाही 17 ऑगस्ट रोजी पूर्ण करण्यात येईल. या अनुषंगानं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम सर यांनी आकाशवाणीशी संवाद साधला. नमस्कार सर, आपलं कार्यक्रमात स्वागत. सर, भारत निवडणूक आयोगानं एसआयआरसाठी मुदतवाढ दिल्याची घोषणा केली आहे. ही मुदतवाढ नक्की कशासाठी आहे आणि त्यामुळे एकूणच या प्रक्रियेचं बदललेलं वेळापत्रक काय असणार आहे?
1: निवडणूक आयोगांनी यापूर्वी दिलेल्या वेळापत्रकप्रमाणे पूर्ण राज्यामध्ये काम चालू आहे. ग्रामीण भागामध्ये असलेले जिल्ह्यामध्ये 25 पेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये वेळावर म्हणजे 8 तारीखपर्यंत करायचे होते, त्या तारीखपर्यंत करण्यासाठी तयारी सुद्धा चालू आहे. परंतु नागरीकरण जास्त झालेले आहेत, म्हणजे मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या शहरामध्ये काही कारणामुळे, ते काही कारण आहे आपण चर्चा करू, त्या कारणामुळे तिथे मुदतवाढ देणे आवश्यक झालेले आहे. त्याप्रमाणे मुदतवाढ दिलेले आहेत, म्हणजे पूर्वी दिलेल्या वेळापत्रकापेक्षा आणखीन 10 दिवस मुदतवाढ दिलेले आहेत. आता नवीन वेळापत्रकप्रमाणे आपल्याला 17 ऑगस्टपर्यंत घरोघरी बीएलओनी व्हिजिट करणे अपेक्षित आहेत आणि त्या सर्व प्रकरणी पूर्ण झाल्यानंतर प्रारूप यादी 24 ऑगस्टला प्रसिद्धी होणार आहे. त्यांच्यानंतर आपण आपल्याला काही हरकती असेल तर नोंद करू शकतात. पण हे मुदतवाढ फार महत्वाचं झालेलं आहे मोठ्या शहरासाठी.
0: सर, आतापर्यंत बीएलओंच्या गृहभेटी दरम्यान एसआयआर प्रक्रियेचं काम किती प्रमाणात पूर्ण झालंय आणि आत्ता दिलेल्या मुदतवाढीमुळे मतदारांना तसंच या प्रक्रियेमध्ये सहभागी असलेल्या निवडणूक कर्मचाऱ्यांना काय दिलासा मिळणार आहे?
1: राज्यस्तरावर पाहिलं तर 96%

0: मतदारांना आमचं गणना पत्रक पोहोचलेलं आहे. तसेच राज्यस्तरावर पाहिलं तर 89% गणना पत्रक परत आलेले आहेत. असेल तर त्यांचे सहीसह आलेले आहे, नसेल तर ते कुठल्या कारणामुळे त्यांनी देऊ शकले नाही त्या कारणासह आमच्याकडे आलेले आहेत. शहरी भागामध्ये थोडा कमी आहे. आपल्याला माहिती आहे की मुंबईसारखे क्षेत्रामध्ये लोक सकाळी 7 वाजता बाहेर पडतात, संध्याकाळी 8 नंतर घरी पोहोचतात. मतदारांच्या स्थिती तसेच आहेत. आमचं बूथ लेवल ऑफिसर आहे, त्यांना सुद्धा तसेच आहे. म्हणून मुंबई ठाणे पालघरच्या काही क्षेत्रामध्ये वीकेंडमध्ये शनिवारी रविवारी जास्त काम होतात, त्या दिवस ते त्यांनी नोकरीसाठी जाणार नाही. म्हणून या शहरीमध्ये थोडा उशीर झालेला आहे, त्यांना पुरेसा वेळ देण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेला आहे.
1: सर, मुंबई महानगरपालिकेनं सुद्धा स्थलांतर झालेल्या मतदारांसाठी मूळ ठिकाणी नोंदणी करण्याची परवानगी देत असल्याची घोषणा केली आहे. ही घोषणा नेमकी कोणासाठी आहे आणि त्या अंतर्गत मतदारांना नेमका कसा दिलासा मिळणार आहे?
0: आपल्या कायद्यामध्ये असा तरतूद आहे की तात्पुरतं गैरहजर असेल तर त्या कारणामुळे मतदार यादीतून त्या ठिकाणातून त्यांचे नाव वगळू नये असा तरतूद आहे. त्याबाबत आणखीन अभ्यास केलं तर असा मॅन्युअलमध्ये तरतूद आहे, त्या मतदारांच्या क्षमता आहेत परत येण्यासाठी आणि त्या मतदारांच्या इच्छुक सुद्धा आहे परत येण्यासाठी, त्यांना मूळ ठिकाणी त्यांचं नाव आपण ठेवू शकतो. क्षमता कसा प्रूव्ह करायचं, त्यांना परत येण्यासाठी तिथे सुविधा आहेत का, त्यांना ते अपार्टमेंट फ्लॅट घर मिळणार आहे का परत, आणि तसेच त्यांना परत यायला इच्छुक आहेत का, तर हे दोन्ही तपासून हे बरोबर असेल मूळ ठिकाणी त्यांचे नाव ठेवण्यासाठी तरतूद आहेत. त्याप्रमाणे आपल्या जिल्हा निवडणूक अधिकारी मुंबई ठाणे आणि पालघरनी त्यांच्या स्तरावर आदेश पारित केलेले आहेत. तात्पुरतं गैरहजर या कारणामुळे नाव वगळण्याची आवश्यकता नाही अशा सूचनाप्रमाणे ही कारवाई करण्यात येत आहे. यांच्यामुळे भरपूर लोकांना फायदा होणार आहे, नक्की आहे. त्यांच्यामुळे तात्पुरतं गैरहजर राहिलेले आहेत, त्यांनी दुसऱ्या ठिकाणी गेलेले आहेत, तात्पुरते तिथे राहत आहेत, पण इथे नाव वगळलं तर तिथे नाव त्यांना नोंद करण्यामध्ये अडचण येऊ शकतात किंवा नोंद केलं तर सुद्धा पुन्हा इथे बदलून आणावं लागतंय. हे अनावश्यक त्यांना त्रास आणि कागदपत्राचं काम कमी होऊ शकतात. त्यांचं नाव आज कुठे आहेत त्या ठिकाणी ठेवण्यामध्ये ते मदत होईल.
1: गेल्या 30 जून पासून ही प्रक्रिया सर आपल्या राज्यात सुरू झाली आहे, मात्र अनेक मतदारांमध्ये अजूनही गणना अर्जात काय तपशील भरायचे याबद्दल गोंधळ असल्याचं दिसून येतंय. म्हणजे काहींचं स्वतःचं नाव मागच्या एसआयआर यादीत आहे, काहींचं केवळ आई वडिलांचंच आहे, तर काहींच्या बाबतीत कोणाचंच नाव नाही. अशा प्रत्येकानं गणना अर्जात नेमकं काय भरायचंय याबद्दल मार्गदर्शन कराल का?
0: गणना पत्रक मध्ये 3 भाग आहे. पहिला भाग आहे त्यांच्यामध्ये आता सध्या उपलब्ध असलेले अस्तित्वात असलेले मतदार यादीमध्ये असलेले सर्व तपशील लिहिलेले आहेत. म्हणजे आता मतदारांचं नाव, त्यांचे एपी कार्ड नंबर, त्यांचा पत्ता, त्यांचा फोटो, ते सर्व दिलेले आहेत. त्यांच्यामध्ये काही माहिती भरण्याची आवश्यकता नाही, फक्त फोटो बदलायचा असेल तर नवीन त्यांचे फोटो देऊ शकता, ते आपण चिकटू शकतो. हे पहिला भाग झालेला आहे. दुसरा भाग मध्ये मॅपिंग जुळवणी म्हणतो, 2002-2003-2004 आपल्या देशामध्ये मागील सखोल पुनरीक्षण 3 वर्षामध्ये झाले. त्या पुनरीक्षण मध्ये आपल्या स्वतःच्या किंवा त्यांच्या आई वडील आजोबा आजीच्या नावाचा जुळवणी करून देणे अपेक्षित आहे. जुळवणी करण्याचा उद्देश असा आहे की ते जुळवणी झाले त्यांना दुसरा काही डॉक्युमेंट किंवा काही पुरावा देण्याची गरज नाही, हे मदत करण्याच्या उद्देशाने करत आहेत. आता 2002 यादी पूर्ण देशाच्या ईसीआयच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. voters.eci.gov.in मध्ये आपण जाऊन पाहू शकतात आणि हे माहिती आपण BLO ला देऊ शकतो. ग्रामीण भागासाठी BLO नी स्वतःच मॅपिंग केलेलं आहे. अर्बन एरियामध्ये सुद्धा प्रयत्न झाले पण त्यांचे यशस्वीपणा कमी झाले, कारण आता ते मतदार आहे ते 25 वर्षापूर्वी त्या बूथमध्येच होते असा असणारे फार क्वचित आहे नागरिक भागामध्ये, म्हणून तिथे कमी आहेत. परंतु राज्यस्तरावर पाहिलं तर 75% लोकांच्या मॅपिंग आमच्या यंत्र तारुण्याने आमच्या बीएलओनी पूर्ण केलेल्या आहेत. आपल्या या मतदारांना फक्त त्यांनी केलेले बरोबर आहेत का तपासायचं, बरोबर असेल तर हो म्हणायचं, नसेल तर दुसरा माहिती द्यायचं. परंतु लोकांच्या

0: नामदे ये शंका है माझे नाव मिळत नाही आहे आई वडील यांच्या मदतीने मी काय करू काही काळजी करायची नाही भाग तीन भरायचं भाग दोन मध्ये माहिती असो नसो भाग तीन भरायचं तीन मध्ये काय आहे सध्या आपल्या स्वतःच्या माहिती आहे आपल्या मोबाईल नंबर काय आहे आपल्या आई वडिलांचं नाव काय आहे आणि आपल्याला द्यायला इच्छुक असेल तर आपले आधार क्रमांक काय आहे हे माहिती मागतो आपल्याला जुळवणीची माहिती मिळाले नाही मिळाले आपल्या स्वतःच्या माहिती भरून आपण गणना पत्र कृपया सही करून द्यावे सही करून दिलं तरच प्रारूप मतदार यादीमध्ये आपले नाव येतील आपण काही कारणामुळे बाहेर असेल तर आपल्या कुटुंबातील कुठलीही प्रौढ व्यक्ती ते सही करून आपल्या वतीने देऊ शकतात हे तीन भाग आहेत म्हणून आपण माहिती असेल तर द्यावे माहिती नसेल तर आपण फक्त आपल्या स्वतःच्या माहिती भरून द्यावे कुठलेही कागदपत्र आता देण्याची आवश्यकता नाही त्यासाठी प्रारूप झाल्यानंतर आम्ही आपल्याला संपर्क साधणार त्यावेळेला दिलं तर पुरेसं आहे मॅपिंग झालं नसेल तर भारत निवडणूक आयोगाच्या सूचनाप्रमाणे 11 मध्ये किंवा त्यांचे इक्वलंट समान डॉक्युमेंट आपण तयार करून ठेवावे त्यांचा आपण घेऊन आम्ही फायनल यादीमध्ये आपले नाव घेणारच आहे
1: सर दरवर्षी जेव्हा केवळ SIR म्हणजे विशेष पुनरीक्षण कार्यक्रम होतो तेव्हा नव्या मतदारांची नोंदणी तपशिलातल्या दुरुस्त्या या प्रक्रिया होतात पण आत्ता मात्र BLO च्या गृहभेटीच्या कालावधीत या प्रक्रिया होत नाहीयेत अशावेळी नवमतदारांची नोंदणी किंवा तपशिलातल्या दुरुस्त्या यासाठीची प्रक्रिया कधी केली जाणार आहे
0: आपल्या विशेष पुनरीक्षण मध्ये दोन पुनरीक्षणचा भाग आहे एक विशेष संक्षिप्त पुनरीक्षण समरी रिव्हिजन म्हणतो आणि सखोल पुनरीक्षण म्हणजे इंटेन्सिव्ह रिव्हिजन प्रत्येक वर्षाला आपण समरी रिव्हिजन संक्षिप्त पुनरीक्षण करतो 2002 नंतर महाराष्ट्राला आता आपण सखोल पुनरीक्षण करत आहोत प्रत्येक वर्षाला करताना आपले उद्देशच असा असतात की आता त्या तारीखला उपलब्ध असले मतदार यादी तसेच राहील त्यांच्यामध्ये काय बदल असेल तर करणे अपेक्षित आहे म्हणजे नवीन नाव घ्यायचे असेल तर फॉर्म नंबर 6 काही नावामध्ये पत्तामध्ये फोटोमध्ये मोबाईल नंबरमध्ये बदलायचे असेल तर फॉर्म नंबर 8 कुणाचे नाव वगळायचे असेल तर फॉर्म नंबर 7 हे काम आपण रेग्युलर करतो परंतु 10-15-20 वर्षानंतर सखोल पुनरीक्षण येतात त्यावेळी आपल्याकडे आता असलेली यादी बाजूला ठेवण्यात येते ते यादी आपण पुढे वापरत नाही नवीन यादी तयार करणार आहोत त्यासाठी आता यादीमध्ये आपले नाव असेल तर आपल्या गणना पत्रक ते माहिती असलेले मी आता आपल्याला सांगितल्याप्रमाणे तीन भाग असले गणना पत्रक तयार करण्यात येतात प्रत्येक मतदारांच्या घरी जाऊन ते घरी उपलब्ध आहेत का नाही वेदर इज अ रेसिडेंट आर नॉट ते तपासण्यात येते ते तपासताना त्या व्यक्ती उपलब्ध नसेल तर त्या व्यक्ती तिथे मतदार म्हणून राहत नाही असा गृही धरून पुढे जाण्यात येतात हे नवीन यादी तयार करण्याच्या प्रक्रिया आहेत या सखोल पुनरीक्षण मध्ये त्या वितरित आपल्या नागरिकत्व तपासणी करण्यात येते त्यासाठी जुलवणी किंवा ते 11 डॉक्युमेंटची आवश्यकता आहे परंतु आपण सांगितल्याप्रमाणे आता आपल्याला नाव घ्यायचं काही बदलायचं हे काय काम असेल प्रारूप मतदार यादी आता असलेले प्रोग्राम प्रमाणे 24/8 प्रसिद्धी होणार आहे 24 ऑगस्टच्या नंतर या फॉर्म आपण भरून बदलू शकतात महत्वाचं नवीन यु मतदार आहेत त्यांना 24 नंतर नोंद करण्यासाठी आता उपलब्ध होणार आहे 2024 नंतर आता करण्यासाठी 24 ऑगस्टच्या नंतर उपलब्ध होणार आहेत आपण सर्व कागदपत्र तयार करून ठेवावे आणि या 24 नंतर आपण नवीन अर्ज करावे कुणाला बदलायचं असेल तर सुद्धा फॉर्म 8 सुद्धा 24 ऑगस्टच्या नंतर भरू शकतात
1: सर लोकांच्या मनात अजून एक शंका असते की आपण गणना अर्ज देण्याची प्रक्रिया पूर्ण केली पण नंतर काही कारणामुळे आपलं नाव प्रारूप मतदार यादीत आलंच नाही तर मग अशा वेळी काय करायचं
0: आपल्या मनामध्ये असा शंका येऊ नये आपण गणना पत्र भरून दिले तर नक्की प्रारूप यादीमध्ये आपल्या नाव येणारच आहेत आपण फॉर्म भरून नाही दिलं तर कुठल्याही कारणामुळे भरून नाही दिलं तर आपले नाव येणार नाही परंतु आपण भरून दिलं असेल तर नक्की येणारच आहे आपण विषयी प्रश्न विचारलं मी त्याला क्लिअर उत्तर देतो समजा काही कारणामुळे यादीमध्ये आलेले नाही आपण फॉर्म नंबर 6 भरून देऊ शकतात प्रारूप यादी प्रसिद्धी झाल्यापासून 1 महिन्याच्या आत आपण अर्ज भरू शकता परंतु असा गृहीत धरू की ते 1 महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला काही भरून देऊ शकलेले नाही आमच्या अंतिम यादी प्रसिद्धी होणार आहे 8 ऑक्टोबर शेवटच्या आठवड्यामध्ये त्यांच्या नंतर आपण अर्ज करू शकतात त्यांच्या नंतर पुढील निवडणूक येईल पर्यंत आपण भरू शकतात

0: मध्यार्यादी अपडेशनचा कार्यक्रम निरंतर चालू असतात, म्हणून आपल्याला स्पष्ट सूचना आहे की या वेळामध्ये काही कारणामुळे कुणाच्या चुकामुळे काही झालं तर सुद्धा आपल्या नाव घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी पुरेसा संधी उपलब्ध राहणार आहे, त्यांच्याबाबत कोणीही काळजी करू नये असं आपल्याला सूचना आहे.
1: सर, आता SIR साठी मुदतवाढ मिळालेली आहे, तर या निमित्तानं तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल?
0: आपल्या सर्वांना, महाराष्ट्रामध्ये असलेले सर्व मतदारांना विनंती आहे, या मतदार यादी म्हणजे आपण या देशाचा नागरिक आहेत, नागरिकालाच मतदान करण्याचा अधिकार दिलेले आहेत. म्हणजे नागरिक या देशाच्या मध्ये शासन चालवणारे व्यक्तीचा निवड करण्याचा अधिकार आपल्याला आहे. ते छोटा अधिकार नाहीये, मोठा हक्क आहे. त्या हक्क आपण वापरण्यासाठी यादीमध्ये आपले नाव असणे आवश्यक आहे, म्हणून आपण सर्वांनी, पात्र असलेले सर्वांनी अर्ज करावे. यादीमध्ये आपले नाव येण्यासाठी आपले अर्ज लागेलच. माहिती आवश्यक असेल तर माहिती आपल्याकडून लागेल, डॉक्युमेंट असेल तर लागेल. हे छोटा विषय नाही आहे, मोठा विषय आहे. हे देशाचा भविष्य ठरवण्यासाठी हक्क आपल्याला आहे, तो आपण कृपया सर्वांनी नोंद करून घ्यावे.
1: तर श्रोते हो, मतदारांनी निवडणूक कर्मचाऱ्यांना सहकार्य करावं आणि याद्या अद्ययावत होण्यासाठी सहकार्य करावं. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन समन्वय आणि निवेदन शिबानी जोशी.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. वृत्तविशेष हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. संध्याकाळचे 7:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं घर माझं शेत.

0: राम राम मंडळी. माझं घर माझं शेत हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांचं आणि भगिनींचं अगदी मनापासून स्वागत आणि दीपा तेलंगचा नमस्कार. मंडळी, आज आहे शुक्रवार दिनांक 7 ऑगस्ट 2026. आज आहे भारतीय हरित क्रांतीचे जनक, थोर कृषी वैज्ञानिक भारतरत्न डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांची जयंती. यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या आजच्या शाश्वत कृषी दिनानिमित्त विशेष कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. ऐकूया शेतीमध्ये माती आणि पाणी परीक्षणाचं महत्व याविषयी प्राध्यापिका डॉक्टर चेतना जगताप यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आज आपण आलेलो आहोत भारती विद्यापीठाच्या लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालयामध्ये आणि तिथल्या प्राध्यापिका डॉक्टर चेतना जगताप आज आपल्याशी बोलणार आहेत माती परीक्षणासंदर्भात.
2: नमस्कार, मी डॉक्टर चेतना जगताप. मी आता सध्याची वडगाव हवेली इथली रहिवासी आहे. माझं PhD झालेलं आहे सॉइल सायन्स अँड ॲग्रिकल्चर केमिस्ट्रीमध्ये. BSc अग्री डॉक्टर PDKV अकोला इथून झालेलं आहे आणि आता जस्ट मी गेल्या 6 वर्षापासून लोकनेते मोहनराव कदम इथे सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे.
1: श्रोते हो, आपल्याला माहितच आहे की माती हे आपल्या प्रत्येक शेतकऱ्याचं मुख्य भांडवल असतं आणि हे जर भांडवल व्यवस्थित असेल तरच आपल्याला कोणतंही पीक आपल्या शेतामधून घेता येणं सहजासहजी शक्य होतं. मात्र या मातीचं आरोग्य जपणं ही आपल्या प्रत्येक शेतकऱ्याची

0: जबाबदारी आहे. मॅडम, माती परीक्षण म्हणजे नेमकं काय?
1: तर माती परीक्षण आपण सर्वांनाच ऐकून आहोत की माती परीक्षण हे केलंच पाहिजे, पण किती जण आपण त्याला अंमलात आणतो? खूप कमी शेतकरी आहेत की माती परीक्षणाला खूप गांभीर्याने घेतात. आपल्या सगळ्यांना माहित आहे, आपण थोडस सर्दी खोकला झालं की आपण डॉक्टरांच्याकडे जातो. प्रत्येक डॉक्टर आपल्याला असं म्हणत नाही की हे दोन चार गोळ्या घ्या, ह्या सकाळ संध्याकाळ रात्र खा, रिझल्ट आले किंवा त्याचा आपल्याला उपयोग काय झाला तर आपण बघू. किंवा डायरेक्ट असं पण म्हणत नाही ते की तुम्ही डायरेक्ट ऑपरेशन करा किंवा MRI करा किंवा काय सिटी स्कॅन करा. ते एक पद्धतीने जातात. तसंच आपण शेतीच्या बाबतीत का गांभीर्याने घेत नाही, मातीच्या बाबतीत का गांभीर्याने घेत नाही, आपल्याला ही माहिती पाहिजे की आपली माती कितपत सुपीक आहे, कितपत नापीक आहे, बरं किती नेमकं तिच्यामध्ये काय उलाघाडी चालली आहे हे आपल्याला माहिती असायला हवं. त्याच्यासाठी म्हणजे आपल्याला माती परीक्षण करणं खूप गरजेचं आहे. आता शेती म्हटलं, शेतकरी म्हटलं की जमीन आली, माती आली, आणि ही माती म्हणजे सर्वस्व आहे शेतकऱ्याचं. तिला जर आपण इतकं दुर्लक्ष केलं, तिचीच आपण काळजी नाही घेतली, तर त्याचा अर्थ काय आहे? त्याच्यामुळे आपल्याला माती परीक्षण करणं खूप गरजेचं आहे. त्यातल्या त्यात आता आपण बघतो AI आलेला आहे वगैरे वगैरे. AI सगळ्या गोष्टी करू शकतं विशेष नाही, पण तुम्ही AI करताना सुद्धा जमीन

0: करणं खूप गरजेचं आहे. आता शेती म्हटलं, शेतकरी म्हटलं की जमीन आली, माती आली, आणि ही माती म्हणजे सर्वस्व आहे शेतकऱ्याचं. तिला जर आपण इतकं दुर्लक्ष केलं, तिचीच आपण काळजी नाही घेतली, तर त्याचा अर्थ काय आहे? त्याच्यामुळे आपल्याला माती परीक्षण करणं खूप गरजेचं आहे. त्यातल्या त्यात आता आपण बघतो एआय आलेला आहे वगैरे वगैरे. एआय सगळ्या गोष्टी करू शकतं, विषयच नाही. पण तुम्ही एआय करताना सुद्धा जमीन आणणार कुठनं? एआय माती तुम्हाला कुठूनच आणून देणार नाही. माती आज उद्या दोन दिवसात निर्माण होत नाही. माती निर्माण होण्यासाठी हजारो वर्ष जातात, आणि हे हजारो वर्ष आपण आणू शकत नाही इतक्या आरामात ना. त्याच्यामुळे हिला आपल्याला काळजी घेणं खूप गरजेचं आहे. जसं आपण आपल्या मुलाबाळांना मोठं होईपर्यंत काळजी घेतो, तसं आपण मातीला वर्षानुवर्ष टिकावं याची काळजी आपण घेतच नाही. आपण तिच्यातनं उत्पन्न घेतो 20-25-30 लाख रुपये, आपण देतो काय तिला? आमच्या इथं जस्ट एक गेस्ट आले होते, त्यांचं एक वाक्य मला खूप आवडलं की आपण प्रत्येक गोष्ट पैसा आला की म्हणजे नवीन घेतो. टीव्ही जुना असेल तर नवीन घेतो, दागदागिना करतो, गाडी दोन व्हीलर असेल तर चारचाकी घेतो. परंतु असं का करत नाही आपण की आपल्या मातीला पण आपण जास्त स्ट्रॉंग किंवा हेल्दी, खंबीर, मजबूत का बनवत नाही? आणि ही माती तुम्ही एआय आणा, काहीही आणा, ही माती खंबीर, खमकी, मजबूत ठेवण्यासाठी तिला तुम्हाला जास्तीत जास्त आयुष्य देणं गरजेचं आहे. आणि हे आयुष्य देण्यासाठी तुम्हाला तिला व्यवस्थित ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे. आणि ही ट्रीटमेंट तुम्ही कशी देणार जर तिचं परीक्षण केलं तर? म्हणून आपल्याला बघायचं की माती परीक्षण करणं का गरजेचं आहे.
1: एकंदरीतच माती परीक्षण ज्यावेळी आपण शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बघतो किंवा शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही माती परीक्षण करणं गरजेचं आहे, तर यावेळी नेमकं आपण शेतकऱ्यांना सांगितलेलं असतं की तुमच्या शेतातली माती घेऊन या आणि त्याच्याबद्दल आपण परीक्षण करूया आणि मग त्यानुसार आपण ठरवूयात की तुमची माती कशी आहे किंवा काय. पण बऱ्याच शेतकऱ्यांना हे माहीत नसतं की आपण नमुना कसा घ्यायचा, कारण एकतर क्षेत्र विस्तृत असतं किंवा एखाद्या शेतकऱ्या जरी लहान क्षेत्र असलं तरी पण माती हे आपल्याला चार ठिकाणून गोळा करावी लागते आणि ह्या सगळ्या गोष्टीची त्यांना परिपूर्ण माहिती नसते. तर अशा परिस्थितीमध्ये त्यांनी नमुना घेण्यासाठी म्हणून काय काळजी घेणं अपेक्षित आहे?
0: माती जमा करताना किंवा मातीचा नमुना घेताना आपल्याला बिलकुल जास्त इन्स्ट्रुमेंटची गरज नाहीये की तुमच्याकडे ह्या या गोष्टी पाहिजे, स्टेप पाहिजे, हे पाहिजे वगैरे काही गरज नाहीये. जस्ट आपण ज्या शेतीवर जाऊ त्या शेतीमध्ये नागमोडी पद्धतीने आपण पॉइंट आउट करायचं की ठीक आहे अशा अशा, आणि त्याला पण फार मोजत बसायचं नाहीये की अशी अशी नागमोडी असली पाहिजे. शेतामध्ये गेल्यावर तुम्हाला नागमोडी पद्धतीने काठ्यावर होऊन त्याला स्पॉट आउट करायचं आहे, त्याला पॉइंट आउट करायचं आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला वरची जी माती आहे जी डायरेक्ट सूर्यकिरणांच्या संपर्कात येते किंवा हवेच्या संपर्कात येते, तर नक्कीच ह्या अशा का बरं करायचं, कारण की ह्या ठिकाणी तुमचे जे काही पोषण द्रव्य असतील, जे काही तुमचे घटक असतील, त्याच्यामध्ये कमी जास्त प्रमाण असू शकतं. म्हणून वरची थोडीशी जो पदर आहे मातीचा तो थोडासा सारायचा. त्याच्यानंतर आपल्याला व्ही आकारामध्ये 15 सेंटीमीटर इतक्या खोलवरचे मातीचे सॅम्पल आपल्याला घ्यायचं आहे. हे सॅम्पल आपल्याला नागमोडी पद्धतीने तुम्ही तुमच्या क्षेत्रानुसार ठरवून घेऊ शकता. त्याच्यानंतर ते एकत्र केल्यानंतर त्याला मिक्स व्यवस्थित त्याला एकत्रीकरण करायचं. एकत्र केल्यानंतर त्याचे चार भाग पाडायचे. चार भाग केल्यानंतर समोर दोन भाग तुम्हाला फेकून द्यायचे, काढून टाकायचे. आणि ही पद्धत तुम्हाला 1/2 किलो माती जोपर्यंत आपल्याकडे शिल्लक राहत नाही तोपर्यंत हे करायचं आहे. ही 1/2 किलो माती जी आहे ही तुम्हाला तुमच्या प्रयोगशाळेमध्ये द्यायची आहे. इथपर्यंत आपल्याला सॅम्पल कसं जमा करायचं ह्याची माहिती आहे.
1: म्हणजे एकंदरीत शेतकऱ्यांनी नमुना गोळा करताना तो अशा पद्धतीनं, नागपोडी पद्धतीनं जर त्यांनी मातीचा नमुना गोळा केला आणि त्यानुसार समोरसमोरचे दोन ढीक काढून परत जी काही राहिलेली माती, एक साधारण आपल्याला 1/2 ते 1 किलो माती असणं अपेक्षित आहे, माती परीक्षण करू शकतो. पण बऱ्याचदा शेतकरी बांधवांच्या पुढे प्रश्न निर्माण असा होतो की माती नेमकी कुठली घ्यायची आहे, कारण विहीर असते किंवा काय नदी नाले वाहत असतात शेताच्या शेजारून, किंवा जे काही शेती असते त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पांढरी माती फुटलेली असते किंवा इतर बऱ्याच काही हे झालेले असतात, अडचणी आलेल्या असतात. तर नेमका प्रातिनिधिक जो नमुना आहे तो नेमका कुठून गोळा केला पाहिजे?
0: सर्वप्रथम आपल्याला माती जी जमा करायची असेल किंवा मातीचा नमुना जर घ्यायचा असेल तर तो मातीचा नमुना नांगरण्यापूर्वी आपल्याला घ्यावा लागणार आहे. नांगरण्यापूर्वी घ्यायचं आहे, त्यातल्या त्यात नुकताच पाऊस पडून गेलेला आहे किंवा खूप ओली जमीन आहे, नक्कीच तिथलं मातीचा नमुना घ्यायचा नाही आपल्याला. हा थोडासा ओलावा अपेक्षित आहे, ठीक आहे, परंतु जास्त ओली चिंब माती बिलकुल घ्यायची नाहीये. त्याच्यानंतर अजून आपल्याला विहीर असेल, कोणते बांध असतील किंवा खत टाकलेलं असेल नुकताच किंवा कचरा असेल, आपल्या बऱ्याच शेतकऱ्यांचं घरीच गुरंढोर असल्यामुळे त्यांचा उकिरडा असतो तिथे, ती जागा असेल किंवा शेत तळे असेल किंवा तुमचं कॅनल असेल जात असेल, नदीचा पाट गेलेला असेल, नक्कीच याच्या शेजारची माती घ्यायची नाही. कारण भरपूर आहेत जे की आपण थोडे विस्तारित रूपात नंतर पुढे बघूयास की ह्या ठिकाणची माती का घ्यायची नाही, कारण की तिथे बऱ्याच आपलं कमी जास्त प्रमाण असतं द्रावणांचं, खतांचं वगैरे, त्याच्यामुळे त्या जागेची माती आपल्याला घ्यायची नाहीये. त्याच्यानंतर जर आपण रासायनिक खतं टाकलेच असतील तर रासायनिक खतं टाकल्यानंतर ऍटलीस्ट कमीत कमी 2 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला ते तिथलं नमुना घ्यायचं नाहीये. 2 महिन्याच्या नंतरचा तुम्ही नमुना घेऊ शकता. त्याच्यानंतर समजा माझा

0: एक जमिनीचा तुकडा 4 गुंठे इथे आहे, 5 गुंठे तिकडे आहे, 10-15 गुंठे तिकडे आहे, तर मी सगळं एकत्र करून सगळ्या शेतातले नमुने एकत्र करून नक्कीच द्यायचे नाहीयेत. तुमचा 10 गुंठ्याचा प्लॉट असेल तिथला तुम्ही मातीचा नमुना वेगळा द्या, दुसरीकडे अजून 2-3 एकरावर दुसरा नमुना असेल तिथला नमुना वेगळा द्या, परंतु हे नमुने तुम्हाला एकत्र करायचे नाहीयेत. अजून दुसरी गोष्ट, प्रत्येक शेतकरी म्हटले की झाड आलंच बांधावर बसण्यासाठी, त्या झाडाखालची तुम्हाला माती घ्यायची नाही, की त्या झाडावर पशु पक्षी बसतात, त्यांची विष्ठा पडते, नक्कीच तिथं आर्द्रता जास्त असणार, म्हणून तिथं तुमचे सूक्ष्मजीव जास्त असणार. तर हे सर्वत्र तर सेम नसणार आहे, सारखं नसणार आहे, म्हणून आपल्याला झाडाखालची माती घ्यायची नाही, पाणथळ जमिनीतली माती घ्यायची नाहीये. किंवा खूप जास्त पाऊस पडला आणि त्याच्यामुळे आपलं काय होतं, सरीमधनं पाणी वाहून जातं, त्या वाहत्या पाण्यासोबत मातीही वाहून जाते, ती कुठेतरी जमा होते, तशी ही माती आपल्याला घ्यायची नाहीये. त्यातल्या त्यात ठिबक सिंचन आपल्या इथं बरंच असतं, किंवा स्प्रिंकलर इरिगेशन असतं, म्हणजे तुषार सिंचन आपण म्हणूया, त्या ठिकाणी जर असले तर तिथे वेटिंग बॉल्स असतात, त्या वेटिंग बॉल्सच्या जवळची सुद्धा आपल्याला माती घ्यायची नाहीये. अशी थोडीशी आपण काळजी घ्यायला पाहिजे माती नमुना घेण्यापूर्वी.
1: हे झालं आपण माती नमुना गोळा करण्याच्या संदर्भात. पण बऱ्याचदा माती नमुने ज्यावेळी आपण गोळा करतो त्यावेळी पण काही गोष्टी आपल्याला लक्षात घेणं अपेक्षित असतं, जसं की प्रत्येक शेतकऱ्यांनी माती कुठून गोळा केली, त्याला काही विशिष्ट प्रकारचे लेबल लावणं अपेक्षित असतं, किंवा माती अमुक प्रकारची आहे, किंवा शेतकऱ्याचं काही स्वतःचं काही परीक्षण त्याच्यामध्ये असेल, की आपण 2 महिन्यापूर्वीचं परीक्षण केलं होतं त्यामध्ये काही गोष्टी घडून आलेल्या होत्या, तर या संदर्भातल्या जे काही त्याची माहिती असेल ते देखील तक्तेतनं भरून देणं अपेक्षित असतं का?
0: नक्कीच. आपण जसं की तुम्ही एखाद्या वेळेस ब्लड सॅम्पल द्यायला गेलेला असेल तर त्या बॉटलला व्यवस्थित नाव दिलेलं असतं, पेशंटचं नाव दिलेलं असतं, म्हणजे मेल फिमेल जे काय असेल तशा क्रायटेरिया आपल्याला पूर्ण कराव्याच लागतात. तसंच मातीच्या संबंधित पण आहे. सगळ्यात आधी आपल्या ज्या बॉटल्स असतो आपण काय करतो, त्याला सॅनिटाईज करून घेतो किंवा त्याला शुद्धीकरण करून घेतो. तशाच प्रकारे आपण जेव्हा ही माती जमा करतो तेव्हा तुम्ही कशातही कोणत्याही भांड्यात किंवा डब्यात टाकून नक्कीच द्यायची नाही, किंवा घाणेरडी कुठली तर पिशवी आणली त्याच्यात द्यायची नाही. तुम्हाला स्वच्छ अशी धुतलेली कापडी पिशवी घ्यायची आहे, त्या कापडी पिशवीमध्येच तुम्हाला ही मातीचा नमुना द्यायचा आहे. त्याच्यानंतर अजून काय सांगता येईल की अगदी ओली माती जर असेल तर किंवा थोडासा ओलसरपणा जरी असेल तर तो तुम्हाला वाळवायचा आहे, सुकवायचा आहे, पण नक्कीच असं नाही की कडकडीत उन्हात तुम्हाला ती माती वाळवायची आहे. तुम्हाला ती सावलीमध्ये किंवा फॅनच्या खाली ती माती वाळवायची आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये असणारे काही द्रव्य असतील, सूक्ष्मजीव असतील, त्यांना काही इजा होणार नाही, ते आहे तसे टिकून राहतील, म्हणून त्यांना आपल्याला सावलीमध्ये वाळवायचे. त्याच्यानंतर नक्कीच काही खडक असतील, दगड असेल, मुरुम असेल, पालापाचोळा असेल, काही मुळं असतील झाडांची वगैरे, ते त्या मातीच्या नमुन्यामधनं आधी काढणं गरजेचं आहे, ते त्याच्यात नसावेत. नंतर अजून काय आहे की नमुना घेत असताना त्याच्यामध्ये जर ओलावा असेल तर तो आपल्या ढेकळं तयार होणारच, हे ढेकळं आपल्याला लोखंडाच्या खलबत्त्यामध्ये किंवा अल्युमिनियमच्या खलबत्त्यामध्ये किंवा असल्या कोणत्याही मेटॅलिक खलबत्त्यामध्ये कुटायचे नाहीत, खनिजांच्या खलबत्त्यामध्ये कुटायचे नाहीत, दगडाच्या सुद्धा खलबत्त्यात आपल्याला कुटायचे नाहीत. जे की आपल्याला जर कुटायचं असेल तर लाकडी खलबत्त्यामध्ये आपण त्याचा कुटणं हा प्रकार करू शकतो. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा नमुना घेतल्यास त्याच्यावर तुमच्या शेतकऱ्याचं नाव आलं पाहिजे, तुमचा पत्ता आला पाहिजे, तुमचा कोणता गट आहे गट क्रमांक आला पाहिजे, एकूण क्षेत्र किती आहे ते आलं पाहिजे, तुमची जी माती आहे ती बागायत आहे का किंवा तिथं पाण्याचं काय सोर्स आहे ते आलं पाहिजे. त्याच्यानंतर पूर्व हंगामी आधीच्या हंगामामध्ये तुम्ही कोणतं पीक घेतलं होतं आणि तुम्ही येणाऱ्या हंगामामध्ये कोणतं पीक घेणार आहात आणि कोणत्या जातीचं घेणार आहात, हे जर आलं संक्षिप्त याच्यामध्ये तर खूप चांगली गोष्ट आहे.
1: म्हणजे एकंदरीतच आपल्या शेतकरी बांधवांनी या गोष्टी लक्षात घेणं अपेक्षित आहे की मातीचं परीक्षण करताना आपण नमुना योग्य पद्धतीने घेणं हे खूप महत्वाचं आहे, की जेणेकरून आपल्याला आपल्या पिकाच्या संदर्भात योग्य ती माहिती या माती परीक्षणातून मिळू शकेल आणि आपलं पीक बहारदार येऊ शकेल. बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जातं की मातीच्या सोबत पाणी पण परीक्षण करणं खूप महत्वाचं आहे, तर पाणी परीक्षण करणं का महत्वाचं आहे याबद्दल आपण काय सांगाल?
0: माती जितकी महत्वाची आहे नक्कीच पाणीही तितकंच महत्वाचं आहे. आपण अन्न खातो, जेवण करतो, पाणी नाही पिता असं होईल का? नाहीच. तर फूड पॉइझनिंग हा कन्सेप्ट आपण ऐकलेला की अन्न म्हणजे विषबाधा झाली, नक्कीच पाण्यामधनं सुद्धा विषबाधा होते, विषबाधाच होण्याची पण गरज नाही. पाण्यामध्ये पण बरेच खनिज असतात, बरेच घटक असतात, त्याचाही पीएच किंवा त्याला आपण सामो म्हणतो तो खूप कमी जास्त असतो. भयानक प्रमाणामध्ये क्षार, आजकाल इतक्या प्रमाणामध्ये पोल्युशन वाढलेलं आहे, प्रदूषण वाढलेलं आहे, ह्या प्रदूषणांचा ह्या पाण्यावरती भयानक मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होतोय. मग आता हा परिणाम जर मानवी शरीरावर होत असेल तर मातीच्या तब्येतीवर का बरं नसेल होत? जर आपण एखाद्या गावी मामाच्या गावी वगैरे गेलो तिथलं पाणी पिलं की आपल्या सर्दी खोकला हा नक्की आहे. मग आपण जर खूप ह्यावेळेस पाऊस आला किंवा पूर कीच येतात आपल्या भागामध्ये, पूर आले त्याच्यानंतरही पाण्याचं प्रमाण आपल्याला किंवा पाण्यामध्ये असणाऱ्या घटकांचं प्रमाण आपल्याला मोजणं खूप गरजेचं आहे. पाणी म्हणजे फक्त पाणीच नसतं, त्याच्यामध्ये जितके घटक मातीमध्ये असतात ती सगळी घटक पाण्यामध्ये असतात, हा फक्त त्याचं प्रमाण कमी असतं, एवढाच अर्थ आहे. आता पाणी म्हणजे मातीमधले जे काही घटक आहेत ते पाणी सोडले की पाण्यामध्ये उतरणार.

0: मला मान्य आहे की मला एक चपाती जाते, मला एक चपाती खायची हे माझं पोट आहे, पण जस्ट मी आधी जर एखादा नाश्ता केला असेल तर मला एक चपाती जाणार नाहीये. जर मी म्हटलं मातीचं मी परीक्षण केलेलं आहे आणि पाण्याच्या परीक्षणामध्ये जर मला वाटलं की ह्यानं ऑलरेडी चपाती खाल्लेली आहे तर ती चपाती त्याला कमी खावी लागणार ना. त्याच्यासाठी आपल्याला मातीचं पण व्यवस्थित काळजी घेण्यासाठी किंवा पिकाची व्यवस्थित काळजी घेण्यासाठी आधी आपल्याला पाण्याची काळजी घेणं गरजेचं आहे. ते पाणी जे आहे ते आपण तुम्ही बघत असाल की तुम्ही जे सिंचन पद्धती वापरता, तुषार असेल, अजून कोणत्या कोणत्या पद्धती असेल, तर त्याच्यामध्ये पाईप्स वापरता. त्या पाईप्समध्ये कालांतरानं तुम्हाला दिसेल की ते ब्लॉक व्हायला सुरुवात होते. मग हे ब्लॉकेज कुठून येतं? तुम्ही विचार केला हे ब्लॉकेज कुठून येतं, तर हे कुठूनही येत नाही. हे पाण्यामध्ये जमा झालेले किंवा पाण्यामध्ये अवेलेबल असणारे क्षार जे आहे ते तिथे वारंवार जाऊन जाऊन जमा होतात आणि त्याच्यामुळे तुमचे जे ठिबक सिंचन आहे ते ब्लॉक होतात. ब्लॉक झाल्यानंतर तुमचं पूर्ण सिंचन पद्धत थांबते. ह्याचं कारण काय? तुमच्यामध्ये अति प्रमाणामध्ये असणारे क्षार. त्याच्यामुळे आपल्याला पाण्याचं सुद्धा तपासणी करणं खूप गरजेचं आहे.
1: पाणी ज्यावेळी आपण तपासत असतो तर त्या पाण्यामध्ये असे कोणकोणते घटक असतात की ज्यांची तपासणी करणं हे आपल्या शेतीच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचं ठरतं?
0: पाण्यामध्ये सर्वात आधी खूप विषारी क्षार असतात आणि विषारी घटक पण असतात. हे घटक जर तुम्ही बघायला गेला तर सोडियम असेल, क्लोराईड असेल. तुम्ही बघायला गेला असेल की एखाद्या स्विमिंग पूलमध्ये आपण जातो ते पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये क्लोरीन टाकलं जातं. क्लोरीनचा आपल्या स्किनवरती रॅशेस उठतात, लालसर फोडो येतात, काहीतरी रिॲक्शन होते. मग जर मानवी शरीरावर होत असेल तर नाजूक पिकांवर का नाही होणार? तर हे सोडियम असेल, क्लोरीन असेल, आपण त्याला TSS म्हणतो, म्हणजे टोटल सोल्युबल सॉल्ट्स म्हणतो. ह्याचं आपल्याला प्रमाण सगळ्यात आधी त्याच्यामधून आपल्याला कळणार आहे आणि हे जर आपल्याला कळालं की किती प्रमाणामध्ये आहे त्याच्यानुसार आपण पुढच्या मातीचं पिकांचं व्यवस्थित संरक्षण करून व्यवस्थित प्रमाणामध्ये खत पाणी देऊन त्याला आपण कंट्रोलमध्ये करू शकतो.
1: माती परीक्षण करताना त्याचा नमुना आपण गोळा करणं अपेक्षित असतं, योग्य पद्धतीनं तो गोळा केला जातो. तशा पद्धतीने पाण्याचा नमुना घेताना आपण काय काळजी घेणं अपेक्षित आहे आणि तो कुठल्या ठिकाणचा घेणं अपेक्षित आहे?
0: नक्कीच, प्रत्येक शेतकऱ्याला माहित असतं की मला कोणत्या पद्धतीचं पद्धत म्हणणार नाही, मी कोणतं स्त्रोत आहे माझ्याकडं पाण्याचं हे त्याला आधी ठाऊक असणं गरजेचं आहे. समजा कोणाच्या शेजारी नदीचं गेलं असेल तर कोणी नदीचं पाणी वापरणार असेल पिकांना, कोणी कॅनलचं पाणी वापरणार असेल, कोणी विहिरीचं असेल, कोणी बोरवेलचं असेल, कोणी तळ्याचं असेल, तर पहिली गोष्ट जास्तीत जास्त तो पाण्याचा कोणता सोर्स वापरणार आहे त्याचं त्याला ज्ञान असावं. तिथलंच पाणी त्यानं ते जमा करावं. हे पाणी कमीत कमी 1 लिटर असं असावं. जी काही तुम्ही बॉटल वापरणार आहात भांडण म्हणताच येणार नाही, बॉटलच घ्यावी लागेल आपल्याला 1 लिटरची. ती बॉटल त्याच पाण्याने कमीत कमी 3 ते 4 वेळा धुतलेली गेलेली असावी. हे पाणी जमा करण्यापूर्वी सपोज तुमच्याकडे पंप असेल तर तो पंप किंवा तो पाईप म्हणा कमीत कमी 10 ते 15 मिनिटं आधी सुरू ठेवा, जेणेकरून त्या पाईप मध्ये जमा झालेली घाण असेल, जमा झालेले क्षार असतील ते धुवून जाईल आणि मग नंतरचे जे पाणी आहे ते तुम्ही 1 लिटर तुम्ही पाणी जमा करून आपल्याला घ्यायचं आहे. ही बॉटल तुम्हाला मी नेहमीप्रमाणे सांगितले की 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेणे. आणि हो, सगळ्यात महत्वाचं, ह्या बॉटलवरती सुद्धा तुमचं शेतकऱ्याचं नाव असायला पाहिजे, त्या पाण्याचा स्त्रोत काय आहे ते असायला पाहिजे, कोणतं पीक तुम्हाला नंतर घ्यायचं आहे तेही असायला पाहिजे, गट क्रमांकही असायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या बॉटलवर लिहिणं गरजेचं आहे.
1: म्हणजे एकंदरीतच आपण जे पाण्याचे स्त्रोत वापरत आहोत शेतीमध्ये त्या प्रत्येक स्त्रोताचा उल्लेख आपण त्यामध्ये करणं अपेक्षित आहे आणि ते पाणी परीक्षणासाठी देणं अपेक्षित आहे. मला आता असं सांगा की ज्यावेळी आपण पाणी परीक्षण करून घेतो तर याचे नेमके आपल्या शेतकरी बांधवांना काय फायदे होतात?
0: सगळ्यात महत्वाचं, आजकाल प्रदूषण खूप वाढलेले आहेत. आपण जे काही घरी पण तुम्ही धुणी धुवाल, भांडी घासाल, डिटर्जंट वापराल, हे सगळं पाणी तुमच्या गटारांमध्ये जातं. हे गटारातलं पाणी तुमच्या पूर आले की तुमच्या तळ्यांमध्ये जातं, हेच तळ्यातलं पाणी तुमच्या नद्यांमध्ये जातं. म्हणजेच काय, पाण्याला देणगीच तशी दिलेली आहे की ती सगळं आपल्यामध्ये सामावून घेण्याची क्षमता आहे. आणि हे कुठेतरी चांगली पण गोष्ट आहे, कुठेतरी वाईट पण गोष्ट आहे. हे सगळं पाणी तुम्हाला वापरायचं म्हटलं तर ऑटोमॅटिकली त्या मातीमध्ये ते रुजत जातं, मुरत जातं आणि तुमच्या शेतापर्यंत ते कशाही पद्धतीने येऊनच जातं. आपण फक्त, बरं ठीक आहे, तुम्ही माती परीक्षणही करत असाल, फक्त मातीनं पोट भरत नाही पिकांचं, पिकांना पाणीही तितकंच म्हणजे गरजेचं आहे आणि पाण्यामध्ये असणारे घटकही तितकेच चांगले पण आहेत आणि अतिप्रमाणामध्ये गेले तर ते वाईट पण आहेत. मग हे प्रदूषणामुळे काय होतं, तुमच्या मातीमध्ये हे जे काही प्रदूषक आहेत, अतिशय घातक विषारी जे घटक आहेत ते तुमच्या मातीमध्ये पाण्याद्वारे रुजत जातात. आणि तुम्ही बघाल कधी ही नदी नाल्यांच्या शेजारी जर तुमचं कोणतं शेत असेल तर हिरवं कच्च दिसतं. का बरं दिसतं? कारण की लीड असेल, आर्सेनिक असेल, तुमचं कॅडमियम असेल, हे जे अतिशय वाईट जे घटक आहेत हे त्याच्यामध्ये ऍब्झॉर्ब जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ते शोषून घेण्याची क्षमता आहे. कोणाला पण जे चांगलं आहे ते जास्त आपण खातो. सेम झाडांच्या प्रकारे पण तेच आहे. असं म्हटलं जातं ऍग्रिकल्चरमध्ये की तुम्ही फवारणी केल्यानंतर निदान 1.5 महिना तरी त्याला त्याचा रेसिड्युअल इफेक्ट जाण्यासाठी राहू देतो.

0: म्हणजे त्याचा वाईट परिणाम थोडासा कमी होण्यासाठी 1.5 महिना तरी. कोणाला माहिती आहे शेतकरी कधी फवारणी करतोय? आपण 2-3 महिन्यापूर्वी म्हणूनच हिरवी गार भाज्या दिसतात आपल्याला, आणि हे सगळं तुमच्या पाण्यामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये ऍब्झॉर्ब केलं जातं, शोषून घेतलं जातं, आणि तितक्याच प्रमाणामध्ये झाडामध्ये त्याचं प्रदूषण वाढत जातात. हे जर शेतकऱ्यांनी व्यवस्थित काळजी घेतली पाण्याची, की आपण पाण्याला नेमकं कितपत हे करायला पाहिजे. बरं, जास्त क्षार असले तर काय करू शकतो आपण? जास्त क्षार आले तर आजकाल फिल्टर आलेले आहेत, आपण फर्टिगेशन जास्त वापरतो. आता फर्टिगेशन म्हणजे काय? पाण्यासोबतच त्याच्यामध्ये खतं विरघळून आपण झाडांना पुरवायचं आहे. जर हे ब्लॉकेज तुम्हाला माहिती आहे, तुमचं पाणी जास्त क्षारयुक्त आहे, तर तुम्ही ते पाणी फिल्टर करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही फर्टिगेशन ह्या पद्धतीनं पुढे जाऊ शकता. तुम्ही मातीचं आणि पाण्याचं परीक्षण केलं तर तुमचं कमीत कमी 30-40% तुम्हाला खर्चामध्ये फायदा होतो आणि उत्पन्न खूप चांगलं होतं. मी तुम्हाला वारंवार सांगत चाललेली आहे की आपल्याला पुढं तत्काल म्हणजे जास्तीत जास्त आयुष्य त्या मातीचं वाढवण्यासाठी, त्या पिकाचं जास्तीत जास्त इन्कम येण्यासाठी आपल्याला खूप महत्वाचं आहे तुम्हाला कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न करायचंय. ह्याची पहिली पायरी म्हणजे माती परीक्षण आणि पाणी परीक्षण आहे. म्हणून शेतकऱ्यांनी पाणी परीक्षण करणं सुद्धा खूप महत्वाचं आहे.
1: म्हणजे जगताप मॅडम, तुम्ही आता जसं सांगितलं की प्रत्येक शेतकऱ्यानं आपली पिकांची आपल्याकडे होणारी जी काही आवक असेल किंवा जे पिकांचं उत्पादन आहे ते वाढवण्यासाठी आणि एकंदरीतच चांगलं उत्पादन ज्याच्यावर कोणत्याही प्रकारचे आपले रासायनिक ह्याचा अंश नसेल अशा पद्धतीची सेंद्रिय शेती आपण ज्यावेळी करतो त्यावेळी आपल्याला अशा पद्धतीचं माती परीक्षण आणि पाणी परीक्षण या दोन्ही गोष्टी जर करून घेतल्या तर त्यातून या शेतकऱ्यांचा नक्कीच फायदा होऊ शकतो. आणि शेतकरी बांधवांनी या बाबतीत योग्य ते काळजी घेऊन त्या पद्धतीनं आपलं माती परीक्षण आणि पाणी परीक्षण करून घ्यावं हे तुम्ही सांगितलं हे आमच्या शेतकरी बांधवांना नक्कीच कळलं असेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आज तुम्ही ही माती परीक्षण आणि पाणी परीक्षणाच्या संदर्भात जी माहिती दिलीत त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद.
0: धन्यवाद सर.
2: शेतीमध्ये माती आणि पाणी परीक्षणाचं महत्व याविषयी प्राध्यापिका डॉक्टर चेतना जगताप यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. मंडळी आपण ऐकताय माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

भर जरिता हिरवा शेला पांघरून नवा भर जरिता हिरवा शेला पांघरून नवा

मंडळी सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरामध्ये अरे संसार संसार या चित्रपटामधलं गीत आपण ऐकलं. आणि या छानशा गीताबरोबरच आजच्या माझं घर माझं शेत या कार्यक्रमात मला दीपा तेलंगला निरोप द्या. नमस्कार.

माझं घर माझं शेत या कार्यक्रमाचे निर्मिती सहाय्यक आणि संवादक होते महेश इनामदार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर.

0: हा वर्षा ऋतू, धरती कशी यौवनांकित लावण्यमयी.
1: आला ऋतू, आला ऋतू, आला कधी रिमझिम.
0: प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. रात्रीचे 8 वाजतायत. ऐकूया एक गाणे ताजेतवाने. कार्यक्रमात आज ऐकूया बेला शेंडे यांच्या आवाजातील, सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेलं आणि संदीप खरे यांनी रचलेलं हे गीत.

श्रोते हो, एक गाणे ताजे तवाने हे कार्यक्रम आज पुनः प्रसारित करण्यात आला। या गाण्याला स्वर होता बेला शेंडे यांचा आणि संगीत होतं सलील कुलकर्णी यांचं। या गाण्याचे गीतकार होते संदीप खरे। श्रोते हो, रात्रीचे 8:05 होत आहेत।

श्रोतेहो, आता आपण ऐकूया राष्ट्रीय मराठी बातम्या. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, राम मंदिर देणगी अपहार आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलिसी कारवाईच्या मुद्द्यावरून संसदेत गदारोळ, कामकाज सोमवारपर्यंत तहकूब। राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान। महाराष्ट्र सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 6,22,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5,029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा। पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी भारतात होणार। आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चलिया यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक। राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांच्या कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं। त्याआधी दोन्ही सभागृहांमध्ये येत्या 9 तारखेला येणाऱ्या भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली। राज्यसभेत संरक्षण, गृहमंत्रालय, वाणिज्य, आरोग्य आणि कुटुंब कल्याण या विभागांशी संबंधित संसदीय स्थायी समित्यांचे अहवाल सादर करण्यात आले। 12वा राष्ट्रीय हातमाग दिवस आज देशभरात साजरा करण्यात आला। 7 ऑगस्ट 1905 रोजी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग म्हणून स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली। त्याची आठवण म्हणून दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून साजरा होतो। या निमित्तानं वस्त्रोद्योग मंत्रालयानं राष्ट्रपती भवनात आज विशेष कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमात देशभरातल्या 22 हातमाग कारागिरांना संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। 2025 या वर्षाचा संत कबीर पुरस्कार ओदिशाच्या राम मेहर, आसामच्या रुमिया चौधरी आणि उत्तर प्रदेशचे शाह मोहम्मद अन्सारी यांना प्रदान करण्यात आला। हातमागाची वीण भारताचा स्वातंत्र्य लढा आणि आत्मनिर्भरतेच्या दृष्टिकोनाशी घट्ट जुळलेली असून हे क्षेत्र भारताची असामान्य विविधता दर्शवते, असंही राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या।
1: हजारो वर्षे हदकोरता भारत के प्रकृति पोषक सभ्यता की विकास यात्रा का अभिन्न हिस्सा रहा है। इसमें हमारे राष्ट्र की असाधारण विविधता दिखाई देती है। हदकोरता क्षेत्र से रोजगार, महिला सशक्तिकरण, कला संस्कृति और प्रकृति प्रेम को बढ़ावा मिलता है। हदकोरता भारत के स्वतंत्रता संग्राम और आत्मनिर्भरता से भी जुड़ा हुआ है।
0: देशातल्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण हातमाग विणकाम परंपरांचं स्मरण करून देणारी 4 विशेष टपाल तिकीटं याप्रसंगी जारी करण्यात आली। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्य सरकारनं आज 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 5,029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा केला। कर्जमाफी योजनेच्या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बातमीदारांना ही माहिती दिली। पहिल्या टप्प्यात कर्जमाफीची रक्कम तर दुसऱ्या टप्प्यात प्रोत्साहनपर रक्कम जमा केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। आषाढी एकादशीला राज्य सरकारनं

पहिली यादी जाहीर केली होती. त्यांच्या आधार प्रमाणीकरणाचं काम सुरू असून प्रमाणीकरण झालेल्या खात्यांमध्ये कर्जमाफी योजनेचे पैसे जमा करण्याचं काम सुरू झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना राज्यसभा खासदार डॉ ज्योती वाघमारे यांनी मोदी यांची प्रतिमा असलेली विशेष सोलापुरी चादर भेट दिली. ही चादर पाहून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सोलापुरी विणकर बांधवांचं कौतुक केलं. आयआयटी दिल्लीचा 57वा दीक्षांत सोहळा उद्या होणार असून या कार्यक्रमाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. या समारंभात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे 3000 अधिक विद्यार्थी तसंच 587 पीएचडी संशोधक सहभागी होणार आहेत. यावेळी उपस्थितांना प्रधानमंत्री मोदी मार्गदर्शन करणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढील वर्षी भारतात होणार असल्याची घोषणा ब्रिक्स वेव्ज बझार पार्श्वभूमीवर आयोजित वार्ताहर परिषदेत आज करण्यात आली. याशिवाय NFDC, NFAI इत्यादी संस्थांनी ब्राझील, रशिया, व्हिएतनाम इत्यादी क्षेत्रातल्या संस्थांची चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्यासाठी करार केल्याची चर्चा झाल्याची, चित्रपटांची सहनिर्मिती करण्यावर संमती झाल्याची आणि इरादापत्रांची देवाणघेवाण झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. काल मुंबईत सुरू झालेल्या 2 दिवसीय वेव्ज ब्रिक्स बझार उपक्रमाची सांगता आज झाली. या काळात ब्रिक्सच्या 20 सदस्य देशांनी 900 जास्त प्रतिनिधींनी या उपक्रमात भाग घेतल्याची माहिती राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी दिली. या 1.5 दिवसात जवळजवळ 250 बैठका झाल्याचं त्यांनी सांगितलं. विविध देशांच्या सरकारी संस्था, मनोरंजन क्षेत्राशी संबंधित व्यक्ती, गुंतवणूकदार, क्रिएटर्स यांच्यात विचारमंथन झाल्याचं ते म्हणाले. कोरिया बॅडमिंटन मास्टर स्पर्धेत आज भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चलहिया यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत रक्षितानं आपलीच सहकारी तन्वी शर्मा हिचा 21-18, 19-21, 19-21 असा पराभव केला. तर अश्मितानं अव्वल मानांकित हिना अकेची हिचा 20-22, 21-15, 21-19 असा पराभव केला. आता उपांत्य फेरीत रक्षिता आणि अश्मिता यांच्यात सामना होईल. त्यानंतर आजच्या सत्रात पुरुष दुहेरीत पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय आणि कृष्णप्रसाद गर्ग यांना मलेशियाच्या मॅन वेई चोंग आणि सोह वुई यिक या जोडीकडून पराभव पत्करावा लागल्यानं भारताचं या प्रकारातलं आव्हान संपुष्टात आलं आहे. भारत आणि श्रीलंका एकादश संघ यांच्यातला कसोटी क्रिकेट सामन्याला आजपासून कोलंबो इथं सुरुवात झाली. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आज दिवसअखेर श्रीलंकेनं 8 बाद 363 धावा केल्या आहेत. विस्तारित संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये भारताच्या स्थायी सदस्यत्वासंदर्भात लेखी वाटाघाटी सुरू व्हाव्यात यासाठी भारत सातत्यानं पाठपुरावा करत असल्याचं आज सरकारनं लोकसभेत सांगितलं. लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरात परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह म्हणाले की संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत स्थायी आणि अस्थायी अशा दोन्ही श्रेणींचा विस्तार करण्याची आणि विकसनशील देशांना अधिक प्रतिनिधित्व देण्याची गरज भारत अधोरेखित करतो. वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्या प्रकरणाची चौकशी न्यायालयीन देखरेखीखाली करावी तसंच या प्रकरणी FIR दाखल करावा अशी मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. वर्मा यांनी राजीनामा देणं पुरेसं नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोकड आढळण्याच्या अपराधावर पांघरून घालता येणार नाही असं याचिकेत म्हटलं होतं. वर्मा यांच्या विरोधात महाभियोग आला आहे. तिसऱ्या मुंबईच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी MMRDA सिंगापूरच्या टेमसेक, सुरबाना जुरोंग आणि मॅपबल्ट्री या 3 कंपन्यांबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबईत सामंजस्य करार करण्यात आले. यात मॅपबल्ट्रीकडून 101 कोटी डॉलर्सची परकीय गुंतवणूक अपेक्षित आहे. त्याअंतर्गत रायगड पेंट ग्रोथ सेंटरमध्ये 100 एकरांचा जागतिक दर्जाचा मिश्र वापर विकास प्रकल्प उभा राहणार आहे. नाशिक इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तारीख निश्चित आहे. कुंभमेळ्याच्या 34,732 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यातल्या कामांना गती द्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. ते आज सह्याद्री अतिथीगृहात नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगानं आयोजित बैठकीत बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री

0: नेत्रा पवार उपस्थित होत्या. राज्यात खासगी शिकवणी वर्ग आणि महाविद्यालयांमध्ये संगनमत एकीकृत पद्धतीनं शिक्षण सुरू असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. ते आज नाशिक इथं बातमीदारांशी बोलत होते. शिकवणी वर्गात शिकवणाऱ्या विद्यार्थ्यांची हजेरी महाविद्यालयाच्या तासात कशी लागते याकडे मुख्यमंत्री आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी लक्ष द्यायला हवं असं ते म्हणाले. नाशिकमध्ये यापूर्वी 2 कुंभमेळे झाले आहेत, मात्र त्यावेळी उभारण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांचा त्रास नागरिकांना झाला नव्हता. यंदा खड्ड्यामुळेच अनेकांचा बळी गेल्याची टीका त्यांनी यावेळी केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राम मंदिर देणगी अपहार आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलिसी कारवाईच्या मुद्द्यावरून संसदेत गदारोळ. कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. महाराष्ट्रात सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 6,22,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5,029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी भारतात होणार. आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चलहिया यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर तसंच FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. श्रोते हो, याचबरोबर आम्ही आता प्रसारभारतीच्या वेव्ज OTTवरही उपलब्ध आहोत. रात्रीचे 8:15 झाली आहेत. आता ऐकूया कव्वाली.

श्रोते हो, अजीज नाझा आणि सहकारी यांनी गायलेली कव्वाली आत्ता आपण ऐकलीत. रचना होती हसरत रोमानी यांची. आपण ऐकत आहात कव्वाली आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: युसुफ आझाद कव्वाल व सहकारी यांनी गायलेली कव्वाली आपण आत्ताच ऐकलीत. या कव्वालीचे गीतकार होते पयाम सईदी आणि संगीत होतं मुनव्वर अली खान यांचं. श्रोतेहो, आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण कव्वाली आत्ताच ऐकली.
1: बालसभा

बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही. तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: रिमझिम त्या पावसाचा हा वर्षा ऋतू, धरती कशी यौवनांकित लावण्यमयी.
1: आला ऋतू.

0: प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी।
1: श्रोते हो, रात्रीचे 8:30 होत आहेत। आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र। आता ऐकूया संसद समीक्षा। आकाशवाणी मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू। यानंतर 8:45 समाचार संध्या, त्यानंतर लगेच रात्री 9 न्यूज ॲट 9 आणि रात्री 9:15 स्पॉटलाईट, हे तिन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित केले जातील। आम्ही ते सहक्षेपित करू।

0: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 10 वाजत आहेत. श्रोते हो, आता ऐकूया आजचे पाहुणे या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण.
1: श्रोते हो, आपण सर्वांचं स्वागत आणि अपर्णा कल्लोळचा नमस्कार. श्रोते हो, गेल्या भागापासून आपण वन्यजीव प्रेमी, वन्यजीव शास्त्र अभ्यासक आणि नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी सांगलीचे संस्थापक सदस्य अमोल जाधव यांच्याशी बातचीत करत आहोत. आज ऐकूया या मुलाखतीचा दुसरा भाग.

0: सर, तर हे झालं आता जंगलांचं किंवा जे वृक्षारोपण किंवा जंगलांचं संवर्धन आपण प्राण्यां पक्ष्यांसाठी करतो त्याचं, पण हे जे जंगली प्राणी आहेत, तर आपल्या सांगली जिल्ह्यातही शिराळा साईडला म्हणा जंगलाचा थोडासा भाग असतानाही अनेक प्राणी आता आपल्या मानवी वस्तीत येताना दिसतात. अगदी ते शिराळ्याच्या जंगलामधून बाहेर पडून सांगलीपर्यंत सुद्धा येतात. हा जो विषय आहे हा खूप महत्वाचा आहे, कारण ह्याचं प्रमाण खूप वाढतं आहे आता सध्या. ऊसतोड कामगार असू देत किंवा ऊसामध्ये लपलेले जे प्राणी आहेत ते शेतकऱ्यांवर सुद्धा हल्ला करतात, तर अशा वेळी आपला दृष्टिकोन त्यांच्याकडे बघण्याचा काय पाहिजे आणि याच्या मागचं तथ्य काय आहे आणि आपण त्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत की अशा घटना घडू नयेत म्हणून?
1: अतिशय छान विषय आहे. या विषयावरती अख्खा दिवस जर बोलायला आपल्याला तरी संपणार नाही, कारण या विषयाला बरेच फाटे आहेत. म्हणजे आपण म्हणतो ना एका नाण्याला दोन बाजू असतात, तर ह्या नाण्याच्या दोन बाजू सोबत त्या नाण्याला किनार पण असते की जी नजरेस नाही पडत. सामान्य नागरिकाला एवढं दिसतंय की कोणाला तुम्ही विचारला रस्त्यावर की बाबा हे प्राणी येतात, सगळेजण म्हणतील जंगल तुटते आणि त्यामुळे प्राणी शहरात येतात,
0: जंगल तोड केलेली आहे त्यांना तिथं राहायला आदिवासी.
1: पण कसं आहे की हे सोडून सुद्धा काही विषय आहेत याच्याशी निगडीत थोडस खोला जायचं म्हणलं तर आदिवास हा जर शब्द आपण घेतला तर कुठल्याही जीवाला जगण्यासाठी आणि त्याच्या जगण्यासाठीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी म्हणजे त्याचा निवारा आलं अन्न पाण्याची गरज आणि रोजिनी किंवा त्याची संतती वाढवण्यासाठी त्याचा जो पार्टनर आहे तर त्याचा एक स्वतःचा आदिवास आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या भागामध्ये पूर्ण होतात त्याला आदिवास म्हटलं जातं. ह्या आदिवासामध्ये काहीतरी अडचण आली किंवा अडथळा आला तर मग त्या प्राण्याचा संघर्ष सुरू होतो. उदाहरण घ्यायचं तर आता मग आता तुम्ही म्हटला की ऊस तोड कामगारांवरती किंवा शेतकऱ्यांवरती बिबट्याचे हल्ले किंवा ऊसामध्ये बिबट्याची पिल्ल सापडली किंवा शिराळा साईडला गव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला किंवा जखमी होतात. आपलं सागरेश्वर अभयारण्य अभयारण्यातले हरणं शेतामध्ये येऊन शेतपिकाचं नुकसान करतात, रानडुकरांमुळे खूप नुकसान होतं. तर हे प्रकरण असे आहेत की फक्त आदिवास संपला असा विषय नाही,
0: तरस कोल्हे सुद्धा आता फिरताना सांगली शहरातही दिसायला
1: लागले. सांगली शहरामध्ये तरस उषकाल हॉस्पिटलच्या जवळ आढळला दिसून आलं, कोल्हा त्या ठिकाणी एक ठिकाणी पकडले गेला. ह्याला काही कारण आहेत. सगळ्यात मोठं कारण की आदिवास संपला असं आहे की ज्या ठिकाणी हे प्राणी आढळायचे सामान्य लोकांच्या डोक्यात एक गोष्ट फिक्स आहे की सगळे प्राणी जंगलात आढळतात. हे चुकीचा विषय आहे, कारण प्रत्येक प्राण्याचा अधिवास वेगळा असतो. सगळे जंगलामध्ये आढळत नाहीत. बिबट्या हा पूर्णतः जंगलामध्ये कधी आढळत नाही, तर बिबट्या हा जंगलाच्या पेरीफेरीला आढळणारा, मुख्यतः तसं बघितलं तर पेरीफेरीला आढळणारा प्राणी तो जंगलामध्ये सुद्धा जंगलाच्या काठावरती ह्या भागामध्ये वावरणं पसंत करतो. तो वाळवंटामध्ये सुद्धा किंवा खुरटी झोडपाळ जो भाग आहे त्या ठिकाणी गवताळ महाराणे अशा सगळ्या ठिकाणी बिबट्या बर्फामध्ये सुद्धा बिबट्या आढळून येतो. सो वेगवेगळ्या आदिवासामध्ये जगणारं ते जनावर आहे. गवा हा जंगलामध्ये आढळून येतो, पण गवा आता ऊसामध्ये जास्त आढळून येतो किंवा रानडुकर पूर्वी जंगलामध्ये किंवा शेतांमध्ये आढळून यायची. ससे शेताच्या आजूबाजूला आढळून येतात, कोल्हे मानवी वस्तीच्या आजूबाजूला जास्त आढळून येतात. ह्याला कारण असे आहेत की आता तरस म्हटला, तरस हे तसं जंगलामध्ये दाट जंगलात आढळत नाही. तरस हे खुरटी झुडपं जंगल किंवा गवताळ महाराणी अशा आदिवासामध्ये आढळून येतो, पण मानवी वस्तीमध्ये याला कारण आता काही कारण आहेत. एक तर आदिवास संपला की ज्या ठिकाणी ते राहत होते जंगलामध्ये राहणाऱ्या प्राण्यांच्या आदिवासामध्ये काय बदल झाले की मानवी विकासाच्या घोडदौड चालू आहे. घोडदौडीच्या साठी रस्ता पाहिजे. सो रस्ते करण्यासाठी मटेरियल पाहिजे नाही का, दगड पाहिजेत, सिमेंट पाहिजे, कॉन्क्रीट पाहिजे, तर ह्या वीज पाहिजे, लाकूड पाहिजे, ह्या सगळ्यासाठी मग जंगलं तोडली गेली. दुसरी गोष्ट जंगलं तुटली की त्या ठिकाणची ह्या प्राण्यांचं जागा कमी झाली, मग त्यांच्यामध्ये भांडणं लागली. म्हणजे एक साधं उदाहरण घ्या, माझं घर आहे, माझ्या घरामध्ये माझे आई वडील राहतात, मी माझी बायको माझी दोन मुलं राहतो. सर तीन खोल्याचं घर आहे, जोपर्यंत मला मुलं झालेली नाहीत ह्या तीन खोल्यामध्ये माझे आई वडील मी माझी बहीण आम्ही चौघं राहत होऊ शकतो. माझं लग्न झाल्यानंतर मी पाच माणसं राहू शकत होतो. ज्यावेळेला माझी दोन मुलं झाली त्यावेळेला सात संख्या झाली, घरामध्ये लोड वाढला, जागा कमी पडायला लागली. ठीक आहे, माझी मुलं जशी मोठी होणार सो त्या ठिकाणी मला मग दुसरं घर शोधावं लागेल किंवा अजून दोन खोल्या काढावं लागतील किंवा मला ते घर सोडून दुसरीकडे राहायला जावं लागेल. सिमिलर प्रकार आहे. किंवा माझ्या गावाकडे समजा पूर आला, माझ्या गावातले चुलते चुलत्यांच्या घरामध्ये पाणी आलं किंवा घर पडलं, आता पुढचे तीन चार महिने घर बांधेपर्यंत त्यांना घर नाही आहे, सो ते राहायला आमच्याकडे आले. ऑलरेडी

0: ज्या घरामध्ये कंजेशन आहे त्या ठिकाणी नवीन माणसं आल्यानंतर तिथं संघर्ष वाढतोच.
1: बरोबर.
0: सेम प्रकार जंगलामध्ये किंवा ह्या आदिवासांमध्ये होतोय. आधी ज्या भागामध्ये समजा 10 प्राणी राहायचे तिथलं अर्ध जंगल तुटलं तर ज्या 5 प्राण्यांच्या घरावरती गदा आले ते 5 प्राणी लगेच तिथला भाग सोडत नाही. ते पहिला ज्या एक्झिस्टिंग आदिवास आहेत तिकडे सरकतात.
1: बरोबर.
0: एक तिथल्या प्राण्यांशी त्यांचा संघर्ष वाढतो. त्यातले जे स्ट्रॉंग आहेत ते तिथे राहतात. जे वीक आहेत ते तिथनं हकलले जातात. मग ते हकललेले किंवा पहिल्याच्यातनं बाहेर पडलेले ह्याला विस्थापित म्हणे आपण. विस्थापित झाले लोक. आपण माणसं सुद्धा विस्थापन होतोच की
1: होतोच.
0: सांगलीत मी शिकलो, माझं ग्रॅज्युएशन झालं, डबल इंजिनिअरिंग जर मी झालो, सांगली नोकऱ्याच नाही येत, मला सांगली सोडाच लागणार,
1: हैदराबाद
0: बेंगलोर जावंच लागलं.
1: बरोबर.
0: मुंबईत लोकसंख्या का वाढते? विस्थापन. अख्खा भारत मुंबईमध्ये येऊन बसायला चालू झालेला आहे. मुंबई होती एवढी एवढी 7 बेटांची.
1: बरोबर.
0: आता मुंबईचा तर सगळा राडा रोडा दाबून दाबून समुद्राला दाबून मुंबई वाढवत चालू हाच प्रकार इकडे होतो जंगलांमध्ये किंवा आदिवासांमध्ये. हे प्राणी नवीन आदिवासाची शोधात किंवा त्यांच्या गरजा अन्न आणि पाणी ह्या गरजा पुऱ्या करण्यासाठी मग जवळ फिरतात. मग आजूबाजूला सगळीकडेच मानवी वस्ती आहे. मग जिथं पूर्वी शेतं होती किंवा जिथं पूर्वी महारान होतं किंवा जिथं जंगल होतं तिथं आता फार्म हाऊस झालेले आहेत, बंगले झालेले आहेत, नाही का, शेतं झालेली आहेत. ते त्या ठिकाणी जातात, त्यांची गरज पूर्ण करत बसतात. त्यांना थोडीच कळणार आहे की मानवाची अद्याप तिथं जायचं नाहीये. त्याला समोर हिरवा चारा दिसतोय, जंगल पेटलंय सगळं, जंगलामधला सगळा चारा जळून गेला. तर गव्या काय पोट भरायचं आहे, त्या गव्याला त्याच्या पिल्लाला पोट भरायचं आहे. खाली सगळं पाणी दिसतंय, हिरवंगार दिसतंय, ते जनावर तिथं बाहेर येणारच आहे चारा खायला.
1: बरोबर.
0: बरोबर आहे. जंगलामध्ये वनवा लागला, जंगलातले सगळे गवे आणि हरणं जर जंगलात अन्नच नाही पाणीच नाही, त्यामुळे जर शेतामध्ये आले तो वाघ आणि बिबटे जंगलात एकटे राहून काय करणार आहे? त्यांना पोट पाणी आहेच, ते ह्यांच्या मागणे येतात.
1: बरोबर.
0: ऑलरेडी शेतामध्ये किंवा मानवी वस्तीच्या बाजूला आता नवीन रिसोर्सेस क्रिएट होतात. कसे बघा, बिबटी मानवी वस्तीकडे यायला लागले कारण त्यांच्या गरजा कमी आहेत. अगदी उंदीर घुशी मारून बिबट्यांचं पोट भरतं, साप वगैरे विंचू खेकडे जे मिळेल ते बिबटे खातात. जंगलामध्ये त्यांच्या गरजा पुऱ्या होत होत्या. पण आता जंगलामध्ये प्राणीच राहिले नाहीत. माणसाला शिकारी खूप फुजली असते. माणसानं जाऊन हरणं डुकरं मारली, ससे मारले किंवा रात्री अपरात्री जंगलामध्ये फिरायचं, आजूबाजूला डॉल्बी लावायचे, ह्या डिस्टर्बन्समुळं जंगलातले प्राणी बाहेर आले. दुसरं, जंगलामध्ये वनस्पतींचं व्यवस्थापन सुद्धा करावं लागतं. निसर्ग ह्या गोष्टी करत असतो पण मानवीय कारणामुळे बऱ्याच गोष्टी डिस्टर्ब झाल्या. कशा झाल्या की आपल्या सह्याद्रीमध्ये ज्या ठिकाणी काही गवताच्या प्रजाती होत्या, ज्या तिथले सांबर भेकर या हरणाच्या प्रजाती खायच्या, चिथळं नाहीत आपल्या सह्याद्रीमध्ये, तर गवे हे चरायचे. तर त्या ठिकाणी जे वर्दळ वाढली माणसाची, या वर्दळीसोबत किंवा शेत पिकांच्या आसपासला रानमोडीसारखे किंवा जे टणटणी म्हटलं जातं घाणेरी यासारखे किंवा रान तुळस आहे, तर हे परदेशी आक्रमक तण याच्या बिया तिकडे यायला चालू झाला. ते तिथं फोफावं लागलं. पुण्यासारख्या सिंहगडासारख्या ठिकाणी छान दिसतं म्हणून काही मूर्ख लोकांनी कॉस्मॉस ह्या जे ऑरेंज कलरची फुलं असतात तर त्याच्या बिया विस्कटल्या घाटामध्ये, आणि त्यात एवढं फोफावलंय की तिथलं गवत संपलं, स्थानिक गवत संपलं. तिथल्या सश्यांना साळींद्रांना डुकरांना खायला गवत नाहीये, हरणांना खायला गवत नाही. ते शिरले शेतामध्ये, त्यांच्या मग ते बिबटे शेतामध्ये शिरले.
1: आता ह्या कॉस्मॉसचे पण मग मोहीम निघाली की सगळीकडून कॉस्मॉस कमी केलं. अनेक वन्यजीव प्रेमी लोकांनी जाऊन कॉस्मॉस उस्कटलं.
0: 3 ते 4 वर्ष हे तणाचं उच्चाटन करावं लागतं
1: कारण त्याच्या बिया सतत पडत राहतात.
0: त्यामुळे हे कंटिन्युअस चालणारे प्रोसिजर आहे. हे ज्यावेळी करतील त्यावेळी करतील, पण तोपर्यंत मग जंगलामध्ये येतं वाढल्यामुळं त्या जनावरांना तिथं जो चारा होता तो कमी झाला.
1: बरोबर.
0: भले मी जंगलात वनवे लावले नाहीत किंवा लागून दिले नाहीत वन विभागाने, खूप छान काम केलं, पण तण आलं त्या तणाचं नियोजनच नाही. रानमोडी जर वाढली किंवा कारवी खूप ठिकाणी वाढली, कारवी काढून त्या ठिकाणी गवत लागवड केली पाहिजे. आता आणून वाघ सोडलेत सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, तर वाघांना खायला मोठी जनावर लागतात. वर्षात त्यांना 55 जनावर लागतात सांबराच्या आकाराचे, म्हणजे साधारण 250 किलो एक जनावर, अशी किमान 55 जनावर लागतात आठवड्याला एक या हिशोबाने. तेवढी जनावर नसतील ते वाघ काय करणार आहे? तिथलं गाई म्हशी मारणार आहे.
1: बरोबर.
0: बरोबर आहे. गाई म्हशी कुठं आहे? जंगलात आहेत का? नाही, वस्तीमध्ये. हे प्राणी वस्तीमध्ये येतात. किंवा बिबट्याचा विषय बोलत होतो, मानवी वस्तीच्या बाजूला बरेच कचरा डेपो आहेत, खरकड सगळं टाकलं जातं, ते खायला उंदीर घुशी आणि कुत्र्यांची संख्या अफाट वाढते. आयतं खायला मिळतो, लगेच मिळते बिबट्याला, आयतं खायला मिळतं, लपायला जागा आहेत, पाणी मिळतं. तो याच ठिकाणी राहणार आहे. दिवसा उसामध्ये लपायचं, रात्री बाहेर पडायचं.
1: बरोबर.
0: पाणी मिळतच आहे. मग अशा पद्धतीने हे प्राणी विस्थापित होत आहे. तो आदिवास समतोय किंवा आदिवासामध्ये लोडबोड होते आहे किंवा आदिवासाचा प्रकार बदलतो आहे आणि त्यामुळे हे प्राणी विस्थापित होत आहे किंवा त्यांच्या सवयी बदलतात.
1: बरोबर आहे.
0: आता यासाठी आपण सामान्य नागरिक म्हणून काय करायचं? तर सगळ्यात पहिलं आपण जागरूक व्हायचं. दुसरी गोष्ट आपलं दबावट बनवायची. आणि हे जे आपल्यासाठी

0: निर्णय घेणारे आणि ह्या गोष्टी राबवणारे जी शृंखला साखळी जी आहे ना प्रशासकीय सरकारी यंत्रणा, तर ह्याच्यामध्ये जे बसलेले लोक आहेत त्यांना काय सगळी बुद्धी आहे किंवा सगळं कळतंय असं नाही. इंजिनियर झालेल्या माणसाला जंगलाचा अधिकारी केला जातो, ज्याला जंगलात घंटा काही कळत नाही
1: बरोबर,
0: तो फक्त वाघ बघायला तिथं जातो आणि एसी ऑफिसमध्ये बघतो. अनफॉर्च्युनेटली ही रियालिटी आहे.
1: एक्झॅक्टली.
0: किंवा ज्याला आवड नाही अशा लोकांना त्या ठिकाणी फक्त सरकारी नोकरी मिळते म्हणून ते वनाधिकारी होतात आणि कामं तर काहीच करत नाही.
1: बरोबर.
0: कित्येक हे वनाधिकारी काही गैरकारभार करण्यामध्ये पुढे असतात.
1: बरोबर.
0: अनफॉर्च्युनेटली या गोष्टी घडल्या नाही पाहिजेत, कारण तुमचं माझं जगणं त्यावरती अवलंबून आहे आणि आपण त्याकडे बघतच नाही आहोत सिरियसली.
1: आपल्या छोट्याशा चैनीसाठी आपण आपल्या पूर्ण मानवजातीला धोक्यात घालत आहोत याची त्यांना अवेअरनेसच नाही किंवा याची कल्पनाच नाही.
0: मग ह्यासाठी दबाव असणे गरजेचं आहे. अकाउंटेबिलिटी हा जो विषय आहे ना, जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. जबाबदारी दिलेली पूर्ण होते की नाही याचा फॉलोअप सुद्धा घ्यावा लागतो. आणि हा फॉलोअप मी फक्त एकदा वोटिंग केलं आणि माझा रोल संपला म्हणून चालत नाही. मी अशा लोकांना जाऊन विचारलो सदाबाल की बाबा तुम्ही काय करताय, तुम्ही व्यवस्थित गवत लावताय ना रे, तुम्ही जाळ रेषा काढताय ना, आजूबाजूच्या लोकांनी वन वे लावू नयेत म्हणून त्यांच्यामध्ये प्रबोधन करताय का तुम्ही, नवीन झाड तुटत आहे त्याच्या बदल्यात तुम्ही कंपेन्सेटरी आहे फॉरेस्टेशन, एकाला 10 झाडं लावायचे, किती ठिकाणी लावली जातात, इथल्या समृद्ध हायवेचे झाडं तोडली त्याची झाडं लावली कुठं, हरियाणामध्ये लावली, जावा बघायला जावा तुम्ही, कोण गेले तर बघायला, खरं झाडं लावलीत का नाही लावली, 30,000 झाडं लावली म्हणून सांगितले, ऍक्च्युअली तिथं 1,000 झाडं सुद्धा लावलेली नाहीत.
1: पण सांगलीच्या परिसरामध्ये ती लावली असती
0: तर सांगलीमध्ये आता हा जो हायवे झाला
1: हो
0: याच्यामध्ये 40,000 झाडं काहीतरी लावायची होती, किती झाडं लावली. आता हे भ्रष्टाचाराचे सगळे प्रकार आहेत त्यामध्ये आपण नको पडायला, पण हे घडताना एक नागरिक म्हणून माझी जबाबदारी एक नाही.
1: बरोबर.
0: ह्याची माहिती मी घ्यायची आणि अशा गोष्टींसाठी काम करणाऱ्या लोकांना सपोर्ट द्यायचा. तुम्ही मॉरल सपोर्ट द्या, तुम्ही फायनान्शियल सपोर्ट द्या, तुम्ही त्यांच्यासोबत सहभागी व्हा, तुम्हाला काहीच जमत नाही तर तुम्ही त्यांच्यासोबत उभे राहा.
1: बरोबर.
0: आम्ही ज्यावेळी एखाद्या अधिकाऱ्यांना विचारला जातो बाबा झाडं तुटतात याच्या बदल्यात आपण काय करायचं, झाडं ट्रान्सप्लांटेशन करता येतात तर येतात, त्यासाठी जागा पाहिजे, तुम्ही जागा आहे ना जागा द्या, नसेल रिसोर्सेस द्या. बरोबर आहे. मी काहीतरी करू शकतो एवढी जर जाणीव झाली आणि लोकांनी तेवढं करायला चालू केलं तर खूप मोठा फरक पडेल. पण प्रत्येक जण आपल्याच विश्वात असा गुरफटला ना की आता हे खूप अवघड वाटायला लागलं.
1: बरोबर.
0: त्यासाठी मग यंग जनरेशनला, आता जनरेशन जेनझी ज्याला म्हणतो की स्वतःमध्ये गुरफटलेले असं नाही आहे, प्रचंड सेन्सिटिव्ह जनरेशन आहे आणि खूप झोकून देऊन काम करणारी जनरेशन आहे, त्यांना फक्त दिशा दाखवायची गरज आहे.
1: या ऊर्जेचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे.
0: आणि प्रचंड ऊर्जा आहे बरं का या जनरेशन मध्ये, खूप छान काम करतात ही पोरं आजकालची.
1: नक्कीच. मग आपण याच्यावरती काहीतरी ठोस पावलं उचलून खर तर नुसतंच बोलण्यात आणि सांगण्यात किंवा पेपरमध्ये छापण्यामध्ये काही अर्थ नाहीये, तर एक पाऊल पुढे आपण टाकलं पाहिजे आणि आपलं हे एक पाऊल खूप मोठा फरक घडवू शकतं. तर प्रत्येकानं हा विचार केला पाहिजे. वन विभागाच्या अधिकाऱ्याचंच फक्त ते काम आहे, आपणही काहीतरी करणं लागू पडतो जेणेकरून त्यालाही असं वाटेल की सामान्य जनता करते तर आपण तर केलंच पाहिजे.
0: मी जर घरातून दूर राहणार जर मोटरसायकल घेऊन जात असो किंवा चौकात मित्रांसोबत गप्पा मारायचे, चौक माझ्या घरापासून 1/2 किलोमीटर, मी जर मोठी कार काढून जात असो सकाळी मॉर्निंग वॉकला मला जायचंय ऑक्सिजन घ्यायचंय, पण तिथे जाताना मी जर कार घेऊन जाणार असेल नंतर तिथे वॉकिंग करणार, फ्रेश ऑक्सिजन घेणार, परत डिझेल जळत माझ्या घरी, 1.5 किलोमीटर घर असतं माझं.
1: खूप छोटी गोष्ट आहे ही, पण विचार मोठा विचार झाला पाहिजे.
0: एक पंचसूत्री मी सांगू इच्छितो या ठिकाणी, एक सामान्य नागरिक म्हणून मी काय करू शकतो. रॉकेट सायन्स काही नाही आहे, रोजच्या जीवनातल्या गोष्टी नाही का. सगळ्यात पहिला लाईटचा वापर, कारण आपल्या इथला सगळ्यात मोठा प्रदूषक हा वीज आहे.
1: बरोबर
0: आहे. आता आपण बोलतोय यासाठी विजेची गरज आहे, मोबाईल चार्जिंग पासून ते सगळ्या गोष्टींसाठी विजेची गरज आहे.
1: पृथ्वीवरती पडणारा हा एक्सेस प्रकाश अंतरिक्षाचंही प्रदूषण करतो.
0: हा प्रचंड, तो तरी वेगळाच विषय आहे. माझ्या घरातली प्रत्येक युनिट लाईट तयार करण्यासाठी काही झाडं तोडली जातात, काही ठिकाणी उत्खनन केलं जातं, त्या उत्खननासाठी मशिनरी लागतात, त्या मशिनरी बनण्यासाठी रॉ मटेरियल लागतं, त्या मशिनरीचे जे मिनरल्स आहेत किंवा जे धातू आहेत बनण्यासाठी त्यासाठी दुसरीकडे कुठेतरी उत्खनन करावं लागतं, त्यासाठी डिझेल जाळावं लागतं, पेट्रोल जाळावं लागतं. म्हणजे माझ्या घरातली एक युनिट लाईट तयार होताना, एक युनिट म्हणजे किती झालं तर साधारण माझे जे कपडे इस्त्री करायची जी इस्त्री आहे ना माझ्या, ती इस्त्री मी जर एक तास चालू ठेवली तर एक युनिट लाईट जळते. किंवा पाणी तापवायची जी कॉईल आहे साधारण 1000 ते 1500 वॅटची असते, घरात 5 लोक असतील प्रत्येकाचं जर 5-5 मिनिटं जर पाणी तापवायचं म्हटलं तर साधारण 2 दिवसात एक युनिट लाईट जाळली जाते. या हिशोबाने ही एक युनिट लाईट तयार करताना साधारण 600 ते 700 किलोग्रॅम कार्बन डायऑक्साईड हवेत सोडला जातो. हे कधी फक्त तिथलं दगडी कोळसा

0: याच्या मध्ये बाकीच्या गोष्टी कॅल्क्युलेट केलेल्या नाहीत, ते ट्रान्सपोर्टेशन त्याच्यासाठीचे मिनरल, तर ह्याच्यात खूप खोलात आणि आकडेवारी अॅक्युरेट काढायची म्हटली तर एक युनिट साठी 2 ते 2.5 किलोग्राम कार्बन डायऑक्साइड, बरं 1 किलोग्राम कार्बन डायऑक्साइड म्हणजे माझ्या पिशवीत मावलं असं नाही, कार्बन डायऑक्साइड गॅस आहे आणि त्याचा व्हॉल्युम असतो. साधारण आपण पाण्याची टाकी पकडू तर 2000 लिटरची जी पाण्याची टाकी आहे एवढा भरून जो गॅस आहे हा साधारण 2 किलोग्राम कार्बन, एवढा गॅस भरला की त्याचं वजन 2 किलोग्राम.
1: बापरे,
0: असं साधारण जर आपण
1: प्रमाण भयानक आहे,
0: भयानक. मी एवढं रोजचं जर माझं जर घरात 2 आणि 3 युनिट मी लाईट मिनिममच सांगालो, महिन्यातलं माझं कन्झम्पशन जर 150 ते 200 युनिट असेल, रोजचं 5 युनिट झालं तर रोजच्या 2000 च्या 10 म्हणजे 10,000 लिटर टाक्या भरेल एवढं कार्बन डायऑक्साइड माझ्या घरातल्या लाईट साठी तयार निर्माण केला जातो. माझ्या गाडीचं वेगळं, त्यामध्ये प्रवासाचं वेगळं आलं, माझे कपडे लत्ते मी जे खरेदी करतो त्याच्यामध्ये. सो विजेचा वापर कमी केला, आपण विजेची बचत केली की लाईट निर्माण करण्यासाठी जो दगडी कोळसा जाळून कार्बन उत्सर्जन होतंय ते कमी केलं जाऊ शकतो, कार्बन फुटप्रिंट कमी केला जाऊ शकतो, पाण्याची बचत आली आपल्या. पावसाचं पाणी पडतंय सगळीकडे, सिमेंट काँक्रीट आणि पेविंग ब्लॉक बसवतो, पायाला माझ्या चिखल लागायला नकोय. अरे औषध आहे ते, ट्रीटमेंट आहे ते एक प्रकारची. आता डिप्रेशन साठी लोक दवाखान्यात औषध घेतात, रोज 5 मिनिटं तुम्ही अनवाणी पायानं चाललात तरी प्रचंड फरक पडतो हे विज्ञान सांगते.
1: बरोबर,
0: पण माझ्या पायाला चिखल लागायला नकोय, पेविंग ब्लॉक टाकतात, हे पाणी मोरत नाही, पाणी वाहून जातं, गटारी तुंबतात, नदीला पूर येतो, परत माझं नुकसान होतं. त्याच्याऐवजी हे पाणी जपून वापरलं, पाणी पावसाचं पडणार मी अडवलं जमिनीत,
1: आपलं मातीचंच पाहिजे
0: पाहिजे, हे पाण्याची बचत मी केली तरी खूप फरक पडतो. तिसरा विषय प्लास्टिकचा वापर आला, प्लास्टिक तयार केलं जातं ते हायड्रोकार्बन सगळे, म्हणजे जे आपण तेलाच्या विहिरीतून जे खनिज तेल उपसलं जातं त्यापासूनच प्लास्टिक तयार केलं जातं. सो अधिक वापरासाठी अधिक गोष्टी निर्माण केल्या जातात. म्हणजे जर वापर कमी केला तर डिमांड कमी होते, त्यामुळे सप्लाय कमी होतो, त्यामुळे जनरेशन कमी होतं, कचरा कमी निर्माण होईल.
1: एकदा तयार झालेलं प्लास्टिकचं विघटन होतच नाही,
0: होत नाही,
1: पृथ्वी नष्ट होईपर्यंत पृथ्वीवरच
0: राहणारच आहे प्लास्टिक,
1: त्यांना होणारं प्रदूषण फार मोठं आहे.
0: सांगलीला पुराला कारण तेच आहे, शहरामध्ये पाणी यायचं कारण प्लास्टिक आहे.
1: आता पावसाळ्याच्या पूर्वी ड्रेनेज विभागानं थोडीशी सतर्कता दाखवून जे नाले आहेत शहरामधले ते स्वच्छता केलेली आहे, तर त्यातून जे जेसीबीनं त्यांनी जो कचरा काढलेला आहे तुम्ही जर पाहाल तर त्याच्यामध्ये प्लास्टिकच्या बाटल्या ह्या 90% आहेत आणि मग इतर कचरा 10%. म्हणजे प्रश्न पडावा की एवढ्या बाटल्या टाकतो कोण इथं, तर प्रत्येक माणसानं जरी ठरवलं की मी ही प्लास्टिकची बाटली कचऱ्यामध्ये टाकणार नाही, इनफॅक्ट मी ही बाटलीच वापरणार नाही प्लास्टिकची, त्याचा वापरच कमी करणार, तर हे सगळं प्रमाण कमी करून आपण महापुरासारखा धोका सुद्धा टाळू शकतो जर ठरवलं सांगली जिल्ह्यानं. तर हे बघितलं तर फार वाईट वाटतं ह्या गोष्टी, की आपण आपल्या जाणीवा हरवत चाललो आहोत का निसर्गाविषयीच्या, आणि ह्या जाणीवा कशा जागृत करायच्या प्रत्येकाला, येणाऱ्या नव्या पिढीला त्याच्याबद्दल आपण जागृत करायचं आणि पुन्हा ते लोक मोठे झाल्यावर परत विसरून आपलेच जीवनपद्धती अवलंबतात, पुन्हा ते प्रदूषण करायला सुरू करतात, ह्याच्यावरती काय करायचं, करायचं तरी काय करायचं, हातबलता येण्याची आता वेळ आलेली आहे.
0: एक मानवी स्वभाव असतो की हेकेखोलपणा हा ना मानवी स्वभावात असं खूप खोलवर रुजलेला आहे. एखादी गोष्ट जर करायची तर माणूस हेकेखोरपणाने खूप चांगल्या पद्धतीने करून जातो, पण जर करायचीच नाही आहे किंवा तू सांगणार कोण, हा जो प्रकार अलीकडे वाढतो म्हणजे साहेब प्लास्टिक तुम्ही टाकलाय टाकू नका, उचलून डस्टबिन,
1: यावर मिळणारं उत्तर अतिशय हॉरिबल असतं.
0: याच्यामध्ये पडायला नको, ते ह्युमन सायकोलॉजीचा विषय झाला. ह्युमिलिएशन हा असा प्रकार आहे ना जो बदल घडवतो समाजामध्ये, आणि स्वातंत्र्य आपल्याकडे खूप फुकट मिळालं, लोकांना असं कॅज्युअली घेतलं
1: जातं,
0: माझा देश माझा देश फक्त म्हणून भारताचा झेंडा लावून मिरवणं म्हणजे माझा देश किंवा मी देशभक्त नाही होत, देशाच्या घोषणा देऊन देश मिळणं, हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. माझं जर घरातलं प्लास्टिकचं जाता जाता पाणी पिलो आणि बाटली फेकली, मी देशभक्त नाही, मी देशद्रोही आहे.
1: पुण्य कमावण्याच्या मानसिकतेमधून 4 धाम यात्रा केली जाते. अगदी छोट्या छोट्या शहरातून भारतामधल्या छोट्या छोट्या गावांमधून लोक 4 धाम यात्रा करायला उत्तरेकडे जातात हिमालयात. आता जर हिमालयाची परिस्थिती तुम्ही पाहिली तर हाच प्लास्टिकच्या बाटल्यांचा खस हिमालयात तयार होतो. म्हणजे आपण किती निसर्गाला त्रास देतोय आणि निसर्गामध्ये हस्तक्षेप किती करतो, इतक्या सुंदर त्या हिमालयाचं सौंदर्य म्हणण्यापेक्षा तो जो आपल्याला देतोय त्याच्यासाठी डोळे उघडा, तिथूनच आपल्या नद्यांना पाणी मिळतं, तिथून आपल्याला जीवन मिळतं म्हणायला हरकत नाही, आणि तिथं जाऊनच आपण अशुद्धता पसरवत असू, तिथं प्रदूषण करत असू, तर आपल्या मानसिकतेला काय करायचं.
0: लोकांच्या जाणीवा जागृत करण्यासाठी प्रयत्न करत राहणे एवढी एकच गोष्ट आहे.
1: प्रत्येकाने स्वतः ठरवलं पाहिजे तरच यामध्ये बदल घडणार. ही शोकांतिका

0: केव्हा संपणार आहे, आणि आता खरं सांगू ही संपण्याच्या पण आपण पलीकडे गेलेलो आहोत. आता जरी आपण सुरुवात केली तरी आपल्या 50 पिढ्यांपर्यंत सुद्धा संपणार नाही
1: आहे. बरोबर,
0: इतकं विदारक चित्र या गोष्टीचं. प्रत्येकानं हा विचार केला पाहिजे, निदान 50 पिढ्यानंतर तरी चांगले पृथ्वीला चांगले दिवस
1: यावे अपेक्षा करू शकतो, पण 50 पिढ्या जाईपर्यंत पृथ्वी किंवा माणसाची जात राहील. आता ज्या आपण ज्या वेगानं जातोय ना विनाशाकडे, कारण ह्या मागल्या 20-25 वर्षात जे स्थित्यंतर बघितलं,
0: प्लास्टिकची पहिली पिशवी तयार झाली असेल तो विनाशाचा पहिला पॉइंट आहे असं मला वाटतं.
1: एखादी गोष्ट फायदेशीर आहे तसे त्याचे तोटे आहेत, तो आपण ठरवायचं ना त्याचा किती फायदा करून घ्यायचा आणि कुठे थांबायचं, थांबायचं आपण ठरवायला पाहिजे. ते आपल्या हातात आहे आणि ते आपण नक्की करू शकतो, आणि त्यासाठी अवेअरनेस गरजेचं आहे. ह्यासाठीच मग सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, संभाषण झालं पाहिजे. लोकांमध्ये संभाषण होत नाही हा एक वेगळा विषय, समाज म्हणून आपण थोडस मागे पडत आहोत.
0: जाणीवा फार जागृत असल्या पाहिजे.
1: अगदी,
0: हे खूप विदारक आहे. आपल्यासारख्या लोकांनी फक्त जागृती करत राहणं, गांभीर्याने विचार करा या गोष्टीवरती. तुम्ही जर विचार केला तर सहज शक्य आहे, पण केलं पाहिजे आपण.
1: काय म्हणून कसं, जोपर्यंत माझं काही जळत नाही तोपर्यंत मला जाणीव होत नाही, अनफॉर्च्युनेटली.
0: बरोबर,
1: आणि प्रत्येक वेळी माझं जळलंच पाहिजे का हा विचार मी केला पाहिजे. म्हणजे रस्त्यानं जाताना मी पाण्याची बाटली घेतली, पाणी पिलो आणि दिली टाकून, काय इथं गटर तुंबली इथं पुरेल, माझं काय जाणार, मी राहिलं मी रजल, माझ्या इथं पुरेत नाही.
0: हा विचार,
1: हा जर विचार मी केला,
0: ही मानसिकता बदलणं फार गरजेचं आहे.
1: मानसिकता प्रत्येकानं बदलायला पाहिजे, त्यामुळे प्रत्येकानं ठरवलं हे माझ्यासाठी मी केलं.
0: यावर एक औषध आहे की जी नवीन पिढी येते, आता म्हणता तुम्ही जेन सी वगैरे, तर त्यांच्या जाणीवा अजून जागृत आहेत ना, त्यांना जोपर्यंत कंगोरे आहेत खूप चांगले, त्याचवेळी त्यांना घेणी संस्कार रुजवायला पाहिजेत की नाही असं करता का, मग तेव्हा ते कुठेतरी इम्प्लिमेंट होईल असं मला वाटतं.
1: येणारी जनरेशन ही आधीच्या पिढीचं अनुकरण करते. समजा मी जर रस्त्यावर कचरा टाकत असेल माझ्या मुलाला, जो आता 12-13 वर्षाचा, मी त्याला शहाणपणे डोस सांगतो की प्लास्टिक टाकू नको, तो म्हणणार तो अधिक वाईट रीतीने माझं जे काम आहे हे अधिक वाईट रीतीने पुढे करणार.
0: बरोबर
1: आहे, तो कचरा फक्त टाकणार नाही तर कचरा विस्कटणार तो. कारण ह्या गोष्टी उत्क्रांती ज्याच्यामध्ये प्रगती होत जाते गोष्टींमध्ये, वृद्धिंगत होतात, वाढत जातात. माझ्यात बदल केला पाहिजे, आपण पुढच्या पिढीकडून अपेक्षा नाही करू शकत.
0: बरोबर, पहिल्यांदा स्वतःमध्ये
1: बदल पाहिजे. बदल मी माझ्यापासून करणार,
0: नक्की,
1: बाकी सगळं नंतर. मी बदललो तर माझं मुलगा बदलणार किंवा माझी फॅमिली बदलणार, माझी फॅमिली बदलली तर माझं मग समाज हळूहळू बदलायला चालू होणार. इट विल टेक इयर्स.
0: येस, नक्कीच नक्कीच, सुरुवात ही केलीच पाहिजे. माणसाचा आपल्यापुरता होणारा विचार हा बदलून निसर्गाला निगडीत असा विचार आपण केला पाहिजे. मग त्यामध्ये जंगल आली, वन्यजीव प्राणी आले, आणि हे एकूण पर्यावरण आलं, या सगळ्याचा विचार करून आपली जीवनशैली आपण बदलली पाहिजे. आणि अनेक लोक याबाबत आता खरं तर प्रयत्नशील आहेत. आपण पुन्हा वन्यजीवांकडे जाऊया.
1: मग मगाशी आपला जो विषय चालू होता की प्राणी वस्तीत येतात, त्याचं काय होतं, तर याच्यामध्ये कोणाचा तरी जीव जातो, कोणीतरी जखमी होतं, पेपरला बातम्या येतात, भडका ओढतो, त्याच्यामध्ये काही राजकारण केलं जातं. खूप छान पद्धतीनं राजकारण केलं जातं. म्हणजे एक सांगलीतला खूप छान किस्सा सांगतो. परवा दिवशीच सांगलीच्या माई घाटाच्या इथं एका व्यक्तीवरती मगरीनं हल्ला केला, प्रचंड भडक बातम्या आल्या पेपरला की मगरीनं जीवघेण हल्ला, भीतीचे वातावरण वगैरे. काही नाही, भीतीचे वातावरण वगैरे काही नाही. त्या ठिकाणी मगर आज आले का, तर नाही. ब्रिटिश काळातले लेखी नोंद आहेत की कृष्णा नदीमध्ये मगरींचा वावर आहे. मगरी इथं आहेत बिलवडी सारखा भाग किंवा सुखवाडी ब्रह्मनाळ, तर हा जो नदीचा जवळजवळ 30 किलोमीटरचा पट्टा आहे, मगरींचा अधिवास हा गेल्या कित्येक शेकडो वर्षांपासून आहे.
0: तो डोह आहे तिथे,
1: हा तो त्यांचा अधिवास आहे, ते त्यांचं घर आहे. आता पूर्वी मगरी दिसत नव्हत्या, आता मगरी खूप वाढल्या. वाढल्या कशानं, तुमच्याकडे आकडे आहेत का, नाही, उगीच तोंडलेलं ते बरळायचं. आता गेली 15 वर्ष मी मगरींचा थोडासा अभ्यास करतोय, माझ्या रीतीनं मी अभ्यास करतोय त्यांचा अधिवास, कुठे त्या राहणं पसंत करतायत, मानवासोबत त्यांचा संपर्क आणि वावर कसा आहे किंवा वागणं कसं आहे, याचा मी माझ्या लेवलला अभ्यास करतो आहे. आणि त्या त्या भागातल्या लोकांपर्यंत जाऊन त्यांच्यामध्ये जागृतीचं काम आम्ही संस्था म्हणून करत आहोत. तर एक गोष्ट जाणवली की पूर्वी नदीचा असा बराचसा भाग होता जिथं माणसाचा वावर नव्हता, मळीचा भाग जो म्हणायचा, तर अशा ठिकाणी माणूस वावरायचा नाही. आणि त्या ठिकाणी शांतता असल्यामुळं, डिस्टर्बन्स नसल्यामुळं मगरी तिकडे असायच्या. माणसाचा आणि मगरीचा संबंध यायचा नाही, माणूस फक्त त्या घाटापुरता भाग वापरायचा पोहण्यासाठी आणि त्याच्या दैनंदिन गरजा पुऱ्या करण्यासाठी. पोहणं असेल, धुणं भांडी असेल, कपडे धुणं, जनावर धुणं. इरिगेशन हे फॅसिलिटी आल्यानंतर, खूप नंतर लाईट आली, इरिगेशन चालू झालं अराउंड 80s मध्ये. त्याच्या आधीपर्यंत नदीतून पाणी उपसणे हा प्रकार नव्हता शेतीसाठी. पावसाचं पडेल तेवढंच किंवा माझी विहीर असेल किंवा मोट असेल तर तेवढंच इरिगेशन होतं. जशी वीज आली तसं मग नदीत मोटरी टाकून

0: सिंचन व्यवस्था चालू झाली. मग त्यावेळेला नदीमध्ये संपर्क वाढला. मग असं वाढलं की मग मानवी वस्ती वाढू लागली. मग घरं बांधायला विटा पाहिजेत, शेतात टाकायला मला चांगली सुपीक माती पाहिजे. माझं शेत एक एकरच आहे, मला जर अजून वाढवून मिळते का बघा. मग शेजारी दोन साईडला तीन साईडला जर शेतकऱ्याचे असतील, त्याच्या जर शेताला मी बांध कोरला, आमच्यात भांडणं होणार आहे, त्याच्याविषयी नदीत कोण अडवणार आहे मला. मी माझं शेत नदीत दाबलं, मळी झाडं बिडं तोडली, नदीकडे मी शेत दाबलं, माझं शेत वाढलं, माझा फायदा झाला. पण या सगळ्याची परिणती काय झाली, घरं बांधायला नदीकाठ विध्वंस केला, सगळीकडून वाळू उपसा चालू केला, माती उपसा चालू केला. सो ज्या भागामध्ये मगरी राहायला होत्या किंवा त्यांचा वावर जिथं होता, त्या बेळ करून जिथं झोपायच्या किंवा अंडी घालायसाठी त्यांच्या ज्या जागा होत्या, उन्हाला पडायच्या जागा होत्या, त्या सगळ्या संपल्या.
1: बरोबर.
0: किंवा डिस्टर्बन्सेस वाढले नदीमध्ये. पूर्वी संध्याकाळी अंधार पडल्यानंतर दुसऱ्या दिवस उभीपर्यंत कोणी फिरकायचं नाही, तो शांतता होती साधारण 12 तासाची. आता 24 तास नदी काठाला माणसं आहेत, प्रकाश भरपूर आहे, सो डिस्टर्बन्स वाढला.
1: तिथं लाईट्स लावलेले
0: आहेत, वावर वाढला माणसाचा. रात्री अपरात्री नदीमध्ये जातात मासे पकडायला, तोटे टाकायचे, बॉम्ब लावायचे, नदीत मासे मारायचे, रात्रभर चालू असतो. या सगळ्यामुळं जे शांत जनावर होतो, जे कधी कॉन्फ्लिक्टला यायचं नाही, ते नवीन जागा शोधते उन्हाळा पाळायला, अंडी घालायसाठी. तो त्याचे हद दाखवून राहणारं जनावर आहे. मगर गावात कधी येत नाही. मगरीनं असं कधीपर्यंत तुम्ही ऐकलं का, गावातून शेतकऱ्यावरती हल्ला केला किंवा रस्त्यावर चालणारे शेतकऱ्याचे मगर नदीकाठे चालले? ते तिचं घर आहे ना. नदीकाठ म्हणजे नदी, आणि नदीच्या जमीन आणि पाणी जिथं संपर्क आहे, तिथून वरचा काही मीटरचा भाग एवढा हा तिचा आदिवास आहे. त्याच्यावरती तिची गरज नाही पडत. रेअरली मगरी इकडून तिकडे जातात, त्याला काही कारण असतात. मगरी मायग्रेशन करतात, त्या ठिकाणी नवीन घराचा शोध असेल किंवा काही ठिकाणी मेलेली जनावरं जे गावामध्ये डिस्कार्ड केली जायची, तर ते खायला मगरी रात्री नदीतून वरती गावामध्ये 1-1.5 किलोमीटर रात्री अंधारात चालत जायच्या, मेलेला खायचा आणि परत नदीमध्ये जायच्या.
1: बरोबर.
0: याच्यामध्ये मानवाचा संपर्क नव्हता, त्यामुळे संघर्ष नव्हता. आता संपर्क वाढलाय, त्यामुळे संघर्ष वाढलाय. परवाचा जो किस्सा होता त्याच्यामध्ये एवढ्या भडक बातम्या दिल्या, काय नाही, मगर नदीतून निघाली होती, गढूळ पाणी होतं, मगरींचा आदिवास त्या भागात आहे, त्या डोहात 4-5 मगरी आहेत हे माहीत असताना ही लोक त्या ठिकाणी पोहायला गेली कशाला? काय प्रूव्ह करायचं असतं या लोकांना सांगा मला. पण पोहताना बरं काय झालं, मगर त्या माणसाने मागं लागले का? तर नाही. त्या व्यक्तीचा मी इंटरव्ह्यू घेतला, तो म्हणला पोहताना मी हात खाली, माझ्या हाताला मगरीला माझा हात लागला, मला लाकूड आहे असं जाणून मी मागच्यानं ओरडून सांगितलं की लाकूड वाहतलंय, लागलं कोणाला तर. एवढं बोलेपर्यंत मगरीनं खांदा पकडला. बरं, त्या माणसाला जर मारायचं असतं, माणसाचा जीव झाले कानपाड पुरेशी असते, माणसाचा जीव प्रचंड हलका लगेच जातो. तिच्या अंगाला हात लावले, तिने त्याला चावली आणि सोडली.
1: स्वतःच्या सुरक्षेसाठी केले होते,
0: स्वसंरक्षणासाठी तो हल्ला होता. सांगलीमध्ये जेवढे हल्ले झाले, साधारण 14 लोकांचा मृत्यू झालेला गेल्या 20-25 वर्षांमध्ये, 2000 पासूनचा जो डेटा आहे, आणि काही 19-20 लोक जखमी झालेत. याचा अभ्यास आम्ही केला, गेली बरेच वर्ष करतोय. एक जाणवलं की माणसाला मारून खायचं म्हणून मगरी हल्ले करत नाहीत. मॅक्झिमम हल्ले झालेले हे फसगतीनं झालेले आहेत किंवा स्वसंरक्षणार्थ.
1: बरोबर.
0: नदीला काठाला अंडी घातलेत, मगर तिथं अंड्याच्या संरक्षणाला पडणार आहे. मी माझं मस्क्युलिनिटी माचोपणा दाखवायसाठी गल्लीतली 10 टवाळकी गोळा करायचे. बघ मगर आहे, मी उसकणार, त्याच्या घाटातल्या अंडी काढणार, तिथं सेल्फी काढणार, मगरीची पिल्ली हातात घेणार, ती पाण्यापासून बघत असते, चिळते ती, माझी पिल्लं कोण घेणार, हा कोण. त्याच्यानंतर तिथं एखादी शेतकरी ज्याला माहिती नाही,
1: तो
0: काही ते कामासाठी तिथं जातो. मगरीला एवढं दिसलं की हा माणूस नावाचा प्राणी येऊन माझी पिल्लं मारतो, अंडी फोडतो, आय हॅव टू किल हिम. मला माझी प्रोजेनी वाढवायचे. माझ्या घरात जर कोण येऊन माझ्या बायका मुलांना जर कोणी इजा करत असेल, त्याचं ती आई आहे. उलट माझं पाळलेलं मांजर सुद्धा पिल्ल झाल्यानंतर मला जवळ येऊन देत नाही. पाळलेली कुत्री व्यायल्यानंतर मला जवळ येऊन देत. बरोबर आहे. त्याच्या तर कित्येक पिढ्या पाळत आणल्यात, माणसाला हे तर रानटी जनावर आहे.
1: बरोबर.
0: मग असा हे संघर्ष वाढतो.
1: मग तिथला आपला हस्तक्षेप आपण कमी केला.
0: हस्तक्षेप कमी करायचा, काय
1: होणारे हल्ले कमी होते.
0: पाणी लागतं, ठीक आहे, तुम्ही लाईटचा विषय, शेतीसाठी लाईट रात्री मोटर चालू करायला जातो. अल्टरनेटिव्ह आहेत, आपण सबमर्सिबल पंप एकट्यात होत नाही, दोघं ठिकाणी एक पंप बसतो.
1: आणि आता अनेक सोय केलेले आहेत. वॉटर लेवल कंट्रोलर आपण घरात बसून मोबाईलने सुरू करू शकतो.
0: ते पाण्यामध्ये उतरावं लागत नाही,
1: तसं काही करायला लागत नाही. त्यामुळे आपण त्यांचंही संरक्षण करू शकतो आणि आपलंही काम करू शकतो. असं काहीतरी आपण मध्य साधला पाहिजे.
0: जिथे मगर आहे तिथे पाण्यात उतरू नका, सिम्पल गोष्ट आहे.
1: नक्कीच.
0: घाटावरती मगर फिरते, कशाला पोहायला जायचंय मला? तिथे
1: दृष्टिकोन बदलला पाहिजे आपण याबाबत.
0: धुणं धुवायला कपडे, नदीलाच कशाला गेलं पाहिजे?
1: हे आपणच करतो आणि त्याची फळ आपणच भोगतो. त्यामुळे निसर्गाला किंवा प्राण्यांना यासाठी आपण दोष देता
0: कामा नये.

0: आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये वन्यजीव प्रेमी, वन्यजीव शास्त्र अभ्यासक आणि नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी सांगलीचे संस्थापक सदस्य अमोल जाधव यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आपण ऐकला. श्रोते हो, कार्यक्रमातून आता मी अपर्णा कल्लोळ आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे आपला निरोप घेतोय. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. रात्रीचे 10:30 झाली आहेत. आता ऐकूया नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पंडित दिनकर पणशीकर यांनी गायलेला राग नंद. यात विलंबित एकतालात निबद्ध बंदिशीचे बोल आहेत ढूंढ बारे सैया. त्यानंतर द्रुत एकतालात निबद्ध बंदिशीचे बोल आहेत मैने कर गुमान. तबला साथ आहे आनंद असणारे, हार्मोनियम साथ वसंतराव गुरव आणि तानपुरा साथ आहे गीतालिमये आणि मनीष वैद्य यांची.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित दिनकर पणशीकर यांनी गायलेला रागनंद आपण ऐकला. तबला साथ होती आनंद असणारे यांची, हार्मोनियम साथ वसंतराव गुरव यांची, तानपुरा साथ होती गीतालिमय आणि मनीष वैद्य यांची. नादब्रह्म हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, रात्रीचे 11 वाजत आहेत. आता ऐकूया हिंदीतून बातम्या, यानंतर लगेच 11:05 आपण ऐकणार आहोत इंग्रजीतून बातम्या. ही दोन्ही बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

भारतीच्या वेव्स OTT या प्लॅटफॉर्मवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. रात्रीचे 11:10 झाली आहेत. श्रोतेहो, आता आमचे आजचे कार्यक्रम समाप्त होत आहेत. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 5:50 आमच्या प्रातकालीन प्रसारण सभेत. तोपर्यंत नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.